सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज गुरुवार भारतीय सौर 14 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 4 जून 2026. सकाळची 5:53 झाली आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात आम्ही मंगलवाद्यानं करीत आहोत.

85 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळची 5:55 झाली आहेत. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना आता ऐका. विभागीय रेल अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 12160 जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 गाडी आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 12589 गोरखपूर एक्सप्रेस 3:55 गाडी 2 तास 45 मिनिट उशिराने धावते आहेत. 22403 पॉंडिचेरी न्यू दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेस 6:45 गाडी आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 12261 हावरा दुरांतो एक्सप्रेस 4:10 गाडी 2 तास 40 मिनिट उशिराने धावते आहेत.

0: 2 तास 40 मिनिट उशिराने धावते आहेत. 127-24 तेलंगणा एक्सप्रेस 7:10 गाडी 5 मिनिट उशिराने धावते आहेत. 128-60 गीतांजली एक्सप्रेस 7:40 गाडी 10 मिनिट उशिराने धावते आहेत. 127-68 संत्राकाची हबीब साहेब नांदेड एक्सप्रेस 8:20 127-71 रायपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 8:25 12289 छत्रपती शिवाजी टर्मिनल नागपूर दुरांतो एक्सप्रेस या सगळ्या गाड्या आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 124-10 गोंडवाना एक्सप्रेस 8:20 गाडी 5 मिनिट उशिराने धावते आहेत. 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:35 आपल्या निर्धारित वेळेवरच. 12105 विदर्भ एक्सप्रेस 8:55 त्यानंतर 16032 अंदमान एक्सप्रेस 9:20 12113 नागपूर गरीब रथ एक्सप्रेस आणि 9:20 12721 दक्षिण एक्सप्रेस या सगळ्या गाड्या आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 22692 बेंगलुरू राजधानी एक्सप्रेस 9:25 12905 पोरबंदर शालिमार एक्सप्रेस आणि 9:50 12129 आझाद हिंद एक्सप्रेस या सगळ्या गाड्या आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 01457 पुणे नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 6:30 गाडी 3 तास 45 मिनिट उशिराने धावते आहेत. 12151 समरसता एक्सप्रेस 10:15 12616 जीटी एक्सप्रेस 10:15 आणि 20806 न्यू दिल्ली विशाखापट्टणम आंध्र प्रदेश एक्सप्रेस या तीनही गाड्या आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:40 त्यानंतर 22973 गरीब रथ पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस 10:50 आणि 11:00 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. अधिक माहितीसाठी दूरभाष क्रमांक आहे 139. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना आता संपली. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपास जास्तीत जास्त तापमान होतं 42 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 1.5 अंशांनी कमी होतं, तर कमीत कमी तापमान होतं 27.4 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 1.5 अंशांनी कमी होतं. येत्या 24 तासात विदर्भात आणि नागपूरच्या आसपास वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमान अनुक्रमे 41 डिग्री सेल्सिअस ते 26 डिग्री सेल्सिअस इतकी राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलं. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरील हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत, तर श्रोते हो काही क्षणांची प्रतीक्षा दिल्ली केंद्रावरील हिंदी बातम्यांसाठी.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं सर फिरोजी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नई दिल्ली में वेनेजुएला की कार्यवाहक राष्ट्रपति डेल्सी रॉड्रिगेस के साथ वार्ता करेंगे. दोनों नेता ऊर्जा सुरक्षा, व्यापार, निवेश, दवा उद्योग, स्वास्थ्य सेवा और नवीकरणीय ऊर्जा सहित विभिन्न क्षेत्रों में सहयोग बढ़ाने पर चर्चा करेंगे. राष्ट्रपति डेल्सी रॉड्रिगेस 5 दिन की भारत यात्रा पर कल नई दिल्ली पहुंची. विदेश मंत्रालय ने कहा है कि भारत और वेनेजुएला के बीच ऊर्जा, व्यापार और वैश्विक दक्षिण के मुद्दों पर मजबूत सहयोग है. ये यात्रा दोनों देशों के द्विपक्षीय संबंधों को और मजबूत बनाने में सहायक होगी. ब्रिटेन की विदेश और राष्ट्रमंडल मामलों की मंत्री यवेट कूपर भारत की 2 दिन की आधिकारिक यात्रा पर नई दिल्ली पहुंची. सुश्री कूपर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मुलाकात करेंगी. आज शाम वे विदेश मंत्री डॉ एस जयशंकर से भी मिलेंगी. गृहमंत्री अमित शाह आज मेघालय के शिलोंग में

लता मंगेशकर यांच्या आवाजात रामानंद महाराज यांचीही रचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आता ऐकूया आर्यन पराडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात कवी सुधांशू यांचीही भक्तिरचना. संगीत दिलंय आर्यन पराडकर यांनीच.

माणिक वर्मा यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग आत्ताच आपण ऐकलत. संगीत होतं बाळ माटे यांचं. अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आता ऐकूया सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात संत एकनाथ महाराज यांचा हा अभंग. संगीत दिलंय श्रीधर फडके यांनी.

सुरेश वडकर यांच्या आवाजात संत एकनाथ महाराज यांचा अभंग आत्ताचा आपण ऐकलात. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. अर्चना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात गदी माडगुळकर यांचं हे भक्तिगीत. संगीत दिलंय स्नेहल भाटकर यांनी.

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात गदी माडगुळकर यांचं हे भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं. आता ऐकूया संत नामदेव महाराज यांचा अभंग. गायक कलाकार मन्नाडे आणि सहकारी, संगीत दिलंय अण्णा जोशी यांनी.

मन्हाडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात संत नामदेव महाराज यांचा अभंग आत्ताच आपण ऐकलत. श्रोतेहो अर्चना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया रवींद्र साठे, ऋषिकेश रानडे, संदीप उबाळे आणि प्रियंका बर्वे तथा सहकाऱ्यांच्या आवाजात देशभक्ती गीत.

रवींद्र साठे, ऋषिकेश रानडे, संदीप उबाळे आणि प्रियंका बर्वे यांच्या आवाजात देशभक्ती गीत ऐकलं आणि श्रोतेहो, याबरोबरच अर्चना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळची 6:30 झाली आहेत. चिंतन यात ऐकूया जागृती याविषयी सोनाली अडावतकर यांचे विचार.

जागृती. सकाळी झोपेतून उठणं किंवा डोळे उघडणं म्हणजे जागृती आहे का? अर्थातच नाही. आपल्या भारतीय विचारात जागृती म्हणजे अवेकनिंग या संकल्पनेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. ही केवळ

0: शारीरिक किंवा मानसिक शुद्धी नसून ती आत्मभान, सामाजिक जाणीवा आणि आध्यात्मिक उन्नती यांचा त्रिवेणी संगम आहे. हजारो वर्षांपूर्वी आपल्या उपनिषदांनी आणि सुमारे 100-150 वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी जागृतीचा अर्थ आपल्याला पुन्हा जणू ललकारून सांगितला. ते म्हणतात, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान निबोधत. उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत किंवा ज्ञानाचा साक्षात्कार होईपर्यंत थांबू नका. अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि स्वार्थाकडून परमार्थाकडे केलेली वैचारिक आणि आत्मिक वाटचाल म्हणजे जागृती होय. जागृती किंवा जागृत होण्याची सुरुवात प्रामुख्याने आंतरिक जाणीव आणि सकारात्मक बदलांच्या रूपात हळूहळू व्हायला लागते, ज्यालाच नवीन परिभाषेत पॉझिटिव्ह चेंजेस थ्रू सेल्फ रिअलायझेशन असं वैज्ञानिक किंवा व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणतात. स्वतःच्या विचारांचं, भावनांचं आणि अस्तित्वाचं आकलन होऊन आपण येथे कशासाठी आलो आहोत, आपल्या आयुष्याचं प्रयोजन काय याची उत्तरं शोधण्याची प्रबळ इच्छा निर्माण व्हायला लागते. आपल्या स्व आणि स्वत्वाची जाणीव एका सुप्त ऊर्जेच्या रूपात आपल्याला अनुभवास यायला लागते. या सर्वांचा अधिक विकास करायचा तर दर्शनशास्त्राची पुस्तकं, संतवचनं, त्याचबरोबर ध्यानधारणा आणि या क्षेत्रातील सिद्धस्थानी असलेल्या श्रेष्ठ ज्ञानी अथवा आध्यात्मिक गुरूंची कृपा, सहवास इत्यादी सर्वांचा उपयोग होतो. अज्ञान आणि खरं ज्ञान किंवा सत्यदर्शन यांचं स्वच्छ भान अशा जागृतीनंतर यायला सुरुवात होते. समाजातील अनेकांना ही गोष्ट जन्मतः सहजपणे प्राप्त झालेली आपण पाहत असतो, परंतु ज्यांना हे साध्य झालेलं नाही ते सुद्धा योग्य प्रयत्नांनी, आंतरिक इच्छाशक्तीने आणि सरावाने अशी पातळी निश्चित गाठू शकतात, हे मात्र नक्की. आपण कुणाच्या संगतीत वावरतो, मनात सदैव कुठले विचार उमटतात, कशाची भीती वाटते, कशामुळे आपल्याला त्रास होतो, या सर्व गोष्टींचा त्रयस्थ भूमिकेतून अभ्यास करून आंतरिक शुद्धीकरणातून यामधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू शकतो. आणि असं झालं तर हुरळून जायला नको, उलट योग्य रस्ता धरल्याची ती फक्त खूण मानून तिथं थांबण्यात मात्र वेळ घालवू नये. समाधानानं तसंच स्वाध्यायानं मार्गक्रमण सुरू ठेवावं. छोट्या छोट्या परीक्षणांद्वारे आपली कृती आणि रस्ता चुकत तर नाही ना, हे पडताळून पाहावं. आपली प्रगती आणि दुसऱ्याची उन्नती याची तुलना, स्पर्धा कधीही करू नये, त्यानं नुकसानच होतं. प्रत्येक व्यक्ती ही भिन्न असल्यामुळे तिचा कल, दृष्टिकोन, विचार आत्मसात करण्याची पद्धती, त्याचप्रमाणे संस्कारांच्या जडणघडणीचा त्या व्यक्तीवर झालेला परिणाम, तिला लाभलेलं एकूण वातावरण, संस्कृती, या सर्वातून प्रत्येक व्यक्तिमत्व आकार घेत असतं. आणि त्यामुळे या प्रत्येक व्यक्तीच्या जागृतीचा टप्पा हा वेगळ्या वळणावर येत असतो. एक मात्र निश्चित लक्षात ठेवलं पाहिजे, ते म्हणजे स्वामी विवेकानंदांनी प्रत्येक जीव हे अव्यक्त ब्रह्म होय, म्हणजेच एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिव्हाईन असं ठासून सांगितलं असल्याने प्रत्येक मानव नव्हे प्रत्येक जीव या उत्कटतेचा अनुभव घेऊ शकतो, स्वतःचं कल्याण करून घेऊ शकतो, हा सार्थ विश्वास त्यांनी निशंकपणे आपल्याला दिला आहे आणि याचं स्मरण प्रत्येकानं ठेवणं आवश्यक आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरु भगवान श्री रामकृष्ण परमहंस माणसाची व्याख्या करताना असं म्हणतात, मन होश म्हणजे माणूस, अर्थात ज्याचं मन होशयुक्त म्हणजे सदैव जागृत असतं तोच तर खरा माणूस. या सर्व शिकवणुकीला खरं उतरण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करूया, खऱ्या आनंदाचे म्हणजेच विवेकानंदांचे वारसदार होऊयात, हीच आशा आणि त्या सर्व शक्तिमान परमेशाच्या चरणी प्रार्थना. पडती शब्द
1: चिंतन. यात आत्ताच आपण ऐकलत जागृती या विषयावर सोनाली अडावतकर यांचे विचार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळची 6:35 झाली आहेत. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आता ऐका. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी यात आपण ऐकाल ओलिताच्या पाण्याची तपासणी या माहितीचा भाग पहिला. 6:45 आरोग्यम धनसंपदा यात रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. त्यानंतर 6:50 परिसर यात सृष्टी रसायन आणि आपण याविषयी

रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भागचा होता आणि त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 7:40 सुगम संगीतात सिद्धांत इंगळे यांच्या आवाजात हिंदी गझल आम्ही प्रसारित करू. सकाळी 8:40 ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षानिमित्त सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी कमल भोंडे यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. सकाळी 9:00 सूचनापत्र. 9:05 मराठी चित्रपट संगीत. 9:30 आपण ऐकाल सुरसाख्यानंतर्गत कीर्तन. विषय बेटी आमुची धनाची पेटी. कलाकार शुभांगी चिंचाळकर. सकाळी 10:00 गणेशा हार्ट केअर सेंटर हा हॅलो डॉक्टर फोन इन कार्यक्रम. विषय हृदयरोग. तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. सकाळी 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 10:35 आपण ऐकाल नाट्यसंगीत.

0: सकाळी 11 वाजता गातार हे मेरा दिल, 11:30 सायबर क्राईम अलर्ट, यात सायबर तज्ज्ञ प्रशांत जोशी यांच्याशी सतीश रेवे आणि स्वप्ना देव यांनी केलेली बातचीत आम्ही प्रसारित करू. दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेत सुरुवातीला भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यात क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर याविषयी डॉक्टर शारदा नायडू, फुटबॉल प्लेयर यांची मुलाखत आणि त्यानंतर इंद्रधनु अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू. सादरकर्त्या संगीता रजपुरे, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्र. दुपारी 1 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:40 जिल्हा वार्तापत्र, यात धाराशिव जिल्हा वार्तापत्र आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 1:45 भावधारा, 1:55 ऐसे अक्षरे रसिके. दुपारी 2:30 नाद ब्रह्म हे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. आमच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी 5:02 नाद ब्रह्म, 5:30 युववाणी, यात करिअर मंत्र, यात ॲडव्हान्स एक्सेल या विषयावर प्राजक्त पांडे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत, सादरकर्ते अतुल साखरकर, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्र. 6:15 आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत, 6:30 कामगार सभा, 7:15 वृत्तविशेष, 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं घर माझं वावर, यात जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला डॉक्टर NR राऊत यांचं भाषण, विषय झाडे लावा झाडे जगवा. त्यानंतर गौरव गाथा, यात कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू. रात्री 8:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 कंट्री वाईड, 9:45 इनसाईट्स. रात्री 10 अखिल भारतीय प्रादेशिक लोकसंगीत आणि सुगम संगीत कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्राहून सहक्षेपित करू. यात आपण ऐकाल श्रीमती सौम्या मिश्रा मैथिली यांनी गायलेली लोकगीतं आणि त्यानंतर विजय कुमार आणि सामंत रॉय यांनी गायलेली आधुनिक ओडिसी गीतं आम्ही दिल्ली केंद्राहून सहक्षेपित करू. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आत्ताच आपण ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळची 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. यात ऐकूया ओलिताच्या पाण्याची तपासणी या माहितीचा भाग पहिला.
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, बागायती शेती करत असताना आपल्या गरजेनुसार खरीप रबी किंवा उन्हाळी हंगामात पिकाला ओलीत करून आपण शेतामध्ये उत्पादन घेत असतो, परंतु ओलितासाठी वापरत असलेलं पाणी हे मात्र चांगल्या गुणवत्तेचं आहे की नाही हे मात्र बघणं गरजेचं आहे. जमिनीच्या भूगर्भात साठणाऱ्या पाण्यामध्ये काही घातक क्षारांचं प्रमाण वाढून भूगर्भातील पाणी हे देखील क्षारयुक्त किंवा मग विम्लधर्मी होऊ शकतं आणि म्हणूनच कालांतरानं ते ओलितासाठी अयोग्य होतं. यासाठीच ओलितासाठी अयोग्य असणाऱ्या अशा समस्यायुक्त पाण्याने आजर आपण सतत ओलित केलं तर त्याचे मातीच्या

0: आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. अर्थातच मातीचं आरोग्य आणि ओलिताच्या पाण्याची गुणवत्ता आणि उपलब्धता हे संपूर्णपणे परस्पराशी संबंधित आहे. त्याचमुळे शेतीतील आणि पर्यायानं मातीच्या चांगल्या आरोग्यासाठी उत्तम गुणवत्तेचं पाणी देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणं हे फार महत्वाचं ठरतं. शेतकरी बंधूंनो, ओलिताच्या पाण्याची गुणवत्ता आणि योग्यता म्हणजेच ते ओलितासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी चार मुख्य मापदंड आहेत. याअंतर्गत ओलिताच्या पाण्याचा सामू, क्षारता, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, क्लोराईड्स, सल्फेट, बोरॉन आणि नायट्रेट्स तर यासारखे गुणधर्म हे त्यामध्ये तपासले जातात. यावरूनच सोडियमचं अधिसूचित गुणोत्तर आणि उर्वरित सोडियमच्या कार्बोनेट्सचे प्रमाण हे काढलं जातं. शेतकरी बंधूंना ओलिताच्या पाण्यातील विविध गुणधर्म आणि त्यानुसार पाण्याची गुणवत्ता योग्य प्रमाणात आहे की नाही हे देखील आपण बघितलं पाहिजे. आता एक प्रश्न आपल्या मनात उपस्थित होऊ शकतो की आपल्या विहिरीचं पाणी किंवा मग कूपनलिकेचं पाणी हे ओलितास योग्य आहे की नाही, म्हणजेच चांगले किंवा खराब आहे हे कसं ओळखायचं. तर यासाठी काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. लक्षात घ्या, शेतातील पाण्याची चव ही खारवट म्हणजेच मचूळ वाटल्यास असं पाणी खराब आहे असं आपण समजावं. ओलित केलेल्या शेतात जमिनीवर पाणी दिल्यानंतर क्षाराचा पांढरा थर जर आपल्याला दिसला तर ते पाणी अयोग्य किंवा खराब देखील असू शकतं. पीक पेरणी केल्यानंतर पाणी दिल्यास पिकाची उगवण ही जर कमी प्रमाणात होत असेल किंवा मग उगवणीनंतर पिकाचे शेंडे हे करपत असतील तर असं पाणी देखील खराब असू शकतं. याशिवाय ज्या शेतामध्ये आपण ओलिताचं पाणी हे नेहमीच वापरतो अशा शेतातील जमिनीवर अनवाणी पायाने जर आपण चाललं तर जमीन टणक किंवा टोचल्यासारखी जर वाटत असेल तर आपल्या शेतातील ओलिताच्या पाण्याची तपासणी करणं गरजेचं आहे हे आपण लक्षात घ्यावं. तेव्हा शेतकरी बंधूंनो, ओलिताच्या पाण्याची गुणवत्ता आणि तपासणी करत असताना ही काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर यासाठी पाण्याचा नमुना कसा घ्यावा, कशा पद्धतीनं त्यातील द्रव्यांचं प्रमाण आपल्याला बघता येईल या अनुषंगानं माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणीतून.
1: शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकलत. कृषीवाणी आजचा विषय होता ओलिताच्या पाण्याची तपासणी, या माहितीचा भाग पहिला. निवेदन केलं होतं सचिन लाडोळे यांनी. शेतकरी बंधूंना आता एका हवामानाचा अंदाज. विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यानंतर हवामानात फारसा बदल संभवत नाही. याबरोबरच आजचा आपला कृषीवाणी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळची 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा यात रजोनिवृत्ती याविषयी डॉ पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा, आणि त्यानंतर 6:50 परिसर यात सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत या मुलाखतीचा भाग चौथा आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्राहून सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, काही क्षणांची प्रतीक्षा मुंबई केंद्राहून आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमासाठी.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोते हो नमस्कार. आपण आज रजोनिवृत्तीच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण आधीच्या भागांमध्ये जे बघितलं की कोणती लक्षणं असतात, काय परिणाम होतात शरीरावरती, त्याच्याबद्दल आता काय काळजी घ्यायला पाहिजे हे महत्वाचं आहे. हॉट फ्लशेस जे मी तुम्हाला सांगितलं होतं की अचानक घाम येणं, दिवसा घाम येणं, रात्री घाम येणं, मग ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे. गरम पाणी किंवा गरम काही पेय असेल ते पिऊ नये अशा स्त्रीने, आणि सुती कपडे घालावेत, पंख्याखाली झोपावे, अधेमध्ये एसीचा वापर केला तरी पण चालू शकतो. मूड चेंजेस असतात, मूड चेंजेससाठी आपल्याला सगळ्यात

0: महत्त्वाचं राहतं मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा, मग ते वेगवेगळ्या प्रकारची असते, ती सुद्धा आपण सल्ल्यानुसार करू शकतो. योगासनं, योगासनांचा तुम्ही वापर करू शकता. योगासनामध्ये काही महत्त्वाची आसनं असतात, जसं काही त्रिकोणासन आहे, ताडासन आहे, सूर्यनमस्कार आहेत, जी सर्वांगासनं आहेत, त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक व्यायामांमुळे आपले हार्मोनल जो बॅलन्स आहे तो मेंटेन करायला मदत होते. नंतर आपण वेगवेगळे आपले जे छंद आहेत ते छंद आपण जोपासू शकता, जसे गाण्याचा छंद आहे, वाचनाचा छंद आहे, ज्याने जेणेकरून आपल्या त्याचा उपयोग आपल्याला मेडिटेशनमध्ये पण होऊ शकतो. रेग्युलर चेकअप प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती मी आधीच्या एपिसोडमध्ये प्रकाश टाकला होता. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ते इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बाहेरचं जे जंक फूड असतं बा, ते पण प्रत्येक स्त्रीने अवॉइड करायला पाहिजे, कमीत कमी त्याचा वापर केला पाहिजे. घरगुती घरी बनवलेलं जे जेवण आहे ते प्रत्येक स्त्रीने त्याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून होममेड जे रेमेडीज आहेत ज्याच्यामध्ये आपण सोयाबीनचा वापर जास्तीत जास्त करू शकतो, सोयाबीनच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही यूज करू शकता. नंतर आळशी म्हणजे फ्लॅक्स सीड्स, ह्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये करू शकता. रताळं खूप महत्त्वाचं आहे. नंतर कॅल्शियम रिच फूड, त्याच्यामध्ये भरपूर लिस्ट आहे, जसं जेणेकरून नाचणी, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं. सीताफळमध्ये पण जास्त कॅल्शियम असतं. पण जेव्हा कॅल्शियमचा वापर करायचा असेल, समजा त्या स्त्रीला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, तर तिने थोडासा कॅल्शियमचा वापर कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे जे काही तुम्ही वापराल ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाणं गरजेचं आहे. नंतर वजायनल ड्रायनेस, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की योनिमार्गाचा कोरडेपणा, ह्याच्यासाठी काही ल्युब्रिकंट्स असतात, ते पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता. त्याच्यासाठी भरपूर पाणी पण पहिली गोष्ट पिणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढे ॲक्टिव्ह राहाल तेवढे सेक्शुअली पण ॲक्टिव्ह राहाल, म्हणजे शारीरिक व्यायाम हा सेक्शुअल ॲक्टिव्ह राहण्यासाठी पण खूप महत्त्वाचा असतो. जे युरिनमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी किगल्स एक्सरसाइज म्हणून असतो, तो पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही करू शकता. त्याला श्वासाच्या व्यायामाची जोड दिली तर तो व्यायाम खूप चांगल्या प्रकारे स्त्री करू शकते. नंतर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीज, जर ऑपरेशन करून गर्भाशय काढलेलं असेल तर रजोनिवृत्ती लवकरच्या टप्प्यात आलेली असते, त्याच्याबरोबर जर अंडाशय पण निघालेलं असेल तर हार्मोन्स पूर्णपणे जातात. मग त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते की ज्याचा वापर करून स्त्री परत पहिल्यासारखं आयुष्य जगू शकते. आता या सगळ्या याच्यामध्ये स्त्रीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो आणि कुटुंबाचाही असतो की समजा लवकर रजोनिवृत्ती आली तर आणि समजा तिला मूल नसेल तर मूल होण्यासाठी जी काही काळजी घ्यायची आहे ती घेऊ शकतो का आपण, आणि आपण आता मूल राहू शकतं का? तर मूल, येस, मूल राहू शकतं, पण त्यासाठी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार जर आपण अवलंब केला तर तुम्हाला मूलही राहू शकतं. श्रोते हो, रजोनिवृत्ती हा आजार नाही हे सगळ्यांनी पहिले लक्षात घ्या, तर तो निसर्गाचा एक नियम आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य सकारात्मक विचार या सगळ्यांची जर जोड असेल तर हा टप्पा अत्यंत सहज आणि निरोगीरित्या सगळ्या महिलांना आरामात पार पाडता येईल.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. आम्ल पर्जन्य म्हणजेच ॲसिड रेन असो, समुद्रातील मायक्रोप्लास्टिक्स असो, खाडीच्या पाण्यात विरघडणारे जड धातू असो, हे सगळे रासायनिक बदल परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याला थेट आव्हानं देतात. अशाच पद्धतीने इंडस्ट्रीमधून जे काही रसायनं पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळले जातात त्यामुळे जे काही प्रदूषण होतं ते आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापिका तनुजा पुरोळेकर मॅडमांकडून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
1: नमस्कार श्रोते. वस्त्र उद्योग हा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. परंतु आकर्षक रंगांच्या आणि फॅशनेबल कपड्यांच्या आत एक अत्यंत चिंताजनक पर्यावरणीय बाब लपली आहे. जागतिक पातळीवर एकूण औद्योगिक जलप्रदूषणाचा

0: 20% वाटा हा केवळ कापड उद्योगातील रंगकामामुळे असतो. वस्त्र उद्योगाच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात कच्च्या मालाच्या लागवडीपासून कापडाच्या शेवटच्या प्रक्रियेपर्यंत रासायनिक प्रदूषकांचे, भारी धातूंचे म्हणजे हेवी मेटल्स, रंगाचे आणि मायक्रोफायबर्सचे एक अप्रतिम मिश्रण असलेले सांडपाणी तयार होते, जे नद्या, तलाव, भूजली जलस्त्रोत्र आणि शेवटी महासागरामध्ये जाऊन मिसळते. तसेच दुसरी बाब म्हणजे कापड उद्योगात पाण्याचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड पाणी लागते. उदाहरणार्थ फक्त एक सुती किंवा कॉटन टी शर्ट तयार करण्यासाठी साधारण 2700 लिटर पाणी खर्च होते. हे पाणी एका माणसाला 2.5 वर्षाला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याइतके आहे. पॉलिएस्टर, नायलॉन, ॲक्रेलिक यासारखे सिंथेटिक कपड्यांच्या उत्पादनादरम्यान तयार होणाऱ्या सांडपाण्यामध्ये हानिकारक पदार्थांचे मिश्रण असते, ज्यामध्ये शिस, आर्सेनिक, बेन्झीन आणि इतर अस्थिर सेंद्रिय संयुगे यांचा समावेश असतो. सिंथेटिक कापड उत्पादन जलमार्गामधील मायक्रोप्लास्टिक्सही प्रदूषणाच्या वाढत्या संकटात योगदान देते, कारण उत्पादन प्रक्रियेदरम्यान सूक्ष्म प्लास्टिक तंतू वेगळे होतात आणि सांडपाणी प्रणालींमध्ये मिसळतात. वस्त्र उद्योगातील रंगकाम आणि फिनिशिंग टप्पे हे त्या उद्योगातील जलप्रदूषणासाठी सर्वात महत्वाचे योगदान करते आहे. रंगकाम प्रक्रियेमध्ये पाण्यात रसायनाची एक विस्तृत श्रेणी मिसळते, ज्यामध्ये तेल, फिनॉल्स, रंग, कीटकनाशके, तांब, पारा, क्रोमियम आणि अँटीमनी यासारख्या भारी धातूंचा समावेश आहे. अनेक वस्त्र रंग फिकट होण्यापासून, धुण्यापासून आणि प्रकाशाच्या संपर्कापासून प्रतिरोधक होण्यासाठी डिझाईन केलेले असतात, त्यामुळे ते पर्यावरणात अत्यंत टिकाऊ बनतात. अझो रंग, जे सिंथेटिक रंगाचा सर्वात मोठा रंग आहे, विशेष काळजीचा विषय आहे, कारण ते ऑक्सिजन विरहित परिस्थितीमध्ये विघटित होऊन म्हणजेच डिग्रेड होऊन ॲरोमॅटिक अमाईन सोडू शकतात, ज्यापैकी अनेक कर्करोगकारक आहेत. फिनिशिंग प्रक्रिया जी कपड्यांना विशिष्ट गुणधर्म देते, अतिरिक्त रसायन आणते, ज्यामध्ये फॉर्मॅल्डिहाइड, पर फ्लोरिनेटेड संयुगे आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड ह्यांचा समावेश असतो. हे रंग टिकून राहण्यासाठी बनवलेले असतात, त्यामुळे ते निसर्गात सहज नष्ट होत नाही. मायक्रोफायबर्स हे सूक्ष्म सिंथेटिक तंतू आहेत, साधारण 5 मिलीमीटर पेक्षा कमी लांबीचे, जे उत्पादन प्रक्रियेदरम्यान आणि कपडे धुताना सिंथेटिक कपड्यांमधून वेगळे होतात. एकटा वस्त्र उद्योग पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या मायक्रोप्लास्टिक्सपैकी सुमारे 35% मायक्रोप्लास्टिकसाठी जबाबदार धरता येईल. या संकटांवर तोडगा काढण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे.
1: श्रोतेहो, प्राध्यापिका तनुजा पुरुळेकर मॅडमांकडून आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ऍसिड रेन, ग्रीन केमिस्ट्री, प्लास्टिक पोल्युशन, त्याचबरोबर वस्त्र उद्योगामुळे होणारे जलप्रदूषण या संकल्पना समजून त्यांच्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधी झा. केन्द्रीय मन्त्रिमण्डलेन विमानन परिवहन मार्ग आधारभूत संरचना क्षेत्रेषु महत्वपूर्णाः योजनाः अनुमोदिताः. पश्चिम एशिया संकट कारणेन वर्धितेषु इन्धनमूल्येषु भारतीय विमान सेवानां कृते विमान इन्धनस्य अर्थात् ATF मूल्यस्य स्थिरीकरणार्थं तैल विपणन समवायेभ्यः 1000 कोटि रूप्यकाणां आयव्यय सहायतां प्रदातुं प्रशासनं निर्णयं कृतवत्. सूचना प्रसारण मन्त्री अश्विनी वैष्णवः अवोचत् यत् एतेन विमानन क्षेत्रसम्बद्धाः प्रायः 77 लक्ष आजीविकाः सुरक्षिताः भविष्यन्ति. सहायता योजनेयं 36 मासपर्यन्तं प्रवर्तयिष्यते. मन्त्रिमण्डलेन दिल्ली निकटवर्ति क्षेत्रे वायु प्रदूष

0: रेडिओ संपूर्ण देशाला एका समान सूत्रात बांधून ठेवतो आपल्या सर्वव्यापी परिचयाने.
1: ये आकाशवाणी है. देशातले अनेक रेडिओ क्लब एकत्रित करून 1927 साली IBC अर्थात इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीनं बॉम्बे स्टेशनहून भारतात प्रथम प्रसारण सुरू केलं.
0: नंतर 1930 ला इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, तर 1936 मध्ये ऑल इंडिया रेडिओ. अशी स्थित्यंतर हळूवार गतीनं होत गेली.
1: 1957 मध्ये ऑल इंडिया रेडिओनं आकाशवाणी हे पेटंट नाव धारण केलं.
0: आपली आकाशवाणी जगातील एक मोठी प्रसारण संस्था,
1: बहुजनांना सुखवणारी, त्यांचं कल्याण करणारी आकाशवाणी ज्ञान आणि मनोरंजनासाठी आजतागायत कटिबद्ध आहे.

0: आकाशवाणी
1: हृदय वीणेतून स्फुरणारी मंगलमय वाणी
0: 99.18% भारतीयांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी संजीवक वाणी
1: आकाशवाणी 146 बोली भाषा आणि 24 भाषा बोलणारी आकाशवाणी
0: राष्ट्रीय क्षेत्रीय स्थानीय आणि विदेश सेवा पुरवणारी प्रसारण वाहिनी
1: आकाशवाणी विश्वासार्ह बातम्या असो न्यूज ऑन एअर ऍप असो अद्ययावत वेब OTT पर्यंत 90 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास
2: तुमच्यासारख्या श्रोत्यांमुळे आहे का

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजे 585 किलोहर्ट्ज वर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळची 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्रावरील प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम

कार्यक्रम दिलखुलास आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू। तर श्रोते हो, काही क्षणांची प्रतीक्षा पुणे केंद्रावरील प्रादेशिक बातम्यांसाठी।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करणार आहोत. ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो. गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रांमधल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र क्वांटम धोरण आणि महाराष्ट्र डीप टेक धोरण यांना मान्यता दिली आहे. संपूर्ण डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल वर्षा निवासस्थानी या धोरणांसंदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणं महत्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा भाग आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव

रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते विविध श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आलं. दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या 9 प्रमुख विषयांवर आधारित कार्याचं मूल्यमापन करून पंचायतींना गौरवण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. जलसंधारण आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील प्रभावी उपक्रमांमुळे या ग्रामपंचायतींना हा सन्मान मिळाला. नाशिक जिल्ह्यातल्या निंबळे ग्रामपंचायतीनं सुशासन पंचायत श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवत 75 लाख रुपयांचं पारितोषिक प्राप्त केलं. तसंच रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा या श्रेणीत द्वितीय क्रमांकासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान प्राप्त केला. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त पंचायतींच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित विशेष ई पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. काही निवडक पंचायतींच्या उत्कृष्ट कार्यावर आधारित माहितीपटही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मुंबईत दिली. मंत्रालयात मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. आरक्षणासंदर्भात नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदींबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मदत वाहिनी क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. तसंच प्रमाणपत्रांसंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयातल्या कार्यालयात 93-26-56-28-15 हा मदत वाहिनी क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 17 अधिकृत उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल मुंबईत व्यक्त केला. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी समज गैरसमजातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत ते अर्ज बंडखोर मागे घेतील आणि महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. सामंत यांनी काल नाशिकमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा दावा केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची कर्जमाफी ही केवळ दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोप केला आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. ही कर्जमाफी मार्च महिन्यापूर्वीच जाहीर होणं आवश्यक होतं. सरकारनं 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यापेक्षा जास्त रकमेचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून भरायची हा मोठा प्रश्न आहे असं ते म्हणाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरी आणि व्यापारी वर्गामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी 4 लाख मेट्रिक टनांहून अधिक कृषी मालाची उलाढाल होते. तसंच देशातल्या 11 राज्यांमधून इथं कृषी मालाची आवक होत असते. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्धपातळीवर राबवण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानाची मुख्य संकल्पना सुदृढ मृदा समृद्ध पीक आनंदी शेतकरी अशी आहे. हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या मोहिमेचं नियोजन करण्यात आलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय मृदा विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्याचा समावेश देशातल्या उच्च खत वापर आणि मध्यम ते उच्च सुपिकता असलेल्या विशेष 243 जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. हिंगोलीच्या मातीत स्फुरदचं प्रमाण आधीच पुरेशा प्रमाणात साचलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब, सोयाबीन, हळद किंवा इतर पिकांसाठी डीएपी खताचा अवाजवी आणि अंदाधुंद वापर तातडीनं थांबवावा अशी शिफारस आयएसीआरनं केली आहे. त्यानुसार हिंगोलीतील मराठवाडा भागात स्फुरदाच्या रासायनिक मात्रेमध्ये 25% कपात करून त्याऐवजी पीएसबी आणि 5 टन प्रति हेक्टरी शेणखताचा वापर केल्यास पिकाचं उत्पादन घटत नाही आणि जमिनीचं आरोग्यही टिकून राहतं असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीचे जिल्हा समन्वयक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ पी पी शेळके यांनी दिला आहे.

0: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या वाणाच्या कांदा बियाणाची विक्री काल सुरू करण्यात आली. या वाणाला त्याच्या आकर्षक लाल रंगामुळे बाजारामध्ये इतर कांदा वाणापेक्षा जास्त बाजारभाव मिळत असल्याचं कुलगुरू डॉ खर्चे यांनी सांगितलं. कांदा बियाण्याची विक्री व्यवस्था ही कांदा बियाणं शिल्लक असेपर्यंत चालू राहणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव इथं बकरी ईदच्या दिवशी सुमारे 400 अधिक गोवंशाची निर्दयी आणि अमानुषपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तातडीनं तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. जागतिक सायकल आणि पर्यावरण दिनानिमित्त राज्याच्या विविध भागात सायकल फेरींचं आयोजन करण्यात आलं. हिंगोली इथं सायकल चालवा, भविष्य घडवा, पर्यावरण वाचवा, आरोग्य जपा, झाडं लावूया, जगवूया अशा घोषणा देत शहरातल्या पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या वतीनं भव्य सायकल फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये शहरातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवणं लाभदायक आहे ही जाणीव नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी परभणी शहरामध्येही माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीनं शहरात काढण्यात आलेल्या सायकल फेरीमध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन निरोगी जीवन आणि पर्यावरणाचा संदेश दिला. बदलत्या परिस्थितीनुसार प्रत्येकानं किमान एक दिवस तरी सायकलचा वापर करावा असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी यावेळी केलं. भंडारा जिल्ह्यात तुमसर इथल्या सिरीनबाई नेत्रावाला स्कूल माडगी या शाळेत आरटीई प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि बोगस प्रवेशांविरोधात पीडित पालकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन पुकारलं आहे. खोटे पत्ते आणि बोगस कागदपत्र सादर करून श्रीमंतांना प्रवेश देण्यात आला तर गोरगरीब आणि हक्काच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी तक्रार करून 15 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न केल्यानं पालकांनी तुमसर पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या लॉइड स्पोर्ट्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी गोव्यात आयोजित पहिल्या अखिल भारतीय इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली. ही स्पर्धा गोवा हौशी तिरंदाजी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आली होती. कोयना धरणातला उपलब्ध पाणीसाठा पुरवणं अत्यावश्यक असल्यानं सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या आणि बिगर सिंचन सर्व योजनांवर पाणी उपसा बंदी करण्याचा आदेश सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी काढला आहे. सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. राज्याच्या चारही विभागात तुरळक ठिकाणी विजा, जोराचे वारे यांच्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे. उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल. मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
2: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
1: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा. रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
2: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
3: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झाली आहेत. दिनविशेष 4 जून 1674 राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज जन्मदिवस. 4 जून 1947 त्यांचा जन्म. ज्येष्ठ चित्रपट अभिनेते, गायक, निर्माते, दिग्दर्शक आणि पद्मविभूषण उपाधीनं सन्मानित झालेले श्रीपती पंडिता राध्युला तथा SP बालसुब्रमण्यम यांचा जन्मदिवस 4 जून 1946. ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म 4 जून 1936. 4 जून 1947 बौद्ध धर्माचे अभ्यासक, पाली भाषा तज्ज्ञ पंडित धर्मानंद कोसंबी यांचं निधन झालं. आपण ऐकत होतो दिनविशेष.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 31 मे हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळं अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. तंबाखूच्या व्यसनामुळं होणारे गंभीर दुष्परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक आर्थिक प्रश्नांविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये विशेषतः तरुणांमध्ये गुटखा, पान मसाला, सिगारेट, ई सिगारेट यांचं वाढतं आकर्षण ही चिंतेची बाब ठरत चालली आहे. याच अनुषंगानं जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत

0: उपस्थित आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. या दिवसामागचा मुख्य उद्देश नेमका काय आहे?
1: मॅडम, जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यामागे असा उद्देश आहे की तंबाखूमुळे जे काय जगामध्ये आज मृत्युमुखी लोक पडत आहेत किंवा ह्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम लोकांच्यावरती होत आहेत, तर त्यामध्ये तंबाखू हे जे आज मोठं संकट जगावरती होत आहे आणि तिथं लाखो लोक मृत्यू पावत आहेत, त्या परिणामांची किंवा तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती, लोकांच्यामध्ये त्याची अवेअरनेस निर्माण व्हावी यासाठी आणि त्याच्याबाबत जे काही कायदे आहेत ते समाज मान्य मध्ये निर्माण व्हावेत किंवा त्याची त्या जाणीव व्हावी म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. मॅडम, आपण जसा उल्लेख केलात की तरुणांच्या मध्ये व्यसनाबद्दल आकर्षण आहे, तर आपण बघता टीव्ही माध्यम किंवा इतर जे काय आहे वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षण व्यसनाच्या बाबतीत केली जातात, तंबाखू सुगंधी द्रव्य सुगंधी हे सुगंधी सुपारी. तर याच अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी 31 मे तंबाखू विरोधी दिवसाच्या अनुषंगाने एक थीम जाहीर करत असते. त्यानुसार यावर्षीही त्यांनी थीम जाहीर केलेली असून ती जी थीम आहे ती अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटिंग अँड टोबॅको ॲडिक्शन. म्हणजे काय? तर आकर्षणाचा बुरखा फाडणे आणि निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे.
0: हा सर, आजच्या तरुण पिढीत गुटखा, पान मसाला, सिगारेट किंवा ई सिगारेटचं आकर्षण वाढताना दिसते. यामागची प्रमुख कारण काय असतील असं आपल्याला वाटतंय?
1: नक्कीच ही खरोखर चिंतेची बाब आहे. आजचा तरुणामध्ये आकर्षण वाढण्यामागे काही प्रमुख कारणं आहेत, त्यापैकी एक आहे मित्रांचा दबाव. अनेकदा काय होतं, आपण मित्रमंडळीमध्ये कूल दिसण्यासाठी किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी तरुण धूम्रपान किंवा गुटख्याची सुरुवात करतात. दुसरी गोष्ट आहे की आकर्षक जाहिराती आणि त्याचे उदात्तीकरण आपण आज पाहतो, चित्रपट, वेब सिरीज किंवा सोशल मीडियावरती हिरो हिरोईन सेलिब्रिटी धूम्र करताना दाखवले जातात. त्यामुळे तरुणांना काय वाटतंय की हे ग्लॅमरस आहे. आणि तिसरं जे म्हणाल तर आपण मानसिक तणाव, स्ट्रेस, जो आजकाल अभ्यासाचा तणाव, करिअरची चिंता किंवा कौटुंबिक समस्यामुळे तात्पुरता आराम मिळण्यासाठी तरुण या व्यसनाकडे आहारी जातात. त्यामध्ये नवीन ट्रेंड्स एक आपल्याला पाहायला मिळेल आजकाल, तो जो आहे ई सिगारेट. ही आधुनिक आणि कमी हानिकारक आहे असा एक मोठा गैरसमज पसरवला जात आहे आणि लोकांना, मुलांना त्याकडे आकर्षित केलं जात आहे. अर्थात तंबाखू मुक्त आणि निरोगी समाज घडवणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश मानला जातो.
0: सर, अनेकांना असं वाटतं की तंबाखू थोडी घेतली तर काय होत नाही, पण प्रत्यक्षात तंबाखू सेवनामुळे शरीरावर आणि मनावर सुद्धा अनेक गंभीर परिणाम होत आहेत. याबद्दल सर आपण काय माहिती द्याल?
1: मॅडम, हा खूप मोठा गैरसमज आहे. थोडी तंबाखू खाल्ल्याने काही होत नाही, पण तंबाखूमध्ये निकोटीन नावाचे जे अत्यंत व्यसन लावणारे रसायन आहे त्याची छोटीशी सुरुवात ही माणसाला गुलाम बनवत असते. मग त्याचे शारीरिक काही दुष्परिणाम होत असतात, त्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर. तंबाखू हा तोंडाचा, जिभेचा, गळ्याचा, फुफ्फुसाचा किंवा कर्करोगाचे मुख्य कारण तंबाखू मानलं जातं. दुसरं गोष्ट आली की हृदयविकार. तंबाखूमुळे दुसरा जो आजार होणार आहे त्यात हृदयविकार एक आहे. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होणे, त्यामुळे रक्तदाब, ब्लड प्रेशर वाढणे आणि हार्ट अटॅक सारखे किंवा ब्रेन स्ट्रोक याचा धोका काही पटाने यामध्ये वाढतो. किंवा त्यामध्ये तिसरा विषय आहे श्वसनाचे विकार पण होतात तंबाखू खाल्ल्याने. मग त्यामध्ये फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन दमा, COPD यासारखे गंभीर आजार होतात. आणि तिसरी गोष्ट म्हटली तर मानसिक आजार सुद्धा. तंबाखू खाणाऱ्या लोकांच्या मध्ये तंबाखूमुळे माणसाची मानसिक स्थिती अस्थिर होते. जेव्हा व्यसनी व्यक्तीला तंबाखू मिळत नाही तेव्हा तो फार चिडचिड करतो, त्याला नैराश्य आणि अस्वस्थता जाणवू लागते. तंबाखू तात्पुरता आनंद देते पण दीर्घकाळात मानसिक आरोग्य पूर्णपणे खालावते.
0: हो, खरंय सर. सर, तंबाखूच्या व्यसनामुळं कर्करोगाबरोबरच अनेक आजार उद्भवत आहेत. सर, याचा कुटुंब आणि समाजावर ही कशा पद्धतीने परिणाम होतोय?
1: मॅडम, आपण जाणता आजचे तरुण हे आपल्या देशाची भावी पिढी जे आहे ते आधारस्तंभ म्हणा किंवा देशाचं भविष्य आपण मानलं जातं. तर हीच जर का पिढी व्यसनाच्या आहारी जाते त्यामध्ये त्यांना अँझायटी येते, डिप्रेशन येतं. त्यामुळे कुटुंबामध्ये एकाच्या व्यसनामुळे फार परिणाम होत असतात. त्याचं कुटुंब पूर्ण अस्वस्थ होतं. त्यामध्ये त्यांची घरात चिडचिड झाल्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य सगळं पूर्ण त्यांचं अस्वस्थ

0: सुरू होतं. याचा परिणाम त्याचबरोबर आर्थिकही त्यांची हानी होते. एखाद्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्यांचं पैशाची बरबादी होते, आर्थिक फायनान्शियल त्यांना अडचणींना सामोरं जावतं, आणि यामुळे त्याचा परिणाम होतो की सामाजिक, कौटुंबिक आणि जे काही आर्थिक जे आहे हे सर्व एकंदरीत ह्या एका व्यसनामुळे त्याचा परिणाम आपल्याला जाणवायला सुरू होतो.
1: हो, खरंय सर. सर, तरुणांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी शासन आणि आरोग्य विभागामार्फत अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मागील वर्षभरात राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोणते महत्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत?
0: आपल्या इकडे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष म्हणून प्रत्येक जिल्ह्यातच हा जिल्हा रुग्णालयामध्ये उघडलेला असतो. त्या ठिकाणी त्यानंतर एक जिल्हा सल्लागार असतात, त्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक असतो. यांचं कार्य असं चालत असतं. तर त्या यांचं कार्याचं काय हे असतं स्वरूप, तर तंबाखू मुक्त शाळा आणि महाविद्यालय मोहीम करणे, तर शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखू विक्रीवर कडक बंदी आणून त्या शाळांना तंबाखू मुक्त कसं घोषित करता येईल यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रयत्नशील असतं. ग्रामीण भागामध्ये जनजागृती करत असतात. यामध्ये आपल्या आशा स्वयंसेविका असतात, अंगणवाडी सेविका असतात. या माध्यमातून गावागावामध्ये पथ्यनाट्य, रॅली, समुपदेशन अशी शिबिरं घेऊन या माध्यमातून समाज जागृती केली जाते. तिसरी गोष्ट, आपला जो काय कोटपा ऍक्ट आहे, सिगारेट आणि अदर टोबॅको ऍक्ट जो आहे, त्यामार्फत पोलीस विभागामार्फत गुन्हेगारी अन्वेषण किंवा LCB म्हणतो आपण, दंडात्मक कारवाई मार्फत पण याच्यावरती बंदी आणायचा आपण प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये अन्न प्रशासन विभाग, FDA, पोलीस प्रशासन आणि आरोग्य यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या आणि बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या लोकांवर छापे टाकून त्यांच्याकडनं दंड वसुली करण्यात येतो. दंड वसूल करणे हा आपला उद्देश नाही, तर दंड हा वसूल करण्याचं कारण म्हणजे त्या लोकांना त्यापासून परावृत्त करणे किंवा कायद्याच्या भीतीने तरी निदान व्यसनापासून लोकांनी परावृत्त होणे हा विषय असतो. त्यानंतर लास्ट आपला जो आहे तो डिजिटल मीडिया. तर ह्या सोशल मीडिया, FM रेडिओ, आज आपण बोलतोय त्याप्रमाणे माध्यम, या अशा माध्यमातून तरुणांपर्यंत थेट संवाद साधून त्यांच्यापर्यंत व्यसन मुक्तीचा किंवा तंबाखू विरोधी गोष्टी न करण्याचा, तंबाखूपासून दूर राहण्याचा आपण संदेश पोहोचवत असतो.
1: सर, तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये नेमकं कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं आणि या समुपदेशनामुळे लोक खरंच व्यसनमुक्त होत आहेत का?
0: TCC सेंटर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये राज्यभर चालवलं जातं. तर याच्या TCC म्हणजे काय, टोबॅको सिजेशन सेंटर, म्हणजे व्यसनमुक्ती तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र. तर ह्या केंद्रामध्ये काय असतात, एक डेंटिस्ट दंत शल्य चिकित्सक असतात, त्यांना एक असिस्टंट असतो, फुलफिल असतं, आणि त्या ठिकाणी जे येणारी लोक आहेत, OPD आहे, त्या लोकांना OPD किंवा बाह्यरुग्ण विभाग चेक केला जातो आणि नागरिकांना किंवा तंबाखूपासून त्यांना मुक्त होण्यासाठी कार्य केलं जातं किंवा त्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. तर ह्याच्यामध्ये काय होतं की त्यामध्ये एक 4 स्टेप आहेत. तर पहिली पायरी काय आहे, तर मानसिक पायरी असते. कुठल्याही व्यक्तीचे आपल्याला कुठलंही व्यसन सोडवताना आपण त्याची मानसिक तयारी करून घेतली जाते. त्याआधी त्या व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते आणि समुपदेशक त्याला काय करतो, त्याच्याशी संवाद साधतो, मग त्याला व्यसन सोडण्याची मानसिक प्रेरणा देतो आणि जेणेकरून त्याला ते व्यसन सोडण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करतो. दुसरं आहे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय असतं, तीव्र व्यसन असल्यास एखाद्या व्यक्तीला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम जे असतं किंवा पॅचेस दिले जातात आणि ज्यामुळे तंबाखूची जी काही त्याच्यासाठी तळमळ जी असते ती कमी व्हायला त्यामुळे मदत होते. तिसरी गोष्ट आहे वर्तवणूक उपचार केले जातात किंवा बिहेव्हिअरल थेरपी त्याला आपण म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ चहा पिल्यानंतर किंवा तणाव ताणतणावात असताना, मग हे आपण त्या केंद्रामध्ये शोधून घेतो किंवा शोधून काढलं जातं, जो तिथं आमचे कर्मचारी कार्यरत आहेत किंवा जे डेंटिस्ट आहेत ते. आणि त्यावेळी काय करतात की त्याचं मन दुसरीकडं कसं वळवायचं किंवा त्याचं दुसरीकडं मन कसं बिझी राहील यासाठी त्याला ट्रेनिंग दिलं जातं. चौथी गोष्ट आहे यशस्वीतेचं याचं प्रमाण किती आहे, तर होय नक्कीच याचं योग्य मार्गदर्शन आणि प्रबळ इच्छाशक्ती जर का त्या पेशंटची असेल आणि मला व्यसन सोडायचंच आहे, असे हजारो लोक दरवर्षी व्यसन सोडण्यासाठी यशस्वी होत आहेत. हे जे काही आम्ही TCC केंद्रामार्फत जे काही उपचार केले जातात याचा फॉलोअप घेतला जातो आणि फॉलोअप घेतल्यानंतर असल्यानंतर अशा व्यक्तीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून शक्यता फार कमी होते. मग तर या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17 TCC सेंटर आहेत. तर याच्यामध्ये टोबॅको सिजेशन सेंटर आहेत.

0: जे 17 ग्रामीण रुग्णालय आहेत तिथं फंक्शनल आहेत, त्या ठिकाणी नागरिकांनी त्या सुविधेचा लाभ घ्यावा, त्या ठिकाणी जाऊयात, आमचे डेंटिस्ट तुम्हाला मदत करतील. तुम्हाला खरोखर तुमची तंबाखू सोडायची इच्छा असेल, प्रबळ इच्छा, तुम्ही निर्णय घ्या आणि तंबाखू सोडायची इच्छा असेल तर तुम्ही त्या सेंटरमध्ये जा. आपल्याला तिथं मदत करायला आमचे डेंटिस्ट आहेत आणि त्यानुसार आपण तंबाखू सोडायसाठी प्रयत्न करतो.
1: तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये तंबाखूचं व्यसन, त्याचे दुष्परिणाम आणि शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमांविषयी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. सर, धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, तंबाखूचं व्यसन हे केवळ एका व्यक्तीच्या आरोग्याचं नुकसान करत नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे तंबाखू मुक्त जीवन ही आजची गरज आहे. आजच्या भागासाठी इतकंच. पुढील भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन विद्यार्थ्यांसाठीचे विशेष उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि पालकांची भूमिका याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: जातूर हे माझ्या सरजातूर हे हे हे हे हे हे हे।
1: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।
3: कष्टले हे मुंबई घडताना।
4: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:40 झाली आहेत। ऐकूया ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम।
5: मध्यमलहरी 512.8 meters म्हणजेच 585 kHz वर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत। यावेळी सकाळची 7:40 आणि 27 सेकंद झाली आहेत। आता ऐकूया सुगम संगीतात सिद्धांत इंगळे यांच्या आवाजात हिंदी गझल।

सुगम संगीताच्या कार्यक्रमात सिद्धांत इंगळे यांनी गायलेली हिंदी गझल आपण ऐकत आहात. ऐकूया हे पुढील गीत.

0: जब भी दो आंसू।
1: सुगम संगीताच्या कार्यक्रमात सिद्धांत इंगळे यांनी गायलेली हिंदी गझल आत्ताच आपण ऐकलीत। मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत। ठीक 8 वाजता दिल्ली केंद्राहून समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज अर्थात इंग्रजीतील बातमीपत्र आणि सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत। तर श्रोतेहो काही क्षणांची प्रतीक्षा दिल्ली केंद्रावरील हिंदी बातम्यांसाठी।

0: last night. Muzaffarpur District Magistrate Subrat Kumar Sen confirmed the deaths and stated that a number of patients remain in critical condition. And in sports, in football, hosts India have booked their place in the final of the SAF Women's Championship after defeating Bhutan 1-0 in the semi-final at Margao in Goa yesterday. Samfida Nongroom scored the match-winning goal in the 58th minute to help India move into their first SAF Women's Championship final in 6 years. Five-time champions India will now face defending champions Bangladesh in the title clash on Saturday at 6:30 p.m. And now for a look at today's newspapers, it's over to Tanvi Khurana.
1: Thank you, Anuja. The headlines in all the dailies are full with the tragic news of one of the deadliest fires in Delhi in recent years. Hindustan Times writes, safety gaps spark another tragedy as 21 die in blaze that swept through the five-story hotel located in a narrow lane crowded locality in South Delhi. An editorial in the Hindu writes on how India scaled its startup industry from 2016 to 2025. The Startup India scheme has truly come of age due to the supportive policy environment, robust startup growth and a positive investment climate. Cabinet backs ordinance to ease tax rules for foreign investors in some securities, states the Times of India. The Economic Times comes up with a story on domestic travel demand remains strong despite rising fuel costs and airfares and fewer flights under the headline Summer Travel Plans Take No Break. And finally, the Tribune writes about a memorable moment when the Tibetan spiritual leader, the 14th Dalai Lama, was presented with a Grammy Award won by his audiobook Meditations, The Reflections of His Holiness. And with that, it's back to you, Anuja.
0: Thank you, Tanvi. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to hold talks with Acting President of Venezuela, Delcy Rodriguez, in New Delhi today. Union Home Minister Amit Shah to chair 73rd plenary session of Northeastern Council in Shillong. U.S. Secretary of State Marco Rubio says United States and India are only weeks away from concluding a long-awaited trade agreement. IMD issues orange alert for heavy rain in Kerala and Mahi today. First World Yogasan Sports Championship to begin today in Ahmedabad. Prime Minister Narendra Modi to join the event. And in football, India advanced to the final of SAF Women's Championship, beating Bhutan 1-0 in Goa. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणी से पेश है खबरनामा.
3: उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
4: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात. आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये ऊर्जा सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध उद्योग, नवीकरणीय ऊर्जा आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज या 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या असून भारत आणि व्हेनेझुएला दरम्यानचे संबंध अधिक मजबूत होण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात आज आणि उद्या ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीमध्ये वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ चर्चा करणार आहेत. तसंच या बैठकीदरम्यान काशीच्या जगप्रसिद्ध GI टॅग प्राप्त उत्पादनाचं एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात वाराणसीच्या समृद्ध हस्तकला परंपरेचं प्रदर्शन कारागीर करतील. केंद्रीय

गृहमंत्री अमित शहा आज मेघालयमधील शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार असून त्याचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या परिषदेत पूर्वोत्तर राज्यातील विविध विकास संबंधी मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, शेती, बागा, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प आदी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 याबाबत व्यापक चर्चा होणार आहे. या परिषदेत पूर्वोत्तर राज्य विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्यमंत्री सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील 8 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी 2 दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते लंकामुरा इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीचं उद्घाटन करणार असून पुष्पदंत पॅलेस हॉटेलचा शिलान्यासही करणार आहेत. तसंच अमित शहा राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय बैठक करणार आहेत. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यामध्ये 2.5 पटीनं वाढले आहेत. विमान कंपन्यांना देण्यात येणारा 10,000 कोटींचा हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असंही वैष्णव यांनी सांगितलं. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. राजधानी दिल्ली क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटरच्या सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी 8,300 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल आणि येत्या काही आठवड्यात तो पूर्ण होईल असा विश्वास अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या परदेशी व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदार असल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यामध्ये आपण भारतासोबतच क्वाड देशांच्या गटातील ऑस्ट्रेलिया, जपान यांच्याबरोबरही सागरी व्यापार वाढवण्यासंदर्भात चर्चा केली असल्याचं मार्को रुबिओ यांनी सांगितलं. जगभरात योगासनांना प्रचंड लोकप्रियता मिळत असून आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 होत आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. ते या कार्यक्रमामध्ये आज आभासी माध्यमातून सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतील एक महत्वपूर्ण टप्पा आहेत असं सांगत स्पर्धेचं आयोजन करणाऱ्यांना आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या जागतिक योगासन स्पर्धा 8 जूनपर्यंत चालणार असून त्यामध्ये जगातल्या 60 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालमधल्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव येत्या शनिवारी कोलकाता इथं भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीला रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक देखील उपस्थित राहतील. या बैठकीत

0: चर्चेचा मुख्य भर राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांवर असणार असून यामुळे रेल्वे विकासाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथं काल एका हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 झाली आहे. यामध्ये 12 परदेशी नागरिक तर 9 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आतापर्यंत 49 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 8 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला असून इमारतीचा मालक लोकेश बजाज याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते झाला. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. गोव्यातल्या मडगाव इथं सुरू असलेल्या सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत काल यजमान भारतीय संघानं उपांत्य फेरीमध्ये भूतानचा 1-0 पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. सामन्याच्या 58व्या मिनिटाला संफिदा नोंगक्रमनं निर्णायक गोल करत भारताला 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचवलं. या स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद पटकावलेला भारत आता येत्या शनिवारी विजेतेपदाच्या लढतीमध्ये गतविजेत्या बांगलादेशच्या संघासमोर बरोबर अंतिम सामना खेळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळची 8:40 झाली आहेत. ऑल इंडिया रेडिओची 90 वर्ष या निमित्तानं सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी कमल भोंडे यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करीत आहोत.
2: श्रोतेओ नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतेओ, ऑल इंडिया रेडिओची 90 वर्ष या निमित्तानं आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी कमल भोंडे यांना. आणि आज आपण त्यांचा सांगीतिक प्रवास उलगडणार आहोत त्यांच्यासोबत. चला तर आधी विदुषी कमल भोंडेंचं स्वागत करूया आणि त्यांच्याशी आपण बातचीत करूया. विदुषी कमलताई भोंडे, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
3: नमस्कार
2: ताई. सगळ्यात आधी तर हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे की संगीताची पहिली ओळख तुम्हाला कधी आणि कशी झाली?
3: जन्माला आली तीच एका सांगीतिक कुटुंबात. वडील स्वतः व्हायोलिनिस्ट, महादेवराव जळीत, विजी जोगांकडे मार्गदर्शन घेतलेलं त्यांनी आणि त्याच्यामुळे रक्तातच संगीताचं तेव्हापासूनच जे हे झालं मिळालं बाळकडू.
2: हो. आणि मग ती कशी ओळख झाली म्हणजे आई वडिलांना?
3: वडिलांनी स्वतः व्हायोलिन आणि शास्त्रीय संगीताचं सगळं मिळवलं आणि कमावलं असल्यामुळं मला स्वतःला वडिलांकडूनच सगळं ते मिळत गेलं.
2: वा. तुमचे पहिले गुरु कोण आणि त्यांच्याकडनं शिकताना काही खास आठवण असेल तुमच्या स्मरणात ती आम्हाला ऐकायला आवडेल.
3: पहिले गुरु तर वडीलच माझे. त्यांनीच मला शास्त्रीय संगीतातल्या पायाभूत याची माहिती दिली. आणि त्यांची अशी आठवण की वयवर्ष 5व्या वर्षी एकदा सा संपूर्ण सप्तकातले स्वर म्हणत असताना त्यांनी मला तू हे सारे गम पधनिसा म्हणते पण कधी कधी तो सूर जो असतो त्या स्वरावर न म्हणता

0: भलत्याच ठिकाणी दुसऱ्या स्वराला म्हणतंय, तर हे असं चालणार नाही. तर मी म्हटलं की त्याच्यावर मी म्हणत होते हार्मोनियमच्या साथेवर, मला जर नी म्हणायचं आहे आणि तुम्ही जर ध वाजवत असेल तर मी नी म्हटलं, पण आवाज तर तोच आहे माझा दैवताचा तुम्हाला पाहिजे तो, तर तुम्ही का मला बरोबर म्हणत नाही, केवळ त्याला मी नी म्हटलं ना असं नाही म्हणाय. आणि त्यांनी मला इतकं त्यावेळेला उदाहरण दिलं, तुला जर तुझं नाव कमल आहे आणि विमल म्हटलं तर चालेल का?
1: अच्छा.
0: त्यावेळेला मला कळलं की नाही, प्रत्येक स्वराचं स्वतःचं स्थान आहे, त्याचं त्याचं हे आहे, त्याचं त्याचं नामकरण आहे, तर त्याला वेगळ्या नावानी उल्लेखू नये. मी मुद्दामच की मी मला गंमत म्हणून काहीतरी असं 5-6 व्या वर्षी कसलं एवढं हे राहणार, तर ही आठवण मला इतकी जन्मभर राहिली त्यांची की असं नाही, ज्याला ज्याचं स्थान त्याचं ते त्याला मिळालंच पाहिजे.
1: नक्कीच. आणि इतका मोठा प्रवास आहे तुमचा संगीत क्षेत्रातला, तर कुठलाही मोठा कलाकार असो साधना ही खूप महत्वाची असते, त्याविषयी जाणून घ्यायचं आहे आम्हाला.
0: हे तर खरंच आहे, साधनाशिवाय संगीत कला नाहीच. आणि त्याच्यामधलं सातत्य जे आहे ते मुलींच्या बाबतीत, मी स्त्री असल्यामुळे एक थोडासा हा भाग असा आहे की वडिलांकडे एक वेगळी परिस्थिती असते आणि लग्न झाल्यानंतर ह्या सगळ्या हॉबीज जपल्या जाणं तेवढं महत्वाचं त्या पार्टीला वाटेल की नाही याबद्दल साशंक असते, मुलगी नवीन असते, तर त्यावेळेला जरा त्या मनस्थितीमध्ये त्या कुठेतरी हरवून बसतात संगीताला असं त्यांना वाटायला लागतं. परंतु एक माझ्या अनुभवावरून मी सांगते की जर पोषक परिस्थिती असेल, किमान आवड असेल, तर त्या आवडीच्या लोकांना त्या मुलीला समोर नेताना त्या मुलीलाही त्रास होत नाही आणि त्यांनाही कुठे अडथळा वाटत नाही की सून आपली काही हे करताय म्हणून काहीतरी अडताय संसारात अजिबात वाटत नाही. दोन्ही सायमल्टेनियसली मनस्थिती दोघांची सबळ असल्याने त्या गोष्टीसाठी तयारी असते आणि म्हणून दोन्ही छान चालू राहतो. हा माझा अनुभव आहे.
1: नक्कीच. आणि साधना आजही तुम्ही किती वेळ करता?
0: साधना माझी आता थोडं वयानुपरत्वे वेळेची हे कमी केली जरा. आज आता माझं वय 78-80 याच्यात येत आहे मी. पण मला स्वतःला एक हा आनंद आहे की मी आज गाताना मला स्वतःला आनंदी ठेवते आणि कुठेही नसेल अगदी तयारीच्या गोष्टी ज्या असतात तारुण्यामध्ये गाण्याच्या ऐन तारुण्याच्या त्या जरी नसेल तरी एक सुराचा आणि सुरांच्या डिझाईन्सचा याचा जो आनंद असतो तो निश्चितच केव्हाही या वयातला जास्ती असतो, कारण ते अनुभवाचे गाठोडे आणि त्यात सातत्याने खेळत असल्यामुळे रागांमध्ये.
1: क्या बात है. खूप छान वाटतंय तुमच्याशी बातचीत करताना आम्हाला. मग आता इकडे वळूया आपण कमलताई, की आकाशवाणीचं टॉप ग्रेड मिळवलंय आपण, मग हा अनुभव कसा होता?
0: हा तर माझ्या आयुष्यातला अगदी म्हणजे त्याचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही, त्या भावना मी माझ्या सांगू पण शकत नाही, इतका अत्युच्च आनंदाचा क्षण होता तो मला जेव्हा टॉप ग्रेडचा. कारण कधी असं वाटलंही नाही की मी अच्छा टॉप ग्रेडचे याला पोहोचेल. कारण त्या टॉप ग्रेडच्या विषयीची कल्पना अशी होती माझी की नाही, हे जे मोठी आर्टिस्ट असतात ह्या टॉप ग्रेड हा त्यांच्याचसाठी आहे. मग मोठेपणाची व्याख्या काय हो? व्याख्यान त्या याच्यानुसार माझ्या मनानुसार हे होतं की मोठे लोक जे आहेत आता गात नामांकित त्या लोक. परंतु साधना करता करता एक विशिष्ट अवस्था जी प्राप्त होते ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर ती आपल्याला कळत नाही. ते दुसरे ज्या वेळेला आपल्याला ती डोनेट करतात किंवा त्या आपल्या एकूण स्थित्यंतरामुळे साधनेच्या होत गेलेल्या परिवर्तनामुळे आपण ज्या एखाद्या टोकावर जाऊन बसतो ते दुसरे आपलं जे व्हॅल्युएशन करतात त्यातून ते ठरतं. त्याच्यामुळे निश्चितपणे आपण दुसऱ्यांच्या माध्यमातून आज या अवस्थेपर्यंत पोहोचलो आहे याचा आनंद अतिशय म्हणजे मी सांगू शकत नाही.
1: नक्की
0: वर्णनीय.
1: आणि मग ऑडिशनचा अनुभव कसा होता त्यावेळेसचा?
0: हा त्यावेळेला एक टेन्शन होतं की आपल्याला आता आपला हा सगळं रेकॉर्डिंग कुठल्या तरी मोठे लोकांच्या कमिटीवर जाणार आणि ते ऐकणार. तर आता त्याच्या याच्यामध्ये आपण काय होणार, जास्तीत जास्त काय होईल की नाही होणार एवढंच ना, पण हिम्मत न हारता साधनेमध्ये वाढ करून त्याची लगन ठेवून ती जिद्द ठेवून त्याच्याशी सलगी करून जी पुढे चालत गेले त्याचं हे फळ होय. आणि माझं म्हणणं हेच आहे की कुठल्याही प्रकारचं मला हे करायचं आहे हे धरून करत राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मग ते

0: रत राहणं तुम्हाला निश्चितच त्याचा परिणाम केव्हा तरी मिळतो, देतो. त्याच्यामुळे मला तो जो आनंद आहे तो निश्चितच अतिशय, म्हणजे रेडिओमुळे माझं गाणं आज जिवंत आहे हेच मी म्हणेल.
1: क्या बात है.
0: आकाशवाणीमुळे माझं आज गाणं जिवंत आहे.
1: हो, कर्म करत राहा आणि फळाची चिंता करू नका.
0: हा बस.
1: तर आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना आपल्या आवाजातली बंदिश ऐकायला मिळाली तर आमचा हो भाग्यच
0: हरकत नाही.

0: राग प्रिया.
1: वा प्रतिम, असं वाटतंय की ऐकतच राहावं आणि तुमचा जो आवाज आहे तो आम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचतच राहावा. पण वेळ थांबत नाही, कोणासाठी वेळेला पुढे सरकायचंच असतं. कमलताई, हे विचारायचं आहे, मग बालपणापासून ते टॉप ग्रेड पर्यंतचा तुमचा जो प्रवास राहिलाय आजवरचा, त्यात कुटुंबाचा पाठिंबा कसा होता?
0: फार छान प्रश्न विचारला तुम्ही. खरा महत्वाचा भाग आहे आयुष्यातला हा. लग्नानंतर विवाहोत्तर काळात संगीतासारखी एक साधना आणि हा विषय जिवंत ठेवणं एका स्त्रीला, अनेकांच्या बाबतीत ऐकलेलं होतं, त्यामुळे मला स्वतःलाही थोडासा तो धाक होताच की आता लग्नानंतर आपलं काय. परंतु मला एक खूप सुशिक्षित असं सासर जरी नसलं, खूप क्वालिफाईड सासू सासरे आहेत आणि त्यांना या सगळ्या गोष्टीची जाण आहे, म्हणून भरपूर संधी आहे मला तिथे संगीताला, असं मुळीच नव्हतं. शेतकरी कुटुंब, आणि त्यांनी मला या कलेला मनापासून साधनेसाठी उत्स्फूर्तपणे संधी दिली, त्यामुळे माझं हे संगीत पुढे गेलं. त्यांना या कलेची ज्ञान नसू दे, पण आपली सून काहीतरी एक चांगलं काम करते आहे याचा अभिमान होता. आणि त्यामुळेच मी माझ्या कुटुंबातल्या या लोकांमुळे माझी ही या साधनेला हे फळ प्राप्त झालं. अन्यथा मी नुसती केवळ साधना करून काहीही साध्य झालं नसतं. फार मोठं स्थान आहे सासरच्या लोकांचं, माझ्या पहिले पती आणि नंतर सासू सासर हे सगळे.
1: नक्कीच, क्या बात आहे. आणि कमलताई, आजवर खूप पुरस्कार प्राप्त केले आहेत, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे.
0: महत्वाचं माझं जी एक तत्व होतं की मी गाणार, मी लोकांसाठी गाणार. मला नोकरी आहे, मी प्राध्यापक होते. मला नोकरी असताना मला जी प्रेमाने लोक बोलवतात त्यांच्यासाठी मी प्रेमानेच गाईल. तिथे मी कुठल्याही प्रकारचा उद्योग म्हणून माझं गाणं ठेवलेलं नाही. त्याच्यामुळे मला पॉप्युलॅरिटी गाण्यामुळे होती. आणि हाही एक भाग लोकांना खरोखर आहे की जो ज्यांना पेलवत नाही आर्थिक भाग, कलाकारांचे आजकाल आपण मानधन बघतो, तर मग अशा लोकांना गाणं ऐकताना माझं नाव आठवायचं. याचं कारण मी अगदी सेवा म्हणून मंदिरापासून तर कोणाच्या घरापर्यंत, मंडळापर्यंत, जिथे संस्थेला गाणं गेली ते अगदी. आणि त्यात माझा फायदा हा होता की मी नोकरी करून सासर सांभाळून माझ्या गाण्याला बाहेरचे लोक मला हे जे बोलवत होते त्याच्यासाठी मी साधना करत होती, म्हणून माझं कायम गाणं राहिलं. म्हणून त्या सातत्यामुळे हे टॉप ग्रेड मिळालं.
1: नक्कीच नक्कीच. आणखीन कुठले पुरस्कार प्राप्त झाले ते पण जाणून.
0: सुरसिंगार संसद मुंबई, त्यानंतर कोल्हापूर आहे, मुंबई आहे, कलकत्ता आहे,
1: पूर्ण देशभरातले पुरस्कार प्राप्त केले. खूप छान वाटतंय हे सगळं ऐकून. आणि मग तुमच्यामध्ये टॉप ग्रेड कलाकाराची जबाबदारी काय असते हे सुद्धा जाणून घ्यायला आवडेल.
0: टॉप ग्रेड कलाकाराची जबाबदारी, पहिली गोष्ट तर त्यांना त्याचं टॉप ग्रेडेशन

0: त्यांनी ओल्ड एजमध्ये आता पुष्कळशा समस्या असतात, ब्रिदिंग आहे, थकवा आहे, या सगळ्या गोष्टी. परंतु सूर हा आपला कायम राहावा, तयारी ठीक आहे, वयानुरूप आपल्याला लोक क्षम्य करतील, परंतु सुराच्या बाबतीत कुठं कोणी एक्सक्यूज करणार नाही. हा सूर आपला कायम राहण्याच्या दृष्टीने जी साधना आहे ती त्याला क्रमप्राप्तच आहे करणं, आणि ती होत नसेल तर आपल्याला त्याच्यातून एक संन्यास घ्यायला काही हरकत नाही त्याच्यातून, असं माझं प्रामाणिक मत आहे. जोपर्यंत आपला सूर कायम आहे तोपर्यंत गात राहावं. ईश्वराने आपल्याला तशी जर शक्ती दिली आहे तर ती सत्कारणी लावावी आणि साधनात नित्यनियमाने करीत जावं.
1: नक्कीच नक्कीच. आणि आकाशवाणीसाठी पण कमलताई तुम्ही बरेच ध्वनिमुद्रण केले आहेत, मग तुमच्या स्मरणातलं तुमच्या आवडीचं काही ध्वनिमुद्रण आहे असं जे आठवत आहे?
0: आता तुम्हाला हे पुर्या धनाश्रीची बंदिश ऐकवलं, हे माझं आवडतं ध्वनिमुद्रण. त्याच्यानंतर वसंत राग, त्याच्यानंतर हंसध्वनी, हे असे राग इतके छान छान रेकॉर्डिंग केलेले.
1: क्या बात आहे. मग त्यासोबतच आकाशवाणीतला एखादा आपला गोड अनुभव सुद्धा आमच्यासोबत शेअर करा.
0: आकाशवाणीच्या एका नॅशनल प्रोग्रॅमचं रेकॉर्डिंग इथेच होतं. मला त्यावेळेला थोडस प्रकृतीने अस्वस्थता होती.
1: अच्छा.
0: म्हटलं की आपण हे करायचं का, तर थोडं गाऊन दाखवलं
1: हो,
0: आणि त्याच्यानंतर साध्ये जे लोक होते सातसंगतकार, म्हणाल मॅडम जाणवत तर कुठं काहीच नाही आहे, तुम्हाला जे अस्वस्थता जाणून राहिली की आपल्या प्रकृतीमुळे याच्यामुळे अजिबात जाणवत नाही, तुम्ही रेकॉर्डिंग करूनच घ्या. आणि मी त्यांच्या मनाने ऐकलं, कारण पुष्कळ लोक नाही ऐकत. नाही बा, मला माझ्या मर्यादा माहिती आहे, आजची अवस्था माझी प्रकृतीची अशी अशी आहे, मी नाही करणार. पण सोबरने स्वभावातला हा असल्यामुळे वाकणं याच्यामध्ये मला कुठे कमीपणा वाटत नाही, त्याच्यामुळे संसारातही मी खूप यशस्वी आहे सगळ्याच गोष्टीमध्ये. तर त्या लोकांचं मी ऐकलं की ठीक आहे करून घ्यावं, पण इतकं छान झालं रेकॉर्डिंग आणि सगळ्याच दृष्टीने कुठेही त्याच्यामध्ये सुरामध्ये नाही, तालामध्ये नाही, कुठल्या प्रकृती अस्वस्थतेचा भाग त्याच्यात जाणवला नाही. म्हणून मानसिकता ही जर तुमची बळकट असेल तर कुठल्याही गोष्टीचा सामना तुम्ही करू शकता.
1: क्या बात आहे, खूप छान. म्हणजे आपल्याशी बोलताना हे जाणवत आहे की जितकं म्हणजे व्यक्तिमत्व महान तितके त्यांचे पाय धरणीवर असतात. खूप छान वाटतंय आपल्याशी बोलताना. आणि कमलताई, मग थेट प्रक्षेपणात गाताना पण तुम्हाला बरेच अविस्मरणीय अनुभव आले असतील काही त्यातला एखादा?
0: हो, त्याच्यामधला वेगळा अनुभव असतो, कारण समोर मॉब असतो. आकाशवाणीच्या रेकॉर्डिंगचा ह्या चार भिंतीच्या आतल्या ह्याचा वेगळा अनुभव असतो. त्या अनुभवामध्ये सजीवता असते,
1: नक्कीच दाद मिळते, प्रेक्षक
0: दाद मिळते, लोकांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स कळतात. तर त्याच्यावरनं आपली आपल्याला अनुभूती होते की आपण कुठे आहोत, कुठं चालू आहे आपलं. तर या सगळ्या गोष्टीचा इतका आनंद होतो की त्यातून एका मैफिलीतून दुसऱ्या मैफिलीला जाण्यासाठी आपला स्पीड साधनेचा आणखी वाढतो.
1: वा, खूप छान. आणि मग तुमच्यामध्ये आजच्या संगीत क्षेत्रातील बदल जे होत आहेत ते कसे वाटतात?
0: काही दृष्टीने नवीन लोकांच्या एक विचार जर केला तर त्यांच्यावर आपल्याला खूप नाराज पण होता येत नाही. याचं कारण काळ असा आहे की सर्वच गोष्टींमध्ये हा समोर जात आहे आणि त्याला नवीन पिढी दाद देत आहे. जुनेही लोक त्याला नवीन सगळं निर्माण होत असल्यामुळे हे जुनं आपण किती वापरायचं याचा विचार जुनेही लोक करायला लागले. परंतु आपल्या शास्त्रीय संगीताच्या याच्याबाबत मला सांगायचं हे आहे की इथे काही जरी बदल झाला सुरासूरच असणार ना.
1: हो,
0: तो पाश्चात्य पद्धतीने तुम्ही वाजवा की भारतीय संगीताच्या याच्याप्रमाणे, त्या सुराचा जो आनंद आहे हा कायम तो तसाच असणार आणि त्याची अनुभूती ही कायम तीच राहणार. त्याच्यात काही बदलणार नाही, प्रकार बदलेल, गीत प्रकाराचे हे बदल, वाजवण्याच्या पद्धती बदलतील, पण सूर हा बेसूर याच्यात वाजवण्याचं कोणी त्याला वा वा किती सुंदर असं कोणी म्हणणार नाही. त्याला साधनेचाच भाग आहे आणि ते राहीलच, कुठेही जाणार नाही, हे जिवंतच राहणार
1: नक्कीच. आणि कमलताई, जाता जाता काय सांगू इच्छिता जे नवोदित कलाकार आहेत जे कार्यक्रम ऐकतायत आज आपला, काय सांगाल सगळ्यांना?
0: एकच सांगेल की कुठलीही पद्धती घ्या सांगितिक याच्यातली, पाश्चात्य घ्या, भारतीय घ्या, अजून कुठलं काही दाक्षिणात्य

0: पण जे काही करत असाल अभ्यास, त्या अभ्यासाला ज्या बेसिक गोष्टी आहेत, सूर ताल आणि गुरूंच्या मनाला आनंद होईल असं त्या शिष्याचं वागणं, श्रद्धा गुरूंची थोडक्यात, ह्या सगळ्या गोष्टी कायम ठेवून पुढे चला. कुठेही मी आणि माझं हे शब्द येऊ देऊ नका आयुष्यात. बस
1: नक्कीच. विदुषी कमलताई भोंडे, आज आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि ऑल इंडिया रेडिओची 90 वर्ष या निमित्तानं आपल्या सांगीतिक प्रवासाविषयी आमच्यासोबत दिलखुलास गप्पा केल्या त्यासाठी आम्ही आपले खूप खूप आभार मानतो आणि आपल्या उपस्थितीसाठी खूप प्रार्थनीय सुद्धा आहोत. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

0: आणि माझं हे शब्द येऊ देऊ नका आयुष्यात बस.
1: नक्कीच. विदुषी कमलताई भोंडे, आज आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि ऑल इंडिया रेडिओची 90 वर्ष या निमित्तानं आपल्या सांगीतिक प्रवासाविषयी आमच्यासोबत दिलखुलास गप्पा केल्या त्यासाठी आम्ही आपले खूप खूप आभार मानतो आणि आपल्या उपस्थितीसाठी खूप प्रार्थनीय सुद्धा आहोत. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऑल इंडिया रेडिओची 90 वर्ष या निमित्त सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी कमल भोंडे यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आता आहे का? आज गुरुवार दिनांक 4 जून 2026 ला सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग, यात बदललेली खाद्य संस्कृती आणि हृदय विकारांचा वाढता धोका. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर ऋषिकेश होमाळकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 9 वाजलेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

कूलर वापरताना घ्या ही काळजी, महावितरणचे नागरिकांना आवाहन. उन्हाचा वाढता पारा आणि उकाड्यापासून सुटका मिळविण्यासाठी सध्या घराघरांमध्ये कूलरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कूलरचा हा गारवा आपल्याला सुखद वाटत असला तरी किरकोळ निष्काळजीपणा किंवा तांत्रिक बिघाडामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडेच खरबी रोड येथील एका इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरचा चालू कूलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता. एका तज्ज्ञ व्यक्तीच्या बाबतीत घडलेली ही घटना अत्यंत चटका लावून जाणारी आहे. हाच अनर्थ टाळण्यासाठी आणि नागरिकांचा उन्हाळा सुरक्षित आणि निर्धास्त जावा यासाठी महावितरणने काही सोपे आणि अत्यंत महत्वाचे सुरक्षेचे नियम जाहीर केले आहेत. थोडीही सतर्कता ठेवून आपण आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो. अर्थिंग योग्य असणे अत्यंत महत्वाचे. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार कूलरमध्ये बिघाड असल्यास आणि घरात योग्य अर्थिंग नसेल तर कूलरच्या लोखंडी बॉडीमध्ये विजेचा प्रवाह उतरतो. अशावेळी ओल्या हाताने किंवा अनवाणी पायाने स्पर्श झाल्यास तीव्र शॉक बसू शकतो. त्यामुळे घराची वीज यंत्रणा सुरक्षित असणे गरजेचे आहे. सुरक्षित गारव्यासाठी हे नियम नक्की पाळा. नियम क्रमांक एक, पाणी भरताना सावधानता. कूलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी मुख्य स्विच म्हणजे अर्थात मेन स्विच बंद करून प्लग पूर्णपणे बाहेर काढावा. चालू कूलरमध्ये कधीही पाणी भरू नये. आयएसआय मार्कचा कूलर निवडा. बाजारातून कूलर खरेदी करताना नेहमी आयएसआय मार्क असलेला दर्जेदार कूलरच खरेदी करावा. तज्ञांकडून तपासणी. कूलर उन्हाळ्यात पहिल्यांदा सुरू करण्यापूर्वी अधिकृत इलेक्ट्रिशियन कडून त्याची आणि घरच्या अर्थिंगची व्यवस्थित तपासणी करू.

0: घ्यावी. ओल्या हातांनी स्पर्श टाळा. हात ओले असताना किंवा पाय ओले असताना कोणत्याही विद्युत उपकरणाला अथवा स्विचला स्पर्श करू नये. स्वतंत्र पॉवर सॉकेट. कूलरसाठी नेहमी स्वतंत्र पॉवर सॉकेटचा वापर करावा. एकाच सॉकेटवर अनेक मोठी उपकरणे मल्टीप्लग्स जोडणे टाळावे. गृहिणी आणि लहान मुलांची विशेष काळजी. घरातील लहान मुले खेळताना कूलरच्या लोखंडी जाळीला स्पर्श करण्याची शक्यता असते, त्यामुळे मुलांना कूलरपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे. महिलांनीही ओल्या हाताने कूलर हाताळू नये. त्वरित दुरुस्ती. कूलरमधून आवाज येत असल्यास किंवा वायर कट झाली असल्यास त्वरित तज्ञांकडून तो दुरुस्त करून घ्यावा. शॉक बसल्यास काय करावे? दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीला विजेचा शॉक किंवा धक्का लागल्यास त्याला थेट हात लावू नये. त्वरित मुख्य वीज प्रवाह मेन स्विच बंद करावा आणि कोरड्या लाकडी वस्तूच्या किंवा प्लास्टिकच्या सहाय्याने त्या व्यक्तीला विजेच्या स्त्रोतापासून दूर करावे आणि त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी. विद्युत सुरक्षेबाबत कोणतीही शंका असल्यास किंवा अपघात घडल्यास नागरिक महावितरणाच्या 1920, 1120, 1812, 3435 किंवा 1823, 3435 या 24 तास सुरू असलेल्या टॉल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. घरातील विद्युत उपकरणांची वेळोवेळी तांत्रिक तपासणी करा. सतर्क रहा आणि सुरक्षित उन्हाळ्याचा आनंद घ्या, असे आवाहन उपमुख्य जनसंपर्क अधिकारी महावितरण नागपूर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्जवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळची 9:05 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

0: आशा भोसले आणि मन्नाडे यांच्या आवाजात जुनं ते सोनं या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं गदी माडगुळकर यांचं आणि संगीत दिलं होतं दत्ता डावजेकर यांनी. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो पुढील गीत ऐकूया या अल्पशा विश्रांतीनंतर.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला, लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपलं पुनश्च स्वागत. आता ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजात जावई विकत घेणे आहे या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत दिलंय सुधीर फडके यांनीच.

सुधीर फडके यांच्या आवाजात जावई विकत घेणे आहे या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. रचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आता ऐकूया भाव तिथे देव या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांना, शब्दरचना कवी आनंद यांची आणि संगीत दिले पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

लता मंगेशकर यांच्या आवाजात भाव तिथे देव या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं कवी आनंद यांचं आणि संगीत दिलं होतं पंडित जितेंद्र अभिषेक यांनी. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया घरची राणी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांना गीत जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीत दिलंय दत्ता डावजेकर यांनी.

लता मंगेशकर यांच्या आवाजात घरची राणी या चित्रपटातील जगदीश खिबुडकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो शेवटी ऐकूया एक गाव बारा भानगडी या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांना. गीत शांता शेळके यांचं आणि संगीत दिलंय राम कदम यांनी.

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात एक गाव बारा भानगडी या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलत. गीत होतं शांता शेळके यांचं आणि संगीत दिलं होतं राम कदम यांनी. आणि श्रोतेहो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळची 9:30 झाली आहेत. सुरसाख्यानंतर्गत शुभांगी चिंचाळकर यांच्या आवाजात कीर्तन आता ऐकूया. विषय बेटी आमुची धनाची पेटी. ऐकूया तर सुरसाख्यानंतर्गत कीर्तन, कलाकार शुभांगी चिंचाळकर.

आपल्याकडे शक्ती स्वरूपात स्त्री मूर्तीच मानली गेली आहे. ज्यावेळी महिषासुर देव ऋषी मुनी या साऱ्यांना त्राही भगवान करून सोडू लागला तेव्हा देवांनी देवीची करुणा भागली. आद्यपदामध्ये कवी सांगतात त्याप्रमाणे जगत कारण मातृ रूपा त्वं हि शक्ती लादिनी असं म्हणून सारे देव लोक सारे सज्जन देवीची प्रार्थना करू लागले आणि प्रसन्न रूपाने देवी म्हणाली तुमच्या जवळचं एक एक आयुध मला द्या. त्याप्रमाणे देवांनी केलं आणि महिषासुराचा वध केला. त्यावेळेपासूनच स्त्रीची शक्ती रूपात पूजा होऊ लागली. वेद काळात अनेक स्त्रिया झाल्या होत्या ज्यांनी अनेक सूक्ते लिहिली स्तोत्रे लिहिली त्यांना जगन्मान्यता मिळाली. पण आज मात्र स्त्रियांना स्वतंत्र व्यक्तिमत्वच उरलेलं नाही. कुणाची बायको कुणाची बहीण मुलगी सून असाच सगळा तिचा परिचय करून दिला जातो. त्याच कारणच मुळी हे आहे की तिला समाजानं दिलेलं दुय्यम स्थान. वास्तविक आज जर विचार केला तर ती सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने अग्रेसर आहे. स्त्री पुरुषात जो भेद मानलाय ना किंवा जो भेद आहे तो निसर्गतःच आहे. तो नाहीसा करण्याचं सामर्थ्य ती शक्ती कोणाचीच नाही. तो भेद म्हणजे निसर्गाची योजना. त्याच्या मुळाशी पवित्र भावना आहे. स्त्री ही क्षणकाळाची पत्नी पण अनंत काळाची माता आहे. या बाह्य भेदाचाच मनुष्य प्राण्यानं अगदी गलिच्छ दुरुपयोग केला आणि म्हणूनच आज तिला लाजीरवाणं जीण जगावं लागतंय. अरे माणसा माणसा कसा बिथरलास तू. अरे अंतरीच्या देवा कसा विसरलास तू. शत्रू स्त्रीलाही जाने इत मामानं बोलविलं वारसा शिवरायाचा तू स्वकन्येलाही पळविले. सिनेमा जाहिराती यामुळे स्त्रियांच्या चारित्र्याचं हनन होतंय. लहानपणापासूनच दूरदर्शनवरील अश्लील दृश्य पाहून मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतोय. म्हणूनच विकृत साहित्य विकृत जाहिराती याला प्रतिबंध घातला पाहिजे आणि हे कार्य अग्रेसर होऊन स्त्रियांनीच करायला हवंय. आज स्त्रिया इतक्या पुढे गेलेल्या आहेत की अंतरिक्षात उड्डाण करतात तरीही समाजाची मानसिकता काही बदललेली नाही. एकच मूल पाहिजे पण ती मुलगी नको. मुलीचा गर्भ असेल तर ती जन्माला येण्यापूर्वीच तिला नष्ट करून टाका अशी कसायाची मनोवृत्ती दिवसेंदिवस वाढीला लागत आहे. आणि अशा या मनोवृत्तीमुळेच आज दर 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्या 924 एवढीच आहे. मुलगी झाली तर तिचं आनंदानं स्वागत बोटावर मोजण्या इतक्या घरात होत असत. म्हणूनच मुलगी जन्माला घालण्याच्या वेगापेक्षा तिला मारण्याचा वेग अधिक दिसतोय. भारतात मुलींच्या जन्मदराची आणीबाणी जणू निर्माण झालीय. नवनवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळं वेगवेगळे मार्ग अवलंब केल्यानं दरवर्षी सुमारे 5 लाख मुली जन्माला येण्यापूर्वीच जीवनाला मुकतात. परंतु समाज हे विसरतो की हीच आमची बेटी आमच्या धनाची पेटी आहे. कारण काय तर ती कन्या दोन्ही घरांचा म्हणजे माहेर आणि सासर अशा दोन्ही घरांचा उद्धार करणारी दुहिता आहे.

अंतरिक्षात उड्डाण करणारी कल्पना चावला काय किंवा सुनीता विलियम्स काय, तसंच आयपीएसचं पद दक्षतेनं सांभाळणारी आमची किरण बेदी काय, या भारत मातेच्या लाडक्या कन्याच आहेत ना। असं असूनही श्रीमंत गरीब सुशिक्षित अशिक्षित या सर्वांमध्ये मग मुलीला कमी प्रतीची का समजलं जातं, असे का आमचे विचार आहेत। भारतात स्त्रीला प्रथम स्थान आहे, मातृदेव भव असं म्हटलं जातं, यत्र नार्यस्तु पूज्यंते म्हणून तिचा सन्मान केला जातो। मग या स्त्रीनच आता जागो व्हायला हवाय, पुढाकार घ्यायला हवाय। मला मुलगी झाली तर मी तिचं आनंदानं स्वागत करीन असं म्हणून ती दृढ राहिली पाहिजे। माझ्या मुलासाठी मी हुंडा घेणार नाही असं आईनं दृढ ठरविलं पाहिजे, कारण स्त्रीच महत्वाचं कुटुंबात संस्काराचं बीज पेरून घराचं नंदनवन करू शकते। संस्काराचे बीज सर्वोत्तम पेरून घडवी नारी उत्तम, जिचेन योगे जगी पुरुषोत्तम अवघे विश्वची मग नंदनवन। नैतिक बंधन जी आहेत ती आहेतच, तरी सुद्धा मुलगा मुलगी यांना ती सारखी असावी या विषयात आमच्या शास्त्राने भेद केला नाही। अहो, उपनिषदात एके ठिकाणी उल्लेख केला आहे, नमे जनपदे स्वैरो स्वैरिणी कुतः, माझ्या राज्यात कुणी स्वैरी नाही तर स्वैरिणी कुठून असणार। स्त्रियांचं रक्षण पुरुषांवर अवलंबून आहे अशी धारणा जरी असली तरी आता तिनं स्वयंपूर्ण स्वयंसिद्ध व्हायला हवंय। सक्षम होण्यासाठी तिनं आपली आध्यात्मिक उंची वाढविली पाहिजे, आत्मिक बल वाढवायला हवंय। स्त्री जर आत्मनिष्ठ बनली तर पुरुषापेक्षाही ती स्वयंपूर्णपणे निर्णय घेऊ शकते, आणि अशी विवेकी संयमी स्त्री समाजाला पुढे नेण्यास पूर्ण शक्ती महाशक्ती बनू शकते, हे निश्चितच। तेव्हा आम्ही साऱ्यांनी ठरवायला हवं आम्ही अबला नाही सबला आहोत असे ठरवून पुढे व्हायला जावं, मगच काय होणार।

अशी भारताच्या इतिहासात क्रांतीज्वाला बनून दैदिप्यमान शिखरावर जी आरूढ आहे, नव्हे आज 1857 च्या स्वातंत्र्य

समोर आला, 150 वर्ष झाली म्हणून या भारतवर्षात जागोजागी तिच्या कर्तृत्वाचे पवाडे गायले जात आहे. तिचा आदर्श आपण आख्यान रूपाने पाहूया म्हणून मूळ पदामध्ये कवी सांगतायत.

बाबा अहो माझ्या दारी 100 हत्ती झुलत राहतील. असं आपल्या बाबांना वयाच्या 6व्या वर्षी आत्मविश्वासानं सांगणारी ही क्रांतीज्वाला म्हणजे तांबे कुल वीरश्रीती नेवाळकरांची कीर्ती अशी रणलक्ष्मी महाराणी लक्ष्मीबाई नियतीनं आघात केल्यानंतरही न डगमगणारी ही गंगाधरराव नेवाळकरांची पत्नी लक्ष्मीबाई म्हणजे या भारत वर्षात आपल्या तेजस्वीतेनं तळपत राहणारी एक अभिन्न तारका. प्रसंग असा घडला, गंगाधर रावांच्या निधनानंतर डलहौसीनं संस्थानं खालसा केलं. राणीनं शांत चित्तानं त्याचा स्वीकारही केला, आपलं जीवन जगायला सुरुवात केली. पण रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उशक काल या न्यायानं तिचं सूक्ष्म निरीक्षण आणि कटकारस्थानं चाललीच होती. प्रजेची माता आपल्या लोकरक्षणाला विसरली नव्हती आणि एका अनपेक्षित क्षणी संपूर्ण हिंदुस्थानात क्रांतीची ठिणगी पडली, पेटली आणि बेसावद असलेल्या झाशीतील ब्रिटिश लोकांना मराठे सरदारांनी पळवून लावलं. पुन्हा एकदा महाराणी प्रशासक म्हणून राजकारभार पाहू लागल्या. अत्यंत चपळ

सगळी जय्य तयारी तिने करून ठेवली। कारण चौथालेला साप पुन्हा डोके वर काढणार अशी तिला खात्री होतीच। पण या मधल्या काळात एक अतिशय विलक्षण असा प्रसंग घडला। औरछा संस्थानचा नथेखा 20,000 सैन्य घेऊन संस्थानावर चालून आला आणि त्यानं लक्ष्मीबाईंना निरोप पाठवला की त्यांनी आमचं मांडलिक व्हावं। उलट निरोप राणीनं दिला, नथेखा साहेब मी शिवराम पंतांची सून आहे, तुमच्या सारख्यांना बायका बनवण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे, तेव्हा आता तुमची आणि आमची भेट रणभूमीवरच। आणि ही रणबिजली रणसंग्रामासाठी निघाली। रण

भीषण रणसंग्रामाला सुरुवात झाली आणि अवघ्या 1500 सैन्यानिशी औरछा संस्थानच्या नथेखा साहेबाचा राणीने पराभव केला आणि एक इतिहासात रणबिजली स्थान प्राप्त केलं. परंतु पुढे पुढे आणखीन बिकट परिस्थिती निर्माण झाली. संतापलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी झाशी संस्थानवर पुन्हा आरूढ होण्याचं काम सर ह्यू रोज याच्यावर सोपवलं आणि सर ह्यू रोज संस्थानच्या दिशेनं चाल करून आला. राणीची तर तयारी होतीच,

भीषण असा रणक संग्राम सुरू झाला. कर्तृत्वानं राणी लढू लागली, नेतृत्वानं पुढे झुंजत राहिली आणि अखेरीस ज्या वेळेला भयंकर विलक्षण असा तो क्षण आला त्यावेळेला

अशी तटावरून सैन्यानिशी आपला राजरत्न घोडा फेकून इतिहासात अमर झालेली ही रणविजली, अवघ्या 22 वर्ष 7 महिने एवढा आयुष्य लाभलेली ही महाराणी लक्ष्मीबाई ब्रिटिशांच्या ताब्यात सापडली नाही। अखेरच्या क्षणी सुद्धा माझं शरीर या गोऱ्या लोकांच्या हाती पडू देऊ नका असं रामचंद्र रावांना सांगूनच तिनं आपला शेवटचा श्वास घेतला। अशी दोन्ही कुळाचा उद्धार करणारी इतिहासात अजरामर झालेली ही आपली रणलक्ष्मी, म्हणूनच तर तिला दुहिता म्हटलं जातं ना। तेव्हा आपण सगळ्यांनी सुद्धा आज हेच ध्यानात ठेवलं पाहिजे की आमच्या घरामध्ये मुलगी ही आमच्या कुळाचा उद्धार करणारी धनलक्ष्मी आहे। तिचा येण्याआधीच नाश करून चालणार नाही, तर तिचं स्वागत करून कुळाचा उद्धार करून घेतला पाहिजे। हेच सांगताना आद्यपदामध्ये कवी असं म्हणतात।

सुरसाख्यान अंतर्गत शुभांगी चिंचाळकर यांचं कीर्तन आत्ताच आपण ऐकलं, बेटी आमुची धनाची पेटी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आता ऐका. आज गुरुवार दिनांक 4 जून 2026 सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर

नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे बदलती खाद्य संस्कृती आणि हृदयविकाराचा वाढता धोका. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज या कार्यक्रमाचा विषय आहे बदलती खाद्य संस्कृती आणि हृदयविकाराचा वाढता धोका, आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. श्रोतेहो नमस्कार. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज विषय आहे बदलती खाद्य संस्कृती आणि हृदयविकाराचा वाढता धोका, आणि तुमच्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत गणेशा हार्ट केअर सेंटरचे सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. तुम्हाला जर बदलती खाद्य संस्कृती आणि हृदयविकाराचा वाढता धोका या विषयावर काही प्रश्न असतील, शंका असतील, तर लगेच फोन करून विचारा. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. नागपूरबाहेरून फोन करणाऱ्यांनी किंवा मोबाईलवरून कॉल करणाऱ्यांनी 0712 हा STD कोड नंबर लावावा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गणेशा हार्ट केअर सेंटर, वर्धा रोड, नागपूर. चला तर सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. डॉक्टर ऋषिकेश उमाळकर, खूप खूप स्वागत तुमचं.
1: नमस्कार.
0: बदलती खाद्य संस्कृती आणि हृदयविकाराचा वाढता धोका असा आपला विषय आहे. तर कमी वयात हृदयविकाराचा त्रास याचं मुख्य कारण खाद्य संस्कृती आहे असं म्हणता येईल का?
1: हो, आपण असं म्हणू शकतो. आपण एक बघितलंय की कमी वयामध्ये किंवा तरुण वयामध्ये हृदयविकाराचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे, आणि त्यातल्या त्यात आपल्या भारतीय लोकांमध्ये हे प्रमाण थोडं जास्त दिसतं.
0: हो,
1: कुठेतरी याच्यासाठी जीवनशैली, म्हणजे हृदयविकार हा शेवटी जीवनशैलीचाच आजार आहे, आणि जीवनशैलीमध्ये सगळ्यात महत्वाचा पॅटर्न हा खाद्य, तुमचं खाण्याचं सवयी कशा आहेत त्याच्यावरती डिपेंड करतं. त्याच्यासोबतच तुम्ही व्यायाम करता नाही करता, तुम्ही किती रेस्ट घेता, तुम्ही किती टेन्शन घेता, या सगळ्या गोष्टी त्यात इम्पॉर्टंट असतात. पण सर्वात महत्वाची गोष्ट ही तुमची खाण्यापिण्याची सवयी आहे किंवा तुमची खाद्य संस्कृती आहे. मग आता जेव्हा खाद्य संस्कृतीविषयी आपण बोलू, तर आज तुम्ही आणि मी 90s मध्ये, म्हणजे आजपासून 20-25 वर्षांआधी ज्या पद्धतीने खायचो किंवा आपलं जे डेली खाणंपिणं होतं आणि आजचं जे खाणंपिणं आहे याच्यामध्ये काय फरक आहे, हे आपल्या सगळ्यांनाच एकदम व्यवस्थित जर 5 मिनिटं बसून आपण विचार केला तर सगळ्यांनाच लक्षात येतात. पण नेमके याच्यामधले कोणते कोणते फरक जे आपल्याला धोकादायक ठरायला लागलेले आहेत याच्याविषयी खरं तर आज आपण बोलणार आहोत, आणि यांना आपण कसं कमी करू शकतो किंवा प्रिव्हेंट करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, आपण जे स्वतः फॉलो करत आहोत ते बरोबर आहे का? आपण खाद्य संस्कृती किंवा खाण्याच्या सवयींप्रमाणे हृदय आरोग्याशी काही कॉम्प्रोमाइज तर करत नाही ना, हे कसं ओळखायचं आणि त्याला कसं ठीक करायचं याच्याविषयी खरं तर आज आपल्याला जनजागृती करायची आहे.
0: बरोबर. नक्की काय बदल झालाय म्हणजे लाईफस्टाईलमध्ये आणि खाद्य संस्कृतीमध्ये?
1: बघा, सगळ्यात महत्वाचा ड्रास्टिक फरक हा झालेला आहे ना की लाईफ खूप फास्ट होऊन गेली.
0: बरोबर.
1: आणि सगळ्या गोष्टी आपल्याला इन्स्टंट हव्या आहेत. जुन्या काळी आपण इतके वेळा हॉटेलमध्ये जायचो का जितके वेळा आपण आता जातो? नाही जात. 90s मध्ये आपण एखाद वेळा महिन्यातून किंवा 2-3 महिन्यातून काही एखादं ओकेजन असेल त्यावरती फक्त तेव्हा आपण हॉटेलमध्ये जायचो, आणि त्यावेळेला हे जे फास्ट फूड सगळं जे आहे, पिझ्झा, पास्ता किंवा कुकीज किंवा बर्गर्स किंवा मग काही कुठे कॉफी शॉप्स मध्ये वगैरे आपण जातो, हे सगळं त्या काळी तितकं नव्हतं जितकं आता झालेलं आहे.
0: चहा कॉफी पण आपण बाहेर शक्यतो नव्हतंच घेत.
1: येस. तर आता या सगळ्या गोष्टी का झाल्या? कारण की मॉडर्नायझेशन झालं, आपल्या लाईफ खूप फास्ट झाली, प्रत्येकाजवळ या गोष्टींसाठी देण्यासाठी

0: ते टाईम कमी होऊन गेला आणि त्याच्याजवळ असलेला कामाचा व्याप खूप वाढून गेला. म्हणजे फॅमिलीमधला प्रत्येकच व्यक्ती काही ना काही काम करतो, त्याच्यामुळे कोणाजवळ तेवढा वेळ राहिला नाही आहे आणि अपुऱ्या वेळामुळे हे सगळं या ट्रॅकवर चालू होऊन गेलं की आपण जे काही पॅकेज फूड आहे किंवा मग जे आपण रेडीमेड ज्या गोष्टी मिळणार आहे त्याच्यावरती आपण लवकरात लवकर जातो, कारण ते इझी सोल्युशन्स आहेत. आपल्याजवळ तेवढा वेळ काढून गोष्टी आणणे, घरी बनवणे या गोष्टींसाठी वेळ नाही राहिलेला. दुसरी गोष्ट ही झाली की इझिली ऑनलाईन ॲप्स अवेलेबल आहे ज्याच्या थ्रू आपण ऑर्डर करू शकतो, एका क्लिकवरती गोष्टी घरी येऊ शकतात. त्या सगळ्या बदलत्या गोष्टींमुळे, त्या सगळ्या तुमच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ही खाद्य संस्कृती बदललेली आहे. आता याच्यामध्ये नो डाऊट की प्रत्येकाला काम करावं लागणार, लाईफ आहे म्हटल्यानंतर काही ना काही आपलं दिनचर्या, आपलं म्हणजे जीवन चालवण्यासाठी जे काही काम करायचं आहे, जे काही जॉब करायचा आहे तो करावाच लागणार, त्यातून वेळ कमी मिळणार आणि हे सगळं होणार. पण त्यातल्या त्यात याच्यात आपण कुठे काय चेंज करू शकतो याचा विचार आपण नक्कीच करायला
1: पाहिजे प्रत्येकानेच. एक कॉल आलाय, बघूया. हेलो
2: हॅलो, नमस्कार डॉक्टर साहेब, अरुण वाघ बोलतोय सर.
0: नमस्कार, बोला
2: सर. मला एक विचारायचं, जसं आता रिफाईन तेल खूप आता म्हणजे पॅकेटमध्ये भेटते, ते तेल पहिले जुने काळी आपल्याला घाणीचं तेल भेटत होते, ते हृदयासाठी रिफाईन तेल किती घातक आहे हे सांगाल. म्हणजे आपण जे मिलेट ग्रेन म्हणजे जे भरड धान्य ते याचं प्रमाण आता आजकाल कमी आहे, पॉलिशवाले सगळं अन्न भेटते. हा जो खाद्य संस्कृतीमध्ये बदल झाला तर याच्यामुळे हृदयाला किती त्रास होऊ शकतो.
0: बरोबर, प्रश्न तुम्ही चांगला विचारला. बघा, जे रिफाईंड ऑइल असतं त्याच्या पेक्षा कच्ची घाणीचं तेल हे जास्त प्रिफर्ड असतं, कारण त्याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्सचं प्रमाण जास्त असतं, जे अँटीऑक्सिडंट्स असतात ते जास्त असतात, आणि आपण जे रिफाईन तेल आणतो त्याच्यामध्ये जे चांगले घटक असतात ते थोड्याफार प्रमाणात कमी होतात. पण या सगळ्यामध्ये कोणत्या प्रकारचं तेल तुम्ही वापरत आहे त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे की ते तुम्ही किती वापरत आहे आणि कसं वापरत आहे. तेल कोणत्याही पद्धतीचं तुम्ही वापरलं तरी त्याचं प्रमाण हे कमीच असायला हवं, एक. आणि दुसरी गोष्ट, त्याला वारंवार गरम करून जे तुम्ही तळता त्याच्यामुळे तुमच्या घरात आलेलं तेल चांगलं जरी असलं तरी ते वारंवार जर तुम्ही गरम केलं तर ते खराब बनतं, म्हणजे त्याच्यातले अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स मध्ये कन्वर्ट होतात आणि तुमचं खराब कोलेस्ट्रॉल वाढवतात. म्हणून ज्या तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी दिलं, पण त्याला तितकं महत्व नाहीये. ते तुम्ही किती वापरता आणि कसं वापरता याला जास्त महत्व आहे हे लक्षात घ्या, आणि या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन आपल्या खाण्यापिण्यामध्ये करा, म्हणजे तुम्हाला नुकसान कमी होईल. राहिली गोष्ट तुम्ही जे म्हटलं की कोणत्याही गोष्टी ज्या पॉलिश्ड आल्या किंवा जे काही आलं, तर बघा या सगळ्याचा एक मोठा कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये ट्रान्सफॅट हा एक प्रकार आहे. म्हणजे आपलं टोटल जे जेवण आपण जेवायचो हे रेडीमेड पॅकेट्समध्ये टाकण्याचा आपण जो प्रयत्न केला, कारण की लाईफ फास्ट झाली, लोकांच्या गरजा तशा झाल्या की त्यांना रेडीमेड अन्न हवं होतं आणि म्हणून हे सगळं उत्पन्न झालं, म्हणून हे संशोधन झाले आणि या पद्धतीचे सगळे फूड्स बाहेर आले,
1: मागणी तशी येत गेली
0: आणि म्हणून हे होत गेलं. आता या सगळ्या फूड्समध्ये काय होतं की मिठाचं प्रमाण जास्त असतं, कारण की त्यांना प्रिझर्व्ह करावं लागतं. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये ट्रान्सफॅटचं प्रमाण जास्त असतं. ट्रान्सफॅट म्हणजे थोडक्यात असं फॅट की जे आपल्या हृदयासाठी घातक आहे किंवा ते आपलं बॉडीमधलं बॅड कोलेस्ट्रॉल वाढवतं. पण हे ट्रान्सफॅट जे असतं हे जास्त दिवस टिकतं ऍज कम्पेअर्ड टू नॉर्मल फॅट आणि याला टेस्ट चांगली असते.
1: अच्छा,
0: म्हणजे शेवटी आपलीच ती गरज होती की आपल्याला रेडीमेड फूड हवं होतं आणि त्या पद्धतीने मग शेवटी सगळ्या गोष्टी चेंज होत गेल्या. म्हणून सगळ्या पॅकेज फूड्समध्ये ट्रान्सफॅट वाढलेलं आहे, मीठ वाढलेलं आहे, परिणामी तुमच्या शरीरात जाणारं ट्रान्सफॅट आणि मीठ वाढतं, त्याच्यामुळे तुमचं बीपी वाढतं, त्याच्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतं आणि अल्टिमेटली हा हृदयविकाराचा धोका वाढतो. सो इन ज्याही गोष्टी तुम्ही पॅकेजमध्ये आणता त्या गोष्टींच्या पॅकेटवरती काय लिहिलेलं आहे हे वाचणं, ते चाचपडून त्याला यूज करणं गरजेचं आहे. असं आजच्या जगात आपण म्हणू शकत नाही की तुम्ही पॅकेज फूड आणणं बंद करा, ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे, कारण की तुम्हाला तुमचे दैनंदिन कंपल्शन्स असतातच, पण तुम्ही कोणत्या गोष्टी घेत आहात आणि त्याची किती क्वांटिटी तुम्ही यूज करत आहात याला तुम्ही नक्कीच कंट्रोल करू शकता, तर ती सवय लावायला हवी.
1: हो, एक श्रोता आहेत कॉलवर. हॅलो
2: डॉक्टर साहेब, माझा प्रश्न असा आहे की आम्ही दर महिन्यात 3 वेगवेगळ्या प्रकारचे तेल आणतो, रँडमली सिलेक्ट करतो आणि प्रत्येक दिवशी ते 3 तेलांचं थोडं थोडं मिश्रण करून आम्ही म्हणजे भाजीला फोडणी देणं किंवा तळणाचे पदार्थ करणं असं करतो. हे यो

0: योग्य आहे का? कारण असं म्हटलं जातं की एका प्रकारचं तेल कॉन्स्टंटली वापरल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतं किंवा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरायला पाहिजे, पण एका दिवशी तीन प्रकारचे तेल मिक्स करून त्याच्यात फोडणी वगैरे दिली तर हे कितपत योग्य आहे?
1: बघा, तुम्हाला जी माहिती आहे त्याच्यामध्ये वेगवेगळं तेल चेक करायला चेंज करायला पाहिजे हे एकदम बरोबर आहे. रोज ते चेंज करून किती फरक होतो याच्याविषयी कोणतीही स्टडी झालेली नाही, त्याच्यामुळे मी त्याचं सायंटिफिक उत्तर नाही देऊ शकणार जे तुम्हाला माझ्याकडून एक्सपेक्टेड आहे. आणि तिसरी गोष्ट की आपण म्हणजे तेल चेंज करून किंवा काही करून अल्टिमेटली जर त्याचा यूज तळीव पदार्थ बनवून खाण्यासाठी करत असू तर त्याचा आपल्याला खूप काही फायदा होणार नाही. म्हणजे जनरली असं रिकमेंडेड आहे की तळीव पदार्थ तुम्ही जेवढे अवॉइड केले तेवढे बेटर आहे. तुम्हाला खूपच आवडत असेल तर कंट्रोल्ड मात्रामध्ये तुम्ही महिन्यातून एखाद वेळेला त्याचं सेवन करू शकता. पण तुम्ही असं सगळं एकत्र करून सगळं करून रोज जर कराल तर ते थोडंसं डिफिकल्ट होऊन जाईल. सो पद्धत तर महत्वाची आहेच, पण त्याबद्दल त्यासोबत क्वांटिटी पण महत्वाची आहे. आणि मी आधी पण या कार्यक्रमात तुमच्या माध्यमातून सांगितलंच की कोणतं तेल आणि कसं तेल वापरता त्याच्यापेक्षा कशा पद्धतीने तुम्ही ते वापरता आणि किती वापरता हे महत्वाचं आहे. बॉइलिंग करणं, त्याला हीट करणं, त्याचं तळीव पदार्थांसाठी वापर करणं हे शक्यतो टाळलेलं बरं.
2: एकदा तळण झालं
1: की तेल पुन्हा पुन्हा गरम नाही करायला पाहिजे. अशा तळणासाठी तुम्ही चांगल्या तुपाचा वापर करू शकता कारण की त्याचा मेल्टिंग पॉइंट स्टेबल असतो आणि प्रॉब्लेम येत नाही.
2: बरोबर आहे. तळण झालेलं तेल पुन्हा पुन्हा वापरणे जास्त धोका असतो,
1: ते जास्त धोकादायक असतं रादर देन कोणतं तेल वापरता.
2: गृहिणी असं प्रिफर करतात की तेल आता वाया जाईल, त्यापेक्षा
1: त्याच्याविषयी मी थोडंसं हे सांगू इच्छितो की जे कोणते तेल आपण आणू मार्केटमधून इरिस्पेक्टिव्ह ऑफ ब्रँड किंवा इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्रोसेसिंग वगैरे, कसं असतं की ते तेलामध्ये जे अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असतात म्हणजे चांगले जे कोलेस्ट्रॉल वाढवणारे घटक असतात ते एका बॉइलिंग नंतर सॅच्युरेटेड होऊन जातात, हायड्रोजनेटेड होऊन, त्याला हायड्रोजनेशन म्हणतात त्याचं, त्याच्यामुळे ते खराब बनतात, त्याच्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं. त्याच्यामुळे ज्या तेलाचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे किंवा जे तेल स्टेबल नाही आहे ते खूप जास्त गरम नाही करायला पाहिजे किंवा वारंवार ते गरम नाही करायला पाहिजे किंवा वारंवार त्या एकाच तेलामधून तळण्याचे पदार्थ नाही काढले पाहिजे. मग तुम्ही करू काय शकता तर आपलं चांगलं तूप जे असतं ते स्टेबल मानलं जातं हाय टेम्परेचरला सुद्धा, ते तुम्ही गरम केलं किंवा त्याच्यात तळण केलं तर त्याच्यामधले अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स तितके सॅच्युरेटेडमध्ये कन्व्हर्ट होत नाही किंवा तितके खराब होत नाही. म्हणून अशा गोष्टींसाठी चांगलं तूप प्रिफर करायला पाहिजे.
2: तळणाचं तूप वापरलं तर चालतं. एक श्रोते आहेत. हॅलो.
3: हा सर, माझे दोन क्वेश्चन आहे. हॅलो. एचडीएल साठी काय करू शकतो आपण वाढायला? आणि दुसरा क्वेश्चन हा आहे की कोल्ड प्रेस ऑइल मधनं किंवा एक्सपेलर जिथे जास्त टेम्परेचर असतं एक्सपेलर मधनं, तर अशा याच्यामध्ये आपण मोनोपॅस म्हणजे जे अनसॅच्युरेटेड फॅट आहे तर ते आपण कन्झर्व करू शकतो का?
1: बघा, तुमचा जो पहिला प्रश्न तुम्ही विचारला होता, कोणता प्रश्न? पहिला प्रश्न काय विचारला तुम्ही?
2: हॅलो.
3: एचडीएल.
1: हा, एचडीएल साठी तर काहीही उत्तर नाही. एचडीएल साठी एक्सरसाइज हे एकच उत्तर आहे. जेवढी तुम्ही एक्सरसाइज कराल तेवढं एचडीएल वाढेल.
2: व्हिडिओचा आवाज बंद करा, कमी करा.
1: गोळ्या किंवा डाएटनी एचडीएल वाढू शकत नाही. दुसरा जो प्रश्न तुम्ही विचारला तो खूप स्पेसिफिक होता, त्याच्या टेक्नॉलॉजीशी मला खूप काही माहीत नाही आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी त्याच्यावरती म्हणजे उत्तर नाही देऊ शकणार, माफ करा.
2: आणखी एक कॉल आहे. हॅलो.
4: हॅलो.
2: हा बोला.
4: मी भाग्यश्री काला म्हणते वाशिममधून. माझा प्रश्न आहे की माझ्या मम्मीचं एलडीएल आहे ना 140
1: आहे. नेमकं किती असलं
4: पाहिजे? बघा, तुमच्या आणि काय खाल्लं पाहिजे?
1: बरोबर. तुम्ही आहे ना, ऍक्च्युली 140 जर एलडीएल असेल तुमच्या आईचं तर तुमच्या डॉक्टरना कन्सल्ट करायला पाहिजे. डिपेंडिंग अपॉन बाकीच्या काय गोष्टी त्यांना आहेत, कोणते आजार आहेत, त्यांचं वजन किती आहे, त्यांचं वय किती आहे, या हिशोबाने त्यांना कदाचित गोळीची गरज पडू शकते. आणि त्यांनी काय खायला पाहिजे याच्याविषयी तर तुम्हाला आम्ही हेच सांगू की तुम्ही ऑइली पदार्थ जेवढे अवॉइड करू शकाल तेवढं बेटर. तुमच्या जेवणामधलं साखरेचं प्रमाण जेवढं कमी करू शकाल तेवढं बेटर. आणि तुम्ही तळीव पदार्थ बंद करा, वरतून तेल घेणं भाज्यांमध्ये बंद करा आणि त्याच्यानंतर 3 महिन्यांनी तुमचं कोलेस्ट्रॉल रिपीट करा. सोबत तुम्ही जर 30 ते 40 मिनिटं वॉक करू शकले तर खूपच चांगलं होईल.
2: मग आणखी एक श्रोते आहेत लाईनवर. हॅलो.
5: हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. अमरजीत सिंग बरोबर.

0: विभाग से। तो सर मैं एक सिंपल क्वेश्चन पूछना चाहता, जैसे एक मैसिव हार्ट अटैक आना तो जिसमें डेथ भी होती है, मतलब एक नेचुरल मतलब बात है, तो सर जो साइलेंट अटैक जो होता है कि इसमें भी मतलब हार्ट उतनी डैमेज होता है जितना मतलब एक मैसिव अटैक होता है? और सर एक छोटी बात और ये कि जैसे बीपी चेक किया जाता है तो सर किसको मतलब अलार्मिंग मतलब माना जाए, जिसमें आप डॉक्टर मतलब रेकमेंड करते हैं, एडवाइस करते कि मेडिसिन मतलब लेनी चाहिए बीपी की, मतलब ये मैं जानना है। थैंक यू सर।
1: साइलेंट हार्ट अटैक भी उतना ही डेंजरस रह सकता है या उतना ही डैमेज हार्ट को कर सकता है, वो डिपेंड करेगा कि कितनी बड़ी नली में ब्लॉक आया है और उसके हिसाब से कितना डैमेज हुआ है। तो मैसिव हार्ट अटैक साइलेंट रह सकता है, पहली बात। दूसरी बात, बीपी के लिए आपने जो सवाल पूछा उसमें बीपी लेने की सबसे अच्छी मेथड यह है कि घर के घर में ऑटोमेटिक मशीन से आप 3 बार बीपी लो और उसका एवरेज निकाल के आपका बीपी कितना है वो डिसाइड करो। और तीसरी बात, उसके लिए जो मेडिसिंस है उस पर जनरल फोरम पे हम लोग कमेंट नहीं करना चाहेंगे, क्योंकि वो डॉक्टर का एक रिजर्व राइट रहता है, वो आपके जो भी डॉक्टर रहेंगे उनको कंसल्ट करके टैबलेट ले सकते हैं उसके लिए।
2: आणखी एक श्रोते आहेत लाइनवर। हेलो।
3: हेलो सर, गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग मैडम, मैं रानू बोल रही हूँ शंकरपुर से। सर मेरा ये सवाल ये था कि जो हरी सब्जियाँ जो हम फ्रिज में रखते हैं तो वो मतलब उन्हें जब यूज करते हैं तो क्या वो हार्ट के लिए हानिकारक होती है, फिर उसे क्या करें उनकी रखें जिससे कि हेल्दी रहे, क्योंकि सब्जी में तो मिलावट होती है, केमिकल्स होता है सर।
1: देखिए, हरी सब्जी इन लार्ज वे मैं ये बोलूंगा कि हार्ट के लिए अच्छी होती है, पहली बात। दूसरी बात, अब उसमें कुछ पेस्टिसाइड्स यूज करके उसको ग्रो किया है, उस पर कुछ प्रोसेसिंग की है, उसको फ्रिज में रखा है, ये सब चीज़ें अपने कंट्रोल में नहीं है, क्योंकि प्रैक्टिकली फिर हम लोग खुद के घर पे टेरेस गार्डन उगाए और ऑर्गेनिक फार्मिंग करें, ये पॉसिबल भी नहीं है। अगर कोई कर सकता है तो बहुत ही अच्छी बात है, लेकिन जिस प्रकार की भी हरी सब्जी आपके घर तक आ रही है, फिर वो फ्रिज में स्टोर्ड हो या उस पर प्रोसेसिंग की हुई हो या उस पर इंसेक्टिसाइड्स का यूज किया हुआ हो, वो बाकी जो फूड आप ले रहे हो उससे तो बेटर ही है। मतलब आप जो ऑयल ले रहे हो, आप जो ट्रांसफैट कंज्यूम कर रहे हो, आप जो बेकरी प्रोडक्ट्स यूज कर रहे हो, आप मैदा यूज कर रहे हो, आप शुगर कॉन्सेंट्रेटेड सिरप्स यूज कर रहे हो, उससे तो वो कभी भी बेटर है। तो फ्रेश फ्रूट्स और हरी सब्जी जो भी फॉर्म में आपके घर तक पहुंच रही है या आपको अवेलेबल है, उनका कंजम्पशन आपने बढ़ाना ही चाहिए। इनफैक्ट मेरा नेक्स्ट डिस्कशन उसी पे था, जेव्हा आपल्या जेवणामध्ये फ्रेश व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स वाढतील तर इनडायरेक्टली हे नॅचरल शुगर आहे, हे नॅचरल पदार्थ देवानी बनवलेले आहेत प्रकृतीमध्ये, तर याच्यामध्ये एक तर अँटीऑक्सिडंट्स असतात। अँटीऑक्सिडंट्स म्हणजे जे आपल्या बॉडीचं एजिंग करण्यासाठी थांबवतात किंवा आपल्याला मदत करतात, ते कॅन्सर प्रिव्हेंशन किंवा कॅन्सर न उदळण्यासाठी सुद्धा हेल्प करतात। त्याच्यानंतर याच्यामध्ये फायबर्स असतात, त्याच्यामुळे आपली ओव्हरऑल पचनक्रिया ही व्यवस्थित राहते। त्याच्यानंतर जर याच्यात जी शुगर आहे ती त्या फायबरसोबत मिक्स होऊन गेल्यामुळे तिचा जो पीक आहे तो एकदम सडन पीक येत नाही आणि बॉडीला तेवढा डॅमेज होत नाही। त्याच्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळे व्हिटॅमिन्स आणि जीवनसत्व असतात जे नॅचरली त्यात अवेलेबल असतात, सो यांच्यापासून होणारा फायदा खूप जास्त आहे। तुम्ही म्हणाल की शुगरची गरज आहे म्हणून तुम्ही एक ॲपल खाता आणि त्याच्याऐवजी तुम्ही एक कॉन्सन्ट्रेटेड बिव्हरेज पिता किंवा एखादा केक खाता, या दोन मध्ये खूप डिफरन्स आहे हे समजून घ्या।
2: गोड पदार्थ
1: तुम्ही जो गोड तुम्ही ॲपल मधली जी शुगर घेत आहे ती नैसर्गिकरित्या बनलेली आहे, ही तुम्ही आर्टिफिशियल स्वीटनर टाकून बनवलेली आहे, याच्यामध्ये फायबर्स आहे ॲपलमध्ये, त्याच्यामुळे त्याचा येणारा पीक हा स्लो सस्टेन राहील आहे, तो आपल्या हृदयासाठी किंवा आपल्या बॉडीसाठी चांगला राहील आहे। केक मधला जो आहे तो हानिकारक राहील आहे आणि या सगळ्यासोबत त्याच्यातून येणारं ट्रान्सफॅट जे अजून तुम्हाला प्रॉब्लेम करणार आहे ते वेगळं, ॲपलमध्ये येणारे फायबर ते तुमच्यासाठी जास्त बेटर राहणार आहे। असं हे सगळं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे।
2: एक कॉल आहे आणखी। हॅलो।
4: हॅलो।
2: हा बोला
4: मॅडम, मी नंदा बोलत आहे नागपूरवरून। सर ते तळण काढलं काल तर अर्धा किलो तेल उरलं, तर काही हे आहे का भाज्या गिज्या केल्या 2-3 दिवस तर चालेल का सर?
2: आत्ताच आपण बोललो या विषयावर।
1: ऍक्च्युली ते रिकमेंडेड नसतं, त्याच्यामध्ये तुम्ही हेच करू शकता की तुम्हाला तळण करायचं तर मग तुम्ही चांगल्या तुपाचा वापर करू शकता। आता तुम्ही जे तेल जे कोणतं आणलं असेल त्याच्यात समजा एक नाही त्या विषयावर मी जाणार नाही, एक जनरल तेल या विषयावर मी बोलत आहे की समजा त्याच्यामध्ये एक 10

0: 10% हानिकारक घटक असतील आणि 70-80% चांगले घटक असतील. तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी उदाहरण देतोय, तर तुम्ही जे बॉइलिंग त्याचं केलं किंवा त्याच्यात जे तळण केलं त्याच्यानंतर त्यातलं जे 10% खराब आहे ते 20-30% चाललं जातं, आणि तुम्ही जे 70-80% जे चांगलं होतं ते 50-60% येऊन जातं. मग असं तेल कन्झ्युम करणं थोडंसं आपल्यासाठी डिफिकल्ट होऊन जातं. याच्यामध्ये कंपनीचा किंवा कोणत्या पद्धतीने ते बनलेलं आहे किंवा कोणत्या पॅकेटमध्ये आहे याचा संबंध नाही. याचा संबंध तुम्ही त्याला घरी हीट केलंय, त्याला त्याच्या बॉइलिंग पॉईंटपर्यंत नेलंय, त्याच्यामुळे त्याच्यात हायड्रोजनेशन झालेलं आहे, याच्याशी त्याचा त्या प्रक्रियेशी त्याचा संबंध आहे.
1: तेल कोणतंही असो तळणाचा वापरण्याची,
0: हा किंवा ते एकदा तळणासाठी युज केलं तर मग ते दुसऱ्या ठिकाणी युज नका करू, किंवा तुम्ही तळणासाठी चांगलं तूप युज करा, कारण नैसर्गिकरित्या त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, ते तेल हीटला जास्त स्टेबली हँडल करू शकतं.
1: बरोबर. गणेशा हार्ट केअर सेंटर वर्धा रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात. आजचा विषय आहे बदलती खाद्य संस्कृती आणि हृदयविकाराचा वाढता धोका, आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266, STD कोड नंबर 0712. डॉक्टर मघा एक फोन आला होता आणि त्यांनी दोन प्रश्न विचारले, त्यातला एक होता भरड धान्याविषयी, तर तो आपला मुद्दा राहून गेला, पण एक फोन आलेला आहे आपण बघूया श्रोते काय म्हणतात. हॅलो
2: हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार डॉक्टर. मला डॉक्टर साहेबांना एक प्रश्न विचारायचा होता. सर, माझा मित्र 65 वर्षाचा आहे, त्याचं 1.5 वर्षापूर्वी बायपास झालं. बायपास झालं आणि आता त्याला जवळपास 4-5 महिन्यापासून सर त्याच्या पायावर सूज येते आहे. त्याला हे थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे आणि त्याचं वजन कमी झालं होतं, 60 वर आलं होतं त्याचं, 80 होतं 85, परत ते वाढलं आणि 80 वर गेलाय आणि तो निराश झालेला आहे सर, आणि पायांवर सूज येते आहे. तर मी त्याला म्हणतो की तू डाएट एकदम कमी कर 50%, आणि फळांवर जास्ती राहा, फळ आणि कच्चं वगैरे, कारण मी स्वतः माझं वजन खूप कमी केलेलं आहे. मी कच्चं आहार खूप घेतो, जवळपास 30-40% मी आहारामध्ये केलं आहे. माझे ऍक्सिडेंट झाले, माझंही 65 वर्ष आहे. तर सर मला काय म्हणजे काय त्याला सुचवत काय, तो निराश झालेला आहे सर.
0: नाही, सगळ्यात पहिले तर त्यांचे जे कोणी डॉक्टर असतील त्यांना कन्सल्ट करायला पाहिजे की बॉडीमध्ये नवीन काही प्रॉब्लेम तर नाही होत आहे, हार्टचं पंपिंग कमी होत नाही आहे, काही गोळ्यांमुळे सूज येते आहे का, किंवा मग थायरॉइड पार्शली ट्रीटेड आहे का. आणि जेव्हा डॉक्टरांनी सर्टिफाय केलं की बाबा याच्यामध्ये कोणताही आतमध्ये आजार नाही आहे ज्याच्यामुळे ही पायावर सूज येते आहे, हे एकदा क्लिअर झाल्यानंतर मग तुम्ही हे जे खाण्यापिण्याचे सगळ्या सवयी बदलून प्रयत्न करू शकता. पण पहिले दुसरा काही आजार तर सुरू नाही आहे हे रूल आउट करणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी ज्या डॉक्टरांना ते दाखवतात त्यांचा एक वैद्यकीय सल्ला घेणं फार गरजेचं आहे.
1: बरोबर. तरुण पिढी आता बरीच फास्ट फूडकडे वळते आहे, त्यांची खाद्य संस्कृतीच थोडी बदलत चालली, आणि कुठेतरी पालकही ते काही प्रमाणात ऍक्सेप्ट करत आहेत, तर त्यांना काय सांगता येईल?
0: नाही, हा प्रश्न तुम्ही खूप चांगला विचारला. आपण ट्रान्सफॅट असो, फास्ट फूड असो, याच्याविषयी बरंच बोललो, त्याच्यानंतर आर्टिफिशियल स्वीटनर्स विषयी बोललो, त्याच्यानंतर बेकरी प्रोडक्ट्स विषयी बोललो, जे काही ड्रिंक्स अवेलेबल आहेत, कोल्ड ड्रिंक्स म्हणा, कोल्ड कॉफी म्हणा, त्याच्याविषयी बोललो. पण आपण एक महत्त्वाचा विषय याच्यात अजून बोलायचा राहून गेलो की खाद्य संस्कृतीमध्ये जे आपण पदार्थ कन्झ्युम करत आहोत ते चेंज झाले आहेत, ते ठीक आहे. पण त्याच्यासोबत एक अजून गोष्ट चेंज झालेली आहे, ती म्हणजे की आपल्या वेळा खूप हॅफेझार्ड होऊन गेलेल्या आहेत.
1: बरोबर.
0: पहिले आपण जसं सगळेजण सोबत बसून जेवायचो,
1: आधी जेवणाची वेळ,
0: घरातले वेळ ठरलेल्या होत्या जेवणाच्या. आता तसं नाही राहिलं ना, कोणाची तरी नाईट शिफ्ट असते मग तो रात्री 2 वाजता जेवतो, कोणाला तरी काम असतं तो 10 घरी आल्यावर 11 जेवतो, कोणी लवकर येतं तो आधी जेवून जातो. असं ते सगळं जे चेंज झालेलं आहे ते फार महत्वाचं आहे. म्हणजे जेवणाच्या वेळा आणि जेवणाची क्वांटिटी हा सुद्धा एक खूप महत्वाचा म्हणजे प्रॉब्लेम होऊन गेलेला आहे.
1: काय खाताय तितकंच महत्वाचं केव्हा खाताय,
0: त्याच्यासोबत आता सोशल मीडियावरती एवढं कंटेंट अवेलेबल आहे आणि वेगवेगळे डाएट पॅटर्न्स, वेगवेगळे त्याचे एक्सपेरिमेंट्स अवेलेबल आहे, त्याच्यामुळे सुद्धा मेजॉरिटी ठिकाणी काय होतं की तज्ज्ञांचा सल्ला न घेतल्यामुळे काहीतरी केला जातं आणि त्यांनी अजून प्रॉब्लेम होत आहे. सो कुठेतरी एक गोष्ट ही लक्षात घ्यायला पाहिजे की बाय एंड लार्ज 2-3 वेळा आपण जे काही जेवण घेतो ते आपल्या पोटाला जेवढं गरजेचं आहे तेवढंच घ्यायला हवं. आपलं पोट त्याच्याविषयी इंडिकेशन आपल्याला नक्कीच देतं. आणि त्याच्यासोबत तुम्ही लेट नाईट इटिंग जेवढं अवॉइड केलं तेवढं तुमच्यासाठी बेटर राहू शकतं. म्हणजे खूप रात्री लेट तुम्ही जे खाल ते अल्टिमेटली तुम्ही झोपणार, रेस्ट करणार, त्याच्यामुळे ते टोटली तुमचं कार्बोहायड्रेट आणि फॅटमध्ये कन्वर्ट होणार आणि त्याचे तुमच्या बॉडीवरती खूप सारे

0: परिणाम होणार. त्याच्यामुळे ते अवॉइड करायला पाहिजे. गोड तुम्हाला खायचं असेल, तुम्हाला शुगर नसेल, तर नो डाऊट तुम्ही खाऊ शकता, पण ते तुम्ही सकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला खायला पाहिजे. आता बरेचदा एक अजून तुमच्या माध्यमातून, जसं आंब्याचा सीझन आहे, बरेच डायबेटिक पेशंट आम्हाला विचारतात, तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही आंबा खाऊ शकता, पण तीन चार गोष्टी पाळा. एक तर आंबा कापून खा, म्हणजे त्यातले फायबर सुद्धा तुम्हाला भेटतात. दुसरं, जर तुम्ही एक आंबा खात असाल तर अर्धा खा, म्हणजे क्वांटिटी कमी करा.
1: तिसरं,
0: तुम्ही त्याला खायचं असेल तर सकाळी किंवा दुपारच्या वेळेला खा, म्हणजे तुम्ही दिवसभरातल्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्याला पचवू शकता. चौथं, रात्री जेवणानंतर आंबा मुळीच खाऊ नका. आणि पाचवं, जर तो खातच आहात तर त्याच्यासोबत फायबर किंवा दुसरं आपलं त्याच्यात फायबरचा सोर्स आहे, जसं नट्स आहेत किंवा मग एग्ज आहे, हे त्याच्यानंतर किंवा आधी कन्झ्युम करा, म्हणजे त्याच्यामधून येणारा शुगरचा स्पाईक जो आहे तो थोडा कंट्रोल होऊ शकतो. सो अशा पद्धतीने तुम्हाला गोष्टी चेंज करणं गरजेचं आहे, जे होत नाही आहे. लेट नाईट जंक फूड खाणं होत आहे ते खूपच घातक ठरतं.
1: एक कॉल आहे. हॅलो
2: सर, युवराज पाटील नागपूरहून बोलतो.
0: बोला.
2: माझा प्रश्न असा आहे की खाण्यापिण्यापेक्षाही, म्हणजे समजा सायंकाळचं जेवण आहे, पूर्ण कुटुंब तुमचं मोबाईल बंद करून, टीव्ही बंद करून, समजा गप्पा गोष्टी करत समजा जेवत आहेत आणि चर्चा करत आहेत, तर याचा परिणाम हार्टवर आणि शरीरावर किती प्रमाणात पडू शकतो?
0: याचा परिणाम ओव्हरऑल तुमच्या जीवनशैलीवरच खूप चांगला पडू शकतो. जर सर्वांनी मोबाईल बंद केला आणि पूर्ण फॅमिली जर एकत्र बसून जेवली, तर त्याच्यामुळे तुमच्या फॅमिलीत जी पॉझिटिव्हिटी येईल आहे ती खूप हे राहील आहे. पण आता हे तुमच्या माध्यमातून बोलणं खूप सोपं आहे, हे जर मी माझ्या घरी इम्प्लिमेंट करायचं म्हटलं तर मलाही पॉसिबल नाही आहे. कारण प्रत्येकाचे आपले कामं आहेत, प्रत्येकाला आपले क्लासेस, मुलांचे क्लासेस आहेत, घरच्या मोठ्यांना कामं आहेत, आणि अजून ज्येष्ठ लोकांना त्यांच्या औषधांच्या वेळा आहेत. या सगळ्यामुळे कसं झालेलं आहे की ते थोडंसं डिफिकल्ट होऊन गेलेलं आहे. जर कोणी करू शकत असेल तर दॅट ते अतिउत्तम आहे, अतिउत्तम आहे. त्यात काही
1: शक्य असेल तर निदान 10 मिनिटं हा वेळ काढावा.
0: जर होत असेल तर खूपच शक्य आहे, चांगलं आहे ते.
1: बरोबर. आणखी एक विचारायचं होतं की आधी आपल्या जेवणामध्ये गोडाचं प्रमाण फक्त सणवारी असायचं, पण आता एक पद्धत झाली आहे असं की आता उन्हाळ्यात रोज एक आईस्क्रीम खाल्लंच पाहिजे, अशा प्रकारचं जीवनशैली बदलत चालली आहे, तर ते किती हानिकारक आहे की रोज थोडंफार गोड खाल्लंच जातं?
0: ते तर हानिकारक आहे, तोच तर आपला टॉपिक आहे की अल्टिमेटली आईस्क्रीम काय आहे. आईस्क्रीम आर्टिफिशियल स्वीटनर्सनी बनलेलं नवीन हे आहे, हे नैसर्गिकरित्या अवेलेबल गोड नाही आहे.
1: बरोबर.
0: नैसर्गिकरित्या ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आईस्क्रीममध्ये ट्रान्सफॅटचं प्रमाण जास्त, त्यात तुम्ही ते रात्री जेवणानंतर खाता आणि सरळ जाऊन झोपता, त्याच्यामुळे त्याचं होणारं फॅटमधलं कन्व्हर्शन आणि बॅड कोलेस्ट्रॉल वाढवणं हे डायरेक्टली रिलेटेड आहे, आणि ते हृदयरोगाशी रिलेटेड आहे.
1: आणखी एक की आधी जेवणात पानामध्ये कोशिंबीर किंवा सलाद, हा सलाद म्हणण्यापेक्षा कोशिंबीर हे एक कंपल्सरी पदार्थ होता, तर आता तो लोप पावत चाललेला आहे असं वाटतं, तर ते किती गरजेचं आहे आपल्या श्रोत्यांना थोडं तुम्ही सांगाल?
0: हो, त्याचा खूप चांगला परिणाम होतो, कारण की त्याच्यामध्ये फायबर्स असतात. एक, त्याच्यानंतर ते खाल्ल्यामुळे काय होतं की आपल्याला भूक मिटल्याची एक फिलिंग येते, त्याच्यामुळे एक्सेसिव्ह कॅलरीज अवॉइड होतात, आणि आपल्या जेवणात जे काही गोड जाता येते त्यामधल्या फायबर सोबत गेल्यामुळे त्याची जो पीक येतो शुगरचा, आणि त्याच्यामुळे बॉडीला जी इजा होते ती होत नाही. सो सॅलड हे इन एनी केस खूपच महत्वाचं आहे. आता मला असं वाटतं टू समराइज सगळ्यांसमोर मी हे सांगू इच्छितो की आपण हे जे काही डिस्कस केलं याचा अर्थ असं नाही आहे की तुम्ही सगळं बंद करून टाका आणि डायरेक्टली फक्त फ्रुट्स आणि हिरव्या पालेभाज्याच खा, ते प्रॅक्टिकली पॉसिबल पण नाही आहे. पण आपण इतकं नक्कीच करू शकतो की आपण किती वेळा बाहेरचं खात आहोत, त्याच्यानंतर आपण आईस्क्रीम म्हणा किंवा बाकी बेकरी प्रोडक्ट्स म्हणा याचं कन्झम्पशन किती क्वांटिटीमध्ये करत आहोत याच्यावर नक्कीच कंट्रोल करू शकतो. त्याच्यानंतर आपण रोज हे खाण्यापेक्षा हप्त्यातून एक दिवस किंवा महिन्यातून 2 वेळा असं काहीतरी त्याचं प्रमाण ठरवू शकतो, ज्याच्यामुळे आपल्याला बेनिफिट होऊ शकतो. बाहेरून येणाऱ्या गोष्टी आपण टोटली अवॉइड नाही करू शकत, बिकॉज प्रत्येकाचे आपले जीवनशैली रिलेटेड कंपल्शन्स आहेत. पण ऍटलीस्ट त्या गोष्टी येताना त्याचं पॅकेटच्या मागे जे लिहिलेलं आहे ते इन्स्ट्रक्शन्स वाचण्याची सवय लावली तर त्यातल्या त्यात काय बेटर राहिलं आपल्या आरोग्यासाठी याची एक चॉईस करणं आपल्यासाठी सोपं होईल, आणि त्याची क्वांटिटी आपण त्या पद्धतीने कंट्रोलमध्ये ठेवण्याचा पण प्रयत्न नक्कीच करू शकू त्याच्यामुळे.
1: पण काही अगदी आता जाता जाता एक छोटासा प्रश्न की तरुण पिढी ऐकतच नाही, ते त्यांच्या वेळा सांभाळत नाहीत, खाण्याचे प्रकार आपण जे म्हणतो तसे फॉलो करत नाहीत, तर त्या पालकांसाठी, त्या मुलांसाठी जाता जाता काय सांगाल?
0: नाही बघा, तरुण पिढी फार हुशार आहे असं नाही आहे की तरुण पिढी ऐकत नाही, फक्त आपल्याला त्यांची सांगण्याची जी पद्धत आहे ती बदलावी लागेल. तुम्ही आजचा तरुण हा

0: सोशल मीडियावर फार ॲक्टिव्ह आहे.
1: हो
0: जर अशा पद्धतीचे पॉडकास्ट त्यांनी जर बघितले किंवा अशा पद्धतीचं कंटेंट जर त्यांनी सायंटिफिक माणसांकडून जर कन्झ्युम केलं तर त्यांना हे नक्कीच कळेल की हे या पद्धतीने करायला पाहिजे आणि आपण जे करत आहोत हे चुकीचं होते आहे. मग त्यांना जेव्हा ते पटेल तर ते स्वतःहूनच त्याला इम्प्लिमेंट करतील. असं काही नाही आहे की ते ऐकतच नाही. बेसिकली त्यांची वागण्याची पद्धत किंवा त्यांची थॉट प्रोसेस वेगळी आहे. त्यांना ते सायंटिफिकली पटवून सांगितल्याशिवाय त्यांना ते इम्प्लिमेंट नाही होणार.
1: त्यांच्या भाषेत सांगावं लागेल. तर एकंदरीत आता आपल्याला थोडीशी खाद्य संस्कृती आपली सुधारायला हवी. आपल्या हृदय विकार
0: छोटे छोटे फरक आपण केले तर नक्कीच फरक पडू शकतो.
1: अगदी अगदी. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत होतात. आज विषय होता बदलती खाद्य संस्कृती आणि हृदयविकाराचा वाढता धोका. तज्ज्ञ होते सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. या कार्यक्रमाचे प्रायोजक गणेशा हार्ट केअर सेंटर वर्धा रोड नागपूर. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य लाभलं दीपक भुते आणि सुभाष शास्त्रकार यांचं. निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते सचिन लाडोळे. आता मी शीतल डॉक्टर ऋषिकेश उमाळकर यांच्यासह निरोप घेते. नमस्कार.
0: नमस्कार.
1: हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी.
2: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळची 10:30 झाली आहेत. आता ऐकूया साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या आवाजात गुप्त या हिंदी चित्रपटातील गीत. गीत आनंद बक्षी यांचं आणि संगीत विजू शहा यांचं.

उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या आवाजात गुप्त या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. तर गीत होतं आनंद बक्षी यांचं आणि संगीत दिलं होतं विजू शहा यांनी. मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहेत. सकाळची 10:35 झाली आहेत. आता ऐकूया नाट्यसंगीत. सुरुवातीला ऐकूया हे बंध रेशमाचे या नाटकासाठी रामदास कामत यांना.

रामदास कामत यांच्या आवाजात हे बंध रेशमाचे या नाटकातील शांता शेळके यांचं पद ऐकलं. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. आता ऐकूया लहानपण देगा देवा या नाटकासाठी पंडित कुमार गंधर्व यांना, रचना बाळ कोल्हटकर यांची.

पंडित कुमार गंधर्व यांच्या आवाजात लहानपण देगा देवा या नाटकातील संत तुकाराम यांचं पद आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं बाळ कोल्हटकर यांचं. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया. कोणी एकेकाळी या नाटकासाठी ज्योत्सना भोळे यांच्या आवाजात मोग रांगणेकर यांचं हे पद ऐकूया. संगीत मास्टर कृष्णराव यांचं.

या कार्यक्रमात शेवटी ऐकूया कानोपत्रा किनेकर यांच्या आवाजात एकच प्याला या नाटकासाठी व्ही सी गुर्जर यांची रचना.

कानोपात्रा किन्हेकर यांच्या आवाजात एकच प्याला या नाटकातील पद आत्ताच आपण ऐकलं आणि श्रोते हो, याबरोबरच नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मध्यमलहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळची 10:50 झाली आहेत. हरवलेल्या व्यक्तीसंबंधीचं निवेदन आता ऐकूया या अल्पशा विश्रांतीनंतर.

0: भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते। टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन-जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: हरवलेल्या व्यक्ती संबंधीचं हे निवेदन आहे। वंदना सुरेश आंभोरे ही 51 वर्षाची महिला आपल्या राहत्या घरून बेपत्ता झाली आहेत। उंची 4'8", बांधा सडपातळ, रंग काळा असून चेहऱ्याची ठेवण लांबट आहेत। यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतं। अशा वर्णनाची महिला कुठे आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता असा आहे, खुशबू पवन भारती, प्लॉट क्रमांक 2, पारडी भवानी मंदिर, पोलीस स्टेशन पारडी नागपूर किंवा पोलीस स्टेशन कपिल नगर इथे संपर्क साधता येईल। योगेश्वर लक्ष्मणराव निंभुरकर हे 52 वर्षाचे गृहस्थ राहत्या घरून बेपत्ता झाले आहेत। उंची 5'7", बांधा मजबूत, ओळखीसाठी डाव्या हातापायाला जुन्या जखमेचे निशाण आहेत। यांना मराठी भाषा बोलता येतं। अशा वर्णनाचे गृहस्थ कुठे आढळल्यास त्यांच्या पत्नीला कळवण्यासाठी पत्ता असा आहे, ज्योती योगेश्वर निंभोरकर, प्लॉट नंबर 390, चिटणवीस नगर किंवा पोलीस स्टेशन नंदनवन इथे संपर्क साधता येईल। मोहम्मद अशरफ गाजी वय वर्ष 42 हे गृहस्थ घरून बेपत्ता झाले आहेत। उंची 5'7", बांधा मजबूत, रंग गोरा असून चेहऱ्याची ठेवण गोल आहेत। यांना हिंदी भाषा बोलता येतं। अशा वर्णनाचे गृहस्थ कुठे आढळल्यास त्यांच्या पत्नीला

कळवण्यासाठी पत्ता असा आहे, नुसरत बानो मोहम्मद अशरफ गाजी, अन्सारी नगर, लाल बिल्डिंग जवळ, मोमिनपुरा नागपूर, किंवा पोलीस स्टेशन तहसील नागपूर इथे संपर्क साधता येईल. नविजा संजय नवथे ही 22 वर्षाची तरुणी आपल्या राहते घरून बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ, ओळखीसाठी उजव्या हातावर विंचू गोंदलेला आहेत. यांना मराठी भाषा बोलता येतं. अशा वर्णनाची तरुण कुठे आढळल्यास त्यांच्या वडिलांना कळविण्यासाठी पत्ता असा आहे, संजय बाबूलाल अवथे राहणार जयभीम चौक, हिवरी नगर, किंवा पोलीस स्टेशन नंदनवन नागपूर इथे संपर्क साधता येईल. साक्षी राकेश मेश्राम 18 वर्षाची तरुणी आपल्या राहत्या घरून बेपत्ता झाली आहेत. उंची 5 फूट, बांधा सडपातळ, रंग गोरा असून चेहऱ्याची ठेवण गोल आहेत. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतं. अशा वर्णनाची तरुणी कुठे आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता असा आहे, राखी राकेश मेश्राम, पोल क्रमांक 81, रॉय क्लिनिक जवळ, किंवा पोलीस स्टेशन जरीपटका नागपूर इथे संपर्क साधता येईल. करिश्मा फुगुलाल दमाहे वय वर्ष 28 ही तरुणी राहते घरून बेपत्ता झाली आहेत. सोबत 1.5 वर्षाची मुलगी आहेत. उंची 5 फूट, बांधा मध्यम, रंग सावळा असून चेहऱ्याची ठेवण लांबट आहेत. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतं. अशा वर्णनाची तरुणी कुठे आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता असा आहे, गोपाल यादव, ली मिरिडियन हॉटेलजवळ, नवीन बांधकाम खापरी, किंवा पोलीस स्टेशन बेलतरुडी नागपूर इथे संपर्क साधता येईल. साजिद खान वल्द मुन्वर खान राहणार मोठा ताजबाग सक्करदरा नागपूर हे 44 वर्षाचे गृहस्थ हरवले आहेत. उंची 5 फूट 7 इंच, बांधा मजबूत, रंग सावळा असून चेहऱ्याची ठेवण लांबट आहेत. यांना हिंदी भाषा बोलता येतं. अशा वर्णनाचे गृहस्थ कुठे आढळल्यास पोलीस स्टेशन सक्करदरा नागपूर इथे संपर्क साधता येईल. हरवलेल्या व्यक्तीसंबंधीचं निवेदन आता संपलं. आता ऐका रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 12615 GT एक्सप्रेस 11:25 गाडी आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 01457 पुणे नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 6:30 गाडी 5:20 उशिराने धावते आहेत. 12626 केरला एक्सप्रेस 11:45 दुपारी 12:15 20825 बिलासपूर नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ह्या दोन्ही गाड्या आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 12409 गोंडवाना एक्सप्रेस 12:35 गाडी 20 उशिराने धावते आहेत. 12539 यशवंतपूर लखनौ एक्सप्रेस 1:05 12622 तामिळनाडू एक्सप्रेस ह्या दोन्ही गाड्या आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 20813 पुरी जोधपूर एक्सप्रेस 10:55 गाडी 2:15 उशिराने धावते आहेत. 18029 लोकमान्य टिळक शालिमार एक्सप्रेस 1:05 15294 अमृत भारत एक्सप्रेस ह्या दोन्ही गाड्या आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 22865 लोकमान्य तिलक पुरी एक्सप्रेस 1:35 गाडी 5 उशिराने धावते आहेत. 12621 तामिळनाडू एक्सप्रेस 20826 नागपूर बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस 22816 अर्णाकुलम बिलासपूर एक्सप्रेस आणि 12976 जयपूर मैसूर एक्सप्रेस या सगळ्या गाड्या आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 03251 धनपूर बेंगलुरू एक्सप्रेस 12:05 गाडी 2:20 उशिराने धावते आहेत. 18030 शालिमार लोकमान्य टिळक एक्सप्रेस 1:15 गाडी 1:15 उशिराने धावते आहेत. 12810 हावरा मुंबई मेल 1:55 गाडी 50 उशिराने धावते आहेत. 22358 गया लोकमान्य टिळक सुपरफास्ट एक्सप्रेस 2:55 गाडी
20 मिनिट उशीर

राणी धावते आहेत. 2086 पुरी अहमदाबाद एक्सप्रेस 2:45 गाडी 1 तास 5 मिनिट उशिराने धावते आहेत. अधिक माहितीसाठी दूरभाष क्रमांक आहे 139. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना आता संपली. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपास जास्तीत जास्त तापमान होतं 41 डिग्री सेल्सिअस, जे सरासरी

चाळीस डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 1.5 अंशाने अधिक होतं, तर कमीत कमी तापमान होतं 28 डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 0.9 अंशाने कमी होतं. येत्या 24 तासात नागपूर आणि आसपास वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमान अनुक्रमे 41 डिग्री सेल्सिअस ते 26 डिग्री सेल्सिअस इतकी राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलं.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे ठीक 11 वाजलेत. मराठी फिल्मी गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आपला रेडिओ मित्र डॉक्टर विजय राठोडचा प्रेमपूर्वक नमस्कार. ऐकूया कार्यक्रमात हे पहिलं गीत.

सुरेश वाडकर आणि सहकार यांच्या आवाजात बंध प्रेमाचे या चित्रपटासाठी आत्ताच आपण ऐकलं कवी प्रवीण दवणे यांची रचना. संगीत अजय अतुल यांचं होतं. श्रोत्यो, गाता रे मेरा दिल या कार्यक्रमात आता ऐकूया सोनू कक्कड आणि सहकार यांच्या आवाजात 9 महिने 9 दिवस या चित्रपटासाठी कवी गुरु ठाकूर यांची रचना ऐकूया. संगीत अजित परब यांचं आहे.

सोनू कक्कड़ यांच्या आवाजात 9 महिने 9 दिवस या चित्रपटासाठी गुरु ठाकूर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं अजित परब यांचं. गादा रे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात जिंदगी विराट या चित्रपटासाठी मंदार चोलकर यांचं गीत आता प्रसारित करीत आहोत. संगीत सूरज धीरज यांचं आहे.

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात जिंदगी विराट या चित्रपटासाठी मंदार चोलकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. तर संगीत होतं सूरज धीरज यांचं. गाता रे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

सागर फडके आणि सहकार यांच्या आवाजात शिवा या चित्रपटासाठी आत्ताच आपण ऐकलं बाबासाहेब सौदागर यांचं गीत. संगीत दिलं होतं आदित्य बेडेकर यांनी. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया शाहीर देवानंद माळी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात देऊळ या चित्रपटासाठी सुधीर मोघे यांचं गीत. संगीत दिलंय मंगेश धाकडे यांनी.

शाहीर देवानंद माळी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात देऊळ या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचं आणि संगीत दिलं होतं मंगेश धाकडे यांनी. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोतेहो शेवटी ऐकूया श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या आवाजात चंद्रमुखी या चित्रपटासाठी कवी गुरु ठाकूर यांचं हे गीत. संगीत दिले अजय अतुल यांनी.

चंद्रमुखी या चित्रपटातील गीताबरोबरच आजचा आपला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळची 11:30 झाली आहेत. सायबर क्राईम अलर्ट यात ऐकूया सायबर तज्ज्ञ प्रशांत जोशी यांच्याशी सतीश रेवे आणि स्वप्ना देव यांनी केलेली बातचीत.

0: श्रोते हो नमस्कार. सायबर क्राईम अलर्ट या कार्यक्रमात सतीश रेवे यांच्यासह मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात आपण सायबर तज्ज्ञ प्रशांत जोशी यांच्याशी सतीश रेवे आणि स्वप्ना देव यांनी केलेली बातचीत ऐकूया. श्रोते हो नमस्कार. सायबर क्राईम अलर्ट या कार्यक्रमात मी स्वप्ना सतीश रेवे यांच्यासह तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलंय सायबर तज्ज्ञ प्रशांत जोशी यांना. प्रशांत जोशी हे एक ज्येष्ठ आयटी आणि सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षक आहेत. गेल्या 4 दशकांहून अधिक काळापासून ते आयटी क्षेत्राशी जोडलेले आहेत. त्यांनी संगणकाची मूलभूत तत्वे, संकल्पना, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, विंडोज, MS ऑफिस, इंटरनेट, सायबर सुरक्षा, सध्याचे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान अशा अनेक आयटी विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम राबवले आहेत. तसंच ते वेगवेगळ्या ठिकाणी गरजेनुसार विविध सॉफ्ट स्किल्सवर मार्गदर्शन देखील करतात. त्यांनी देशातील 15 राज्यांमध्ये सरकारी कार्यालय, लष्कर, पोलीस, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट आणि खाजगी कंपन्या, विद्यापीठे, महाविद्यालय, शाळा आणि संशोधन संस्था इत्यादींमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत. याशिवाय त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये लेख सुद्धा लिहिलेले आहेत. तसंच रेडिओ, TV आणि जाहीर व्याख्यानेही दिली आहेत. तेव्हा त्यांच्याबरोबर बातचीत करून सायबर सुरक्षा खबरदारी आणि जबाबदारी या विषयावर माहिती जाणून घेऊया. प्रशांत जोशी सर, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सगळ्यात आधी विचारते, सायबर सुरक्षा खबरदारी आणि जबाबदारी हा आपला चर्चेचा विषय आहे, तर पहिले आम्हाला हे सांगा की ही जबाबदारी प्रामुख्याने कोणाची असते?
1: सायबर सुरक्षा ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, म्हणजे प्रत्येक नागरिकाची. याचं कारण असं की डिजिटल विश्व हे अतिशय वेगानं बदलत जाणारं विश्व आहे, त्यामुळे त्यातले बदल समजून घेणं, त्याचबरोबर त्यातले धोके लक्षात घेणं आणि त्याबाबत योग्य ती सावधगिरी बाळगणं हे अत्यंत गरजेचं असतं. इथे मला एक मुद्दा आणखीन सांगायला आवडेल. सायबर या शब्दाबद्दल बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं, तर सायबर आणि डिजिटल हे शब्द बरेचदा एकमेकांना पर्यायी म्हणून वापरले जातात आणि त्या दोघांमध्ये काही समानताही आहे, पण त्या दोघांचा अर्थ थोडा वेगळा सुद्धा आहे.

0: सायबर म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात कल्पना अशी असते की हे काहीतरी ऑनलाईन विश्वाच्या संदर्भात आहे. हे खरं असलं तरी ते अर्ध सत्य आहे, काही अंशी खरं आहे. आणि डिजिटल म्हणजे ऑफलाईन अशी अशी एक धारणा असते, पण डिजिटलचा भाग वेगळा. सायबर आणि सायबर क्राईम किंवा सायबर विश्व हे पूर्ण डिजिटल विश्वाचा एक छोटा महत्वाचा पण एक भाग आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. दुसरी बाब अशी की सायबर गुन्ह्यांचं प्रमाण अतिशय वेगानं वाढत चाललं आहे. उदाहरण द्यायचं झालं, गेल्या वर्षी म्हणजे 2025 भारतात फक्त एका वर्षात अंदाजे 28 लाख सायबर गुन्ह्यांची नोंद झाली, आणि त्याच वर्षात फक्त नागपुरात 15,000 जास्त सायबर गुन्हे नोंदवले गेले. हा आकडा खूप मोठा आहे, भयावह आहे आणि दुर्दैवानं वाढत जाणारा आहे. त्यामुळे एखादा सायबर गुन्हा घडला तर आपल्याला मदत करायला पोलीस असतातच, पण तो होऊ नये म्हणून खबरदारी घेणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य असतं.
1: जोशी सर, मग आम्हाला हे विचार असं वाटतंय की हे सायबर गुन्हे म्हणजे नेमकं काय?
0: बरोबर आहे. सायबर गुन्हे म्हणजे फोन, संगणक, नेटवर्क किंवा संगणकांचं जाळं, इंटरनेट यांचा वापर करून केले जाणारे गुन्हे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कुठलंही डिजिटल यंत्र किंवा यंत्रणा म्हणजे सिस्टीम किंवा मीडियम यांचा वापर या गुन्ह्यांसाठी केला जातो. एक साधं उदाहरण देतो, एखादी व्यक्ती रस्त्यावर चालताना जर त्याचं पाकिट मारलं गेलं तर तो आपला नेहमीचा गुन्हा झाला.
1: बरोबर.
0: पण त्याच व्यक्तीचे पैसे जर डिजिटल माध्यमातून, ऑनलाईन माध्यमातून बँकेतनं चोरी गेले तर तो सायबर गुन्हा होतो, कारण त्याच्या डिजिटल माध्यम, यंत्र, यंत्रणा यांचा वापर झालेला असतो. हा एक मूलभूत फरक आहे. यामध्ये आपण एक गोष्ट आणखीन समजून घ्यायला हवी, जी मला वाटतं सायबर गुन्ह्यांच्या बाबतीतच विशेषत्वाने खरी आहे, की सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत सायबर गुन्हे करताना या डिजिटल गोष्टींचा हत्यार म्हणूनही वापर केला जाऊ शकतो, किंवा लक्ष्य म्हणूनही ते लक्ष्यसुद्धा ठरू शकतात. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर आपला फोन कोणी चोरला तर तो फोनच त्या व्यक्तीचं टार्गेट राहील, त्या सायबर गुन्हा करणाऱ्याचं टार्गेट राहील. पण तो फोन वापरून जर त्यांनी दुसरा कुठला गुन्हा केला तर तिथे तो फोन हे हत्यार ठरतो.
2: बरोबर.
0: त्यामुळे सायबर विश्वात किंवा सायबर गुन्ह्यांमध्ये कम्प्युटर, संगणक, नेटवर्क, इंटरनेट हे टूल्सही ठरू शकतात किंवा टार्गेटही ठरू शकतात, हे महत्वाचं आहे.
2: अगदी बरोबर. जोशी सर आता विचारते की याचे सायबर गुन्हेगार कोण असतात?
0: तुम्हाला ऐकून गंमत वाटेल, आपल्याला डोळ्यासमोर अशी एक भूमिका किंवा इमेज असते की गुन्हेगार म्हटलं, तरडेखोर, चोर, लुटारू म्हटलं की दाढी वाढलेला, डोळे खोल आत गेलेला वगैरे वगैरे. सायबर गुन्हेगार इथे कोणीही असू शकतं. म्हणजे एका बाजूला विविध देशांमधली सरकारं सुद्धा एकमेकांवर सायबर हल्ले करतात किंवा करू शकतात. काही आतंकवादी घटनासुद्धा याच्यात कार्यरत, संघटना याच्यात कार्यरत असू शकतात. एखाद्या विशिष्ट समूहाचा, संस्थेचा किंवा त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचा सुद्धा यामागे हात असू शकतो. तर दुसरीकडे तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा धक्का बसेल की अगदी आपले नातेवाईक, शेजारी, मित्रमैत्रिणी, आजूबाजूची माणसं हे सुद्धा कळत किंवा नकळत सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी झालेले असू शकतात. बरेचदा असं म्हटलं जातं की एका दृष्टीने आपण सगळेच गुन्हेगार आहोत, कारण आपण गुन्हा करतो पण तो पकडला जात नाही, शिक्षा होत नाही, पण आपल्याला माहिती नसतं की आयटी ऍक्टमध्ये काय काय प्रोव्हिजन्स आहेत, काय तरतुदी आहेत, आणि आपल्या नकळत कुठेतरी आपण ती सीमारेषा ओलांडलेली असते. त्यामुळे गमतीत बोलायचं झालं तर सगळेच जण सायबर गुन्हेगार असतो.
1: मग जोशी सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आता हे सायबर गुन्हेगार किंवा जे गुन्हेगार असतात, मग हे जे व्हिक्टिम्स नेमके कोण, कुठला वर्ग असतो?
0: ज्या गोष्टींचा मी आता उल्लेख केला तेच दुसऱ्या बाजूनी टार्गेट्स किंवा व्हिक्टिम्स किंवा बळी ठरू शकतात. म्हणजे एखाद्या देशाचं सरकार दुसऱ्या देशाच्या सरकारवर हल्ला करू शकतं, एखादी संस्था दुसऱ्या संस्थेवर हल्ला करू शकते, बँक्स, कार्यालयं, कर्मचारी, व्यक्ती, त्यांची डिजिटल उपकरणं, नेटवर्क वगैरे गोष्टींवर सायबर हल्ले होऊ शकतात. आता आपण इतक्यात वाचतोय की इराण आणि होर्मुझच्या त्या हल्ल्यांमध्ये तिथली अंडरग्राऊंड सी इंटरनेटची केबल कापली जाण्याची शक्यता किंवा भीती सतत वर्तवली जाते, तो सुद्धा एक सायबर हल्ला किंवा सायबर गुन्हा ठरू शकतो.
2: अगदी बरोबर.
1: आणि मग जसं आता हे आपण देशाबद्दल बोललो, मग या देशातल्या नागरिकांविषयी जर बोलायचं असलं तर मग ते कोण व्यक्तिम असू शकतात, म्हणजे कुठला वर्ग नेमका या प्रकारात बळी पडतो?
0: कसं होतं, आता जसं तुम्ही दोघं एकमेकांचे कलीग आहात, सहकारी आहात, यांना समजा तुमचं वागणं पटलं नाही, तुमच्याबद्दल काहीतरी वाईटसाईट पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकल्या की हे असे करतात, तसे करतात, आणखीन तुमची मानहानी करणारे अपमानजनक व्हिडिओ तयार केले, तर तो त्यांनी केलेला सायबर गुन्हा असेल. आणि दुर्दैवाने हे या घटना घडतात तेव्हा रागाच्या भरात केल्या जातात, किंवा कोणी मित्रमैत्रिणी असतात, मग त्यांचं काही अफेअर असतं, मग ब्रेकअप होतो, ब्रेकअप झाल्यानंतर खुनशीपोटी तो मुलगा त्या मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ ऑनलाईन टाकतो, तो सायबर गुन्हा घडतो. त्याच्यामुळे हे कोणी असे

0: स्पेशलाइज्ड व्यक्ती असतात असं नाही, अगदी सामान्य माणसं सुद्धा कधी कधी कुठल्या तरी असूयेपोटी, आकसापोटी, द्वेषापोटी, रागापोटी किंवा नकळत सुद्धा हे गुन्हे त्यांच्या हातून घडू शकतात.
1: अगदी बरोबर सर. इथे घेऊया एक म्युझिकल ब्रेक आणि ऐकूया तुमच्या आवडीचं एक गीत. तर तुमच्या आवडीचं गीत ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: जरूर. पहिले मला गँग्स ऑफ वासेपूर मधलं एक बगल में चांद होगा ते गाणं ऐकायला आवडेल.
1: वा, नक्कीच ऐकूया हे गीत.

0: म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा स्वागत करते. सर, आपण सायबर सुरक्षा, खबरदारी आणि जबाबदारी या विषयावर बोलतो आहे. आता हे जे हल्ले होतात, या हल्ल्यांसाठी हत्यारं कुठल्या प्रकारची वापरली जातात सर?
1: सायबर विश्व किंवा डिजिटल विश्व आहे, हे जसं आपल्याला माहिती आहे की हे सगळं आभासी विश्व आहे, त्याच्यामुळे त्याच्यातली हत्यारं सुद्धा डिजिटल असतात आणि त्यांना एक कॉमन संज्ञा किंवा कॉमन टर्म आहे मालवेअर. मालवेअर म्हणजे मॅलिशियस सॉफ्टवेअर. साधारणपणे आपल्याला माहिती असतं, आपण इतके ॲप्स वापरतो, प्रोग्राम्स वापरतो, विंडोज, एम एस ऑफिस सगळेजण आपल्या कम्प्युटर्समध्ये वापरत असतो. हे सगळे सॉफ्टवेअर एका कुठल्या तरी चांगल्या उद्देशाने काहीतरी एक हेतू साध्य करण्यासाठी केलेलं असतं. असं लेटर लिहिणं आहे, स्लाईड्स तयार करणं आहे, मेल पाठवणं आहे वगैरे, ते आपल्याला माहिती असतं. दुसरीकडे असे काही सॉफ्टवेअर असतात ज्यांचा हेतूच वाईट असतो, ते वाईट उद्देशानेच तयार केले गेलेले असतात. म्हणजे त्याच्या मागचा उद्देश वाईट असतो, मॅलिशियस असतो, म्हणून त्यांना मालवेअर असं म्हणतात. मॅलिशियस सॉफ्टवेअर, मालवेअर. आणि त्याच्यात चुकीच्या सूचना दिल्या गेलेल्या असतात. चालत्या कामात खोडा घालणं, नुकसान करणं, असा त्याच्या मागचा हेतू असतो. अशा सॉफ्टवेअरना मालवेअर म्हणतात. आता त्याचे काही प्रकार आहेत, वर्म, व्हायरस, ट्रोजन, स्पायवेअर, रॅन्समवेअर, ही काही त्याच्यातली उदाहरणं आहे. याच्याबद्दल मी अगदी थोडक्यात सांगतो. खरं तर हा प्रत्येक विषय आणि सायबर गुन्ह्यांचा आणि सायबर सुरक्षेचा विषय हा खरं तर खूप मोठा आहे आणि वाढत जाणार आहे, पण आपल्याला ह्याची जुजबी तोंडओळख तरी असणं गरजेचं आहे. कुठलंही सॉफ्टवेअर म्हणजे प्रोग्राम, म्हणजे एक सूचनांचा संच असतो चांगल्या कामासाठी तयार केलेला. तसं व्हायरस हा एक वाईट सूचनांचा संच असतो. इट इज अ सेट ऑफ प्रोग्राम्स इंटेंडेड टू क्रिएट सम डॅमेज ऑर हार्म, हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्याला व्हायरस का म्हणतात? तसं आपल्या शरीरात कुठल्याही एका जीवित शरीरात शिरणारा व्हायरस हा त्या शरीराच्या बाहेर टिकू शकत नाही, जिवंत राहू शकत नाही. त्याला एक होस्ट लागतो, त्याला काहीतरी सपोर्ट लागतो. तसंच या व्हायरसेसचं असतं, ते कुठल्या तरी हेल्दी सॉफ्टवेअर प्रोग्रामला

0: जाऊन अटॅच करतात आणि तिथे काहीतरी नुकसान पोचवतात. दुसरीकडे असतो वर्म. हा एक इंडिपेंडेंट प्रोग्राम असतो जो टिपिकली नेटवर्कवरनं किंवा इंटरनेटवरनं भटकून नुकसान करू शकतो इकडे तिकडे पसरून. ट्रोजन म्हणजे आपल्याला असं वाटतं की एखादी चांगली चांगलं सॉफ्टवेअर आहे ते आपण डाउनलोड करतो इन्स्टॉल करतो आणि त्याच्यातून एक त्याच्या पोटातून एक हे वाईट सॉफ्टवेअर निघतं. ट्रोजन हा एक ग्रीक मॅथॉलॉजीतला किंवा ग्रीक इतिहासातला एक संदर्भ आहे, तिकडे आत्ता आपण नाही जाऊ. स्पायवेअर म्हणजे तुमच्या नकळत तुमच्या कम्प्युटरमध्ये एखादं कुठलं तरी सॉफ्टवेअर टाकलं जातं आणि तुम्ही काय काय करता आहात, कुठले कुठल्या कीज दाबता आहात, कशासाठी तो वापरता, इंटरनेटवर कुठल्या साईटवर जात आहात याची पूर्ण माहिती ट्रॅक केली जाते. त्याला ट्रॅकर्स, की लॉगर्स किंवा स्पायवेअर अशी काही नावं आहेत. रॅन्समवेअर म्हणजे रॅन्सम म्हणजे खंडणी. तर खंडणी मागायसाठी तुमच्या कम्प्युटरमध्ये टाकलं गेलेलं मॅलिशियस सॉफ्टवेअर किंवा मालवेअर म्हणजे रॅन्सम रॅन्समवेअर अशी काही याची उदाहरणं आहेत. ह्या झाल्या टेक्निकल गोष्टी. पण त्याच्या पलीकडे सायबर गुन्हेगारांच्या हातात एक अत्यंत प्रभावी माध्यम असतं, ते म्हणजे आपलं अज्ञान.
1: बरोबर.
0: आणि हे खूप मोठं हत्यार त्यांच्या हातात असतं. काय होतं, आपल्याला डिजिटल विषयाबद्दल सामान्य माणसाला अजूनही थोडं बिचकायला होतं, बुजायला होतं, असं वाटतं की नाही हा फार तांत्रिक विषय आहे, मला त्यातलं कळणार नाही. त्याच्यामुळे डिजिटल विषयाबद्दलची आपल्याकडे अशी तुकड्या तुकड्यांमध्ये किंवा त्रोटक किंवा अपुरी माहिती येते, त्यातून आपल्या मनात भीती निर्माण होते. हे एक खूप मोठं हत्यार त्यांच्या हातात असतं. दुसरं हत्यार असं असतं ते म्हणजे आपला मोह. म्हणजे जसं म्हणतात की स्टॉक मार्केट तुम्हाला डुबवत नाही किंवा वर नेत नाही, तुमची भीती किंवा तुमचा मोह तुम्हाला बुडवतो किंवा वर नेतो, तीच गोष्ट इथेही खरी ठरते. शिवाय डिजिटल सुरक्षेसाठी योग्य ते उपाय न करणं, झटपट श्रीमंत होण्याची संधी किंवा जास्त व्याज मिळण्याचं गाजर. तुम्ही बघाल, दररोज बातमी येत असते की जास्त व्याजाच्या हव्यासापोटी काही लाख रुपये गुंतवले गेले आणि त्या पूर्ण
2: फसवणूक,
0: पूर्ण त्यांचं नुकसान झालं. स्वस्तात मिळणाऱ्या गोष्टी, काही तासातच बंद होणाऱ्या ऑफर्स, मुद्दाम त्याच्यात अँझायटी तयार केली जाते की दोनच तास ही ऑफर आहे, त्या ट्रॅपमध्ये आपण फसतो. हा एक महत्वाचा धोका असतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्यांच्या मागची मानसिकता की कुठलेही कष्ट न करता, मेहनत न घेता घर बसल्या आपल्याला सगळं आयतं मिळावं, ही मानसिकता. सायबर गुन्हेगार या सगळ्या मनोवृत्तीचा नेमका फायदा उचलतात.
1: अगदी बरोबर
2: जोशी सर. मग आम्हाला हे सांगा की आता तुम्ही जे सायबर गुन्ह्यांबद्दल सांगतात, तर या सायबर गुन्ह्यांचे प्रकार कुठले कुठले असतात?
0: सायबर गुन्ह्यांचे प्रकार खूप आहेत, म्हणजे 25-30 कदाचित 50 वरही असतील आणि ते आणखीन दुर्दैवाने इव्हॉल्व्ह होत आहेत. नवीन नवीन सायबर गुन्ह्यांचे प्रकार येत आहेत, पण आपण त्याच्यातले आपल्या संदर्भातले म्हणजे कॉमन युजर्सच्या संदर्भातले काही मुख्य प्रकार समजून घेऊ. त्याच्यातला एक प्रकार म्हणजे आत्ता जे मी मालवेअर जे बोललो, त्या मालवेअरचा हल्ला. म्हणजे ह्या ना त्या प्रकारे, कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या फोनमध्ये किंवा संगणकामध्ये वाईट सॉफ्टवेअर घुसवलं जातं, म्हणजे मालवेअर घुसवलं जातं. दुसरा प्रकार असतो हॅकिंग. हॅकिंग म्हणजे पासवर्ड चोरून किंवा अन्य कुठल्या प्रकारांनी फोन किंवा संगणक किंवा नेटवर्कमध्ये आपल्या माहितीशिवाय किंवा परवानगीशिवाय एखाद्या सॉफ्टवेअरचा शिरकाव होणे किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्या खासगी माहिती डोकावून बघणे, कम्प्युटरमध्ये डोकावून बघणे. डोकावून म्हणजे अर्थात दुसऱ्या कुठल्या तरी डिजिटल उपकरणाच्या माध्यमातून. तिसरा प्रकार म्हणजे फ्रॉड्स आणि स्कॅम्स, म्हणजे फसवणूक आणि घोटाळे. आणि तुम्ही बघितलं असेल तर दररोजची न्यूजपेपर वर्तमानपत्र ह्या बातम्यांनी भरलेली असतात, इतक्या कोटींची फसवणूक, इतक्या लाखांची फसवणूक, किंवा विवाह नोंदणीच्या एखाद्या साईटवर फसवणूक झाली, घोटाळे झाले, हे दुर्दैवाने फार वाढत आहे प्रमाण. त्याशिवाय आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे तुमची ओळख चोरणे, हाही एक प्रकार असतो. आता हा एक समजून घ्यायला हवा आहे. आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे काय होतं की आत्ता आपण इथे या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगसाठी बसलेलो आहोत, आपली वाहनं पार्किंगमध्ये आहेत, कोणीतरी समजा त्या वाहनांचं कुलूप तोडून, आणि त्यांना माहिती आहे की तुम्ही किंवा मी इथे दिवसभर किंवा काही काळासाठी आपण इथे आहोत, बाहेर पडणार नाही आहोत, मग ह्या खात्रीने त्या वेळात कोणीतरी आपलं कुलूप तोडून किंवा डुप्लिकेट किल्ली वापरून आपलं वाहन वापरलं, ते बाहेर घेऊन गेले, दुसरा कुठला तरी गुन्हा केला आणि पुन्हा आपण बाहेर यायच्या तिथे आणून ठेवलं, तर चोरी किंवा गुन्हा ऍक्च्युली दुसऱ्यांनी केलेला आहे पण त्याचा पूर्ण पुरावा आपल्याकडे बोट दाखवणार आहे. म्हणजे त्यांनी आपलं वाहन नाही चोरलंय, वाहन तर त्यांनी वापस केलं, आपली ओळख चोरून त्यांनी गुन्हा केलेला आहे. हा प्रकार जेव्हा सायबर विश्वात घडतो तेव्हा त्याला आयडेंटिटी थेफ्ट म्हणतात. म्हणजे माझ्या फोनचा वापर करून जर कोणीतरी गुन्हा केला तर रेकॉर्डवर तर माझा फोन येणार आहे आणि पर्यायाने मी दोषी ठरणार आहे. एक दुसरं साधं सोपं उदाहरण देतो. शाळा कॉलेजमध्ये पोरं कट्ट्यावर बसलेली असतात, एकाचा हात दुसऱ्याच्या खांद्यावर असतो, मागून कोणीतरी येऊन ज्याचा हात खांद्यावर आहे त्याचा हात वापरून

0: तिसऱ्याला टपली मारली तर करणारा पळून जातो आणि ज्याचा हात आहे त्याच्यावर बोल येतो.
1: बरोबर,
0: दॅट इज आयडेंटिटी थेफ्ट. अगदी साधं सोपं उदाहरण द्यायचं झालं तर त्याच्याशिवाय तुम्हाला धमक्या देणे, समाज माध्यमांवर तुमची म्हणजे सोशल मीडियावर तुमची मानहानी करणे हे सुद्धा सायबर गुन्हे आहेत. तसेच रॅन्समवेअर हल्ला म्हणजे एखाद दिवशी एखाद्या ऑफिसमध्ये तुम्ही समजा आले आणि तुम्हाला लक्षात आलं की तुमच्या सगळ्या कम्प्युटर्समधून तुम्हालाच लॉकआउट केलंय, म्हणजे तुमच्या घराचं कुलूप बदलून दुसरं कोणी कुठलं तरी कुलूप लावलंय आणि तुमच्याच घरात परत जाण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी तुम्हाला खंडणी मागितली जाते, त्याला रॅन्सम म्हणतात. म्हणून असं जे सॉफ्टवेअर असतं त्याला रॅन्समवेअर म्हणतात. अर्थात याच्यातला धोका हा असतो की तुम्ही ती खंडणी दिल्यानंतरही पुन्हा ते तुम्हाला तुमच्या डेटाला किंवा कम्प्युटरला किंवा फोनला ऍक्सेस देतीलच असं नाही. हाही एक त्याच्यातला दुसरा धोका असतो.
1: सर खूप छान माहिती सांगताय आपण. तर जोशी सर, हे जे सगळे जे गुन्हे आहेत ते करण्यामागे काय काय हेतू असतो, की हे जे गुन्हे सायबर गुन्हेगार करतात तर त्यामागे त्यांचा हेतू काय असतो?
0: सायबर गुन्ह्यांमध्ये मागे खूप सारे हेतू असतात. तुमची दिशाभूल करून, एखादा आमिष किंवा लालूस दाखवून किंवा तुमचा विश्वास संपादन करून, ज्याला सोशल इंजिनिअरिंग म्हणतात, तुमच्याकडून पैसे उकळणं किंवा तुम्हाला फसवणं, तुमची खाजगी किंवा संवेदनशील म्हणजे बँकेची किंवा गोपनीय माहिती चोरणं, डेटा चोरणं, तुमची ओळख चोरणं जे मी आत्ता 2 मिनिटांपूर्वी बोललो, किंवा तुमच्या फोनचा किंवा संगणकाचा वापर करून दुसरीकडे गुन्हा करणं, तुम्हाला त्रास देणं, तुमचं शोषण किंवा एक्सप्लॉयटेशन करणं, तुमच्या डिजिटल मालमत्तेचा दुरुपयोग करणं, असे अनेकानेक हेतू यामागे असू शकतात.
2: मग सर, आता तुम्ही जे सांगतात हे अत्यंत धोकादायक आहे, मग एका सामान्य नागरिकाने या सर्वांपासून वाचण्यासाठी काय खबरदारी घ्यावी?
0: खरं तर खबरदारीचे उपाय खूप सारे आहेत. एकतर सायबर हल्ल्यांपासून आपल्याला वाचवण्यासाठी सरकार, पोलीस, बँक्स आणि इतरांकडूनही बरेच उपाय सतत केले जात असतात. या सगळ्यांकडून जागरूकता मोहीमही खूप चालवल्या जात असतात. म्हणजे थोडं अतिशयोक्तीने बोलायचं झालं तर अक्षरशः आपल्याला कानी कपाळी सांगितलं जातं की सावध राहा, कुठल्याही ट्रॅपमध्ये किंवा कुठल्याही धोक्यापासून दूर राहा, कुठल्याही फसवणुकीत जाऊ नका वगैरे वगैरे. पण तरीसुद्धा या गोष्टींकडे लक्ष जात नाही, आपल्या लक्षात राहत नाही. आपण अनवधानाने किंवा एक मोठा गोड गैरसमज आपल्या सगळ्यांच्या बाबतीत असतो की हे काही माझ्यासाठी माझ्या बाबतीत होणार नाहीये, हे दूर कुठेतरी दुसऱ्या जगात दुसऱ्या लोकांसाठी होतं, बॅड थिंग्स विल नेव्हर हॅपन टू मी, असा एक गोड गैरसमज आपल्याला असतो की वाईट गोष्टी आपल्याकडे नाही येणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकणं, पुन्हा पुन्हा समजून घेणं, लक्षात ठेवणं, डिजिटल विश्वात काय बदल होत आहेत, नवीन तंत्रज्ञान काय येतं आहे, त्यातले धोके काय आहेत हे समजून घेणं आणि मग सावधपणे वापरणं, त्या विश्वात वावरणं. इथे मला पुन्हा एक सांगायला आवडेल की याचा अर्थ आपण खूप घाबरून त्याचा वापर करायचा किंवा वापरच टाळायचा हा त्याच्यावरचा उपाय नाही. एक उदाहरण देतो, हायवेवर अपघात होतात, पण अपघात होतात म्हणून की आपण गाडी चालवणं टाळत नाही. आपण 2 गोष्टींची खबरदारी घेतो की मी तर गाडी व्यवस्थित चालविनच, नियमांचं पालन करीनच, पण दुसरा समजा समोरून येणारा किंवा मागून येणारा किंवा बाजूने जाणारा सर जर त्या नियमांचं पालन करणार नसेल तर त्याच्यापासून मला वाचवण्याची सुद्धा मला खबरदारी घ्यायला लागेल, ही सुद्धा माझी जबाबदारी असते. आणि या दोन्ही गोष्टींची जर आपण सांगड घातली की मी नियमांचं पालन करीन आणि दुसऱ्यांपासूनही स्वतःला वाचवीन, तर मग गुन्ह्यांचं प्रमाण किंवा आपल्याला कुठलाही धोका होण्याचं प्रमाण खूप कमी होतं, किंवा आपण स्वतःला वाचवू शकतो. म्हणजे ज्याला रिलॅक्स्ड बट अलर्ट,
1: बरोबर,
0: सजग पण सावध, काही टेन्शन घ्यायची, चिंता करण्याची आणि एकदम हे सगळं टाळून त्याच्यापासून डिजिटल विश्वापासून दूर पळून जाण्याची गरज चुकूनही नाही. त्याच्यासाठी काही उपाय आपण करायला हवेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपले सर्व पासवर्ड अतिशय स्ट्रॉंग असले पाहिजेत. हे आपल्या सगळ्यांना पुन्हा पुन्हा सांगितलं जातं विविध माध्यमातून की आपले पासवर्ड कमीत कमी 8 कॅरेक्टर्स ते 12 कॅरेक्टर्स इतके लांब असायला हवेत, जास्त असले तर उत्तम. जेवढं एक एक कॅरेक्टर आपण ऍड करू तेवढं हॅकर्सना किंवा गुन्हेगारांना त्या पासवर्ड्सना क्रॅक करणं कठीण होत जातं, पण आपण ते करायला हवेत. त्याबरोबर एक दुसरी एक गोष्ट असते पासवर्ड हायजीन. पासवर्ड हायजीनचा अर्थ काय की आपण थोडा आळस करतो, एकच मास्टर की सगळीकडे लावावी तसं एकच पासवर्ड सरसकट सगळ्या अकाउंट्सना वापरतो, तो खूप मोठा धोका असतो. दुसरं असं की जे पासवर्ड आधी वापरले गेले आहेत ते पुन्हा वापरले जायला नकोत.
1: बरं,
0: नवीन पासवर्ड तयार करत जायला हवे. बँक सुद्धा तुम्हाला लक्षात असेल की तुम्ही बघितलं असेल तर पुन्हा पुन्हा लॉग इन काही काळाने 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी पासवर्ड बदलायला सांगतात ते याच कारणाने, आणि त्याच्यातही ते जुने पासवर्ड तुम्हाला वापरू देत नाही. आणि प्रोफाईल पासवर्ड किंवा ट्रान्झॅक्शन पासवर्ड तर तुम्हाला आणखीन वेगाने बदलायला सांगतात 3 महिन्यांनी वगैरे. लॉग इन पासवर्ड समजा तुम्हाला 6 महिन्यांनी बदलायला सांगितलं, प्रोफाईल पासवर्ड किंवा ट्रान्झॅक्शन पासवर्ड हा 3-1 महिन्यांनी बदलायला लागतो आणि ते अत्यंत गरजेचं असतं.
1: अगदी बरोबर.
0: पासवर्ड जेवढे गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट तेवढे सायबर गुन्हेगारांना ते क्रॅक करणं डिफिकल्ट होतं, कठीण जातं. पण जेवढे ते

0: गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट होतील तेवढं ते आपल्याला लक्षात ठेवणंही कठीण जातं, हाही एक भाग असतो. त्याच्यामुळे ते सगळे पासवर्ड कुठेतरी लिहून न ठेवता त्याचं एक काहीतरी क्यू म्हणा किंवा की म्हणा किंवा थोडक्यात शॉर्टफॉर्म मध्ये लिहून ठेवले, किंवा काही ऑनलाईन ऑफलाईन पासवर्ड मॅनेजर्स येतात त्यांचा वापर करणे, हे सुद्धा काही उपाय असतात आपले पासवर्ड सुरक्षित ठेवण्यापासून. आणखीन एक गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकली असते ती म्हणजे 2FA म्हणजे 2 Factor Authentication. आता हे फार टेक्निकल वाटतं पण 2 Factor Authentication म्हणजे 2 कुलूप लावणं. म्हणजे जसं आपण घराबाहेर पडताना आपल्या दरवाजाला कुलूप लावतो आणि बाहेर ग्रीडलाही कुलूप लावतो, म्हणजे 2 कुलूप उघडल्यानंतरच आपल्याला आपल्या घरात प्रवेश करता येतो. हे साधं सोपं 2 Factor Authentication उदाहरण. त्यामुळे आपले डिजिटल अकाउंट जास्त सुरक्षित होतात. त्याशिवाय एखाद्या लिंक बद्दल थोडा जरी संशय वाटला तर त्या लिंकवर क्लिक न करणं, अनोळखी व्यक्तींना आपली खासगी माहिती किंवा OTP न देणं, अनोळखी ईमेल न उघडणं, डिजिटल उपकरणांमधलं सॉफ्टवेअर सतत अपडेट करणं हे खूप गरजेचं असतं, कारण त्याच्यातले विकनेसेस एक्सप्लोइट केले जातात. म्हणजे जुनं घर असलं, एखादी मागची भिंत पडणार असली तर त्याला लात मारून, जशी ती कमकुवत भिंतीला लात मारून कोणी शिरू शकतं, तसा प्रकार जुन्या सॉफ्टवेअरच्या बाबतीत होतो. त्याशिवाय सिक्युरिटी सॉफ्टवेअर, म्हणजे ज्याला आधी आपण फक्त अँटी व्हायरस किंवा व्हॅक्सिन म्हणायचो पण आता त्याचा आवाका वाढून सिक्युरिटी सॉफ्टवेअर किंवा सुरक्षा सॉफ्टवेअर अशी संज्ञा आलेली आहे, तेही आपल्या सगळ्या उपकरणांमध्ये असायला हवं.
1: सर, आता सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होतो, लहान मुलांपासून तर मोठे लोक सगळेजण प्रोजेक्टसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतात, तर यामुळे कुठले धोके वाढलेले आहेत का?
0: धोके खूप वाढले आहेत आणि दुर्दैवाने ते आणखीन वाढणार आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आता काय झालंय की खरं काय आणि खोटं काय, सत्य काय आणि आभासी काय, वास्तव काय, ह्याच्यातला फरक, ह्याच्यातली सीमारेषा खूप धूसर होत चाललेली आहे. डीप फेक किंवा व्हॉइस क्लोनिंग किंवा आणखीन प्रकार, म्हणजे समोर मी आता जसं तुमच्या समोर बसलेलो आहे आपण एकमेकांना हात लावून बघू शकतो, पण माझा व्हिडिओ समजा तुमच्या समोर आला तर तो इतका खरा वाटू शकेल की तुम्हाला हे सांगूनही विश्वास बसणार नाही की हे प्रशांत जोशी बोलत नाही आहेत, त्यांचा हा फेक व्हिडिओ बनवलेला आहे. याच्यासाठी काय करायला लागतं, त्या गोष्टी कशा बनवल्या जातात, कशा तयार होतात हे समजून घेणं, खरंतर अशा काय काय गोष्टी तयार होतात हे समजून घेणं, बातम्या वाचणं, त्या कशा तयार होतात ते समजून घेणं, आणि जर त्याच्याकडे आपण नीट बघितलं तर आपल्या लक्षात येतं की कुठेतरी ताळमेळ बसत नाहीये. हातांची मुवमेंट, डोक्याची मुवमेंट, ज्याला लिप सिंक म्हणतात, ओठांची हालचाल आणि उच्चार, याच्यात काही सुसूत्रता नाहीये. कुठेतरी मध्येच एक त्या व्हिडिओमध्ये जर्क येतोय, झटका येतोय, कट चुकीचा वाटतो आहे, ह्या गोष्टींची आपण नजर तयार करायला हवी. आणि जरा जरी शंका आली तरी दुसऱ्या माध्यमातून त्या व्यक्तीशी संपर्क साधून त्याची शहानिशा करून घ्यायला हवी.
2: सर, मग आता आपण एवढं सर्व बोलतो आहोत, या सर्व खबरदाऱ्या पण आपण घेतो आणि घेतल्या, पण तरीही जर आपल्यासोबत असा गुन्हा घडला मग नेमकं मग कुठे अप्रोच करायचं आणि काय करावं?
0: हा आणखीन खरंच महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मी इथे मारे एवढं सगळं सांगतो आहे, देव ना करो, पण माझ्याही बाबतीत एखादी अप्रिय घटना घडणारच नाही याची कोणीही मी किंवा कोणीही खात्री देऊ शकणार नाही. या बाबतीत काही उपाययोजना आहेत, सरकारनी सुद्धा बरेचसे प्रोव्हिजन, सरकारनी बँकांनी खूप साऱ्या सोयी सुविधा केलेल्या असतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1930 1930 हा एक सरकारी हेल्पलाईनचा नंबर आहे आणि हेल्पलाईन 24 तास खुली असते, सुरू असते. या जेव्हा लक्षात येईल की आपल्या बाबतीत काही फसवणूक झाली आहे, सायबर गुन्हा झालेला आहे, तर ह्या नंबरवर तातडीनं संपर्क करायला हवा. त्याशिवाय गव्हर्नमेंटची cybercrime.gov.in ही वेबसाईट आहे, त्याच्यावर तक्रार नोंदवता येते. महाराष्ट्र सरकारची ms.cybercrime.gov.in ही वेबसाईट आहे. त्याशिवाय जिथे आपण राहतो त्याच्याजवळच्या सायबर पोलीस स्टेशनचा किंवा सायबर सेलचा पत्ता आणि संपर्क क्रमांक सुद्धा आपल्याजवळ आधीच असायला हवा. शेवटी मी पुन्हा एक समराईज करायचं झालं, सारांश सांगायचं झालं, तर हेच सांगेन की नवीन तंत्रज्ञानाबद्दल सतत माहिती घेत राहणं, त्याच्यापासून दूर न राहणं, त्याच्याबद्दलची भीती घालवणं, असे सावधगिरीचे उपाय केले तर सायबर गुन्हे होण्याची शक्यता बरीच कमी असते.
1: खूप छान माहिती दिली प्रशांत जोशी सर तुम्ही. प्रशांत जोशी सर, तुम्ही आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात. आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना सायबर सुरक्षा, खबरदारी आणि जबाबदारी या विषयावर उत्तम माहिती दिलीत, उत्तम मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपण ऐकत होतो आजचा आपला सायबर क्राईम अलर्ट हा प्रोग्राम. आज आपण सायबर तज्ज्ञ प्रशांत जोशी यांच्याशी सतीश रेवे आणि स्वप्ना देव यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमातून निश्चितच आपल्याला लाभ होईल अशी मी आशा करते. तेव्हा सायबर क्राईम अलर्ट कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्याबरोबर मी स्वप्ना आपली रजा घेते. धन्यवाद, नमस्कार.

सायबर क्राईम अलर्ट यात सायबर तज्ञ प्रशांत जोशी यांच्याशी सतीश रेवे आणि स्वप्ना देव यांनी साधलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. तर मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 12 वाजत आहेत. काही क्षणातच भगिनींसाठी कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि मी आज आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो, बघता बघता जून महिन्याला सुरुवातही झाली आणि आता सर्वांनाच वेद लागलेत ते येणाऱ्या पावसाचे. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे तापलेल्या धरणीला हा ऋतू नवसंजीवनी देतो. पहिल्या पावसाच्या सरी जेव्हा कोरड्या जमिनीवर पडतात तेव्हा जो मातीचा सुगंध दरवळतो तो शब्दात व्यक्त करणंच अशक्य. हा क्षण म्हणजे ऋतुचक्रातील एक जादुई अनुभव. खरंच बऱ्याच ठिकाणी पाऊस आपली हजेरी लावतोही आहे. अगदी तनामनाला सुखावणाऱ्या या पावसासाठी निसर्गातला प्रत्येक जीव आसुसलेला. त्यांनी यावं आणि मनसोक्त बरसावं असं वाटतंय. मैत्रिणींनो, पण या बरसणाऱ्या पावसाचं काही नियोजनही करावं लागणार आहे. येणाऱ्या प्रत्येक थेंबाचं महत्व समजून पाणी साठवून ठेवावं लागणार आहे. जमिनीत पाणी मुरेल अशा सोयी कराव्या लागतील आणि त्या दिशेनं पावलं आत्ताच उचलावी लागतील. एकूणच कुठल्याही ऋतूत पाण्याची कमतरता भासू नये या दृष्टीनं प्रयत्न करावा लागणार आहे. आपली येणारी पिढी पशुपक्षी यांच्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा या धोरणाचा अवलंब करावा लागणार आहे. चला तर छोटासा प्रयत्न आपणही करूया, पर्यावरणाचं संतुलन राखूया. मैत्रिणींनो, यानंतर वळूया आपल्या या कार्यक्रमातील मालिकेकडे. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांच्याबद्दल त्यांचं क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल आपण जाणून घेणार आहात. चला तर

0: मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेअंतर्गत आज आपण फुटबॉल प्लेअर आणि अॅथलीट असलेल्या डॉ शारदा नायडू यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. 40 वर्षाचा त्यांचा हा क्रीडा क्षेत्रातील प्रवास आहे. करिअरही याच क्षेत्रात त्यांनी घडवलेलं आहे. कसा हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाचा प्रवास होता हे आता छान गप्पांमधून जाणून घेऊया. शारदाताईंचं स्वागत करूया. नमस्कार शारदाताई.
1: नमस्कार मॅडम.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: खेळ कुठलाही असो, प्रत्येक व्यक्तीच्या तो जवळचा असतो. कोणी आपल्या समाधानासाठी खेळतं, कोणी त्यामध्ये करिअर करतं, आणि खेळ म्हटला की मग जिद्द, चिकाटी हे गुण आलेच. तर तुमचा हा खेळाचा प्रवास आणि सहसा फुटबॉल या खेळाकडे मुली फारशा वळत नव्हत्या जर तुमचा काळ जर पाहिला तर.
1: हो.
0: आणि तुम्ही कितीतरी मॅचेस जिंकलेले आहात आणि आज प्रिन्सिपल म्हणून तुम्ही एका कॉलेजमध्ये कार्यरत आहात. अजूनही विद्यार्थ्यांना घडवता, स्वतः तुम्ही खेळता देखील. तर कशी या खेळाची आवड निर्माण झाली, इथपासून सुरुवात करूया ना आपण आपल्या मुलाखतीला.
1: माझी सुरुवात अगदी लहानपण, मी 2 वर्षाची होती तेव्हापासून. मला कळायचं नाही खेळ वगैरे. मी नर्सरीमध्ये होती, एक रेस झाली आणि ती रेसमध्ये मी फर्स्ट आली.
0: बरं.
1: आणि मला एक वॉटर बॅग आणि काही काही मिळालं आणि मी असे टाकून दुपारी घराला गेली. हे काय मला माहित नाही काय होतं, पण इथे असं धावण्यामुळे असे बक्षिसे मिळतात असं मला कळलं. नंतर कुठेपणी जिथे 15 ऑगस्ट मध्ये होत होता त्या काळी दुर्गा उत्सव, गणपती मध्ये असे छोटे छोटे खेळ होत होते, तो मी निघायची
0: आणि भाग घ्यायचा.
1: आणि माझी आई मला खूप ढुंढायची कुठे गेली माझी बेटी. पण एखादीने सांगितलं तुमची मुलगी तिथे धावत आहे. तो मग मी यायची, पुन्हा खूप सारे पुरस्कार घेऊन यायची. नंतर असे मला खूप आवडलं लागलं खेळायला. जेव्हा मी 7वी कक्षात मध्ये गेली तेव्हा मी सेंट अँथनी स्कूलमध्ये होती आणि एक सर्क्युलर निघाला की

0: फुटबॉल कोणाला खेळायचं आहे, वुमेन फुटबॉल असं एक सर्क्युलर निघाला होता आणि मी एकटीच हात उपर केले. तर सरांनी म्हणाला की फुटबॉल आणि तू खेळशील? मी हो सर. मला माहित नव्हता की फुटबॉल काय आहे, पण मला खेळायचं होता. आणि त्या दिवशी अगर हँडबॉल, हॉकी काही पण असते तरी माझा हात वरच असता. काही मैत्रीण माझ्यासोबत आले.
1: बरं.
0: आणि आमची यशवंत स्टेडियम मध्ये प्रॅक्टिस होत होती, डीएसओचे कोच होते. ते आले आणि ट्रायल वगैरे झाला. माझी हाईट बघून मी खेळत होती, त्याला खूप खूप फिटनेस तेव्हापासून छान होता माझा. म्हणाले ही खूप अच्छी गोलकीपर बनेगी ये लडकी. पटियालाचे कोच होते ते.
1: बरं.
0: तर माझा सुरू झाला प्रॅक्टिस आणि 6 महिना नंतरही माझा सिलेक्शन 1983 मध्ये फैजाबाद इथे सब ज्युनियर मध्ये झाला. तेव्हापासून माझा प्रवास आजपर्यंत सुरू आहे.
1: वा वा वा वा, खूपच छान. आणि फुटबॉल हा खेळ तुम्हाला माहित नव्हता, पण खेळायचं होतं, जिद्द होती की कुठलाही खेळ खेळ
0: खेळायचं होतं मला.
1: आणि ती जिद्द तुम्ही पुढे ठेवली आणि याच्यामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने आपलं करिअर केलं. आता फुटबॉल या खेळाविषयी खूप असं सविस्तर माहिती अनेकांना नसते, तर तुम्ही ऍज अ कोच आहात, तुम्ही अनेक मॅचेस खेळल्या आहात, तर काय सांगाल आमच्या मैत्रिणींना काय हा गेम आहे?
0: फुटबॉल खूप छान गेम आहे, खूप फिटनेस लागते. 90 मिनिटचा गेम.
1: बरं.
0: 90 मिनिट गेम मध्ये खूप फिटनेस लागेल आणि कोऑर्डिनेशन हे खूप छान असते. वुमेन्स फुटबॉल मध्ये वुमेनला 90 मिनिट खेळणं म्हणजे मजाक नाही आहे.
1: हो.
0: तरीही आमच्या महाराष्ट्राची तेव्हा फुटबॉलची टीम खूप छान होती. मी खेळली 10 इयर्स. 10 इयर्स मध्ये काफी फर्स्ट, सेकंड, थर्ड असे महाराष्ट्राला मिळाले.
1: बरं.
0: आता थोडा कठीण आहे. आता मणिपूर आणि वेस्ट बेंगॉल इतके खूप छान फुटबॉल प्लेअर आहे.
1: बरं.
0: आणि फुटबॉल जो प्लेअर असतात तिथे एक गोलकीपर आहे, मग फॉरवर्ड प्लेअर असतात, हाफ प्लेअर असतात, बॅक प्लेअर असतात. आणि क्रिकेट जो खूप फेमस आहे आजची स्थिती, पण वर्ल्ड मध्ये फुटबॉल ही फेमस आहे.
1: एका गोलकीपरची काय भूमिका असते?
0: गोलकीपरची भूमिका म्हणजे सर्व आत्मा असते.
1: हो.
0: गोलकीपर हा, कारण की त्याला दिसते की काय होत आहे ग्राउंड मध्ये. आणि त्याला जो प्लेअर असतात ना खेळते, जो फॉरवर्ड असतात, बॅक असतात, त्याला पण गोलकीपर ही मोटिवेट करतात, अगे बढ़, इधर से बॉल ले, इधर इसको ये, यानी ऐसे वो गोलकीपर का ही पूरा रोल रहता है जिसमें गोलकीपर अपना पूरा एनर्जी एक तो बोलने में, और दूसरा उसका दूसरा रोल रहता है कि उसको रोकना भी है बॉल. ये बात यानी इतना उसका पूरा ध्यान पूरे ग्राउंड के साथ में रह के और खुद को गोल भी रोकना है. अगर हमने बहुत अच्छा गोल मार भी दिया, अगर फिर वहां से अगर गोल होता है तो फिर कोई मतलब नहीं. इसलिए गोलकीपर का रोल बहुत बड़ा होता है. मतलब गोल बचाना भी है और गोल मारने वालों को मोटिवेट करके जिताना भी है.
1: बरं.
0: तो इतका खूप छान असते.
1: हो. मग यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग द्यावी लागते का गोलकीपरला?
0: हो, सर्वांना.
1: बरं.
0: बॅकची अलग ट्रेनिंग असते, फॉरवर्डची अलग असते, हाफची अलग असते, गोलकीपरची अलग असते. गोलकीपरला डाइव मारायचं असते.
1: हो.
0: खूप जंप असावी.
1: बरोबर. मग कसं तुम्हाला तुमच्या कोचने घडवलं?
0: माझा कोच होता सत्यनारायण पारबल्ली. तो कोच एज्युकेटेड नव्हता, पण इतका छान कोचिंग द्यायचा, त्यांच्यामुळे आमचं भविष्य घडलं असं मला वाटतं.
1: हो. आणि ऍज अ प्लेअर म्हणून तुम्ही तेवढी मेहनत केली.
0: हो.
1: जसं तुम्हाला कोचने सांगितलं तसं तुम्ही सगळं फॉलो करत गेले आणि पुढे मग चमकलात छान खेळामध्ये. प्रत्येक खेळाडूला त्या खेळातला मेन खेळाडू जो असतो, जो खूप नावाजलेला असतो, तो आपला आदर्श असतो. तुमच्या दृष्टीने कोण या खेळाचा आदर्श आहे?
0: त्यावेळी खूप सोशल मीडिया नव्हता, म्हणून आम्हाला पेले, मॅराडोना ये आमचे आवडची.
1: हो. पण मग त्यावेळी मॅचेस बघणं वगैरे होत असेल?
0: पण दूरदर्शन DD1 हेच होतं. मला आठवते की जेव्हा मी इंटरनॅशनल खेळली होती 86 ला, माझ्या घरी टीव्ही नव्हता. माझ्या फ्रेंडकडे टीव्ही होता आणि माझी मॅच रात्री 11 वाजता आली. धावत आला आणि मला शारदा, शारदा तेरा मॅच सुरू हो रहा है, जल्दी

0: जल्दी चल। तो
1: ऐसा जमाना था उस समय।
2: खरंच अवघड होतं, पण अवघडलाही तुम्ही सोपं करून दाखवलं मेहनतीने। बरं, यातच करिअर करावं असा केव्हा निर्णय घेतला मग तुम्ही?
0: मॅडम, मी ना ऍक्च्युअल 12th नंतर LLB चा फॉर्म आणला होता, पण माझी एक सिनियर गोलकीपर होती किरण लुक, ती बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन करत होती आणि स्टेडियम मध्ये आता काय करायचं शारदा, तो मी म्हटलं दीदी मैंने LLB का फॉर्म लेके आया है, तुला कशाला करायचं LLB? आपला फील्ड स्पोर्ट्स मध्ये आहे, फिजिकल एज्युकेशन ही आम्हाला पण माहीत नव्हता की फिजिकल एज्युकेशन पण आहे। आणि मी BPE मध्ये नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय धंतोली,
2: बरं,
0: तिथे माझी ऍडमिशन झाली किरण दीदीमुळे।
2: बरं,
0: मी ईश्वर देशमुख कॉलेजच्या प्रिन्सिपल आहे आणि माझी मास्टर डिग्री PGTD म्हणजे कॅम्पसमध्ये झाली नागपूर युनिव्हर्सिटीचे।
2: बरं, त्यामुळे खेळ, करिअर, नंतर कोचच्या भूमिकेत या सगळ्या भूमिकेत तुम्ही पुढे आलात। आता तुम्ही कॉलेज स्तरावरही अनेक मॅचेस खेळला असाल, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा, तर आपण थोडंसं राष्ट्रीय स्तरावर आता बोलूया। तर पहिली मॅच कुठे होती आणि ते अनुभव आम्हाला सांगा ना।
0: जसं की मी सांगितलं होतं की फर्स्ट मॅच माझी सब ज्युनियर फैजाबाद, तेव्हा मी फक्त 13 वर्षाची होती।
2: बरं,
0: आणि त्यानंतर दरवर्षी 3 नॅशनल व्हायचे, सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर।
2: बरं,
0: माझ्या फिटनेस, माझ्या हाईट की वजह से मुझे जो गोलकीपर का चान्स मिला, माझं सिलेक्शन सब ज्युनियर मध्ये पण व्हायचं, ज्युनियर मध्ये पण व्हायचं आणि सिनियर मध्ये पण व्हायचं। मी 16, 15, 16, 14 इयर्स मध्ये पण सिनियर नॅशनल खेळले।
2: बरं,
0: तर माझा अनुभव मतलब खूप, मला अभ्यास आणि खेळ
2: हो,
0: याशिवाय माझा
2: दुसरं काहीच नव्हतं,
0: काहीच नाही होता। आणि माझी आई कधीच मला बोलली नाही की तुला हे काम करायचं आहे, तुला ते घरचं काम कर, असं कधीच नाही। तिने खूप खूप मतलब
2: मदत केली,
0: मदत इतकी केली काय सांगू आता मी। कारण की एका वेळी माझ्या वडिलांना रिश्तेदार लड़की है, हाफ पेंट पेन के खेलने जाती है, अभी उसे शादी कौन करेगा, तो माझ्या वडिलांनी माझा खेळ बंद केलं होतं एका वेळी। पण माझे शाळेचे प्रिन्सिपल फादर फ्रान्सिस सेंट अँटोनी, शारदा कैसे चल रहा आपका प्रॅक्टिस, मी सांगितलं सर माझा बंद झालाच, तर मला काही सांगता ते प्रिन्सिपलनी अपना स्कूटर से मेरे घर आए।
2: बरं,
0: त्यावेळी माझे फादर होते घरी, तो उन्होंने बताया कि आपकी लड़की जो है वो एक दिन बहुत ज्यादा नाम कमाएगी, आपने उसका खेल बंद कर दिया है, तो ये ठीक नहीं है, आप उसको फिर से शुरू करो। माझे वाले काही ना बोलता
2: हो म्हणाले
0: आणि त्यानंतर वडिलांनी काहीच नाही बोललं, काही कधीही नाही। आणि त्यांना कळत पण नाही होतं कुठे चालली, केव्हा येते। माझा वडील गार्ड होते सेंट्रल रेल्वेमध्ये, ते पण टूरमध्येही असतात, तर तिने पण काही नाही। आणि माझी आईचा मोठा रोल आणि माझी भाऊचा, माझ्या मला 3 भाऊ होते।
2: बरं,
0: तिघी भाऊ कधी माझ्या स्टड बूट असतात तिले पॉलिश करायचे, टूर मध्ये जाना है तो प्रेस करायचे, दिन अक्का क्या हो गया अभी और क्या करना है, ते खूप खुश। माझ्या मतलब वातावरण इतका मतलब
2: सपोर्टिव्ह होता,
0: खूप खूप सपोर्टिव्ह होता। आईचा रोल मोठा
2: हो, आई वडिलांची भूमिकाच इतकी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये महत्वाची असते आणि त्यांच्या पाठिंब्याने आपण खऱ्या अर्थाने पुढे जातो, जसा भक्कम पाठिंबा तुम्हाला मिळाला। आता अडचणी तर प्रत्येकाच गोष्टींमध्ये येतात,
0: खूप अडचणी आली, सांगण्याचा काही अर्थ नाही, पण अडचणींमधून निघायचा म्हणजे स्पोर्ट्स।
2: बरोबर, तेच पुन्हा तेच की जिद्द चिकाटी जर तुमच्यात असेल आणि मला करायचंय, माझ्या स्वप्नांना मला पूर्ण करायचंय असं म्हटलं की नक्कीच ती स्वप्न पूर्ण होतात। तर अशा रीतीने तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेतही अनेक मॅचेस खेळलेला आहात। पुढे जेव्हा तुमचा खेळ अधिकाधिक प्रगल्भ होत गेलात, तुम्ही गोलकीपरची भूमिकाही खूप छान पद्धतीने निभावत होतात, आंतरराष्ट्रीय खेळाकडेही तुम्ही वळलात, तर आंतरराष्ट्रीय खेळात तुम्ही किती मॅचेस खेळलात, किती मॅचेस तुमच्या झाल्या?
0: आंतरराष्ट्रीय मॅचेस फुटबॉल मध्ये खूप जास्त खेळायला

0: मिळाला नाही. जेव्हा सिलेक्शन होता जकार्ताला म्हणजे जायचं होतं, तर तेव्हा 10,000 द्यायचं होतं. तर 10,000 तेव्हा नाही,
1: अच्छा
0: माझ्याजवळ होते पण नाही आणि पापाजवळ पण इतके नाही होते, तर मी सोडलं ते. नंतर इंडियामध्येही होतं इंटरनॅशनल, तेव्हा माझं सिलेक्शन पुन्हा झालं आणि मी पुन्हा खेळले. नंतर माझी ही जो स्वप्न होती इंटरनॅशनल खेळायची ती माझ्या डोक्यात राहायची. तर मी मॅरेज नंतर आणि खूप शोधायची कुठे आहे वेटरन्स का जो होता है वो किधर मिलेगा, तर ऐसे पता करते करते मुझे पता चल गया की वेटरन्स का भी मॅचेस जो होते. नंतर मी तेव्हा एज ऑफ 45 श्रीलंका मध्ये खेळले, नंतर फिलिपिन्स मध्ये खेळले आणि मलेशिया मध्ये खेळले आणि वहां से मुझे ब्रॉन्ज मेडल सिल्वर मेडल मिळाला.
1: बरं. आणि जेव्हाही असं नॅशनल म्हणा किंवा इंटरनॅशनल मॅचेस सुरू असतात आणि 90 मिनिटाची तुम्ही म्हणालात मॅच असते, त्यामध्ये एक एक मिनिट महत्वाचा असतो, आणि असा एखादा अनुभव सांगता येईल का शारदाताई की बस आता मॅच संपायला आलेली आहे पण आपल्याला एका गोलची गरज आहे आणि वेळेतच प्रतिस्पर्धी दुसऱ्या टीमनी तो गोल केला आणि तुम्ही तो अडवला आणि तुम्ही आपली आपल्या टीमला जिंकवून दिलं, इंडियाला जिंकवून दिलं, असा अनुभव?
0: इंडिया तर नाही, पण नॅशनल होता सिनियर नॅशनल गोंदियामध्ये 1992 आणि खूप पब्लिक, पुरा गोंदियाचा स्टेडियम
1: फुल
0: होता. आम्ही सेमी फायनल हारलो होतो मणिपूर सोबत आणि आम्हाला थर्ड प्लेस साठी पाहिजे होतं प्लेस, तर आमची मॅच होती केरला आणि केरला पण खूप छान त्यावेळी, तो खूप छान आमचा गोल झाला, आम्ही 2 केलं आणि केरलाने 1 गोल केला. आता माझा मानसिक स्थिती आप समजू शकते की मला दुसरा गोल
1: कुठल्या हलते थांबवायचं,
0: तर मी इतके गोल इतना गोल बचाया है मैंने डाइव मार मार के. उस समय एक डाइव मारने से इतनी पब्लिक तालियां और ये वो जो पब्लिक का सपोर्ट और उनके वजह से वो हमने मैच जीते थे.
1: वाह वाह,
0: वो नहीं भूल सकती. और उसमें मुझे बेस्ट गोलकीपर का मिला अवार्ड.
1: बर किती अशा पद्धतीने तुम्ही मॅचेस जिंकवून दिल्यात, किती गोल अडवलेत,
0: खूप महाराष्ट्राला खूप मेडल दिले.
1: बर
0: 1984 ते 1995 पर्यंत खूप मेडल दिले.
1: बरं, आता तुम्ही ऍथलीट सुद्धा आहात, तुम्ही हाय जम्प हर्डल्स मध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेलं आहे, त्याबद्दल सांगा ना थोडं.
0: जेव्हा मला सुरू करायचं होतं ऍथलेटिक्स, तेव्हा मी काय करू असं माझ्या मनात होतं. तर फर्स्ट गोवामध्ये एक नॅशनल होता, तेव्हा आम्ही लोक थ्रोईंग इव्हेंट मध्ये घेतला, माझी मैत्रिणी आणि मी, डिस्कस थ्रो, जेव्हलिन थ्रो आणि शॉर्टपट. नंतर मला वाटलं की मी खेळू शकते, पण माझा थ्रोईंग मध्ये नाही आहे, मी रनिंग करू शकते असं मला वाटलं. तर मी प्रॅक्टिस सुरू केली रनिंगची.
1: बरं.
0: हो, तर रनिंग करता करता मला वाटलं की मी हर्डल्स पण करू शकते, कारण की मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होती तेव्हा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये मी हर्डल्स मध्ये सिल्वर मेडल होती आणि लॉंग जम्प मध्ये पण होती. तर मी फिर 100 मीटर हर्डल्स आणि लॉंग जम्प पण हाय जम्प पण सुरू केलं, पण प्रॅक्टिस विदाउट प्रॅक्टिस
1: काहीच
0: बिलकुल पॉसिबल नाही आहे. उसके लिए मी सकाळी 6 ते 8 वर्कआउट करते.
1: बरं. अजूनही?
0: अजूनही.
1: मग यामध्ये किती मेडल्स मिळाले, कुठे गेले?
0: यामध्ये श्रीलंका मध्ये मुझे हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळाला, फिलिपिन्स मध्ये सिल्वर मेडल मिळाला हर्डल्स आणि हाय जम्पला, आणि मलेशिया मध्ये पण 100 मीटर मध्ये ब्रॉन्झ मेडल आणि हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल.
1: आता तुम्ही म्हणालात की खेळासाठी खूप व्यायाम करावा लागतो, सराव असतो, आहारही खूप महत्वाचा असतो.
0: आहार मध्ये मी सर्व घेते, मतलब प्रोटीन आणि आहार मध्ये कसं की नाश्ता कंपल्सरी 8:30 मतलब 8:30 है ना, लंच टायमिंग, डायटिंग कधीच नाही केली.
1: बरं.
0: डायटिंग करते.
1: तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, त्यातला एक मानाचा पुरस्कार आहे तो म्हणजे शिवछत्रपती अवॉर्ड फुटबॉलसाठी तुम्हाला मिळालेला आहे, तो अनुभव सांगा ना. 1991 ते 1992 मध्ये हा पुरस्कार तुम्हाला मिळाला
0: आणि मला 1994 मध्ये मुंबईमध्ये मिळाला. खूप खूप मतलब जितना हम लोग सब करते हैं उसकी मेहनत का वो फल, आणि खूप आनंद मिळाला की

0: सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी तिथे होते, त्यांना पण छत्रपती पुरस्कार मिळाला होता आमच्या सोबत.
1: वा वा वा, तो अनुभव आजही तुम्हाला आठवत असेल.
0: मला खूप पुरस्कार मिळाले खेडा क्षेत्रातही आणि खेडा
1: व्यतिरिक्त.
0: हा, पण मला वाटते माझा सर्व मोठा पुरस्कार आहे आय एम मदर ऑफ इंटरनॅशनल शूटर, हे माझा मोठा पुरस्कार आहे. कारण की माझी जी मुलगी आहे ती पण रायफल शूटिंग करते आणि ती इंटरनॅशनल झाली, ही माझा खूप मोठा, मला वाटते असा की माझा खूप मोठा पुरस्कार आहे.
1: आणि तिला घडवण्यात तुमचा हात आहे. खेळानंतर मग तुम्ही कॉलेजमध्ये सर्व्हिसला लागलात आणि कोचच्या भूमिकेत लेक्चरर म्हणूनही तुमचं काम सुरू होतं आणि मुलांना घडवणंही काम सुरू होतं. कोचची भूमिका जरा थोडीशी जबाबदारीची असते, तर कशा पद्धतीने कसं आव्हान पेललं?
0: सायकोलॉजी असते, हम एक प्लेयर को उस दृष्टि से देखते हैं कि जब सब खेलने के बाद उनको नहीं पता होता कि उनका, जैसे मुझे एक हमारे कोच ने बोला कि ये गोलकीपर बहुत अच्छी बनेगी, है ना, तो उसी दृष्टिकोण से सभी को देखना होता सिलेक्शन के समय. फिर वहां से हम बिल्कुल उनको वहां से लेकर कि आप ये लॉन्ग जम्प अच्छा कर सकते हो, आप 100 मीटर अच्छा कर सकते हो, आप फुटबॉल में इस पोजीशन पे अच्छा कर सकते हैं, ये एक कोच का होता है दृष्टिकोण कि वो किस तरीके से देखने के बाद उसको बताए कि इसमें आप बहुत ऊपर जा सकते हैं.
1: आणि त्यात त्याला एक्सपर्ट बनवणं ही तुमची भूमिका असते. तर अनेक मॅचेस तुमची टीम खेळली असेल, तुमच्या कॉलेजचे विद्यार्थी खेळले असतील.
0: चॅम्पियन आहे
1: तुमची टीम, चॅम्पियन आहे
0: फुटबॉलमध्ये.
1: बरं, तर पुष्कळदा असं होतं ना की कधी हार जीत होते, जिंकणं हरणं तर हे असतंच, खेळताना दडपण येतं कारण पुढची टीम जर स्ट्रॉंग असेल तर त्या प्लेअरवरही दडपण येतं. कसं त्यांचं ते मानसिक बळ वाढवता तुम्ही?
0: मेंटल टफनेस. खेळ शारीरिक आहे पण मेंटल टफनेस खूप आवश्यक, त्यामध्ये मेडिटेशनचा खूप मोठा रोल आहे.
1: बरं,
0: अग्रेसिव्ह गेम आहे फुटबॉल.
1: हो,
0: मुलांना थोडा साईडमध्ये घेऊन मेडिटेशन करायचं आणि त्यांना मेंटली टफनेसचे जितके ट्रेनिंग असतात ते आवश्यक आहे.
1: बरं शारदा, ते आता मुलांचा सध्या खेळाकडे कसा कल दिसून येतो? किती उत्सुक आहेत खेळाविषयी?
0: आजकालचे मुले मोबाईलमध्ये, मोबाईलचा खेळ खूप खेळतात. पण हे आमची जिम्मेदारी आहे आता की मैदान मध्ये कसं, मतलब किस प्रकार से हम लोग उनको मैदान में ला सकते हैं, क्योंकि स्कूल का टाइम टेबल, ट्यूशन, अदर ऍक्टिव्हिटी, त्यानंतर वेळ नसते, पण कंपल्सरी 1 आवर
1: खेळायला द्यायला हवं,
0: द्यायलाच हवं. जे मुली आहे, मुली डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, काही पण कोणत्याही फील्ड आहे, पण त्याला पण सेल्फ डिफेन्स आलाय पाहिजे.
1: हो बरोबर,
0: हर स्कूल में, हर कॉलेज में, जो फील्ड में आप है वहां एक सेल्फ डिफेन्स का कोर्स के लिए कंपल्सरी करना चाहिए.
1: बरोबर, तुमचा हा खेळाचा प्रवास अजूनही सुरू आहे. वयाच्या 45व्या वर्षीपासून कितीतरी स्पर्धेत तुम्ही भाग घेतला, नॅशनल इंटरनॅशनल गाजवलेलं आहे आणि आणखी अजूनही तुम्ही प्रॅक्टिस करता आणि मॅचेस खेळताही?
0: खेळते.
1: बरं, तर आता कसं वाटतं?
0: मला मतलब खूप आनंद ग्राउंडमध्येच येते.
1: बरं,
0: आता पण मी रोज धावते, जम्प करते, आमचे जो विद्यार्थी आहे त्यांच्यासोबत खेळते, मी फुटबॉल पण खेळते मी आता.
1: बरं, म्हणजे अजून खेळण्याचं काही इच्छा अजून संपली नाही?
0: संपली नाही, कधी संपणार पण नाही.
1: हो, म्हणजे ग्राउंड तुम्हाला असं ओढून नेतं. फुटबॉल हा खेळ धावण्याचा आहे, ताकदीचा आहे आणि पेशन्सचा आहे. खरंच कौतुक आहे तुमचं की आजही तुम्ही अशा या खेळामध्ये अजूनही आहात आणि तेवढंच जीव तोडून मुलांनाही तुम्ही शिकवत आहात. आपण बघतोय की आता इतक्या अनेक, गेल्या मागील 10 वर्षापासून भारतामध्ये अनेक खेळ होतात, त्या खेळामध्ये आपल्या भारत देशाचं नाव अनेक प्लेयर्सनी उंचावलेलं आहे, खास करून महिलांचाही खूप सहभाग दिसून येतो. आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकवला जातो तेव्हा अगदी आपल्याला सगळ्यांनाच अभिमान वाटतो. स्त्रियांनी खेळामध्ये घेतलेली गगनभरारी बघता तुम्हाला काय वाटतं?
0: अभि आपने देखा की जितने भी ओलंपिक्स वगैरे में भी मेडल्स महिलाओं के, पहिले पुरुष और महिला इसमें कैसा था कि शक्ति पुरुष को, ऐसा कुछ नहीं है. मेडिकल साइंस ने वो प्रूफ भी कर दिया है कि आप पहले रेसलिंग वगैरह लड़कियां नहीं खेलती थी कि उससे आपको प्रॉब्लम आएगी आगे चल के, शादी के बाद प्रॉब्लम आएगी, बट लड़कियों ने भी ये सिद्ध कर दिया कि इक्वल मीन्स इक्वल.
1: हो,
0: कहीं पर भी अभी ऐसे ऊपर नीचे नहीं है. तो इसकी वजह से उन्होंने अपने आप को सिद्ध किया और अभी आगे भी कर लेगी, आगे भी जितनी जो लड़कियां

0: भी इस वक्त है, क्रिकेट, हॉकी है ना, शूटिंग,
1: हो.
0: शूटिंग मध्ये पण खूप छान रिझल्ट आहे आपला. तर मला वाटते की हा जो प्रवास आता आगे
1: वाढतोय छान.
0: वाढते आहे, छान, खूप छान असेल.
1: हो, ज्या मुलींना या खेळात यायचं आहे, खास करून फुटबॉलमध्ये, तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: जैसे मेरा लाइफ में मैंने ऐसे बनाया था कि मुझे किसी का उदाहरण नहीं, मेरा उदाहरण लोग ने लेना चाहिए.
1: हो.
0: तो ऐसे ही हर किसी ने यदि सोचा कि वो खुद ही एक उदाहरण बनते जाए, तो कोई रुकावट कहीं रुकी नहीं सकती है.
1: खूप छान. तंत्रज्ञान वाढत चाललंय, फॅसिलिटी वाढत
0: हो,
1: चाललेली आहे,
0: फैसिलिटी
1: त्यामुळे
0: खूप आहे आता.
1: हो, त्या काळात, तुमच्या काळात एवढी फॅसिलिटी नव्हती
0: काहीच
1: जितकी की
0: फैसिलिटी
1: आता
0: नव्हती,
1: आहे.
0: काहीच फैसिलिटी नव्हती. जनरल
1: म्हणजे
0: डिब्बे मध्ये जायचं आम्ही, फक्त ब्रेड अँड जॅम मध्ये दिवसभर राहायचं.
1: बरं.
0: असं नाही आहे,
1: हो
0: खूप फैसिलिटी आहे आणि
1: तर
0: खूप स्पॉन्सरशिप पण भेटत आहे मुलींना.
1: आता अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेतच, तर कोणकोणते आहेत?
0: एक्सिलन्सी पुरस्कार आणि संयोजक, खूप छान ऑर्गनायझेशन आहे मधून, मोटिवेशनल स्पीकर, आणि
1: बरं.
0: एव्हरी इयर वुमेन्स डे को एक पुरस्कार तो रहता ही
1: वा
0: है.
1: वा छान. तर जाता जाता तुम्ही काय सांगाल की या खेळाने तुम्हाला काय दिलं, कसं घडवलं तुमचं आयुष्य?
0: हो, मला खेळांनी सर्व सर्व दिलं. स्पोर्ट्स एज ए करियर याला बघायला पाहिजे. खुद के फिटनेस के लिए बहुत जरूरी है,
1: हो
0: तो स्पोर्ट्स ही काम आएगा.
1: बरोबर. आपली ही जी मुलाखत आपल्या इतर मैत्रिणी ऐकतील, तर नक्कीच त्या प्रेरित होतील
0: हो.
1: आणि खेळाकडे मुलांनाही प्रेरित करतील. या आशेसह आता आपण इथे थांबूया. शारदाताई, आपल्याला कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: मी यूपीमध्ये गेली होती खेळायला नॅशनलमध्ये, तिथे एक गाणं खूप चालत होता, कोण दिशा में लेके आया है बटुईया, ते मला खूप आवडते.
1: तर ऐकूया हे गीत. आपण
0: हो,
1: इथे आलात आणि छान मनमोकळी मुलाखत दिलीत. पुढच्याही वाटचालीसाठी आकाशवाणी नागपूरतर्फे शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद. नमस्कार.
0: थँक्यू.

क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांची राखी पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर इंद्रधनू या मालिकेमध्ये AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची ही मुलाखत आपण ऐकणार आहात. चला तर ऐकूया.

मैत्रिणींना नमस्कार. इंद्रधनु मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज तंत्रज्ञानाचा युग. प्रत्येक

0: गोष्ट एका क्लिकवरती आपल्याला उपलब्ध होते. धावत्या युगात तंत्रज्ञानाची प्रगतीसुद्धा धावतीच आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली जाते आहे. पण या गोष्टीचा चुकीचा वापर होऊ नये ही गोष्टसुद्धा तेवढीच महत्वाची. डिजिटल युगात झालेली क्रांती म्हणजे AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. सध्या सतत कानावर पडणारा हा शब्द दैनंदिन जीवनामध्ये आरोग्यसेवा, वाहतूक, उद्योग, शिक्षण या आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा सहजतेनं वापर केला जातोय. तर आज याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे. आणि आजचा आपला विषय आहे AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. तर सोनश्रीताई नमस्कार.
1: नमस्कार,
0: तुमचं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद, धन्यवाद.
0: तर हा असा एक सध्या सगळ्यांसाठी असा कुतूहलाचा विषय आहे, कारण की आपल्या बऱ्याच मैत्रिणींना AI याबद्दल थोडीफार माहिती आहे, पण त्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. तर सोनश्रीताई, हे सांगा की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय, आणि आमच्या मैत्रिणींना हे सोप्या शब्दात तुम्ही कसं सांगू शकाल?
1: अगदी बरोबर म्हणालात स्वातीताई. कृत्रिम बुद्धिमत्ता ह्यातच सगळं येतं, पण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे या यंत्रांना माणसासारखी हुशारी देणं, सोप्या भाषेमध्ये त्यांना बुद्धिवान करणं. पण मग कसं? विचार करायला शिकवायचं, माहिती द्यायची, ह्या विचारांनी ही माहिती कशी डिकोड करायची, त्याच्यावर निर्णय कसे घ्यायचे, आणि मग ते निर्णय प्लॅनिंगच्या किंवा ऍक्शनच्या स्वरूपात आपल्याला कसे द्यायचे, हे सगळं शिकतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि हे उत्तर असतं जेव्हा तुम्ही एक प्रॉम्प्ट देता ना कसला तरी, की मला हे शोधून दे, तेव्हा तो जो प्रॉम्प्ट काही सेकंद विचार करून उत्तर देतो तेव्हा ही सगळी प्रक्रिया मागे झालेली असते. तर फक्त आपण विचार करतो जेव्हा AI म्हणतो तेव्हा अशा लिखाणापुरती गोष्टींचा विचार करतो, पण ऍक्च्युली AI आपल्या रोजच्या गोष्टींमध्ये मिसळलेलं गेलं आहे. उदाहरण घेतलं झालं तर तुमचे OTT प्लॅटफॉर्म्स असू देत, तुमचे डिजिटल सर्च इंजिन्स असू देत, किंवा तुमच्या रेग्युलर मॅप्स असू देत. आपण कुठेही जातो साधा एक मॅप लावून देतो की आम्हाला इथे इथे जायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या जो व्हॉइस असिस्टंट असेल त्याला सांगता. तर त्याच्यामध्ये जी सुधारणा होते, जे बेटरमेंट येत आहे, रिफाईनमेंट येत आहे, तो सगळा AIचा गुण आहे.
0: अच्छा, बरं. आज तंत्रज्ञान बरंच पुढे गेलं आहे, स्त्रिया सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत, तर आज स्त्रियांनी AI समजून घेणं का महत्वाचं ठरतं हे सांगा.
1: नक्कीच नक्कीच, खूप खूप गरजेचं आहे, कारण AI जसं आपण आता बोललो डिजिटलच रोजच्या जगाचा भाग झाला आहे. तर AI हा त्याच्यातला सरमिसळलेलं एक असं इन्ग्रेडियंट आहे जे त्या सगळ्याला स्मार्ट बनवतं. आपल्या भूमिका जेव्हा आपण वेगवेगळ्या स्त्रिया म्हणून आपण वेगवेगळ्या भूमिका सांभाळतो, मग घर असो, काम असो, मुलं, शिक्षण, नातेसंबंध, तो एक खूपच इनव्हिजिबल विषय असतो. पण या सगळी गोष्टींमध्ये माहिती लागते, आणि आपण दिवसाला अशी एक स्टडी सांगते की महिला पुरुषांपेक्षा तिप्पट जास्त निर्णय घेतात दिवसाला. मग ह्या सगळ्या निर्णयांसाठी मिळणारी माहिती, त्याच्यासाठी सांभाळावा लागणारा वेळ, ते सगळं जी तारेवरची कसरत आपण रोज येता जाता करतो, या सगळ्यामध्ये आत्मविश्वास पण टिकवावा लागतो. तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे. AI समजलं की आजच्या डिजिटल जगामध्ये स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे मी स्वतः बघितलं आहे. खूप साऱ्या ज्या स्त्री उद्योजक आहेत ज्यांच्याशी माझा संपर्क येतो, त्यांना यांनी फार फरक पडतो, कारण आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय क्षमता वाढवायला मदत करतो.
0: बरोबर आहे.
1: आणि जेव्हा असे टूल्स आपल्याला चांगल्यानी येतात तेव्हा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असतो. तुमचा वेळ वाचतो, तुम्हाला माहिती आहे की माझी जी माहिती पुरवली आहे त्याच्यामध्ये मला प्लॅनिंगसाठी एक असिस्टंट आहे जो मला गोष्टी थोड्या सोप्या करून देईल आणि मला चटकन निर्णय घेता येतील. सो हा झाला स्त्री म्हणून कोर विषय, का माहिती असावं, कारण आपला आत्मविश्वास वाढतो. तिथून आपण थोडं विलगित झालो तर आपलं घर येतं. मग जसा घरच्या सवयी या स्त्रीच्या रूपाने असतात, आईच्या, सुनेच्या, मुलीच्या, तशाच डिजिटल सवयी पण आपल्याचतून येतात. जर आपली त्याबद्दलची माहिती कमी असेल तर आपल्या सवयी बिघडतात आहे का बरोबर जातात आहे हे पण आपल्याला कळणार नाही. तर मग आपल्या घराला या डिजिटल सवयी लावायच्या आहे, त्या आपल्या नॉलेजशिवाय कमतरता पडतात. राईट. सो हा आत्मविश्वास, या सवयी आणि त्यासाठी जे काही छोटं छोटं शिकणं आहे ते. सो महिलांसाठी हे गरजेचं नाही आहे की मी एखादा मोठा कोर्स करून घेऊ का AIचा, मग मला सगळ्याच गोष्टी वापरता येतील. आपण जसं एक एक करत एक एक गोष्ट शिकलो, पहिले मॅप्स नाही शोधता यायचे, आता शोधता येतात,

0: सर्च नाही करता यायचं, आता सर्च करता येतं. अगदी तसंच. तर आज एखादा पाठवायचा मेसेजच आहे, तो नीट करून घे. उद्या एखाद्या गोष्टीची यादीच बनवून घेऊ दे. परवा एक प्रोजेक्टच करायचं मुलांसाठी, त्याच्यासाठी काही रूपरेषा बोलवून घे, आयडियाज मागवू देत. अशा छोट्या छोट्या स्टेप्समधनं पण एआय शिकता येतं.
1: हो, खूप छान.
0: त्यामुळे एआयची भीती कमी होते, विश्वास वाढतो, आत्मविश्वास वाढतो, आणि वापरासाठी आपली बुद्धी मोकळी होते. आपण एआयला वापरताना बेसिक, सगळ्यात फंडामेंटल, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की एआय हा आपलं काम कमी करायला असलेला असिस्टंट आहे. आपलं काम आउटसोर्स नाही करायचंय. घरात बाई लावली जर आपण कामाला, तर ती आपल्याला मदत करते. ती आपला डिसिजन नाही घेऊन घेत तिच्यासोबत. आपण सांगतो की हे काम करायचंय. अगदी त्याच रांगेमध्ये एआय पण आपल्याला मदत करतो, आपण जे काम सांगू त्यासाठी.
1: अच्छा.
0: सो महिलांसाठी हा विषय समजून घेणं नितांत गरजेचं आहे. कारण आपण जे अष्टभुजा बनून असतो ना घरी, त्या अष्टभुजेला एक्स्ट्रा पॉवर देण्याचं काम एआय करतं.
1: खूप छान सांगितलं तुम्ही. कारण आज तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये प्रत्येकानेच पुढे जाणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही सांगितलं की उद्योजिका असो किंवा नोकरदार स्त्री असो, त्यांना एआय वापरणं आणि येणं खूप गरजेचं आहे. आणि तसंच गृहिणीला पण येणं खूप गरजेचं आहे. हो ना, जी घरी राहते, कारण तिला असं वाटते मला काय करायचं आहे शिकून, पण तिच्यासाठी पण खूप गरजेचं आहे. कारण की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेची आपल्याला गरज पडते.
0: नक्कीच.
1: तर ही गरज आपल्याला कुठे कुठे पडते हे सांगा.
0: खूपच छान प्रश्न. याच्यासाठी एक तर हा वापर खूप ठिकाणी होऊ शकतो, आणि हे श्रोत्यांना सोपं चटकन लक्षात यावं म्हणून मी तीन भागात सांगते. पहिला भाग वैयक्तिक वाढ, पर्सनल ग्रोथ. मग तुम्ही वर्किंग वुमन आहात, तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही सासू आहात, सून आहात, कॉलेजमध्ये जाणारी अध्यापिका आहात, तुमचं प्रोफेशन काय यांनी फरक पडत नाही. तुमची वैयक्तिक ग्रोथ ही तर आहेच ना. पर्सनल ग्रोथ हा असा विषय आहे जो ज्याचा त्याला वेळोवेळी कळत असतो. आणि या पर्सनल ग्रोथसाठी खूप सारे एआय टूल्स अवेलेबल आहेत आपल्याला आता, जे तुमच्या कामामध्ये, जे तुमच्या घर कामामध्ये, जे तुमच्या परिवारासाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करू शकतात. जसं की काही टूल्स आहेत जे आपण लिहायला, भाषेसाठी वापरतो, जसं की चॅट जीपीटी आहे, जेमिनाय आहे, क्लाउड आहे. हे टूल्स आपण एखादा विषय सोप्या भाषेत कसा करता येईल, त्यावर रिसर्च कसा करता येईल, त्याच्यावर निबंध लिहायचे, त्यावर काही विचार ठेवायचे आहेत, त्यासाठी वापरतो. मोठा मजकूर, छोटा, ईमेल ऑपरेशन्स, याच्यासाठी या गोष्टी वापरतो. पण त्याचसोबत काही ठिकाणी नवीन स्किल शिकायसाठी पण या टूल्सचा वापर होऊ शकतो. की मला अमुक एखादी गोष्ट शिकायची आहे, तर त्याच्यासाठी छोटासा प्लॅन बनवून देत. तो टूल तुम्हाला शिकवणार नाही, पण तुम्हाला त्याची आखणी करून देईल, त्याचं प्लॅनिंग करून देईल.
1: अच्छा.
0: खूपदा आपल्याला भाषेची अडचण असते, बोली भाषेत हवं असतं, आपण ट्रान्सलेट केलं तरी पण ती क्लिष्ट मराठी येते खूपदा. पण मग हे करताना हे टूल्स खूप कामात येतात. जेव्हा तुमचे रायटिंग टूल्स आपण म्हणतो, तुम्हाला खूप इझिली बोलण्याचे मुद्दे मिळू शकतात. तुम्हाला एक खूप इझिली एखादा आर्टिकल आहे जे तुम्हाला तुमच्या सुपिरियरनी सांगितलं आहे की हे आर्टिकल तुम्ही हे करून आणा, तुम्ही इझिली त्यांना ट्रान्सलेट करू शकता. एखादा निर्णय, गृहिणींबद्दल तुम्ही बोललात म्हणून सांगते की गृहिणींसाठी हे असतं की मला तसं काहीच करायचं नाही, मी का वापरू.
1: हो ना,
0: राईट. त्याच्यासाठी खूप छान पद्धतीने एआय वापरता येतं. जसं की एखादा निर्णय आहे आपल्याला घ्यायचा, तुम्हाला माहितीये की मी घेणार, पण मग असं असतं की नाही, मम्मी इथे विचारलं तर असं होईल, तिथे विचारलं तर तसं होईल, जज करतील सगळे. तुम्ही असे जे निर्णय आहे एआयला विचारू शकता, पण विथ अ फिल्टर. फिल्टर असं वापरायचं, मला या निर्णयाचे तोटे आणि फायदे सांग, मला पाच गोष्टी सांग या निर्णयावर अवलंबून असलेल्या. तुमच्या गोष्टी क्लिअर होतात. तुम्हाला निर्णय स्वतःच घ्यायचा आहे, तो एआय नाही घेणार, पण तुमच्यासाठी या गोष्टींची मांडणी किंवा आखणी म्हणता येईल, प्लॅनिंग म्हणता येईल, ते तुमचा एआय नक्कीच नक्कीच करू शकतो. दुसरा भाग घर, आरोग्य, मुलं. एआय काही लॅपटॉप किंवा जीपीटी पुरतं मर्यादित नाही आहे, तुमच्या फोनमध्ये आहे, तुमच्या घरामध्ये जर ते व्हॉइस असिस्टंट डिव्हायसेस असतील तर त्याच्यामध्ये आहे, तुमच्या टीव्हीमध्ये पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर इतक्या, आणि इंटरनेट ऑफ थिंग्स तर आहेच, तुमच्या ऍपवरनं लाईट बंद होतात, फॅन सुरू होतो, एसी बंद होतो, या सगळ्या गोष्टी तर आता ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. असं असताना जेव्हा तुमच्या स्मार्टवॉच, तुमचे रिमाइंडर्स, तुमच्या ऍप्स, तुमचे व्हॉइस असिस्टंट्स, तुमचं लर्निंग ऍप, आजकाल लर्निंग पण ऍप्सवर चालतं, इथे सगळीकडे स्मार्ट फीचर्स असतात. मग तुमच्या औषधांचे रिमाइंडर्स असो, पाण्याचे रिमाइंडर्स असो, तुम्हाला स्टेप

0: काउंटर असो, स्लीप ट्रॅकिंग असो, हे सगळ्या गोष्टी तुमच्या घराचं आरोग्य ठीक ठेवतं आणि हे तुम्ही सगळं कन्सॉलिडेट करू शकता, एकत्र आणू शकता तुमच्या एआयमध्ये. सो गृहिणींनी हा विचार मनातनं काढून टाकावा की माझ्यासाठी याचा काय फायदा आहे. प्रचंड उपयोग आहे मुलांसाठी, जेव्हा आपण आता म्हणतो घर आरोग्य मुलं, मुलांसाठी दर आठवड्याला कुठला तर कुठला प्रोजेक्ट असतो, नवीन ऍक्टिव्हिटी करायची असते, टिफिनमध्ये काही नवं द्यायचं असतं, मग तुम्ही रेसिपी शोधू शकता, ऍक्टिव्हिटी शोधू शकता. काहीच नसेल आणि तुम्हाला जर सुचत नसेल की मी काय करू, आता माझ्या मुलांसाठी काहीतरी अजून खाद्य हवं आहे, त्यांच्या बुद्धीला अजून काहीतरी हवं आहे, सारखे आपले स्क्रीन बघतात हे करतात, याचे उपाय सुद्धा तुम्ही एआयला विचारू शकता की मला पेरेंटिंग क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज सजेस्ट कर. अगदी सोप्या पद्धतीने आपण या गोष्टी करू शकतो. तिसरा भाग, काम, उद्योजकता किंवा तुमचा व्यवसाय असेल, तुमचा व्यवसाय नसेल तरी घरची कामं पण, माझी घरची कामं ही 50 आहेत, ती मी दर आठवड्याला कशी विभागू शकते, हा एक सोपी गोष्ट झाली घरच्या गृहिणींसाठी. बाहेर करताना तुमचे ईमेल्स आहे, रिराईट्स आहे, तुम्हाला तुमच्या कंपनीचे पोर्टफोलिओज बनवायचे आहेत, प्रपोजल्स द्यायचे आहेत. कामांमध्ये एक खूप मोठा, जर तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे तुम्हाला लोकांशी बोलावं लागतं, क्लायंट फेसिंग असतं, तिथे कोऑर्डिनेशन्स आणि रिप्लाईजला खूप फरक पडतो. मी एक छोटी उद्योजिका आहे, मला एक ईमेल आला थँक्यू म्हणायला, तर मला त्याचा रिप्लाय टाकायचा आहे. काहीतरी नवीन ऑफर मी तयार करते आहे आणि ती मला 10 लोकांना 15 लोकांना मेलवर टाकायची. याचं जे क्रिएशन असतं, हा मेसेज बनवणं जे आहे, कारण खूपदा तिथे कॅरेक्टर लिमिट असते, तुम्ही स्पेसिफिक 250 वर्ड्सहून जास्त शब्द नाही वापरू शकत, तेवढ्या कॅरेक्टर्समध्येच बसवायचं. पण मग माझी ब्रँड लँग्वेज पण नको खराब व्हायला, व्हॉइस अँड टोन माझाच असला पाहिजे. असं असताना मला मराठीतच लिहायचं आहे, एवढ्या शब्दात लिहायचं आहे आणि हाच अर्थ जायला हवा, त्याच्यातली माहिती तुटायला नको, हे सगळं जेव्हा करायचं असतं तेव्हा एआय खूप खूप मदतीचा असतो. सो अशा वेगवेगळ्या तीन भागांमध्ये तुम्ही एआयचा वापर करू शकतो.
1: अच्छा, सोनश्रीताई खूप छान असं सांगितलं तुम्ही, कारण की आज प्रगती करण्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरणं खूप महत्वाचं ठरतं. तर आता आपण पूर्णपणे त्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहायचं का, किंवा मग हे सांगा की एआय वापरताना स्वतःचा विचार आपण कसा जपायचा,
0: हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे या विषयाचा. की एआय वापरणं अगदीच चांगलं का वाईट या प्रश्नांमध्ये न पडता, एआय वापरणं ही काळाची गरज आहे. ते वापरत असताना आपण आपली विचार करायची सवय जपणं हा मोठा भाग आहे या गोष्टीचा. आणि माणूस म्हणून, मनुष्य म्हणून ही बुद्धिमत्ता आपल्याचकडे आहे. तसं पाहिलं, आपण थोडं झूमआउट केलं आणि पाहिलं, तर माणूसच शिकवतोय मशीनला की माझ्यासारखा विचार कसा करायचा, राईट? म्हणून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, आपल्याकडे नॅचरल इंटेलिजन्स आहे. म्हणून इथे एक छोटासा मनाचा ब्रेक खूप महत्वाचा असतो. तीन स्टेपचं फ्रेमवर्क आम्ही युजली याच्यासाठी कामात आणतो, तीन स्टेपचा रूल म्हणता येईल. एआय वापरताना सगळ्यात आधी स्वतः विचार करा, मग तुम्ही तुमचे काउंटर्स असू देत, स्टेप काउंटर, किंवा तुम्ही एखादी मदत मागत असाल, जसं आपण आत्ताच बोललो की मला हे हवंय, मला ते करून हवंय, मला याचा प्लॅनिंग हवंय, हा कुठलाही प्रश्न विचारण्याआधी पहिले हा नियम लावा की मी विचार करेल, मला नेमकं काय हवं आहे ते ठरवेल आणि त्यानंतरच प्रॉम्प्ट देईल किंवा विचारणा करेल. आता आपण व्हॉइस असिस्टंट मध्ये पण असतो, तर विचारणा करेल. तो एआय उघडण्याआधी हे करायचं, म्हणजे आपण डिस्ट्रॅक्ट होत नाही, कारण आपला मूळ प्रॉब्लेम एआय नाहीच आहे, आपला प्रॉब्लेम डिस्ट्रॅक्शन आहे. आपला प्रॉब्लेम खूपदा आळस होऊन जातो की आहे ना, मग करून घेईल. आपल्याला ती छोटीशी सवय आपल्याला लावायची आहे. सगळ्यात आधी मी 2 मिनिट विचार करेल, थांबेल की मला नेमकं काय हवंय, मी विचार करून याचं उत्तर नाही मिळणार आहे का, खूप आहे का काम, ते कमी वेळात हवंय का, या सगळ्या गोष्टींची आखणी त्या 2 मिनिटात करायची आणि मग प्रश्न विचारायचा, मग ऍप उघडायची जी कुठली तुमची प्रिफर्ड असेल ती. या गोष्टी क्लिअर झाल्या, हे मुद्दे तुमच्याकडे आले की मग दुसरा स्टेप, एआय कडनं ऑप्शन्स घ्यायचे की ही परिस्थिती आहे, ही सिच्युएशन आहे, हा प्रॉब्लेम आहे, असं असताना मी काय काय करू शकते ह्याचे पर्याय घ्यायचे, इन्स्टेड ऑफ की मी काय करू सांग आणि मग एआय त्याच्या अंडरस्टँडिंगनुसार तुम्हाला काहीतरी सांगेल. पण मग तुमच्याकडे त्याच्यासाठी काहीच चेकपॉईंट्स राहत नाही जेव्हा आपण 1-on-1 क्वेश्चन करतो. म्हणून आपण थोडं स्मार्ट बनायचं, कमांड देण्याआधी पहिले आपले मुद्दे क्लिअर करायचे
1: बरोबर
0: आणि त्यांना म्हणायचं की आता या सिच्युएशनवर या गोष्टीवर या प्रॉब्लेमवर

0: पाच पर्याय दे, तीन पर्याय दे. पर्याय आले की तुम्ही विचार करायला भाग पडता की ह्या पर्यायांपैकी माझ्यासाठी कुठला. मग ते पर्याय तुम्हाला, आणि पर्याय घेण्यामागचं ना एक सेफ्टी उदाहरण पण असतं, सेफ्टी कारण पण असतं, यासाठी की तुमचा परिवार तुम्हाला माहीत, लोकांची स्वभाव तुम्हाला माहीत, तुमची एक्झॅक्ट सिच्युएशन तुम्हाला माहिती. एआयला फक्त तेवढंच माहिती जेवढं तुम्ही दिलंय, तो त्या बेसिसवर निर्णय देतोय. फायनल तुमचा जो निर्णय असेल, जी हुशारी आहे ती तुमच्याचकडे राहते. का? कारण तिसरी स्टेप म्हणजे निर्णय घेणं हे तुमच्याकडे असतं, की हे मी करावं का नाही करावं. म्हणून पर्याय मागणं दुसऱ्या स्टेपमध्ये खूप महत्वाचं असतं. पर्याय आले की त्याची समज काय हे कळतं, आपल्याला पर्याय मिळतात, आपल्याला ते जास्त चांगल्याने समजून घेता येतात आणि ते जास्त रिअल असतात आपल्या सिच्युएशनसाठी. तिसरी स्टेप म्हणजे तुम्हाला त्याचं फायनल जे डिसिजन आहे ते आपण वापरायचं असतं. या खूप छोट्याच्या गोष्टींनी आपली विचारशक्ती प्रचंड पद्धतीने जपता येते.
1: खूप छान सांगितलं. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. या अंतर्गत आज इंद्रधनु या मालिकेमध्ये डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि आजचा आपला विषय आहे एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. मैत्रिणींनो, वळूया पुन्हा आपल्या कार्यक्रमाकडे. तुम्ही म्हणालात की एआय म्हणजे काळाची गरज आहे, पण बरेचदा यावर आपल्याला अवलंबून सुद्धा राहावं लागतं, तर त्यावर अवलंबून राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे सांगा.
0: आता आपण त्या झोनकडे वळतोय जिथे थोडी थोडी भीती वाटायला लागते. एआय बद्दल भीती बाळगणं वाटणं आता ज्या पद्धतीने हे तंत्रज्ञान विकसित होत आहे अगदी साहजिक आहे. पण ह्यासाठी माझे स्वतःचे तीन नियम आहेत, तीन झोन्स आहेत, ग्रीन झोन, येलो झोन आणि रेड झोन. असे तीन झोन्स मध्ये मी पण ऑपरेट करते आणि मी पण सगळ्यांना सांगते की ह्याच पद्धतीने ऑपरेट करावं.
1: अच्छा,
0: ग्रीन झोन. ग्रीन झोन म्हणजे अशी कामं जिथे एआय सहज वापरता येतं, ज्याबद्दल आपण आतापर्यंत बोललो. ड्राफ्ट आहे, आयडियाज आहेत, समराईज करायची आहे काही गोष्टी, चेकलिस्ट बनवून घ्यायच्या आहे, कामांच्या यादी किंवा टाइम टेबल बनवून घ्यायचा आहे कामांचा, किंवा प्लॅनिंग आहे, लँग्वेजचं करेक्शन आहे. हे झाले ग्रीन झोन वाले काम, ज्याच्यामध्ये आपण कुठलीही प्रायव्हेट माहिती देत नाही आहे.
1: हो,
0: ज्या खूप सोप्या पद्धतीने आपल्या पेरिफेरीवाल्या गोष्टी इझी करू शकतात, जिथे आपण म्हणतो की माझा नाहक वेळ जातोय, ज्या जी कामं खूपच वेळ खाणारी असतात ती सगळी कामं ग्रीन झोन मध्ये होतात आणि ती एआय डेफिनेटली सोपी करतो. दुसरा झोन असतो येलो झोन, असे विषय जिथे मला एआयची मदत तर हवी आहे पण त्याचं डिसिजन नको आहे.
1: अच्छा,
0: मदत हवी आहे आता कशी? मला डॉक्टरकडे जायचं आहे, चार पाच रिपोर्ट्स केल्या, मग त्याच्यासोबत ते एवढं मोठं काय काय लिहून आलं मला कळलंच नाही त्याच्यात काय लिहिलं आहे, एखाद दोन गोष्टी वाढून आल्या तेवढं ते ब्लॅकमध्ये बोल्डमध्ये ठळक झालेलं आहे, पण पुढे काय? मग डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणाले हे गोळ्या घ्या, झालं. माझ्यातले प्रश्न तसेच राहतात. या ठिकाणी एआय कामात येतं. तुम्ही डॉक्टरांना प्रश्न काय विचारायचे हे एआयला विचारू शकता. हे खूप सोपी होतं की मला डॉक्टरकडे जायचंय, पण 10 प्रश्न जे डॉक्टरांना विचारायला हवेत विचारायचे डॉक्टरला. तुमचं जे ओपिनियन आहे ते तज्ज्ञाकडनंच घ्यायचं आहे, पण प्रश्न काय विचारायचे हे तुम्ही यायला विचारू शकता.
1: अच्छा,
0: हा तुमचा येलो झोन झाला. अशा गोष्टी ज्या सेन्सिटिव्ह असतात, फायनान्शियल अडवायझर, एआय तुमचा फायनान्शियल अडवायझर कधीही बनू शकत नाही. आपण कितीही माहिती फीड केली तरीही त्यातला जो तज्ज्ञ आहे आपण त्याच्याचकडे जायचं, पण त्या तज्ज्ञाला विचारायची प्रश्न जर तुमच्याकडे नसतील तर ती एआयकडनं बनवून घ्यायची. तिसरा म्हणजे रेड झोन, जिथे हा सगळ्यात जास्त धोकादायक बनतो. आता मगाशी मी एक्झाम्पल घेतलं तुमच्या ब्लड टेस्ट रिपोर्टचं. आता हे जर करायचं असेल तर आपण म्हणू की अरे पण मग मी प्रश्न कोणत्या बेसिसवर विचारेल. हे या गोष्टी येतात रेड झोनमध्ये. जेव्हा तुम्हाला अशी माहिती आहे जी एआय मध्ये टाकता कामा नये, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो.
1: अच्छा,
0: ओटीपी, तुमचे पासवर्ड, तुमचे पॅन कार्ड, तुमचे डिटेल्स, तुमचे लीगल डॉक्युमेंट्सचे डिटेल्स, तुमचे आयडेंटिटी डिटेल्स, तुमच्या ब्लड रिपोर्ट्स एक्झॅक्ट, मुलांचे फोटोज, त्यांच्याबद्दलचे डिटेल्स, पत्ता, ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या खूपच स्पेसिफिक असतात, ज्या आपण कुठल्या पण जनरल प्लॅटफॉर्मवर नाही टाकत, त्या डिटेल्स कधीही एआयला फीड करू नये. का? कारण एआय, तुम्ही पण आपल्याला जे काही डिसिजन्स मिळतात एआयकडनं ते जगभर मिळणाऱ्या फाईल्समधनं वर्कआउट होऊनच मिळत आहे. तो त्याच्यावरच काम करतो. ही माहिती अख्ख्या जगातनं पुरवली जाते आणि त्या जगात आपणही येतो.
1: हो,
0: मग ही माहिती जर सगळ्या पद्धतीने

0: वापरली जाते आहे, तर आपण दिलेली माहिती पण सगळ्या पद्धतीने वापरली
1: जाईल.
0: म्हणून कुठलीही खासगी माहिती त्यावर कधीही टाकू नयेत. यासाठी एआय वापरताना तुमची डिजिटल सेफ्टी, तुमची प्रायव्हसी हा स्वतंत्र मोठा विषय आहे. पण सध्या हे तीन झोन्स आपण नेहमी पाळायला हवेत. रेड झोन, येलो झोन अँड जो आपला कुरण असू शकतो असा ग्रीन झोन.
1: खूप छान अशी महत्वाची माहिती तुम्ही आता दिलीत. तर आता हे सांगा की कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय वापरताना प्रायव्हसी आणि सुरक्षिततेची कोणती काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे.
0: आता आपण बोललो की प्रायव्हसी खूप महत्वाची आणि त्याचे संदर्भ वापरणाऱ्यालाच माहिती असतात, वापरणाऱ्या माणसालाच माहिती असतात.
1: बरोबर.
0: मशीनला माहिती राहणार नाही. पण एक खूप मोठी गोष्ट इथे समजून घ्यावी लागते. आपला डिजिटल फुटप्रिंट, जसं मी आधी पण म्हणाली, हा फक्त एआयमुळे तयार नाही होत. आपण सोशल मीडिया वापरतो, ऑनलाईन शॉपिंग करतो, यूपीआय वापरतो. भारतात अगदी यूपीआय डिजिटल पेमेंट्स अगदी पीकवर आहेत. फोटोज आपण क्लाउडवर अपलोड करतो, मॅप्स वापरतो, तो लोकेशन सर्व्हिस ऑन करायला लागतो. ही सगळी माहिती आपण शेअर करतो. ही सगळी माहिती आपण रोजच्या दिवसात, तुम्ही आत्ता आठवलं तर सकाळपासून आतापर्यंत किती किती ठिकाणी माहिती गेलेली आहे, आणि ती पण फक्त आजच्या दिवसाची, आतापर्यंतची तर मी बोलतच नाहीये. सो एवढी जर आपण माहिती करतो तर फक्त एआयचा प्रश्न नाही आहे. जे काही आपल्या डिजिटल फुटप्रिंटमध्ये आहे ते सगळं ओपन आहे कुठल्याही एआयला ऍक्सेस करायला. सो प्रश्न एआयच्या सुरक्षिततेचा किंवा प्रायव्हसीचा नाही आहे, प्रश्न आपल्या डिजिटल सवयींचा आहे.
1: अच्छा.
0: की आपल्या डिजिटल सवयी काय आहे, आपण कुठे काय शेअर करतो आहे. इथे एक साधं फ्रेमवर्क आपण वापरतो. युजली चार प्रकार त्याच्यातले लक्षात ठेवू शकतो आपण. चार गोष्टी. पहिली ही पब्लिक माहिती असते. पब्लिक माहिती जी ऑलरेडी पब्लिक आहे, माझी कंपनी आहे, त्याचं नाव, त्याचा ऍड्रेस, त्याचा फोन नंबर ऑलरेडी पब्लिकमध्ये आहे, कारण आपण रजिस्टर करतो गव्हर्नमेंट एंटिटीमध्ये. पण आपला आधार पब्लिक नसतो, कारण तुम्ही जर तुमच्या डिजी लॉकरवर आधार बघितला तर समोरच्या नंबर्सवर फुल्या फुल्या असतात आणि शेवटी फक्त तुमचे चार डिजिट दिसतात. सो असं नाही समजायचं की माझा आधार पण प्लॅटफॉर्मवर आहे तर तो पण पब्लिक, असं नाही. दुसरा प्रकार म्हणजे प्रायव्हेट माहिती, वैयक्तिक माहिती. जसं आपण बोललो, माझा फोटो, घरचा पत्ता, नंबर, आयडीज, असं सगळं. ही माहिती टाकताना काळजी घ्यायला हवी. तिसरी गोष्ट सेन्सिटिव्ह माहिती. आता सेन्सिटिव्ह माहिती म्हणजे काय? माझ्या घरात किती लोक आहे ही प्रायव्हेट माहिती झाली. माझ्या घरात कोण लोक आहेत, त्यांची नावं काय, ते कसे दिसतात, ही सेन्सिटिव्ह माहिती झाली. मग ही जी सेन्सिटिव्ह माहिती आहे ती मास्क करून वापरायची. जसं की आपण म्हणालो की आम्हाला 10 प्रश्न विचारायचे डॉक्टरांना, कसं विचारायचं, मेडिकल रिपोर्ट आहे, ती मास्क करून विचारा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, फक्त अप्रोच बदलायचा आहे थोडासा. तसंच तुम्ही जर म्हणालात की माझं फायनान्शियल, तुम्हाला काही ऍडवायझर हवं असेल, किंवा सगळे म्हणतात इकडे तिकडे खूप मी गोष्टी ऐकते आहे, पण मला ना माझ्या सिच्युएशनसाठी काहीतरी हवं आहे आणि मला माहिती आहे कुठे जायचं, पण मला त्यांच्यासमोर मूर्ख नाही ठरायचंय, मला नीट प्रश्न विचारायची आहेत. मग असं करताना काय करायचं, एक सिच्युएशन एक्सप्लेन करायची. असं नाही सांगण्याची गरज की मला हा प्रॉब्लेम येतोय. तुम्ही सिच्युएशन एक्सप्लेन करा आणि त्याच्यातनं प्रश्न घ्या. म्हणजे ही तुमची जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती बाहेर जाणार नाही. चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाची, प्रोटेक्टेड माहिती. याच्यासाठी एकदम प्रॅक्टिकल रूल जो मी आत्ता सांगितला, मास्किंग. मास्क इट बिफोर यू आस्क इट. अगदी डोक्यात फिट करून घ्यायचं की मी मास्क नाही केला तर मी आस्क नाही करू शकत. मास्क इट फर्स्ट. तुम्हाला या सगळ्या पद्धतींच्या गोष्टींसाठी खूप मदत मिळते. पण इन्फॉर्मेशन प्रायव्हसी ही अटमोस्ट इम्पॉर्टंट असते. जर तुम्हाला क्लायंटबद्दल काही विचारायचं आहे तर कंपनीचं नाव मिटवा, फक्त क्लायंट लिहा, फोन नंबर्स मिटवा, अड्रेस लाईन्स मिटवा. अगदी साध्या पद्धतीने आपण फोनमध्ये गोष्टी क्रूप करू शकतो. त्याच्यावर ब्लॅक हायलायटरनी तुम्ही कव्हर करू शकता की मला जेवढी सिच्युएशन आहे तेवढीच विचारायची, बाकी गोष्टी करा. थोडंसं एफर्ट्स जास्त लागेल, पण या मास्किंगनी खूप जास्त फरक पडतो. आणि आपण आपल्या सवयी बदलायच्या त्या तर आहेच, ते महत्वाचं आहे. पण याच्याशिवाय ह्या ज्या इनपुट्स आपण डेलिबरेटली देतो त्या इनपुट्स देताना आपल्याला मास्किंग करणं खूप गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं सोनश्रीताई. तर एआयचा सजग आणि उपयोगी वापर करण्यासाठी स्त्रियांनी कोणते नियम पाळायला हवेत हे सांगा.
0: याच्यासाठी मी रफली 5 नियम देऊ शकते. बघायचं की आपण 5 गोष्टी करतोय का. सगळ्यात आधी थांबायचं, विचार करायचा की मला विचारायचं काय आहे, विचारण्याची गरज आहे का, की हे माझ्याच बुद्धिमत्तेने सॉल्व्ह होतं आणि मला आर्टिफिशियल बुद्धिमत्तेची गरज नाही. स्वतःला विचारा माझं मत काय आणि त्या मतानुसार मला उत्तर हवं आहे का. रूल नंबर 2, प्रॉम्प्ट स्पष्ट द्यायचा. जर मी अस्पष्ट प्रश्न विचारला तर मला उत्तरही अस्पष्ट येतं.

0: तिसरी गोष्ट, कामानुसार टूल्स निवडायचे. प्रत्येक गोष्टीसाठी एकाच टूलकडे विसंबून राहण्याची गरज नाही, कारण ते त्या पद्धतीने बनलेलं नसू शकतं.
1: हो,
0: लिखाण आहे तर तुम्हाला जेमिनी आहे, तुम्हाला जीपीटी आहे, बाकी इतर टूल्स आहेत. तुम्हाला डिझायनिंग करायचं आहे, तिथे इतर टूल्स आहेत. तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे, तिथे वेगळी टूल्स आहेत. या पद्धतीने रिमाइंडर्स कोणी द्यायचे, रुटीन कोणी ठेवायचं, अशा टूल्सला तुम्ही विभागू शकता. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा जास्तीत जास्त वापरही करू शकता आणि एफिशियन्सी तुम्हाला मिळते. त्यानंतरचा चौथा नियम जो आपण आत्ताच पाहिला, सगळ्यात महत्वाचा, खासगी माहिती काढायची, मास्क करायची. मास्क इट बिफोर यू आस्क इट, दॅट इज युअर फोर्थ. आणि पाचवा नियम सगळ्यात महत्वाचा, अंडरलाईनिंग एव्हरीथिंग जे आज आपण डिस्कस केलं, आपण हुशारी आपल्याकडे ठेवायची. एआय हुशार आहे, पण हुशारी आपलीच असली पाहिजे. तो माझा असिस्टंट म्हणून काम करतोय, ती माझी असिस्टंट म्हणून काम करते, माझी असिस्टंट म्हणून काम करते, म्हणजे डिसिजन मेकिंग माझा आहे, लॉजिक माझा आहे, त्यातले प्रिन्सिपल्स व्हॅल्यूज माझे आहेत. हा पाचवा सगळ्यात महत्वाचा नियम आहे, जो सगळ्या स्त्रिया तशाही त्यांच्या रोजच्या नातेसंबंधांमध्ये, कामांमध्ये, स्वतःच्या जडणघडणामध्ये, पोरांच्या जडणघडणामध्ये वापरतातच. पण एआयच्याही बाबतीत हीच गोष्ट लागू होते. हे असे पाच नियम आहेत जे तुम्हाला सगळ्या पद्धतीने प्रोटेक्ट पण करतात, पण ऍट द सेम टाइम एम्पावर पण करतात.
1: खूप छान सांगितलं सोनश्रीता. आणि खरंच जर आपल्या मैत्रिणींनी एआयची माहिती जास्ती जाणून घेतली आणि त्याचा जर वापर केला तर त्यांच्यात नक्कीच आत्मविश्वास निर्माण होईल. तर तुम्ही आज इथे आलात आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती या विषयावरती खूप छान असं मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं, ते नक्कीच त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा करूया. तर तुम्ही इथे आलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: सो मच. थँक्यू सो मच.
2: मैत्रिणींनो, इंद्रधनु या मालिकेमध्ये एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत.

तर मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत एनसीईआरटीद्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

पोर्टुगल, त्रिनिदाद, टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज नेहलानी यांचं मुंबईत निधन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं बैठक सुरू आहे. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातल्या सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेते चर्चा करतील. त्याआधी डेल्सी रॉड्रिग्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली. डेल्सी रॉड्रिग्स यांचं 5 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्ली इथं आगमन झालं. त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळात व्हेनेझुएलाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री यांचा समावेश आहे. व्हेनेझुएलाचं शिष्टमंडळ ऊर्जा, औषध निर्माण आणि वाहन क्षेत्राशी संबंधित आस्थापनांना भेट देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितलं. भारत आणि व्हेनेझुएला हे ऊर्जा क्षेत्रातले महत्वाचे भागीदार असून भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रानं व्हेनेझुएलाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. या भेटीमुळे हे संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेनं एक ठराव मंजूर केलाय. 4 रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रेट्सना साथ दिल्यानंतर 215-208 मतांनी हा ठराव मंजूर झाला. इस्रायल आणि अमेरिकेनं गेल्या फेब्रुवारीपासून इराणमध्ये छेडलेल्या युद्धावरून अमेरिकन संसदेत नाराजी उमटत असून ट्रम्प यांच्या युद्धखोरीवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकन संसदेचा हा चौथा प्रयत्न आहे. मात्र रिपब्लिकन पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अमेरिकन प्रतिनिधीगृहात अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात परस्परांबरोबरचा शस्त्रसंधी आणखी वाढवण्यावर तसंच लेबनॉनमध्ये प्रायोगिक तत्वावर अनेक सुरक्षा क्षेत्र निर्माण करण्यावर सहमती झाली. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना या क्षेत्रात प्रवेश करायला बंदी असेल. या सुरक्षा क्षेत्रांचा संपूर्ण ताबा लेबनीज सैन्यानं घ्यावा अशी तरतूद या करारात करण्यात आली असून या उपायांमुळे सर्वसमावेशक शांतता आणि सुरक्षा कराराच्या दिशेनं प्रगती शक्य होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान हिजबुल्ला गटानं गोळीबार पूर्णपणे थांबवल्यावर आणि लिटानी नदीच्या दक्षिणेकडच्या भागातून माघार घेतल्यावरच हा शस्त्रसंधी लागू होईल असं अमेरिकेच्या मध्यस्थीनं पार पडलेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद टोबॅको तसंच झिम्बाब्वे या 5 देशांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड केली. हे देश 1 जानेवारी 2027 रोजी आपला कार्यभार स्वीकारतील आणि 31 डिसेंबर 2028 पर्यंत कार्यरत राहतील. नव्यानं निवड झालेले देश डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या अस्थायी सदस्य देशांची जागा घेतील. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी उमेदवार देशाला संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्य देशांपैकी 2/3 सदस्यांचा पाठिंबा मिळवणं आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 सदस्य आहेत. ब्रिटन, चीन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका हे स्थायी सदस्य आहेत तर 10 अस्थायी सदस्य वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमधून निवडले जातात. यापैकी 5 सदस्यांची दरवर्षी नव्यानं निवड होते. ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन उत्तर प्रदेशात वाराणसी इथं करण्यात आलंय. आज आणि उद्या होणाऱ्या या बैठकीत चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. या बैठकीत वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातले तज्ज्ञ चर्चा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज मेघालयात शिलाँग इथं ईशान्येकडच्या राज्यांची 73वी परिषद सुरू झाली. या परिषदेत ईशान्येकडच्या राज्यांमधल्या विकासाबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल.
पायाभूत सुविधा विकास, शेती, बगीचे, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प यासारख्या विविध क्षेत्रांचा यात समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 बाबतही चर्चा होणार आहे. या परिषदेत ईशान्येकडच्या 7 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे अधिकारी

राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान

सहभागी झाले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं आज केरळमध्ये आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली. नैऋत्य मोसमी पावसानं आज नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, संपूर्ण लक्षद्वीप बेटं, केरळ आणि माहे, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या काही भागांमध्ये, कोमोरिन परिसराच्या उर्वरित भागांमध्ये, आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि नैऋत्य, पश्चिम मध्य, पूर्व मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात आगेकूच केले. यापूर्वी हवामान विभागानं 26 मे रोजी केरळमध्ये मोसमी पावसाची सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला होता. वातावरणातल्या एल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली. भारतातला वायव्य प्रांत, ऑस्ट्रेलियाचा गहूपट्टा, थायलंडचा तांदूळ पट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलंय. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिली आहेत. येत्या 8 जून पर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानियामध्ये सुमारे 70-75 देशातले 500 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होत आहेत. भारतात बंदी असलेल्या बर्मीज सुपारीच्या सीमापार तस्करीचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज ईशान्य भारतात मिझोरममध्ये चंफाई या म्यामा सीमेवरच्या शहरात मोठी शोध मोहीम राबवली. तस्करीच्या जाळ्यात सहभागी असलेल्या स्थानिक संशयित व्यक्तींच्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकले. या व्यक्तींनी टियू नदीमार्गे म्यामामधून बेकायदेशीरपणे बर्मीज सुपारीची तस्करी केली, स्थानिक गोदामांमध्ये ती साठवली आणि बनावट ईवे बिल आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून ती कायदेशीर स्थानिक खरेदी असल्याचं भासवलं असा ईडीचा आरोप आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015-2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर हर मोदी, घर घर मोदी ही यूट्यूब चित्रफित बनवली होती. बिहारमध्ये मुझफ्फरपूर इथं ब्रह्मपुरा परिसरातल्या एका खासगी रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: धाराशिव जिल्ह्यात खरीपाचे 6,50,029 हेक्टर क्षेत्र निर्धारित. जिल्ह्यात 11 गावात 16 टँकर तर 65 गावात 99 विहिरी अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा आणि ध्वजदिन निधी संकलनात धाराशिव राज्यात तिसऱ्या क्रमांकावर.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
2: धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामाकरता कृषी विभागानं 6,50,029 हेक्टर क्षेत्र निर्धारित केलं आहे. यात सर्वाधिक 4,73,000 हेक्टर सोयाबीन तर 41,635 हेक्टर तूर आणि 10,300 हेक्टरवर मुगाचा पेरा निर्धारित केला आहे. यासाठी सोयाबीनचे 1,24,163 क्विंटल बियाण्यांसह 23,912 मेट्रिक टन खताची आवंटन मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं तुळजापूर, उमरगा आणि लोहारा तालुक्यातल्या 7 पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्याच्या वापरासाठी आरक्षित केला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी या संदर्भात आदेश जारी केले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 2 तालुक्यात 11 गावात 16 टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे. यासोबतच जिल्ह्यातल्या 4 तालुक्यातल्या 65 गावात 99 विहिरींच्या अधिग्रहणातून पाणी पुरवठा होत आहे. चालू वर्षात एलनिनो प्रभावामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता आहे. या संभाव्य दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि पिकांना पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता मिळावी यासाठी जिल्हाधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मूलस्थानी तंत्राचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्याचं आवाहन केलं आहे. शेतात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून ओलावा टिकवून ठेवणं तसंच रुंदसरी वरंबा पद्धतीचा वापर करण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. यासोबतच जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी धूप प्रतिबंधक पिके घेणं आणि खोल नांगरट करणं आवश्यक असल्याचं कृषी विभागानं सांगितलं आहे. धाराशिव जिल्ह्यात खरीप 2025 हंगामातील पीक विम्यासंदर्भातील मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला पेच अखेर सुटला आहे. कृषी विभाग आणि राज्य सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं असून जिल्ह्यातील 4,05,044 शेतकऱ्यांना सुमारे 336,46,00,000 रुपयांचा पीक विमा वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लातूर, बीड, धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या एका जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 9 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल झाले. यात भारतीय जनता पक्षाकडून माजी मंत्री बसवराज पाटील तर काँग्रेसकडून महेश देशमुख यांनी अर्ज दाखल केले. सेरेंटिका कंपनीच्या 30 मेगावॅट क्षमतेच्या कळंब पवन ऊर्जा प्रकल्प टप्पा 1 उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते झालं. जिल्ह्याच्या विकासासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असून नवीकरणीय ऊर्जेच्या माध्यमातून जिल्ह्यात शाश्वत विकासाला चालना मिळेल असं ते यावेळी म्हणाले. याअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात सुमारे 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं चालवले जाणारे तुळजापूर इथले श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळानं या महाविद्यालयाचा शासनाकडे हस्तांतरण करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निमित्त निधी संकलनात उल्लेखनीय कामगिरी करत धाराशिव जिल्ह्यानं राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. याअंतर्गत 1,34,84,000 रुपये इतका निधी जमा करण्यात आला असून हे प्रमाण दिलेल्या उद्दिष्टाच्या तब्बल 236% इतकं आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या धाराशिव तालुक्यातल्या बेंबळी इथल्या धारासूर मर्दिनी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्याचं जागतिक बँकेच्या तज्ज्ञांनी विशेष कौतुक केलं आहे. कंपनीला नुकत्याच दिलेल्या भेटीदरम्यान तज्ज्ञांनी कंपनीच्या आतापर्यंतच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. कंपनीमार्फत आंबेवाडी इथं डाळ गिरणी, स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकेजिंग प्रकल्प उभारण्यात येत आहे. सोयाबीन बियाण्यांचे वाढलेले दर विचारात घेऊन भारतीय किसान संघाच्या धाराशिव शाखेनं नॅशनल सीड कॉर्पोरेशनचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर घरपोच ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा शुभारंभ भारतीय किसान संघाच्या धाराशिव शाखेचे अध्यक्ष नितीन घुले यांच्या हस्ते जेवळी इथं करण्यात आला. जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या 132 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात किमान 10 तरुण उद्योजक घडवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देवीदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा

0: कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 झाले आहेत. भावधारा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके यांनी गायलेलं राम उगावकरांचं गीत ऐकूया.

श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत दो बिघा जमीन या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.

0: बंगाली साहित्य, संगीत आणि ललित कलांनी हिंदी जगताला ललांभूत कलाकृती दिल्या आहेत. सत्यजित राय, ऋत्विक घटक, ऋतिकेश मुखर्जी, बिमल रॉय, मृणाल सेन, अपर्णा सेन यांचे चित्रपटसृष्टीला मोलाचं योगदान आहे. त्यातील विमल रॉय यांनी अत्यंत रंजक आणि क्रूरतेचे भंजक चित्रपट दिले आहेत. त्यांच्या पहिल्या चित्रपटाने चित्रपट जगतातला एका नव्या जॉनरची पायाभरणी झाली. फक्त ग्लॅमर आणि मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांना वास्तवाकडे आणलं आणि तेही कलात्मकतेचं भान ठेवत. पहिल्या चित्रपटाची मूळ कल्पना रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेतली एक ओळ आहे, दुई भिगा जमीन या कवितेवरची, आणि रिक्षावाला या लघुकथेवरती हा चित्रपट आहे. सलील चौधरींनी त्याची पटकथा लिहिलेली आहे. दो बिघा जमीन ही भारतीय बदलता समाज समजायचा असेल तर असे चित्रपट बघायलाच हवे. अस्सल मराठी माती समजायची तर भालजी पेंढारकर, जब्बार पटेल, राजा परांजपे, बाबूराव पेंटर, आज कदाचित बाबूरावांचं काही मिळणं कठीण आहे, सरकारी पाश आठवून बघा. दो बिघा जमीनमध्येही जमिनीवरती जीवापाड प्रेम करणाऱ्या दाम्पत्याला लहानसं कर्ज फेडता न आल्याने जमीन विकावी लागणं, त्याच्या जीवाची तगमग आणि दुःख फक्त जमीन जाणं एवढंच नाही आहे तर पोटासाठी काय करायचं एवढंच नाही तर ती माती ही त्यांची पिढ्यांपिढ्यांची माय आहे, त्यांचा जीव तिच्यात अडकलेला आहे. देशात आधुनिकीकरणाचं वारं वाहू लागलं हा तो काळ आहे. कारखानदारी वाढू लागली आहे आणि शंभूची जमीन गिळायला कारखानदार मालकाचा डाव आहे. तो हिरवा पट्टा मिळाला तर त्याचा कारखाना उभा राहू शकतो. शंभू, पत्नी पारो, मुलगा आणि वडील असे हे गरीब, कष्टाळू आणि प्रेमळ कुटुंब आहे. झोपडीत राहणारे नायक नायिका दाखवायचं झाडस आजचं निर्माते क्वचितच दाखवतील. आजच्या प्रेक्षकांनाही अशा झोपडीत राहणाऱ्यांबद्दल घृणाच असते. पण हा काळ होता जेव्हा गरीब आणि मध्यम वर्ग यांच्यात आर्थिक भेद आजच्या इतका प्रचंड नव्हता. मध्यम वर्गाच्या मनात गरिबांविषयी सहानुभूती असे, त्यांच्या संघर्षाची जाण असे. खेड्यातील गरीब पतीपत्नी आणि कुटुंब पाहणे, त्यांचा जमीन वाचवण्यासाठी चाललेला अकटो विकट प्रयत्न पाहणे प्रेक्षकांना येणाऱ्या काळाची चाहूल लागते. शंभू जीवाच्या आकांताने विचारतो, आई विकू? अरे बाप होशील. त्याच्यावरती खरं तर 65 रुपयांचं कर्ज असतं. ते फेडताना शंभू आणि परिवाराची चाललेली केविलवाणी धडपड आपल्यालाही अस्वस्थ करते. आजही महाराष्ट्रात शेतकरी कर्ज न फेडता आल्याने आत्महत्या करतांच्या बातम्या ऐकून वास्तव किती भीषण आहे हे आपल्यालाही जाणवतं. पैसेवाल्यांची कोट्यवधींची कर्ज माफ होताना आपण पाहतोय, घरातलं किडूक मिडूक विकूनही आवश्यक ती रक्कम जमत नाही. शहरात येऊन तो अक्षरशः घाम गाळून पैसे जमवू लागतो. शहरातील लोकांची लवाडी लगेच त्याच्या ध्यानात येतेच. ह्या कष्टमय जीवनात आनंद असतो तो पतीपत्नीमधील गाढ प्रेमाचा. अनेक दिवसांच्या अवकाळानंतर पावसाचे मेघ आकाशात दाटतात आणि हाडाचे शेतकरी आनंदून जातात. पावसाच्या सरींमध्ये आपल्या पत्नीला खेचून भिजवणारा बलराज सहानी पाहणं हा अक्षरातील रोमांस चित्रकरणात उतरलेला असतो. हरियाला सावध ढोल बजाता आया हे गीत आनंद देतं, पण कारखाना उभारला जात असताना पाहणं किती कष्टदायक असतं हेही जाणवतं. आपले इमान न सोडणारे नायक नायिका हृदयाला स्पर्श करतात आणि कलेचा आनंदही देतात.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला दो बिघा जमीन या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया हा कार्यक्रम कृषीवाणी, यामध्ये बीज प्रक्रिया.
3: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी.
4: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, बागायती शेती करत असताना आपल्या गरजेनुसार खरीप, रबी किंवा उन्हाळी हंगामात पिकाला ओलीत करून आपण शेतामध्ये उत्पादन घेत असतो, परंतु ओलितासाठी वापरत असलेलं पाणी हे मात्र चांगल्या गुणवत्तेचं आहे की नाही

हे मात्र बघणं गरजेचं आहे. जमिनीच्या भूगर्भात साठणाऱ्या पाण्यामध्ये काही घातक क्षारांचं प्रमाण वाढून भूगर्भातील पाणी हे देखील क्षारयुक्त किंवा मग विम्लधर्मी होऊ शकतं आणि म्हणूनच कालांतरानं ते उलिथासाठी अयोग्य होतं. यासाठीच उलिथासाठी अयोग्य असणाऱ्या अशा समस्यायुक्त पाण्याने आजर आपण सतत उलित केलं तर त्याचे मातीच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. अर्थातच मातीचं आरोग्य आणि उलिताच्या पाण्याची गुणवत्ता आणि उपलब्धता हे संपूर्णपणे परस्पराशी संबंधित आहे. त्याचमुळे शेतीतील आणि पर्यायानं मातीच्या चांगल्या आरोग्यासाठी उत्तम गुणवत्तेचं पाणी देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणं हे फार महत्वाचं ठरतं. शेतकरी बंधूंनो, उलिताच्या पाण्याची गुणवत्ता

0: तर त्याचे मातीच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. अर्थातच मातीचं आरोग्य आणि ओलिताच्या पाण्याची गुणवत्ता आणि उपलब्धता हे संपूर्णपणे परस्पराशी संबंधित आहे. त्याचमुळे शेतीतील आणि पर्यायानं मातीच्या चांगल्या आरोग्यासाठी उत्तम गुणवत्तेचं पाणी देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणं हे फार महत्वाचं ठरतं. शेतकऱ्यांनो, ओलिताच्या पाण्याची गुणवत्ता आणि योग्यता म्हणजेच ते ओलितासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी चार मुख्य मापदंड आहेत. या अंतर्गत ओलिताच्या पाण्याचा सामू, क्षारता, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, क्लोराईड्स, सल्फेट, बोरॉन आणि नायट्रेट्स तर यासारखे गुणधर्म हे त्यामध्ये तपासले जातात. यावरूनच सोडियमचं अधिसूचित गुणोत्तर आणि उर्वरित सोडियमच्या कार्बोनेट्सचे प्रमाण हे काढलं जातं. शेतकऱ्यांनो, ओलिताच्या पाण्यातील विविध गुणधर्म आणि त्यानुसार पाण्याची गुणवत्ता योग्य प्रमाणात आहे की नाही हे देखील आपण बघितलं पाहिजे. आता एक प्रश्न आपल्या मनात उपस्थित होऊ शकतो की आपल्या विहिरीचं पाणी किंवा मग कूपनलिकेचं पाणी हे ओलितास योग्य आहे की नाही, म्हणजेच चांगले किंवा खराब आहे हे कसं ओळखायचं. तर यासाठी काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. लक्षात घ्या, शेतातील पाण्याची चव ही खारवट म्हणजेच मचूळ वाटल्यास असं पाणी खराब आहे असं आपण समजावं. ओलित केलेल्या शेतात जमिनीवर पाणी दिल्यानंतर क्षाराचा पांढरा थर जर आपल्याला दिसला तर ते पाणी अयोग्य किंवा खराब देखील असू शकतं. पीक पेरणी केल्यानंतर पाणी दिल्यास पिकाची उगवण ही जर कमी प्रमाणात होत असेल किंवा मग उगवणीनंतर पिकाचे शेंडे हे करपत असतील तर असं पाणी देखील खराब असू शकतं. याशिवाय ज्या शेतामध्ये आपण ओलिताचं पाणी हे नेहमीच वापरतो अशा शेतातील जमिनीवर अनवाणी पायाने जर आपण चाललं तर जमीन टणक किंवा टोचल्यासारखी जर वाटत असेल तर आपल्या शेतातील ओलिताच्या पाण्याची तपासणी करणं गरजेचं आहे हे आपण लक्षात घ्यावं. तेव्हा शेतकऱ्यांनो, ओलिताच्या पाण्याची गुणवत्ता आणि तपासणी करत असताना ही काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर यासाठी पाण्याचा नमुना कसा घ्यावा, कशा पद्धतीनं त्यातील द्रव्यांचं प्रमाण आपल्याला बघता येईल या अनुषंगानं माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणीतून.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी

0: आकाशवाणी
1: हृदय वीणेतून स्फुरणारी मंगलमय वाणी
0: 99.18% भारतीयांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी संजीवक वाणी आकाशवाणी
1: 146 बोली भाषा आणि 24 भाषा बोलणारी आकाशवाणी
0: राष्ट्रीय क्षेत्रीय स्थानीय आणि विदेश सेवा पुरवणारी प्रसारण वाहिनी आकाशवाणी
1: विश्वासार्ह बातम्या असो न्यूज ऑन एअर ऍप असो अद्ययावत वेब OTT पर्यंत 90 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास
2: तुमच्या सारख्या श्रोत्यांमुळे आहे.

0: पेय असेल ते पिऊ नये अशा स्त्रीने, आणि सुती कपडे घालावेत, पंख्याखाली झोपावे, अधेमध्ये एसीचा वापर केला तरी पण चालू शकतो. मूड चेंजेस असतात, मूड चेंजेससाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं राहतं मेडिटेशन, म्हणजे ध्यानधारणा. मग ते वेगवेगळ्या प्रकारची असते, तीसुद्धा आपण सल्ल्यानुसार करू शकतो. योगासनं, योगासनांचा तुम्ही वापर करू शकता. योगासनामध्ये काही महत्त्वाची आसनं असतात, जसं काही त्रिकोणासन आहे, ताडासन आहे, सूर्यनमस्कार आहेत, जी सर्वांगासनं आहेत. त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक व्यायामांमुळे आपले हार्मोनल जो बॅलन्स आहे तो मेंटेन करायला मदत होते. नंतर आपण वेगवेगळे आपले जे छंद आहेत ते छंद आपण जोपासू शकता, जसे गाण्याचा छंद आहे, वाचनाचा छंद आहे, ज्याने जेणेकरून आपल्या त्याचा उपयोग आपल्याला मेडिटेशनमध्ये पण होऊ शकतो. रेग्युलर चेकअप प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती मी आधीच्या एपिसोडमध्ये प्रकाश टाकला होता. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ते इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बाहेरचं जे जंक फूड असतं बा, ते पण प्रत्येक स्त्रीने अवॉइड करायला पाहिजे, कमीत कमी त्याचा वापर केला पाहिजे. घरगुती घरी बनवलेलं जे जेवण आहे ते प्रत्येक स्त्रीने त्याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून होममेड जे रेमेडीज आहेत ज्याच्यामध्ये आपण सोयाबीनचा वापर जास्तीत जास्त करू शकतो. सोयाबीनच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही यूज करू शकता. नंतर आळशी म्हणजे फ्लॅक्स सीड्स, ह्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये करू शकता. रताळं खूप महत्वाचं आहे. नंतर कॅल्शियम रिच फूड, त्याच्यामध्ये भरपूर लिस्ट आहे, जसं जेणेकरून नाचणी, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं. सीताफळमध्ये पण जास्त कॅल्शियम असतं. पण जेव्हा कॅल्शियमचा वापर करायचा असेल, समजा त्या स्त्रीला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, तर तिने थोडासा कॅल्शियमचा वापर कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे जे काही तुम्ही वापराल ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाणं गरजेचं आहे. नंतर वजायनल ड्रायनेस, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की योनिमार्गाचा कोरडेपणा, ह्याच्यासाठी काही ल्युब्रिकंट्स असतात, ते पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता. त्याच्यासाठी भरपूर पाणी पण पहिली गोष्ट पिणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढे ऍक्टिव्ह राहाल तेवढे सेक्शुअली पण ऍक्टिव्ह राहाल, म्हणजे शारीरिक व्यायाम हा सेक्शुअल ऍक्टिव्ह राहण्यासाठी पण खूप महत्वाचा असतो. जे युरिनमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी किगल्स एक्सरसाइज म्हणून असतो, तो पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही करू शकता. त्याला श्वासाच्या व्यायामाची जोड दिली तर तो व्यायाम खूप चांगल्या प्रकारे स्त्री करू शकते. नंतर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीज, जर ऑपरेशन करून गर्भाशय काढलेलं असेल तर रजोनिवृत्ती लवकरच्या टप्प्यात आलेली असते, त्याच्याबरोबर जर अंडाशय पण निघालेलं असेल तर हार्मोन्स पूर्णपणे जातात. मग त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते की ज्याचा वापर करून स्त्री परत पहिल्यासारखं आयुष्य जगू शकते. आता या सगळ्या याच्यामध्ये स्त्रीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो आणि कुटुंबाचाही असतो की समजा लवकर रजोनिवृत्ती आली तर आणि समजा तिला मूल नसेल तर मूल होण्यासाठी जी काही काळजी घ्यायची आहे ती घेऊ शकतो का आपण, आणि आपण आता मूल राहू शकतं का? तर मूल, येस, मूल राहू शकतं, पण त्यासाठी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार जर आपण अवलंब केला तर तुम्हाला मूलही राहू शकतं. श्रोते हो, रजोनिवृत्ती हा आजार नाही हे सगळ्यांनी पहिले लक्षात घ्या, तर तो निसर्गाचा एक नियम आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य सकारात्मक विचार या सगळ्यांची जर जोड असेल तर हा टप्पा अत्यंत सहज आणि निरोगीरित्या सगळ्या महिलांना आरामात पार पाडता येईल.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हो।
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला आणि आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: Listen.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोतेहो नमस्कार. आपण आज रजोनिवृत्तीच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण आधीच्या भागांमध्ये जे बघितलं की कोणती लक्षणं असतात, काय परिणाम होतात शरीरावरती, त्याच्याबद्दल आता काय काळजी घ्यायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. हॉट फ्लशेस जे मी तुम्हाला सांगितलं होतं की अचानक घाम येणं, दिवसा घाम येणं, रात्री घाम येणं, मग ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे. गरम पाणी किंवा गरम काही

0: श्रोते हो नमस्कार. आम्ल पर्जन्य म्हणजेच ॲसिड रेन असो, समुद्रातील मायक्रोप्लास्टिक्स असो, खाडीच्या पाण्यात विरघडणारे जड धातू असो, हे सगळे रासायनिक बदल परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याला थेट आव्हानं देतात. अशाच पद्धतीने इंडस्ट्रीमधून जे काही रसायनं पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळले जातात त्यामुळे जे काही प्रदूषण होतं ते आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापिका तनुजा पुरोळेकर मॅळवानकडून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
1: नमस्कार श्रोते. वस्त्र उद्योग हा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे, परंतु आकर्षक रंगांच्या आणि फॅशनेबल कपड्यांच्या आत एक अत्यंत चिंताजनक पर्यावरणीय बाब

0: लपली आहे. जागतिक पातळीवर एकूण औद्योगिक जल प्रदूषणाचा 20% वाटा हा केवळ कापड उद्योगातील रंगकामामुळे असतो. वस्त्र उद्योगाच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात कच्च्या मालाच्या लागवडीपासून कापडाच्या शेवटच्या प्रक्रियेपर्यंत रासायनिक प्रदूषकांचे, भारी धातूंचे म्हणजे हेवी मेटल्स, रंगाचे आणि मायक्रोफायबर्स एक अप्रतिम मिश्रण असलेले सांडपाणी तयार होते, जे नद्या, तलाव, भूजली जलस्त्रोत्र आणि शेवटी महासागरामध्ये जाऊन मिसळते. तसेच दुसरी बाब म्हणजे कापड उद्योगात पाण्याचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड पाणी लागते. उदाहरणार्थ फक्त एक सुती किंवा कॉटन टी शर्ट तयार करण्यासाठी साधारण 2700 लिटर पाणी खर्च होते. हे पाणी एका माणसाला 2.5 वर्षाला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्या इतके आहे. पॉलिएस्टर, नायलॉन, ॲक्रेलिक यासारखे सिंथेटिक कपड्यांच्या उत्पादनादरम्यान तयार होणाऱ्या सांडपाण्यामध्ये हानिकारक पदार्थांचे मिश्रण असते, ज्यामध्ये शिस, आर्सेनिक, बेन्झीन आणि इतर अस्थिर सेंद्रिय संयुगे यांचा समावेश असतो. सिंथेटिक कापड उत्पादन जलमार्गामधील मायक्रोप्लास्टिक्सही प्रदूषणाच्या वाढत्या संकटात योगदान देते, कारण उत्पादन प्रक्रियेदरम्यान सूक्ष्म प्लास्टिक तंतू वेगळे होतात आणि सांडपाणी प्रणालींमध्ये मिसळतात. वस्त्र उद्योगातील रंगकाम आणि फिनिशिंग टप्पे हे त्या उद्योगातील जलप्रदूषणासाठी सर्वात महत्वाचे योगदान करते आहे. रंगकाम प्रक्रियेमध्ये पाण्यात रसायनाची एक विस्तृत श्रेणी मिसळते, ज्यामध्ये तेल, फिनॉल्स, रंग, कीटकनाशके, तांब, पारा, क्रोमियम आणि अँटीमनी यासारख्या भारी धातूंचा समावेश आहे. अनेक वस्त्र रंग फिकट होण्यापासून, धुण्यापासून आणि प्रकाशाच्या संपर्कापासून प्रतिरोधक होण्यासाठी डिझाईन केलेले असतात, त्यामुळे ते पर्यावरणात अत्यंत टिकाऊ बनतात. अझो रंग, जे सिंथेटिक रंगाचा सर्वात मोठा रंग आहे, विशेष काळजीचा विषय आहे, कारण ते ऑक्सिजन विरहित परिस्थितीमध्ये विघटित होऊन म्हणजेच डिग्रेड होऊन ॲरोमॅटिक अमाईन सोडू शकतात, ज्यापैकी अनेक कर्करोगकारक आहेत. फिनिशिंग प्रक्रिया जी कपड्यांना विशिष्ट गुणधर्म देते, अतिरिक्त रसायन आणते, ज्यामध्ये फॉर्मॅल्डिहाइड, परफ्लोरिनेटेड संयुगे आणि अँटीमनी ट्रायऑक्साईड ह्यांचा समावेश असतो. हे रंग टिकून राहण्यासाठी बनवलेले असतात, त्यामुळे ते निसर्गात सहज नष्ट होत नाही. मायक्रोफायबर्स हे सूक्ष्म सिंथेटिक तंतू आहेत, साधारण 5 मिलीमीटर पेक्षा कमी लांबीचे, जे उत्पादन प्रक्रियेदरम्यान आणि कपडे धुताना सिंथेटिक कपड्यांमधून वेगळे होतात. एकटा वस्त्र उद्योग पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या मायक्रोप्लास्टिक्सपैकी सुमारे 35% मायक्रोप्लास्टिकसाठी जबाबदार धरता येईल. या संकटांवर तोडगा काढण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे.
1: श्रोते हो, प्राध्यापिका तनुजा पुरुळेकर मॅडमांकडून आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ऍसिड रेन, ग्रीन केमिस्ट्री, प्लास्टिक पोल्युशन, त्याचबरोबर वस्त्र उद्योगामुळे होणारे जलप्रदूषण या संकल्पना समजून त्यांच्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं जागृति शर्मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और वेनेजुएला की कार्यवाहक राष्ट्रपति डेल्सी रोड्रिगेज के बीच आज नई दिल्ली में वार्ता, ऊर्जा, सुरक्षा, व्यापार और निवेश प्रमुख मुद्दे. गृहमंत्री अमित शाह की अध्यक्षता में उत्तर पूर्वी परिषद की बैठक शिलांग में जारी. पर्यटन, कृषि, आर्थिक गलियारे का विकास, बुनियादी ढांचा और संपर्क बढ़ाने पर चर्चा. दिग्गज फिल्म निर्माता पहलाज निहलानी का निधन. रिपब्लिकन और डेमोक्रेट्स राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप के ईरान पर सैन्य कार्रवाई के विरोध में एकजुट. अमरीकी प्रतिनिधि सभा ने प्रस्ताव पारित किया. केरलम में दक्षिण पश्चिम मॉनसून शुरू और पहली विश्व योगासन खेल चैंपियनशिप अहमदाबाद में शुरू.

दुपारचे 2:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आता आपण सुचेता आठलेकर यांचं गायन ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग. तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियमची संगती प्रकाश वगळ यांनी केली. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया सुचेता आठलेकर यांचं गायन. एकतालात निबद्ध असलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकणार आहात. बोल आहेत करीमतू रहीमतू.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण सुचेता अटलेकर यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. तबला साथ राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियमची संगती प्रकाश वगळ यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एआर ऍप वरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. कोकणातल्या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं निधन. विधान परिषद निवडणुकीसाठी

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ

मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. दरम्यान अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला. तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले. त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. बंडखोर उमेदवारांशी चर्चा केली असून बहुतांश बंडखोर अर्ज मागे घेतील. जिथे संख्याबळ नाही तिथे काँग्रेसनंही उमेदवार मागे घ्यावा आणि निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी असं बावनकुळे म्हणाले. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्ली इथं झालं. केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. महाराष्ट्रातल्या 4 पंचायतींना विविध वर्गात पुरस्कार मिळाले. भंडारा जिल्ह्यातल्या ईदगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत तर रायगड जिल्ह्यातील खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवला. रायगड जिल्ह्यातल्या चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सुरक्षा विभागात तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासन विभागात द्वितीय पुरस्कार मिळाला. केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यात नाफेडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून बाजारभावाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे दर्जेदार कांद्याचं प्रमाण घटल्यानं खरेदी प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळात पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वातावरणातल्या अल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली आहे. भारतातला वायव्य भाग, ऑस्ट्रेलियाचा गहूपट्टा, थायलंडचा तांदूळपट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या 8 जूनपर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानीमधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त योगपटू यात सहभागी होणार आहेत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून भारताची PV सिंधू बाहेर पडली आहे. अव्वल मानांकित दक्षिण कोरियन खेळाडू अॅन से यंगनं 17-21, 14-21 अशा गुणफरकानं सिंधूला पराजित केलं आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. गोव्यात मडगाव इथं काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं भूतानचा 1-0 असा पराभव केला. भारत 6 वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून विजेतेपदासाठी भारताचा सामना येत्या शनिवारी बांगलादेशबरोबर होणार आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीचा फ्लेविओ कोबोली यानं प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं कॅनडाचा 4th मानांकित फेलिक्स ऑगर एलियासेमे याला 4-6, 6-4, 6-4, 6-4 हरवलं. या स्पर्धेतला दुसरा उपांत्यपूर्व सामना इटलीच्याच मॅटिओ बेरेटिनी आणि मॅटिओ अर्नाल्डी यांच्यात होणार असून सामन्याच्या विजेत्याबरोबर फ्लेविओ कोबोली उपांत्य फेरीत लढत देईल.
पुणे जिल्ह्यातल्या विषारी दारू प्रकरणी सीआयडीनं काल नवी मुंबईत वाशी इथं दोन जणांना

0: त्यांना अटक केली. दारू बनवण्यासाठी विषारी रसायनांचा पुरवठा केल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांनी आज पिंपरी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी आणि पुण्यात हडपसर परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला तर अनेकांना विषबाधा झाली होती. या प्रकरणातली संपूर्ण पुरवठा साखळी, विषारी रसायनांचा स्रोत आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनानं 2 स्वतंत्र कारवाया करत खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवलेलं खाद्यतेल तसंच मानकानुसार नसलेल्या शीतपेयांचा 1,55,000 रुपयांचा साठा जप्त केला. पाचोरा तालुक्यात वरखेडी वाघोडे परिसरात करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान रिफाईंड सोयाबीन तेल अन्न सुरक्षा मानक कायद्याच्या तरतुदीनुसार पॅकिंग न करता खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवण्यात आल्याचं आढळून आलं तर 40 गाव इथं विनापरवाना शीतपेय विक्रेत्याची तपासणी केली असता शीतपेयांचे मानकांप्रमाणे नसलेले नमुने आढळून आले. जळगाव शहरातील मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेत निष्काळजीपणा केल्याबद्दल प्रशासनानं 13 कर्मचाऱ्यांविरुद्ध शासकीय आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिक्षकांचाही समावेश आहे. वारंवार सूचना देऊनही काही कर्मचाऱ्यांनी सोपवलेली कामं निर्धारित कालावधीत पूर्ण केली नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. बीड जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन उपक्रम राबवला जात असून या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी उद्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व ग्रामपंचायती, महिला बचत गट, युवक आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हतखडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनात त्यांनी हर घर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रपट बनवली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. कोकणातल्या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, श्रोते हो. आता अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

0: नमस्कार श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ होत आहे. सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही या सभेत स्वागत आहे. दुसऱ्या सभेची सुरुवात करूया, यानंतर ठीक 5 वाजता जाणून घेऊया ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. ठाणे पालघर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजित पवार, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज अर्ज मागे घेतले. केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यात नाफेडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून बाजारभावाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड TV प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून भारताची PV सिंधू बाहेर पडली आहे. अव्वल मानांकित दक्षिण कोरियन खेळाडू अॅन से यंगनं 17-21, 14-21 अशा गुणफरकानं सिंधूला पराजित केलं आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या व्हेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात विवेक सोनार यांचं बासरीवादन आपण ऐकणार आहात. राग मारवा. मध्यलय ग 3 तालात आहे आणि द्रुत ग 3 तालात आहे. यांना तबला साथ आहे भूषण परचुरे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीता.

स्मिता वाहिनी संध्याकाळचे 5:02 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात विवेक सोनार यांचं बासरीवादन आपण ऐकणार आहात. राग मारवा. मध्यलय ग 3 तालात आहे आणि द्रुत ग 3 तालात आहे. यांना तबला साथ आहे भूषण परचुरे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विवेक सोनार यांनी बासरीवर वाजवलेला राग मारवा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विवेक सोनार यांचं बासरीवादन आपण ऐकलं. राग मारवा यांना तबला साथ होती भूषण परचुरी यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 आणि 48 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे.

हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी समर बुबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, 4 जून हा दिवस जगभरात इंटरनॅशनल डे ऑफ इनोसेंट चिल्ड्रन विक्टिम ऑफ अग्रेशन म्हणून पाळला जातो. या दिनाच्या निमित्ताने मुलांचं सुरक्षित, आनंदी आणि निरोगी बालपण किती महत्वाचं आहे याची जाणीव करून दिली जाते. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत अशाच एका विषयावर जो प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे, हरवत चाललेलं बालपण. मित्रांनो, एक छोटासा प्रश्न तुम्हा सर्वांसाठीच. तुम्ही शेवटचा लपंडावचा खेळ कधी खेळला होतात? किंवा मित्रांसोबत सायकलवर संपूर्ण गल्ली पालथी कधी घातली होती? किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारभर क्रिकेट खेळून घरी आल्यावर आईचा वरडा कधी खाल्ला होता? बहुतेकांच्या चेहऱ्यावर हसू आलं असेल, कारण बालपण ही अशी गोष्ट आहे की ती आठवली की मन नकळत हलकं होतं. आपलं बालपण म्हणजे मैदान होतं, मित्र होते, गप्पा होत्या, भांडणं होती आणि 5 मिनिटात होणारी

0: मैत्री ही होती. आजच्या मुलांकडे साधनं खूप आहेत, पण त्यांच्याकडे वेळ आहे का? आज खेळांपेक्षा गॅजेट जास्त महत्वाचे आहेत, मैदानांपेक्षा स्क्रीन्स जास्त आहेत, आणि मित्रांच्या भेटींपेक्षा ऑनलाईन चॅट जास्त आहेत. तंत्रज्ञान चुकीचं आहे असं अजिबात नाही, उलट आजची मुलं खूप हुशार आहेत बरं का. त्यांना जगभरातील सर्व माहिती काही सेकंदात मिळते, नवीन कौशल्य शिकण्याची संधी सुद्धा मिळते. पण त्याच वेळी एक प्रश्न विचारण्याची गरज मला वाटते, मुलांना फक्त टेक्नॉलॉजी मिळते आहे की बालपणही मिळत आहे? बालपण म्हणजे फक्त वय नसतं, बालपण म्हणजे उत्सुकता असते. एखादा छोटासा कीटक पाहून प्रश्न विचारणं, आकाशातल्या ढगांमध्ये आकार शोधणं आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटणं, हीच तर बालपणाची खरी ओळख आहे ना. आज आपण युवक आहोत, उद्या शिक्षक, पालक, मार्गदर्शक किंवा समाजाचे एक जबाबदार नागरिक होणार आहोत, म्हणून बालपणाला जपण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. तर मित्रांनो, जर आपल्या आजूबाजूला एखादं लहान मूल असेल तर त्याला फक्त मोबाईल देण्यापेक्षा त्याला एखादी गोष्ट सांगा, त्याच्यासोबत एखादा खेळ खेळा, त्याच्या प्रश्नांना उत्तरं द्या. कारण कधी कधी मुलांना सर्वात जास्त गरज असते ती आपल्या वेळेची. मित्रांनो, आजचा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगतो, प्रत्येक मुलाला सुरक्षित वातावरण मिळलंच पाहिजे, शिक्षण मिळलंच पाहिजे, खेळण्याची संधी ही मिळालीच पाहिजे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला त्याचं बालपण जगता आलं पाहिजे. कारण आजची मुलं हे फक्त उद्याचे नागरिक नाहीत, तर उद्याचे शास्त्रज्ञ, कलाकार, शिक्षक, खेळाडू आणि देशाचं भविष्य देखील आहेत. चला तर मग आजच्या या दिनविशेषाच्या निमित्ताने आपण एक छोटासा संकल्प करूया, आपल्या आजूबाजूला प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हसू टिकवून राहण्यासाठी, त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि त्यांचं बालपण अधिक सुंदर करण्यासाठी आपण आपल्या परीने नक्कीच काही ना काही प्रयत्न करूया. काय म्हणता, तुम्ही आहात ना माझ्यासोबत? मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. चला तर मग ऐकूयात वेदविश्वाचा ही मालिका, आपली रेडिओ मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्या सोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा.
2: नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी सन्मती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी. सर्वप्रथम क्रिकेटमध्ये इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2026 अंतिम सामना 31 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला 5 गडी राखून पराभूत करून IPL विजेतेपद यशस्वीपणे कायम राखले. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरच्या 37 चेंडूतील नाबाद 50 धावांच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 155 धावा केल्या. बेंगळुरूकडून रसिक सलाम दारने 3 बळी घेतले तर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. प्रत्युत्तरात विराट कोहलीच्या 42 चेंडूतील नाबाद 75 धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 18 षटकात 5 गडी गमावून 161 धावा करत सहजपणे लक्ष्याचा पाठलाग केला. गुजरात टायटन्सकडून राशिद खानने 2 बळी घेतले. विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले आहे. 18 वर्षांनंतर पहिल्यांदा IPL 2025 अंतिम सामना पटकावल्यानंतर रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली RCBने हे सलग दुसरे विजेतेपद पटकावले आहे. तसंच 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने IPL 2026 एकाच पर्वात 5 प्रमुख वैयक्तिक पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू बनून IPL इतिहास रचला आहे. राजस्थान रॉयल्ससाठी खेळत असताना त्याने 776 धावांसाठी ऑरेंज कॅप, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन, सुपर स्ट्रायकर आणि सुपर सिक्सेस हे पुरस्कार जिंकले आहेत.

0: त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे मोठी चर्चा सुरू झाली असून तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटू त्याला भारतीय T20 संघात पुढे स्थान देण्याची मागणी करत आहेत. यानंतर हॉकीमध्ये भारताने 1 जून 2026 रोजी जपानमधील काकामिगाहारा येथे झालेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया कप स्पर्धेतील अ गटाच्या तिसऱ्या सामन्यात कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय नोंदवला. कॅप्टन केतन कुशवाहाने 3rd आणि 36th मिनिटाला 2 गोल करून आघाडी घेतली. वरिंदर सिंगने 5th मिनिटाला आणखी 1 गोल केला. तर शाहरुख अलीने एका दमदार गोलने विजयावर शिक्कामोर्बत केले. कोरियाचा एकमेव गोल कर्णधार युन जेऑकने 21th मिनिटाला केला. भारताने जोरदार सुरुवात करत पहिल्या 5 मिनिटातच 2 गोलची आघाडी घेतली. पेनल्टी कॉर्नर नंतर मिळालेल्या रिबाउंडवर कुशवाहाने पहिला गोल केला. त्यानंतर लगेचच वरिंदरने ही आघाडी दुप्पट केली. जेऑकने पेनल्टी कॉर्नरचे गोल मध्ये रूपांतर करून कोरियासाठी 1 गोल परत केला. पण भारताने सामन्यावरील आपले नियंत्रण कायम ठेवले. भारतीय संघाने संधी निर्माण करणे सुरूच ठेवले आणि दुसऱ्या हाफमध्ये कुशवाहा आणि शाहरुख अली यांच्या गोलमुळे आपली आघाडी अधिक मजबूत केली. यानंतर द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT रूरकी तर्फे JEE ऍडव्हान्स्ड 2026 निकाल 1 जून रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपैकी 56,880 विद्यार्थी यशस्वीरित्या पात्र ठरले. त्यात IIT दिल्लीच्या शुभम कुमारने 360 पैकी 330 गुण मिळवून AIR रँक 1 मिळवला आहे. तसंच मुलींमध्ये IIT दिल्लीच्या आरोही देशपांडे हिने AIR 77 रँक आणून सगळ्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. चला तर मग मित्रांनो, पूर्ण विश्वाचा वेध घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या जगभरातल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेध विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार
1: मित्रांनो, आपण ऐकत होतो वेद विश्वाचा ही मालिका, आपली रेडिओ मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्यासोबत. मित्रांनो, आता वेळ झाली आहे करिअर मंत्र या मालिकेची. चला तर मग ऐकूयात ऍडव्हान्स एक्सेल या विषयावर प्राजक्त पांडे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं करिअर मंत्र या मालेत स्वागत करते. मित्रांनो, आजच्या या स्पर्धेच्या जगात डिग्री तर सगळेच करतात, पण करिअरच्या रेसमध्ये तोच पुढे जातो ज्याच्याकडे एक्स्ट्रा स्किल्स असतात. आज आपण अशाच एका गेम चेंजर स्किल बद्दल गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे ऍडव्हान्स एक्सेल. आजचा आपला विषय आहे ऍडव्हान्स एक्सेल करिअर ग्रोथ साठी गेम चेंजर स्किल. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे सिनियर एक्सेल ट्रेनर प्राजक्त पांडे सरांना. सर, तुमचं करिअर मंत्र या मालेत खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद.
2: सर, आपण शाळेत असतानापासून कॉम्प्युटर वापरतो, आजकाल तर लहान लहान मुलं सुद्धा वापरायला लागल्यात, पण या सगळ्या कॉर्पोरेट जगात एक्सेल किती महत्वाचं आहे?
3: एक्सेल किती महत्वाचं, जसं आपण विचार करतो की मला 10th करायची आहे, 12th करायची आहे किंवा त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करायचं आहे, त्यासोबत मला एक्सेलची पण गरज पडते. का? कारण एक्सेल हे कुठल्याही प्रकारचा आपण विचार केला, कुठलीही फील्डचा जर विचार केला, तर फायनान्स, HR, सेल्स, ऑपरेशन या सगळीकडे असा डेटा पसरलेला असतो आणि हा यूज करण्यासाठी एक्सेलची गरज पडते. असं म्हणायला हरकत नाही की छोटासा कंपनी किंवा मोठ्यातली मोठी कंपनी, प्रत्येक ठिकाणी एक्सेल हे वापरलं जातं.
2: अगदी बरोबर. पण सर, बरेचदा मुलं म्हणतात की मला एक्सेल येतं, मला डेटा टाईप करता येतो किंवा जमवता येतो, जे काही सोप्या शब्दात म्हणता येईल, तर बेसिक एक्सेल सगळ्यांनाच येत असतं. तर बेसिक एक्सेल आणि ऍडव्हान्स एक्सेल यात काय फरक आहे?
3: बेसिक एक्सेलचा जर विचार केला तर बेसिक एक्सेल डेटा एंट्री किंवा त्याचं फॉर्मॅटिंग करणं इथपर्यंत मर्यादित असू शकतं. ऍडव्हान्स एक्सेल म्हणजे काय? त्याच्यातनं इनआउट काढणं, इनपुट्स मिळाल्यानंतर आपले अनालिटिक्स काढणं, दॅट इज ऍडव्हान्स एक्सेल. हे ऍडव्हान्स एक्सेल आहे, त्याच्यातनं आपल्याला प्रत्येक गोष्ट ही अनालाइज करता येते. याला ऍडव्हान्स एक्सेल म्हणतात आणि ही प्रत्येकाला यायला पाहिजे.
2: पण मग जर करिअरच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर मग एक्सेलवर प्रभुत्व मिळवल्यानंतर नोकरीच्या संधी वाढतात का?
3: हो, शक्यतोवर वाढतात. आणि ड्रास्टिकली बघितलं गेलं आहे की या ठिकाणी जर एक्सेल जर कोणाला हवं असेल किंवा एखादी नोकरी असेल आणि त्याच्यामध्ये एक्सेलची गरज पडते. का पडते? कारण डेटा अवेलेबल असतो, त्याला मॅन्युअली मॅन्युपुलेट करायला किंवा डेटा अनालिसिस करून त्याचा डॅशबोर्ड बनवण्यासाठी जेव्हा

0: जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडते त्यावेळेस एक्सेल सर्वात सोपं आणि उत्तम पर्याय आहे.
1: पण मग साधारणतः अशा कुठल्या कुठल्या नोकऱ्या असतात ज्याच्यात एक्सेल यायलाच लागतं?
0: एक तर MIS डेटा अनालिसिस किंवा बिझनेस अनालिटिक्स या संदर्भामध्ये प्रत्येकाला एक्सेल यायलाच पाहिजे.
1: सर, गणिते आणि फॉर्म्युले म्हटलं की सगळ्यांनाच भीती वाटते, पण असं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता का की जिथे एक्सेलमुळे एखाद्याचे तासनतास कमी झालेले आहेत?
0: हो, शक्यतोवर सांगते. सिनारिओ असा आहे की आपल्याला ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं वर्कआउट करायचं आणि ते वर्कआउट करताना ती जर एक्सेलमध्ये जर अवेलेबल असेल, एक तर पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट की त्याला ऑटोमेट करता येतं. तर ऑटोमेट करायला खूप साऱ्या पद्धती आहेत. एक आहे VBA थ्रू, व्हिज्युअल बेसिक विथ अप्लिकेशन. त्याच्यामध्ये कोडिंग केल्यानंतर करता येतं, किंवा आर लँग्वेज सॉरी पॉवर क्वेरीनी त्याला ऑटोमेट करता येतं. आणि याच्यामध्ये तासनतास जे आहे ते साधारणतः 20 मिनिटं किंवा अर्ध्या तासापर्यंत येतात. लेट से एक छोटस एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर 7-7 तासाचा एखादा रिपोर्ट बनवायचा आहे तो आपल्याला साधारणतः तासाभरात बनवता येईल.
1: सर, बरेच विद्यार्थी आता शिकतात आहे आणि बरेच लोक आता नोकरी त्यांनी सुरुवात केली आहे आणि जे काही वर्षांपासून नोकरी करतात आहे, या सगळ्यांमध्ये एक्सेल किती महत्वाचं आहे?
0: एक्सेल सगळ्या लेवलला खूप चांगलं आहे आणि सगळ्यांना कामात येणार आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप महत्वाचा आहे. या प्रश्नामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ही की जे लोक विद्यार्थी आहेत ते जे शिकतात आहे, आणि दुसरा प्रश्न असा की जे लोक नोकरी करतात आहेत त्या याच्यामध्ये. तर आधी आपण जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल बोलू. विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये ही गरजच पडणार आहे की एक्सेल काय आहे किंवा काय होणार आहे. जसं आपण एक्सेलचा जर विचार केला तर एक्सेल करताना आपण 2003 पासून विचार करूया, कारण याच्या आधीचे जे आहेत ते सगळे जे आहेत ते आउटडेटेड झालेले आहेत. 2003 सुद्धा आउटडेटेड आहे, पण 2003 नंतर क्रांती आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण 2003 पासून VBA पण आलं. VBA म्हणजे काय? व्हिज्युअल बेसिक विथ अप्लिकेशन. आता व्हिज्युअल बेसिक विथ अप्लिकेशनचा जर विचार केला तर हे ऑटोमेशन मध्ये येतं. विद्यार्थी ज्यावेळेस एखादी गोष्ट किंवा एखादा टूल शिकतो तर त्यावेळेस काय होतं की त्याला नेहमी नवीन प्रश्न पडतो की याच्यानंतर काय, व्हॉट्स बियॉन्ड देन दिस. मग त्यावेळेस काय होतं की तो नवीन शिकायला जातो, मग तो त्याच्यावर प्रभुत्व घेतो. ज्यावेळेस प्रभुत्व घेतो तर त्यावेळेस त्याला नवीन नवीन संधी सापडत जातात जेव्हा तो नोकरी पेशात जातो. आता आपण बोलूयात दुसऱ्या ऑप्शन बद्दल. दुसरा ऑप्शन काय? तर जे लोक विद्यार्थी नसून आता त्यांना नोकरी लागलेली आहे, तर नोकरी लागलेल्या लोकांचं काय असतं की रोज नवीन डेटा येणार, त्याचसारखा डेटा येणार. आता हा जो डेटा येणार याला ऑटोमेट करताना आपले तास जे आहेत ते कमी करता येईल. आता याच्यात तास कसे कमी करायचे? तर पहिली गोष्ट ही की साधं एक्सेल नाही तर त्याला पॉवर क्वेरी किंवा पॉवर BI चा सपोर्ट देऊन किंवा VBA चा सपोर्ट देऊन आपण याला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि आपले तास कमी करता येते. याच्यामध्ये एक्झाम्पल असं की साधारणतः नुसतं आकडेवारी जर बघायचं गेलं तर फक्त आकडेवारी मला मिळणं असून चांगलं नाही आहे. त्या ठिकाणी काय हवंय मला? त्याच्यामध्ये जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर असेल तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशनने काय होतं की तुम्हाला ट्रेंड लक्षात येतात. जर ट्रेंड लक्षात आलेत तर मग आपण पुढचं अनालिसिस करू शकतो की आज मी 2026-2027 या वर्षात आहे तर माझा जो कंपनीचा ग्राफ आहे 2030-2031 या वर्षात किती असायला पाहिजे, तर हे ग्राफिकली खूप लवकर आणि चांगलं लक्षात येतं. त्याच्यासाठी Power BI किंवा चार्टिंग सिस्टीम ही वापरली गेली पाहिजे.
1: ओके, पण सर आजकाल बरेचसे सोशल मीडिया साईटवर व्हिडिओज येतात एक्सेल शिकण्याचे म्हणा किंवा एज्युकेट करण्याचे व्हिडिओज येतात, पण तुम्ही पण एक ट्रेनर आहात, तर तुमचा कुठला एक करेक्ट अप्रोच असतो जो तुम्ही कव्हर करता?
0: खूप चांगला प्रश्न. आजकालच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर विचार केला तर 2 मिनिट में मैं सिखा दूंगा, 5 मिनिट में ये हो जाता है, ऐसा कर दूंगा, वैसा कर दूंगा. पण त्याच्यासाठी सर्वात पहिली गोष्ट हे मी आवर्जून आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत बेसिक नॉलेज जर नसेल तर त्या प्रत्येकाची पातळी कुठे असू शकते किंवा ते समोर जाऊन कुठे पडतील याचा काहीही नेम नाही. तर अप्रोच करताना किंवा एखादी गोष्ट शिकताना त्याचं नेहमी बेसिक हे लक्षात असलं पाहिजे की बेसिक काय आहे. त्याच्यानंतर मग मॉडरेट लेवल जायला पाहिजे, त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवल जायला पाहिजे. मी हे एक्सेल बद्दल बोलतोय. त्याच्यानंतर मग ऑटोमेशन. ऑटोमेशन म्हणजे मागे सांगितल्यानुसार VBA, त्याच्यानंतर पॉवर क्वेरी, त्याच्यानंतर मग Power BI. आणि जर खूपच इच्छुक असाल तर Power BI नंतर मग अज्युर जाऊ शकतो किंवा फॅब्रिकला हात लावू शकतो.
1: अच्छा, पण तुम्ही जेव्हा शिकवता, तुम्ही जेव्हा ट्रेनिंग देता तेव्हा तुम्ही फक्त फॉर्म्युले शिकवता की कॉर्पोरेट वर्ल्डची पण त्यांना ओळख करून देता?

0: शिकवताना काय होतं की सर्वात पहिले एक तर पहिली गोष्ट ही की मॉप कसं आहे या गोष्टीवर मी सर्वात पहिले लक्ष केंद्रित करतो. लक्ष केंद्रित केल्यानंतर ते लोक कुठल्या लेवलवर आहेत हे लक्षात घेऊन त्याच्यानंतर मग पुढे मार्गक्रमण करतो. मार्गक्रमण हे सरळ सरळ त्यांच्या बुद्धिमत्तेशी संलंगित केलं गेलं असतं. आता सिनारिओ असा आहे की जर एखादा बॅच आहे ती एकदमच बेसिक आहे तर मग त्यांना बेसिक पासून समोर घेऊन जाता येतं. दुसरी गोष्ट जर एखादी बॅच थोडीशी बेसिक माहिती आहे किंवा मॉडरेट लेवलला आहे तर मग त्यावेळेस आपण काय करतो त्यांना बेसिक फॉर्मुले एकदा रिवाइज करून मग आपण पुढे घेऊन जातो की त्यांना बेसिक नंतरचे ऍडव्हान्स फॉर्मुले आहे किंवा ऍडव्हान्स टेक्निक्स जे आहेत या सगळ्या त्यांना ट्रेंड करतो.
1: पण सर सध्या सगळीकडे एआयचे वारे आहेत, सगळीकडे एआय यूज होतो आहे, तर एक्सेल किंवा ऍडव्हान्स एक्सेल मध्ये पण एआयचा तितकाच वापर होऊ शकतो का?
0: हो, एआय आता जे ट्रेंड चाललं आहे जे वारे जे चालले आहेत ते एआयचे खूप चांगले आहेत आणि व्यवस्थित आहे. फक्त एवढंच आहे की या ट्रेंडला किंवा या वाऱ्यांना जर आपण जर अकोमोडेट जर केलं तर सिनारिओ असा आहे की आपलं काम खूप लवकर होऊ शकतं. तर थोडस जुन्या काळामध्ये जर बघितलं किंवा जेव्हा एआय नव्हता त्यावेळेस आणि नंतर मग काय झालं ते सांगतो. पहिले तासन तास रिपोर्ट बनायचे किंवा मग व्हीबीए थ्रू त्या तासांचे काही म्हणजे लेट से फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला 6 तासामध्ये एक रिपोर्ट बनतोय. आम्ही बनवलेत जुन्या काळामध्ये जेव्हा 2003 व्हर्जन अव्हेलेबल होतं त्यावेळेस 6-6 तास एक रिपोर्ट बनायचा. मग तो रिपोर्ट झाल्यानंतर मग तो चेक व्हायचा, चेक झाल्यानंतर मग पब्लिश व्हायचा. इट टेक्स लॉट ऑफ टाइम. तर यावेळेस काय झालंय की आता एआय आल्यामुळे काय होतं की तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, तो इंटेलिजंट आहे पण तो आर्टिफिशियल आहे. जसं तुम्ही सांगाल तसं होईल.
1: बरोबर.
0: जर तुम्ही सांगताना जर चुकलात, जसं आज मी श्रोत्यांशी बोलतोय, श्रोते कुठल्या कुठल्या लेवलवर ऐकतात आहे, जर एखादा शब्द जर माझ्याकडनं जर चुकीचा बोलला गेला तर काय होईल? मेसेज चुकीचा जाणार. आता हा जो मेसेज चुकीचा जाणार तर तो तसाच डिकोड होईल श्रोत्यांपर्यंत. तसंच आहे जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जर मी सांगितलं की एखादी कमांड देताना किंवा एखादा प्रॉम्प्ट लिहिताना जर चुकीचा जर ठरला तर तो त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो.
1: अच्छा सर, एक्सेल फाईल सेव्ह करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती काय आहेत?
0: एक्सेल फाईल सेव्ह करताना 3-4 पद्धती प्रामुख्याने बघितल्या गेल्या आहेत. पहिली गोष्ट, जेव्हा रेग्युलर आपण एखादी एक्सेल फाईल जेव्हा सेव्ह करतो त्यावेळेस ती असते .xlsx, ही नॉर्मल आहे. 2007 व्हर्जन नंतर ही प्रामुख्याने विश्वात आलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला .xlsb, बीफ स्टँड फॉर बायनरी. याच्यामध्ये काय होतं की साईज जो आहे एक्सेलचा हा थोडा कमी करता येतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण एखादी फाईल कोणाला पाठवतो तर ती पाठवताना जर ती खूप जास्त हेवी असेल, 15 MB, 20 MB, 25 MB, तर त्यावेळेस काय होतं की ही फाईल जाताना एक तर हळू जाते किंवा अपलोड करावी लागते कुठेतरी. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस अपलोड केली आहे तर ऑब्वियस कोणाला तरी ती डाउनलोड करावी लागणार, मग त्याच्यानंतर ती ओपन होणार. सो सिनारिओ काय होतं की ज्यावेळेस आपण ही सगळी प्रोसेस करतो याला टाइम लागतो, याला वेळ लागतो. जसा वेळ लागतो तसंच ती ओपन व्हायला पण वेळ लागणार. समोरचा माणूस थकण्यापेक्षा .xlsb मध्ये सेव्ह केली गेली पाहिजे. त्याच्यानंतरचा येतो .csv, खूप कॉमन आहे, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू. जेव्हा कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू जी आहे याच्यात काय होतं की आपण खूप सारा रेकॉर्ड हा एकाच ठिकाणी आपण देऊ शकतो पण याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे. जर आपण csv फाईलमध्ये 3-4 शीट्स जर ओपन केल्या असतील आणि त्याच्यावर वर्किंग करून ती सेव्ह केली, परत दुसऱ्या क्षणी जर आपण ओपन करायला गेलो तर जी फाईल ऍक्टिव्ह होती, जी शीट ऍक्टिव्ह होती तीच तुम्हाला दिसेल, बाकीच्या सगळ्या गेलेल्या असतील. ऍडिशन टू दिस, याच्या सोबत काय होणार, जे काही फॉर्मॅटिंग केलेलं आहे, जे काही फॉर्म्युलेज लावलेले आहेत हे सगळे चालले जातील आणि तो ऍज इट व्हॅल्यू एवढंच दिसेल. याच्यानंतर .xlsm हा जो फॉर्मॅट आहे हा मॅक्रो एनेबलसाठी आहे. मॅक्रो एनेबल म्हणजे काय, आपण एक्सेलला मागे कोडिंग करून ऍज अ क्लर्क म्हणून त्याला काम करून घेऊ शकतो. तर या प्रामुख्याने यूज होणाऱ्या सेव्ह करण्यासाठी पद्धती आहेत. याच्यामध्ये दुसरी एक पद्धत असते एक्सेल टू PDF कन्व्हर्जन. ही एक पद्धत सुद्धा एक चांगली आहे.

0: ते एक्सेल टू पीडीएफ कन्व्हर्टर मध्ये काय त्याच्यात प्रॉब्लेम येऊ शकतो?
1: हो, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. कधी? जर तुम्ही जर पेज सेटअप जर व्यवस्थित नसेल केलं तर त्याच्यामध्ये नक्कीच प्रॉब्लेम येणार. तर पेज सेटअप करणं ही एक कला असायला हरकत नाही. किंवा लक्षात यायला पाहिजे की आपण काय करतोय आणि ते कसं दिसणार आहे. तर याच्यासाठी एक छोटासा गुरुमंत्र म्हणून सांगतो मी की ज्यावेळेस एक्सेल टू पीडीएफ जेव्हा आपण कन्व्हर्ट करणार आहोत त्यावेळेस काय करायचं की पेज जो आहे हा पेज सेटअप व्यवस्थित करून घ्यायचं. हेडर व्यवस्थित असलं पाहिजे, तुमचं बॉर्डर्स व्यवस्थित असली पाहिजे. त्याच्यानंतर त्याला एकदा प्रिंट ऑप्शन देऊन बघायचा तो व्यवस्थित येतो आहे का हे बघण्यासाठी. प्रिंट मध्ये येत असेल याचा अर्थ प्रिंट काढून नाही बघायची, फक्त प्रिव्ह्यू मध्ये बघा. जर तो जर व्यवस्थित येत असेल तर तुमचं एक्सेल टू पीडीएफ हे व्यवस्थित येणार, 100% गॅरंटी.
0: आता आपण फॉर्मॅटिंग विषयी जर बोलतो आहे तर एक्सेल मध्ये फॉर्मॅटिंगच्या काही टेक्निक्स आहेत का?
1: हो, फॉर्मॅटिंग करताना कसं असतं की ज्यावेळेस आपण एखाद्या कंपनीला जेव्हा डेटा देतो तर त्यावेळेस त्याला काही कलर कोडिंग्स असतात. आता ह्या ज्या कलर कोडिंग्स आहेत या प्रत्येक विद्यार्थ्याच्या किंवा एखाद्या कॉर्पोरेट एम्प्लॉईच्या आयुष्यात रोज घडतात. कलर कॉम्बिनेशन अट्रॅक्ट्स एव्हरीवन. कारण काय की आपण जर विचार केला तर माझा हेडर कुठल्या रंगाचं असलं पाहिजे, फुटर कुठल्या रंगाचं असलं पाहिजे, इफ इट इज इन बिटवीन त्याच्या दोघांच्या मध्ये जर एखादी जर सब टोटल किंवा एखादा हेडिंग जर असेल तर ते कुठल्या रंगात असलं पाहिजे, हे वेगवेगळे चित्रविचित्र कलर देऊन नाही होणार. आपल्याला काय हवंय की एक युनिफॉर्मिटी असायला पाहिजे. तर रिपोर्ट आपण ज्यावेळेस बनवतो किंवा करतो तर त्यावेळेस त्याला सर्वात मोठा जो आस्पेक्ट असतो हा आस्पेक्ट हा तुमच्या रंगसंगतीवर असतो. जर रंगसंगती जर व्यवस्थित असेल तर आपण हा पुढे घेऊन जाऊ शकतो. किंवा त्या ठिकाणी जर एखादा कॉर्पोरेट एम्प्लॉई असेल तर तो काय करतो की हे रंगसंगती वापरून तो त्याचं प्रमोशन, इन्क्रीमेंट किंवा नवीन जॉब सुद्धा घेऊ शकतो.
0: अच्छा, पण मग एक्सेलचा पाथ कसला असला पाहिजे?
1: एक्सेलचा पाथ म्हणजे काय की एक्सेल कसं शिकलं गेलं पाहिजे. एक, डीपली शिकणं फार गरजेचं आहे. दुसरं, बेसिक, त्याच्यानंतर मॉडरेट लेवल, त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवल, त्याच्यानंतर तुमचं पॉवर क्वेरी, पॉवर बी आय आणि मग फॅब्रिक. हा एक पाथ आहे. आता हा पाथचा जर विचार केला हा प्रश्न येऊ शकतो श्रोत्यांच्या मनामध्ये. तर आपण पहिला वर्ग शिकलो, मग दुसरा, मग तिसरा, मग पाचवा, मग दहावी केली, बारावी केली, मग ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यानंतर पीएचडी केली. आपण पहिल्यांदा एकदम पीएचडी करतो का? तर नाही. का नाही करत? कारण त्याच्यासाठी बाकीचे विषय किंवा बाकीच्या इयत्ता आपल्याला कम्प्लीट करणं गरजेचं असतं. तसंच ज्यावेळेस आपण विचार करतो की आज पॉवर बी आय खूप मोठा टूल आहे किंवा खूप डिमांडिंग आहे, त्याच्या मागे पळून काय उपयोग? आधी तुम्हाला तुमचं बेसिक कम्प्लीट करणं गरजेचं आहे. बेसिक मध्ये एक्सेल, मग पॉवर क्वेरी, ऑटोमेशन, देन पॉवर बी आय. याच्याशिवाय जर तुम्ही गेला डायरेक्ट पॉवर बी आय आज बूम मध्ये आहे, पॉवर बी आय विथ ए आय याचा जर विचार केला तर तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. पण मी असं सांगेल की कुठेतरी जाऊन पडाल किंवा कुठेतरी जाऊन मागे यावं लागेल. त्याच्यापेक्षा आत्ताच मागे या, एक्सेल शिका व्यवस्थित, त्याच्यानंतर मग पुढे जा.
0: सर, जाता जाता तुम्ही आमच्या तरुण मंडळींना ज्यांना एक्सेल शिकायचं आहे आणि बरंच काही करायचं त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: मी हे सांगेल की ज्यावेळेस एखाद्याला जर एक्सेल शिकायचं आहे आणि हे एक्सेल शिकताना रेग्युलर जर प्रॅक्टिस जर केली, एक तर सर्वात पहिले कुठेतरी जाऊन हा विचार करा की सर्वात पहिले मला एक्सेल का शिकायचं आहे, कारण काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस कोणाला जेव्हा ज्याला शिकायचं असेल तर त्यावेळेस काय करतात की सोशल मीडिया साईटवरनं मी शिकतो. ज्यावेळेस सोशल मीडिया आलं त्यावेळेस काय होतं, सर्वात पहिली गोष्ट ती वन वे कम्युनिकेशन आहे सोशल मीडियाचं. तर वन वे मध्ये शिकणं कधीही होऊ शकत नाही किंवा काही जण करतात पण ते तेवढ्या लेवलवर जात नाही. तर नेहमी आपल्याकडे आपल्या घराच्या आजूबाजूला एखादं इन्स्टिट्यूट असेल तर तिथे जाऊन शिका. गुरुजींना सांगा की मला काय शिकायचंय तर ते तुम्हाला व्यवस्थित पाथ देतील. ठीक आहे, शिकवत त्यांच्याकडनं शिकल्यानंतर एक गुरुमंत्र परत एकदा सांगतो की प्रॅक्टिस फार गरजेची आहे. मी आपल्या श्रोत्यांना हे खूप आवर्जून सांगतो, आज शिकलं लगेचच त्याची प्रॅक्टिस करून बघा. एखादी गोष्ट नाही समजली तर विचारा पण मनात ठेवू नका की याच्यानंतर काय.
0: खरंच सर, आजच्या गप्पांमधनं एक गोष्ट नक्कीच लक्षात आली की एक्सेल फक्त रो आणि कॉलम्सच नाही आहे, त्याच्या पुढे बरंच काही आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आकाशवाणी नागपूरतर्फे तुमचे खूप

0: आभार.
1: थँक्यू.
0: मित्रांनो, एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, तुमची डिग्री तुम्हाला मुलाखतीपर्यंत नेईल, पण तुमचं स्किल तुम्हाला प्रोफेशन मिळून देणार आहे. त्यामुळे आजच काहीतरी नवीन शिकण्याचा संकल्प करा. आपण भेटूया पुढच्या भागात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आपण ऐकत होतो ऍडव्हान्स एक्सेल या विषयावर प्राजक्त पांडे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत. आजच्या दिनविशेषाच्या निमित्ताने आपण एका महत्वाच्या विषयावर संवाद साधला आणि त्यातून काही विचार जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला. अशाच विषयांच्या माध्यमातून आपण आपल्या आजूबाजूच्या जगाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी आपल्याला देत असतो, कारण प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही नवीन शिकून जात असतो. याच सकारात्मक विचारांसह आता मी समर बोबडे आपली रजा घेतो. आपण ऐकत होतात आकाशवाणी नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत, नव्या विचारांसह आणि नव्या ऊर्जेने. तोपर्यंत स्वतःला सतत नव्या गोष्टी शिकण्यासाठी तयार ठेवा, आपल्या आजूबाजूच्या जगाकडे जिज्ञासू नजरेने पाहत रहा आणि आपल्या सकारात्मकतेचा प्रकाश इतरांपर्यंतही पोहोचवत रहा. नमस्कार.

0: एक बनकर उभरा है। प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना के 2 वर्ष पूरे होने के अवसर पर नई दिल्ली में एक कार्यक्रम में उन्होंने कहा कि इस योजना की सफलता का मुख्य कारण यह है कि देश के नागरिकों ने यह समझ लिया है कि वे अपनी छतों पर बिजली खुद पैदा कर सकते हैं और बिजली बिल शून्य हो सकता है। इसके अलावा श्री जोशी ने आज विभिन्न मंत्रालयों और संस्थानों के अधिकारियों के साथ बैठक में सरकारी भवनों के छतों पर सौर ऊर्जा प्रणाली लगाने की प्रगति की भी समीक्षा की। भारत सैफ महिला फुटबॉल चैंपियनशिप के फाइनल में पहुंच गया है। गोवा के मडगांव में कल भारत ने सेमीफाइनल में भूटान को 1-0 से हराया। भारतीय टीम 6 साल बाद सैफ चैंपियनशिप के फाइनल में पहुंची है। फाइनल शनिवार शाम 6:30 बजे से खेला जाएगा। 5 बार की विजेता भारतीय टीम और मौजूदा चैंपियन बांग्लादेश आमने सामने होंगे। जकार्ता में इंडोनेशिया ओपन सुपर सीरीज बैडमिंटन टूर्नामेंट में आज का दिन भारत के लिए मिला जुला रहा। पुरुष डबल्स में एमआर अर्जुन और हरिहरन की जोड़ी क्वार्टर फाइनल में पहुंच गई है। भारतीय जोड़ी ने मलेशियाई जोड़ी एरोन ताई और कैंग खाई रिंग को कड़े मुकाबले में हराया, लेकिन पुरुष सिंगल्स में आयुष शेट्टी कड़े संघर्ष के बावजूद पराजित हो गए। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीच हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेला संबोधित करणार। विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास। यवतमाळ इथून शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी तर वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून भाजपा उमेदवार अरुण लखानी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित। आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन पंधरवड्यासह विविध कार्यक्रमांचं उद्या नागपूरात आयोजन। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेला आभासी पद्धतीनं संबोधित करणार आहे। जगभरात योगाभ्यासाला प्रचंड लोकप्रियता मिळत असून या व्यासपीठानं जगभरातल्या योगप्रेमींना एकत्र आणल्याचं पंतप्रधानांनी यासंदर्भात समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। योगासनासाठीच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला हा एक महत्वपूर्ण टप्पा असल्याचं त्यांनी सांगितलं। या स्पर्धेत आशिया युरोप अमेरिका आफ्रिका आणि ओशियाना मधल्या सुमारे 75 देशातले 500 अधिक खेळाडू सहभागी होत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ असून विदर्भातील 5 जागांसह राज्यातील सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या नेत्यांनी अपक्ष उमेदवारांशी चर्चा केल्यानं बहुतांश अपक्ष अर्ज मागे घेतील असं त्यांनी सांगितलं। कळमना बाजार समितीला राष्ट्रीय स्तरावरील बाजार समितीचा दर्जा मिळाल्यानं विदर्भाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल असंही ते म्हणाले। दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळा माने यांनी आज अर्ज मागे घेतला। यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेसचे साहेबराव कांबळे भाजपाचे बंडखोर नितीन भुतडा राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग आणि अपक्ष फारुख सय्यद यांनी अर्ज मागे घेतल्यानं चतुर्वेदी हे एकमेव उमेदवार उरले, त्यामुळे निवडणूक अविरोध झाली असून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। तर वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार अरुण लखानी यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शैलेश अग्रवाल आणि सुधीरचंद्र कोठारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं अरुण लखानी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याच्या हेतूनं प्रस्तावित स्टील प्रकल्प आणि विमानतळासाठी सुरू असलेल्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात आजपासून गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

आज हजारो शेतकरी महिला आणि मुलं बैलगाड्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पोहोचत दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. कुणबी समाज सेवा समिती, तेली समाज संघटना, कलार समाज संघटना, काँग्रेस पक्ष, आझाद समाज पक्ष आदींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सरकारच्या धोरणाविरुद्ध यापूर्वी जीआरची होळी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन, धरणे आंदोलन तसंच निवेदन देऊन शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शासन शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यास तयार नसल्यानं बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत असल्याचं आंदोलनाचे प्रणेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितलं. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्ली इथं झालं. केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. महाराष्ट्रातल्या 4 पंचायतींना विविध वर्गात पुरस्कार मिळाले. यामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या ईटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथकडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर हर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रफीत बनवली होती. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरण संवर्धन पंधरवड्याची सुरुवात करण्यात येत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या सुयोगनगर इथं वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरात वर्षभरात 5 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. शहरातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच दिवशी वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. 5 ते 21 जून दरम्यान तलाव, उद्यानं, धार्मिक स्थळं, दहनघाट आणि वारसास्थळांच्या स्वच्छतेसह विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचा आयोजन करण्यात आलंय. लोकसहभागातून शहराचं हिरवं आच्छादन वाढवणं आणि स्वच्छता राखणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. नागपूरकरांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन महापौर नीता ठाकरे यांनी केलंय. सामाजिक वनीकरण विभाग नागपूर यांच्या वतीनं उद्या ग्रीन राईड सायक्लोथॉन आयोजन करण्यात आलंय. 0 मैल इथून सुरू होणाऱ्या सायक्लोथॉनचा मुख्य उद्देश पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनमानसात पोहोचवणं, नागरिकांमध्ये सायकलिंगची संस्कृती रुजवणं तसंच पर्यावरण संरक्षण, प्रदूषण मुक्ती आणि आरोग्याविषयी जनजागृती करणं हा आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकानं सुरक्षेच्या दृष्टीनं स्वतःची सायकल आणि हेल्मेट सोबत आणणं बंधनकारक असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलंय. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सीआयसीआर नीरी इथं उद्या दुपारी 12:15 विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी टाटा इन्स्टिट्यूट फॉर जेनेटिक्स अँड सोसायटीचे संचालक डॉ राकेश मिश्रा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहे. पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती, पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन आणि संस्थेच्या वैज्ञानिक योगदानाची माहिती देणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तसंच वायू, जल, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण पुनर्स्थापन क्षेत्रातील विज्ञान आधारित उपाययोजनांवरही यावेळी प्रकाश टाकण्यात येणार आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत सुमारे 12.35 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 2.47 लाख रुपये आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 जवळ संशयास्पद हालचाल करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या 19 वर्षीय तरुणाची तपासणी केली असता त्याच्या ट्रॉली बॅगेत 6 पाकिटांमध्ये गांजा आढळून आला. आरोपी दीपकला अटक करून एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाअंतर्गत वडसा गडचिरोली नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी 6 आणि 7 जून रोजी प्री नॉन इंटरलॉकिंग आणि तत्सम कामं करण्यात येणार आहे. या कामांमुळे बल्लारशा गोंदिया, गोंदिया बल्लारशा, गोंदिया वडसा तसंच वडसा चांदा फोर्ट या मार्गांवरील 7 मेमू आणि प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या. रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना प्रवासापूर्वी संबंधित गाड्यांची माहिती तपासण्याचं आवाहन केलंय. या कामानंतर वडसा यार्डचा थेट जोड गडचिरोली नवीन रेल्वे मार्गाशी होणार असून त्यामुळे या भागातील रेल्वे संपर्क आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. गेले काही दिवस केरळात पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात

यवतमाळ जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उद्या अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर इथं वादळाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये देखील वादळाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. गोव्यात मडगाव इथं काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं भूतानचा 1-0 असा पराभव केला. भारत 6 वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून विजेतेपदासाठी भारताचा सामना येत्या शनिवारी बांगलादेशबरोबर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेला संबोधित करणार. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. यवतमाळ इथून शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी तर वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून भाजप उमेदवार अरुण लखानी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित. आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन पंधरवड्यासह विविध कार्यक्रमांचं उद्या नागपुरात आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजे 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुधीर फडके आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातील पाहुणी या चित्रपटातील हे गीत.

0: कामगार सभा हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या आपल्या कामगार सभेत भेटीला आले आहेत अनेक कामगार पुरस्कारांनी सन्मानित अविनाश दौंड. मंडळी, आज त्यांच्या एकूणच त्यांना जे पुरस्कार मिळाले आहेत आणि कामगारांसाठी अनेक वर्ष ते कामगारांच्या संघटनांमध्ये आणि कामगारांच्या भल्यासाठी कार्यरत आहेत, त्या सगळ्याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर अविनाशजी, कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: अविनाशजी, आता सुरुवातीला आम्हाला सांगा की कामगारांसाठी काम करायला तुमची सुरुवात नेमकी कधीपासून झाली?
1: नमस्कार कामगार मित्रांनो. कामगार संघटना म्हटलं की अनेक जणांना अनेक विषय आठवतात. वास्तविक पाहता मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देऊन वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1984 मी शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय चर्नी रोड मुंबई इथे शासकीय सेवेत रुजू झालो.
0: बर.
1: आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर शासकीय कामकाज करत असतानाच मला त्या ठिकाणच्या संघटन शक्तीची जाणीव झाली. कामगार आजूबाजूला होते, जवळजवळ 1800 कामगार दोन पाळ्यांमध्ये काम करत होते, परंतु त्याचं संचलन फक्त व्यवस्थापन करत नव्हतं तर त्याच्या जोडीनं त्या ठिकाणची संघटनाही करत होती.
0: बर.
1: आणि मग कामगारांच्या भल्यासाठी म्हणून मग त्यांचं वेतनमान, भत्ते, सोयी सवलती ह्या सगळ्या विषयांबरोबरच कामगारांचं सभासद कल्याण कसं होईल, जे संघटनेचे सभासद आहेत त्याच्यासाठी अनेक कल्याणकारी उपक्रम त्या ठिकाणी राबवले जात होते. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशिक्षण शिबिरांचंही आयोजन होत होतं, जेणेकरून व्यक्तिमत्वाचाही विकास होत होता. कामगार शिक्षण वर्ग त्या ठिकाणी चालत होते आणि या सगळ्यामुळे मी कामगार संघटनेकडे आणि कामगार चळवळीकडे आकर्षित झालो.
0: बर. तुम्ही कामगारांसाठी सुद्धा बरंच काम केलेलं आहेत, त्यांचे जी वेगवेगळे अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी सुद्धा तुम्ही अनेक त्यांच्या कार्यामध्ये सामील झालात, तर ते असे कोणकोणती कामं तुम्ही केली आहेत?
1: मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की या माझ्या संघटनेमध्ये खूप चांगली अशी परंपरा आहे आणि 96-97 वर्षाचा इतिहास आहे संघटनेचा. 1930 साली परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या संघटनेमध्ये येऊन वार्षिक सभेमध्ये कामगारांना मार्गदर्शन केल्याचा उल्लेख

0: कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आढळतो
1: बरं.
0: आणि कामगारांचे प्रश्न, दैनंदिन प्रश्न, व्यवस्थापनाबरोबर होत असलेले काही संघर्ष याची सोडवणूक करत असतानाच ही संघटना ही बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेला संलग्न आहे आणि मग तिथून पुन्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला संलग्न आहे आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती इंटरनॅशनल ग्राफिक फेडरेशनला संलग्न आहे आणि या पातळ्यांवरती काम करत असताना मूळ गाभा जो आहे तो सभासदाचं हित, मग सभासदाचं हित जोपासत असताना त्याचे वेतन, त्याचे भत्ते, त्याच्या इतर काही बाबी असतील सेवा शर्तींच्या त्याबाबतचे प्रश्न सोडवत असतानाच जे धोरणविषयक प्रश्न आहेत त्यावरही आम्ही नेहमी फोकस करत होतो. दुसरी गोष्ट अशी की आमच्याकडे खूप अशिक्षित असा वर्ग त्या 84 ते 90 काळापर्यंतही होता आणि तो यंत्र विभाग, बांधणी विभाग अशा ठिकाणी अल्पशिक्षित कामगार काम करत होते. खूप वेळा असं व्हायचं की त्यांच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे गैरहजेरीचं प्रमाणही होतं. आमच्यापैकी काही मंडळींनी काही योजना सुरू केल्या, त्यातली एक योजना या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की रेल्वेचा पास जो असतो तो 3 महिन्यांचा असतो आणि ते पैसे नसल्यामुळे, तो पास काढायला पैसे नसल्यामुळे काही कामगार घरीच राहायचे.
1: बरं.
0: कारण पगार आला की तो ओढून टाकायचा. व्यसनाधीन काही मंडळी होती. मग संघटनेने असं केलं की त्या कामगाराचा पास काढायचा, त्याला त्याच्या टेबलवर त्याच्या खात्यात नेऊन द्यायचा आणि दरमहा त्याच्या पगारातून ती रक्कम वसूल करायची. आता महिन्याच्या पगाराची रक्कम ही जास्त असते आणि 3 महिन्याच्या पासाची रक्कम ही कमी असते आणि त्यातूनही जे पैसे उरायचे ते संघटना वापरत नसे तर बोनस म्हणून वर्षाकाठी पुन्हा त्यांना देऊन टाकायचं. म्हणजे त्याची रेग्युलर येण्याची जी शाश्वती होती ती वाढली आणि तोही सावरला गेला आणि त्याचं कुटुंबही सावरलं गेलं.
1: अतिशय छोटी गोष्ट होती पण कामगारांसाठी ती तेव्हा खूप मोठी
0: होती. आणि खूप वेळा असं होतं की 4th वेतन आयोगाच्या सुमारास शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन खूपच कमी होतं आणि त्यावेळेला सुद्धा लोक 30 तारखेला पगार झाल्यानंतर 1 तारखेपासूनच रेशन भरायला कामगार किंवा त्याचे कुटुंबीय रांगेत जाऊन उभे राहायचे. पुन्हा 10 तारखेला त्याला ओव्हरटाईम मिळाला की 15 तारखेपासूनच रेशन भरायला ते रांगेत उभं राहायचे अशी परिस्थिती होते. मग मुलांची पुस्तकं वह्या कुठून आणणार? आता तर खूपच संस्था झाल्या त्या देतात, पण आमच्या संघटनेने हे काही उपक्रम राबवले. ते वह्या पुस्तकं आम्ही लेबर फंडातून आमच्या द्यायचो आणि लेबर फंड जो आहे तो सगळ्यांकडनं आम्ही समान 5 रुपये त्यावेळेला होते ती वर्गणी आम्ही जमा करायचो आणि त्यातून जे निधी जमा व्हायचा आणि अर्ज आल्यानंतर आणि आमची खात्री पटल्यानंतर की हा मुलगा उच्च शिक्षण घेतोय मग त्याला आपण ही मदत करायला पाहिजे, मग ती मदत आम्ही पुस्तक पेढीतून करत होतो. त्या पुस्तक पेढीच्या जोरावर अनेक मंडळी डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, काही परदेशातही गेले आणि अजूनही आमच्या संपर्कात आहे याचा मला अभिमान वाटतो.
1: वा मस्त. म्हणजे खरंच ह्या कामगारांसाठी अगदी मनोभावे जे काम करणं गरजेचं होतं ते तुमच्या तर्फे केलं गेलं. अविनाशजी, हे सगळं करत असताना तुम्ही कामगार साहित्यिक सुद्धा आहात, तर साहित्य क्षेत्राकडे तुम्ही कसं वळलात?
0: मला शालेय जीवनापासून साहित्याची आवड होती. खरं तर काव्य हा प्रकार माझ्या फार जवळचा.
1: बरं.
0: आणि त्यावेळच्या नियतकालिकामध्ये 8वी 9वी असेल 10वी असेल काही कविता माझ्या निवडल्या गेल्या आणि शालेय वार्षिकामध्ये त्या छापल्या गेल्या. नंतर मी डहाणूकर महाविद्यालयात गेलो आणि त्या ठिकाणी प्राध्यापक जोग सर होते आणि ते खूप सव्यासाची होते, खूप त्यांचा दृष्टिकोन चांगला होता, त्यांनी आणखी वाचनाची आवड लावली आणि मग मी खूप वाचत सुटलो.
1: बरं.
0: म्हणजे 5 वर्ष मी जवळजवळ खूप लेखकांचं बरंच साहित्य वाचलं आणि त्यातून गोडी निर्माण झाली आणि तिथल्या मराठी वाङ्मय मंडळात सुद्धा मी सदस्य झालो आणि त्यानंतर त्या ठिकाणी मी सहसचिव सुद्धा झालो. या दरम्यानच्या काळामध्ये माझ्या कॉलेजच्या म्हणजे महाविद्यालयीन काही मित्रमैत्रिणींनी तू जर काही लिहित असशील तर स्पर्धेत का उतरत नाहीस असं मला विचारलं आणि मग ज्युनियर कॉलेज पासून ते अगदी आंतर महाविद्यालयीन पातळीपर्यंत नंतर सिनियर मध्ये अनेक पारितोषिके, मग लेखाची असतील, कवितेची असतील, निबंधाची असतील आणि वक्तृत्वाची सुद्धा, ही मला मिळाली आणि साहित्याकडे अशा पद्धतीने मी ओढला गेलो.
1: बर. आता अविनाशजी, एवढं तुम्ही सांगितलं तर एखादी कविता आमच्या कामगार बंधूंसाठी सादर कराल का?
0: हो निश्चित. मी ज्या मुद्रणालयामध्ये काम करायचो त्याला खरं गॅझेट बजेटची प्रेस असं म्हणायचे.
1: बरं.
0: त्या ठिकाणी राजपत्र छापलं जायचं आणि अर्थसंकल्पीय जी प्रकाशनं असतात ती छापली जायची. आमच्याकडे 2 पाळ्या होत्या आणि दोन्ही पाळ्यांना समान काम दिलं जायचं. 8-8 तासाच्या 2 पाळ्या होत्या पण त्यांच्यामध्ये एक चुरस असायची, एक कामाची एक चुरस असायची की आपल्याला दिलेलं काम आपण किती वेळात आणि कसं पूर्ण करतो, 2 दिवसात करतो, 4 दिवसात, समान काम वाटलं जायचं. त्यावरची ही कविता आहे चुरस. गॅझेटची डेट आपल्याला गाठायची आहे

0: त्या पाळीच्या आधी आपल्या वाट्याचं छापायचं आहे. शिप मॅनेजरने काढताच हे फरमान, जुळवू लागली खिळे, जुळाऱ्यांची अख्खी रांग. पाहून हो कामाचा ओव्हरसिअर सुद्धा धावला. मशिनी झाल्या सुरू, प्रेस धडधडू लागला. 8 पेजी फॉर्मची लागतात थप्पीवर थप्पी, सरसावले सारे हात. बाईडिंग झाली सोपी, घेऊन उरी ध्यास. पाळी राबली जोशात, नेहमीचे गॅजेट छापून दिले टायमात. 100 वर्ष जुनी प्रेस गॅजेट बजेटची सतत रंगायची चुरस 2 पाळ्यांची. महत्वाचा असतो हरेक भाग गॅजेटचा, महत्वाचा असतो हरेक भाग गॅजेटचा. ना पाहिला ना वाचला आम्ही कधी दस्तावेज आयुष्याचा.
1: छान, म्हणजे कामाप्रती तुमची असलेली पूर्णपणे एकरूपता या कवितेतून सुद्धा दिसते अविनाशजी. आणि त्यामुळेच असेल कदाचित तुम्हाला कामगार क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेत, तर त्याविषयी आम्हाला सांगा.
0: आमच्या संघटनेबाबत सांगायचं झालं तर संपूर्ण राज्यामध्ये, तसं देशाचा इतिहास हळूहळू अभ्यासावा असं मला वाटतं, अर्थात माझा तो अभ्यासाचा विषय आहे. पण या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालयात ब्रिटिश काळापासून ज्या रजिस्टर्ड झालेल्या संघटना आहेत त्यामध्ये 7 क्रमांक माझ्या संघटनेचा लागतो, प्रेसच्या. आणि आज त्यात अस्तित्वात असलेल्या 2 संघटना आहेत, एक म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्टची आहे आणि दुसऱ्या क्रमांकाची माझी संघटना आहे. या संघटनेत सुद्धा काम करत असताना कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून सातत्यानं 10 वर्ष कार्यकारिणीत काम केलं असेल किंवा पदाधिकारी म्हणून काम केलं असेल तर एक महत्वाचा पुरस्कार दिला जातो, तो मला मिळाला. त्यानंतर सातत्यानं 25 वर्ष काम केलेले आम्ही मोजकेच काही पदाधिकारी होतो. 87 सालापासून मी काम करायला लागलो आणि जेव्हा 25 वर्ष मला पूर्ण झाली त्यावेळेला माझ्याच संघटनेने पुन्हा एकदा तो मानाचा पुरस्कार दिला. हे पुरस्कार राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरचे नसले तरी माझ्या दृष्टीने त्याला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे.
1: म्हणजे तुम्ही जे काम करत होता त्याची पावती तुम्हाला मिळाली असं वाटायचं तो काळ होता.
0: हो, असं आहे की कामगार संघटनांमध्ये काही प्रकार आहेत. काही स्वयंघोषित नेते स्वतः संघटना निर्माण करतात आणि त्यांची कार्यपद्धती वेगळी असते. आम्ही शासकीय यंत्रणेमध्ये काम करणाऱ्यांना आमचं वेतन आम्हालाच मिळत असतं आमच्या कामाचं, आणि मग वेगळं कुठलंही मानधन वगैरे न घेता आम्ही काम करतो, म्हणून आम्हाला या पुरस्कारांची महती मोठी आहे. ही एक आमच्या कामाची पावती आहे. दुसरा पुरस्कार मला 2011 साली श्रमिक प्रतिष्ठानचा मिळाला, तो कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे पुरस्कार मिळाला. आणि त्याच्यासाठी 11 जणांचं सिलेक्शन महाराष्ट्रातून झालं होतं, जे युवा मंडळी आहेत पण सातत्याने काम करत आहेत, त्यांच्याकडून पुढे काही अपेक्षा आहेत असं ठरवून बँक, LIC, GIC, सार्वजनिक सेवा, शासकीय कर्मचारी यांचं जे श्रमिक प्रतिष्ठान आहे त्यांनी 2011 ला तो श्रमिक प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला. आणि तिसरा पुरस्कार मला दुग्धशाळा कामगार जे आहेत ते विखुरलेले संपूर्ण राज्यामध्ये, त्यांच्या काही अनेक समस्या होत्या, कारण ते सोडवण्यासाठी मला तर आता इथे म्हणजे आदरणीय आमचे नेते कर्णिक साहेबांबरोबर, रग कर्णिक यांच्याबरोबर मेधा पाटकरांचं आणि उल्का महाजनांचं सुद्धा मार्गदर्शन मिळालं. पण त्यांचे बरेचसे प्रश्न सुटल्यानंतर, तेव्हा तर तसं माझं फार वय नव्हतं, परंतु जीवन गौरव पुरस्कार मला शासकीय दुग्धशाळा कामगारांनी त्याच वर्षी दिला. त्याच्यानंतरचा महत्वाचा पुरस्कार तो ह्युमन राईट्स असोसिएशनने सातारा इथे एक मोठा कार्यक्रम घेतला होता आणि तिथे या राज्यातल्या 5 जणांना पुरस्कार दिला, सोशल अवॉर्ड दिलं. त्याचं कारण असं होतं की संघटनेच्या माध्यमातून पर्यावरण हिताच्या गोष्टी म्हणजे वृक्षारोपण, पुन्हा नेत्रचिकित्सा, आरोग्य चिकित्सा, आदिवासी पाड्यामध्ये जाऊन काम करणं आणि सातत्यानं रक्तदान शिबिरं घेणं, हा सगळा भाग त्यांनी पाहिल्यानंतर मला तो ह्युमन राईट्स अवॉर्ड जो आहे तो साताऱ्याला मिळाला. आणि तो सुद्धा कामगार क्षेत्रात काम करत असल्यामुळे मिळाला, सोशल असला तरी. तो 2014 ला मिळाला. त्यानंतर मुंबईमध्ये एक सामाजिक अनेक संस्था काम करतात पण भौतू सब्ब मंगलम नावाची एक संस्था आहे, त्यांच्या स्वतःच्या अँब्युलन्सेस आहेत. पुन्हा त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे, विपश्यनेचं काम पण वाढवलेलं आहे. आणि त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर काही बाबतीमध्ये मी निश्चितपणे त्यांना सहाय्यभूत ठरलो. आणि मग त्यांच्या कमिटीने सुद्धा मला बुद्धभूषण पुरस्कार हा दिला. आणि त्यानंतर मात्र आणखी 2 ते 3 महत्वाचे पुरस्कार ह्या सर्व पुरस्कारांनंतर मिळाले. त्यातला पहिला म्हणजे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा. राष्ट्रीय मिल मजदूर संघ हा या देशातील सगळ्यात जुनी अशी संघटना आहे. गदी आंबेकरांनी स्थापन केलेली सर्व मिल मजदूरांसाठीची खूप मोठी संघटना आहे. ते दरवर्षी श्रमगौरव पुरस्कार देतात आणि एक जीवनगौरव पुरस्कार देतात. माझं भाग्य असं की मी ज्यांच्या हाताखाली काम केलं, जे मला गुरुस्थानी होते

0: वर्गीय रग करणी शासकीय कर्मचाऱ्यांचं आदरस्थान, त्यांना ज्या कार्यक्रमामध्ये ज्या वर्षी जीवनगौरव पुरस्कार मिळाला त्याच वर्षी त्याच कार्यक्रमात मला श्रमगौरव पुरस्कार मिळाला आणि तोही 2018 साली मिळाला. तर हा एक योगायोग होता आणि ह्या सगळ्यांची दखल घेऊन मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याच्या कामगार कल्याण मंडळाने जो गुणवंत कामगार पुरस्कार आहे तो मानाचा आहे, खूप मानाचा आहे, प्रतिष्ठेचा आहे. राज्यपालांच्या हस्ते तो दिला जातो. तो सुद्धा 2019 ला मिळाला. अर्थात ती प्रक्रिया खूप किचकट असते. आवेदनं मागवली जातात, व्यवस्थापनाला विचारणा होते, फाईल पूर्ण तुम्हाला द्यावी लागते, त्यात सामाजिक कार्य सुद्धा लागतं, संघटनेचं लागतं, इतरही गोष्टी असतात, पुन्हा तुमचा इंटरव्ह्यू असतो. त्या सगळ्या चाळणीतून मी गेलो आणि 2019 ला मला तो सुद्धा गुणवंत पुरस्कार, माझ्या आधीही सुद्धा माझ्या संघटनेतल्या 6 लोकांना तो मिळाला होता आणि त्याच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मान मला थोडक्यात मिळाला आणि माझ्या संघटनेची मान उंचावली गेली असं माझं एक स्पष्ट मत आहे. यानंतर सातत्याने जर तुम्ही काम करत राहिलात गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यानंतर 5 वर्षापेक्षा अधिक, तर गुणवंत कामगार असोसिएशनचा राष्ट्रीय पातळीवरचा कामगार भूषण पुरस्कार हा दिला जातो. तो 24 साली मला कोल्हापूर इथे दिला गेला. त्यावेळेला सुद्धा कोल्हापूर, सातारा, सांगली आमच्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची त्या जिल्ह्यातील बरीच कार्यकर्ते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ते सुद्धा एक मानाचं होतं संघटनेच्या दृष्टीने.
1: वा, एवढं जे तुम्ही कामगारांसाठी काम करता त्या सगळ्याची दखल विविध पातळ्यांवर घेतली गेली आणि त्यामुळे या पुरस्काराने, अतिशय मानाच्या पुरस्काराने तुम्ही सन्मानित झालात. अविनाशजी, आता या वळणावर तुमची अजून एखादी, तुम्ही ज्या कविता सतत करत असतात कामगार जीवनांवरच्या सुद्धा, तर एखादी कविता आमच्या परत श्रोत्यांसाठी सादर कराल का?
0: निश्चित निश्चित. तसे माझे 2 काव्यसंग्रह आलेले आहेत आपल्या याच कार्यक्रमातून. अनेक वेळा मी काव्य वाचन केलेलं आहे पण अलीकडच्या काळामध्ये थोडस संघटन क्षेत्रामध्ये प्रशिक्षण शिबिर घेत असताना सामुदायिक गीत एखादं सुरुवातीला असावं. प्रतितयश अनेक मराठी दिग्गज कवींच्या कविता आम्ही त्या ठिकाणी सामुदायिक रित्या म्हणायचो. मी म्हटलं आपणही प्रयत्न करून पाहू आणि म्हणून मी अणुचेतना संघर्षातून ही एक कविता लिहिलेली आहे. कृपया ती सर्वांनी ऐकावी, मी तुमच्यासाठी ती या ठिकाणी म्हणत आहे. शीर्षक आहे अणुचेतना संघर्षातून. एकजुटीचे बांधून कंकण अणुचेतना संघर्षातून, अणुचेतना संघर्षातून संपनी दर्शने मोर्चे धरणे हाती आपुल्या अमोघ आयुधे, लोकशाहीचा मान ठेवून अणुचेतना संघर्षातून सकळांचे करुणी प्रबोधन अज्ञानाचे करू चाटन, श्रमक्रांतीची मशाल पेटवून अणुचेतना संघर्षातून अन्यायाला थेट भिडूया कर्तृत्वाने न्याय मिळवूया वर्ग लढ्याच्या भागीदारीतून, अणुचेतना संघर्षातून देऊ तडाखा दुःशासनाला घेऊ मिळवून हक्क आपुला संघशक्तीचे करून पूजन अणुचेतना संघर्षातून, अणुचेतना संघर्षातून.
1: वा अविनाशजी, या कवितेतून सुद्धा दिसतंय की कामगारांचं भलं ही तुमची अगदी मनापासूनची आणि सततची तळमळ असते आणि इच्छा असते. आता या कामगार संघटनेसाठी, कामगार संघटनेत काम करत असताना कोणते एखादे बरे वाईट अनुभव आले असल्यास ते आम्हाला थोडक्यात सांगा.
0: माणसाच्या एकूण आयुष्यामध्ये बऱ्या आणि वाईट अनुभवांची जंत्रीच असते.
1: हो,
0: आणि सामाजिक काम करत असताना त्याला जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं. पण कामगार संघटनेत काम करत असताना आणि लाखोंच्या कामगार संघटनेत काम करत असताना ह्याचं प्रमाण खूप मोठं असतं. ती जबाबदारी मोठी असते, त्यावेळेला संयम दाखवणंही फार महत्त्वाचं असतं, काही वेळेला आक्रमकता खूप गरजेची असते आणि ह्या कामगार लढ्यातून काम करत असताना खूप चांगले सुखद अनुभवसुद्धा आले. अंतिमतः काय होतं, सर्व कामगार मित्रांना माहीत असेल की शेवटी निगोसिएशन होतं, बैठका होतात. आमच्या बैठका मुख्यमंत्री पातळीवर, उपमुख्यमंत्री पातळीवर, शासकीय मोठ्या अधिकाऱ्यांवर आणि 28 मागण्यांची एक मोठी सनद दिलेली असते, मागण्यांची सनद. त्यातले 2-4 प्रश्न सुटले आणि ते महत्त्वाचे असले की मग संपासारखं आंदोलन मागे घ्यावं लागतं आणि मग आम्हाला टीकेचं धनी व्हावं लागतं. 2 प्रश्न सुटले यांनी नेहमीसारखी माघार घेतली, हे मॅनेज झाले की काय वगैरे वगैरे. आता तर सोशल मीडिया आहे त्यामुळे नको ते मेसेज येतात, असे अनेक वाईट अनुभव सुरुवातीपासून आले.

0: आता थोडंसं काही मंडळींना समजू लागलेलं आहे असं मला वाटतं, त्यामुळे त्याचं धार कमी झालेली आहे. आणि बऱ्या अनुभवांबद्दल जर म्हणालात तर ती माझ्या मनामध्ये खूप दाटी करू नये आणि कधीतरी कविता म्हणा किंवा लेखामधून ती मी प्रकट करेन, कारण अनेकांची आयुष्य उभी राहिली संघटनेमुळे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला कधी विसरता येणार नाही, या शासकीय रुग्णालयांमध्ये बदली कामगार म्हणून 10-10, 12-12 वर्ष काम करणाऱ्यांना त्यावेळच्या आरोग्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना भेटून ज्यावेळेला आम्ही कायमस्वरूपी शासकीय सेवेत घेतलं, जवळजवळ 11-12 वर्षांचा तो लढा होता, आणि त्यावेळेला नियुक्तीपत्र देत असताना त्यावेळच्या सन्मान्य आरोग्यमंत्र्यांनी आम्हाला संघटना पदाधिकाऱ्यांना बोलवून घेतलं त्या कार्यक्रमात आणि आमच्या हस्ते सुद्धा नियुक्तीपत्र द्यायला लावली.
1: बरं,
0: तेव्हा त्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातले अश्रू, आनंद अश्रू आम्ही पाहिले, यापेक्षा वेगळा अनुभव असू शकत नाही.
1: बरोबर, म्हणजे हा तुम्हाला तुमचा खरा सन्मान वाटला असेल.
0: दुसरं एक महत्त्वाचं या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अगदी ब्रिटिश काळापासून आपल्या मुंबईमध्ये 4 पोस्टमार्टम आहेत, केंद्र आहे, शवविच्छेदन केंद्र.
1: बरं.
0: आणि कुणी कधी त्या ठिकाणी गेलं नव्हतं आणि लक्ष दिलं नव्हतं आणि अतिशय दुरावस्था होती. 24-24 तास ड्युटी करायला यायचं आणि तिथे आपण जाऊ शकणार नाही, पाहू शकणार नाही अशा पद्धतीचं काम होतं. आणि त्यांनी काही त्या ठिकाणी थोडंसं म्हणायचा प्रयत्न केल्याबरोबर तिथल्या लोकांना निलंबित केलं गेलं, सस्पेंड केलं, आणि कुठलीच संघटना त्यांच्याकडे नव्हती. खरं तर ते शासकीय कर्मचारी, पण शेवटी ते शोधत शोधत आमच्याकडे आले, त्यानंतर ती केस घेतली, त्यांना एकत्र केलं, त्यांच्या फलकाचं अनावरणसुद्धा केलं, त्यांची संघटना स्थापन केली, न्यायालयामध्ये गेलो, न्यायाधीशांनी खडसावून ते तिथल्या अधिकाऱ्यांना न्यायालयातच सांगितलं की यांना ताबडतोबीने कामावर घ्या, आणि त्यानंतर त्यांची जी दुरावस्था होती ती हळूहळू नष्ट झाली. अशा पद्धतीचे अनेक अनुभव या कामगार संघटनेमध्ये मला सांगता येतील की ज्यामुळे मला रोजच जवळजवळ सुखाची झोप मिळते की काहीतरी चांगलं काम केलेलं आहे असं निश्चितपणे वाटतं.
1: म्हणजे हे आत्मिक समाधान तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरतं. आणि कामगारांना ज्यांना खरोखर या सगळ्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांची जी समस्या आहे त्याचं निवारण तुम्ही करता. अविनाशजी, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तर शेवटी सुद्धा तुम्ही एखादी जर नव्याने तुमची काही एखादी कविता असेल आणि त्या कवितेने आपल्या आजच्या कार्यक्रमाचा शेवट केला तर खरंच सगळ्यांना ते आवडेल.
0: मित्र, मी आशावादी आहे, परंतु अलीकडची एकूण कामगार क्षेत्राची दशा आणि दिशा पाहिली तर थोडंसं उद्विग्न होतं मन. आणि त्या दृष्टिकोनातून मी ज्या ठिकाणी राबलो कामगार म्हणून 38 वर्ष, त्या ठिकाणचं एक कवन या ठिकाणी साजरं करून थांबतो. कवितेचं शीर्षक आहे संपले सारे. प्रेस हा माझा अखंड चाले, यंत्राच्या जोडीनं कामगार डोले. संपले सारे दिस सोन्याचे, आता न होती मोती घामाचे. लायनो मोनोची मिजास होती, चौरंगी सुबक छपाई होती. कौतुक झाले देशात राज्याचे, मिळाले कित्येक तुरे मानाचे. संपले सारे दिस सोन्याचे. गेली जुळणी गेली ती गॅली, लेटर प्रेस अन हात शिलाई. गेले गॅजेट बजेट चालले, बघता बघता ऑनलाईन झाले. संपले सारे दिस सोन्याचे. संघटना तेव्हा जोमात होती, पतपेढी ही सुखात होती. रिकाम्या जागांचे भर वाढले, निम्मे शिम्मेच शिल्लक राहिले. संपले सारे दिन सोन्याचे. साहेब लोक माणसात होते, कामगारांनाही जपत होते. तुटले बंध मैत्र संपले, एकमेकांशी बोले ना झाले. संपले सारे दिस सोन्याचे, आता न होती मोती घामाचे.
1: वा, तुमची जी तळमळ आहे ती सगळी तुम्ही आपल्या साहित्यातून आपल्या कवितेतून उतरवता. अविनाशजी, खरंच इतकं सुंदर तुमचं जे जीवन प्रवास तुमचा, जो कामगारांच्या बरोबरीने सततचा जोडला गेला आहे, तर त्याविषयी मनमोकळ्या गप्पांमधून तुम्ही जी आम्हाला माहिती सांगितली त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार.
0: धन्यवाद. आणि यापुढील त्यांचंही जे कामगार श्रमिक म्हणून आयुष्य आहे ते सुखासमाधानाचं जावं अशी माझी सदिच्छा आहे.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. आता हर्षदा प्रभूला निरोप

0: कामगारांसाठी कार्यक्रम कामगार सभा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर.
3: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, मनाने ठरलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. तर मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना.
2: श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही
0: मनासाठी मनापासून योग साधना.
4: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल मार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै. वेबसाईट पुन्हा ऐका, https://awards.gov.in. निवेदन संपलं.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप पाहतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
0: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
0: आपुलकी आग्रहात.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर. विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्याबाबत जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: शेवटच्या दिवशी निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांनी माघार घेतली तर अनेक अपक्ष तसंच महायुतीतल्या बंडखोरांनीही अर्ज मागे घेतले. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ मतदारसंघात महायुतीचे एकमेव उमेदवार मैदानात उरल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली, तसंच भाजपचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपचे शैलेश लाखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला, तसंच भाजपचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपचे 2

बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. महाविकास आघाडीनं नाशिक मतदारसंघासाठी उमेदवार दिला नाही. सांगली सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर तसंच भाजपचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेने

0: घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होणार आहे.
1: विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना भाजपाने कोट्यवधी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज बुलढाणा इथं बातमीदारांशी बोलत होते. भाजपाला निवडणूक नकोय तर नियुक्ती पद्धत हवी आहे असं सपकाळ म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी एकूण 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या विभाग, मंत्रालयं, राज्य सरकारं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचे पुरस्कार राजस्थानात जयपूर इथं आयोजित राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत समारंभपूर्वक प्रदान केले जातील. सुवर्ण विजेत्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. रौप्य विजेत्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह मिळेल. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशिशेखर वेंपती यांनी समाजमाध्यमावर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राशिवाय वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्राविषयीही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिग्ज यांनी यावेळी चर्चा केली. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026ला ते दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते. ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या प्रयत्नांमुळेच आखाती देशातून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यात व्यत्यय येऊनही भारताने आंतरराष्ट्रीय ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात, कंत्राटदाराला दिलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत प्रकल्पांचा आढावा घेताना बोलत होते. विलंबानं कामं पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

0: यंदाच्या पावसाळ्यात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उधाणाच्या भरतीत धोकादायक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी 6 वेळा तर ऑगस्टमध्ये 5 आणि सप्टेंबरमध्ये 7 वेळा उंच लाटा उसळण्याची शक्यता असून लाटांची उंची 4.5 मीटरपर्यंत जाऊ शकते असं मुंबई महानगरपालिकेच्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर. विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 36 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15. श्रोते, एक निवेदन ऐका. सार्वजनिक आरोग्य सूचना यांच्याकडून तीव्र उष्णतेसंदर्भात काय करावं आणि काय करू नये यासंदर्भात सुरुवातीला काय करावे. सर्वसामान्य नागरिकांसाठी शरीरात पुरेसे पाणी ठेवा. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. तहान ही निर्जलीकरणाचे योग्य लक्षण नाही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेय घ्या. कलिंगड, टरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, लेट्यूस इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा. शरीर झाकून ठेवा. सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल आणि पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क राहा. रेडिओ ऐका, टीव्ही पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या IMD संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. शक्य तितके घरात आणि सावलीत रहा. हवेशीर आणि थंड जागेत रहा. दिवसाच्या वेळी विशेषतः घराच्या उन्हाच्या बाजूची खिडकी आणि पडदे बंद ठेवा. रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघडा. बाहेर जायचे असल्यास सकाळ किंवा संध्याकाळच्या थंड वेळेत जा. बाहेरील कामे किंवा उपक्रम दिवसाच्या थंड वेळेत नियोजित करा. संवेदनशील म्हणजे जोखमीच्या गटांसाठी. उष्णतेमुळे कोणालाही त्रास होऊ शकतो, मात्र काही लोकांना अधिक धोका असतो. लहान मुले आणि बालकं, गर्भवती महिला, हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेले आजारी व्यक्ती, बाहेर काम करणारे लोक, मानसिक आजार असलेले लोक, थंड हवामानातून उष्ण हवामान आलेल्या प्रवाशांनी शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी किमान 1 आठवडा द्यावा. इतर काळजी. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा. दिवसाच्या वेळी शक्यतो खालच्या मजल्यावर राहा. पंखे, पाण्याच्या फवारणीच्या बाटल्या, ओले, कापड किंवा बर्फाचे टॉवेल वापरा. पाय घोट्यापर्यंत 20° पाण्यात ठेवल्यास शरीर लवकर थंड होते. काय करू नये. दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात जाणे टाळा. दुपारच्या वेळेत जड कामे टाळा. गर्दीच्या किंवा हवेशीर नसलेल्या ठिकाणी जाणे टाळा. मद्य, चहा, कॉफी किंवा जास्त साखर असलेली शीतपेय टाळा. जास्त प्रथिने असलेली किंवा शिळे अन्न टाळा. मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात सोडू नका. नियोक्ते आणि कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा आणि दर 20 मिनिटांनी पाणी पिण्याची आठवण करून द्या. थेट सूर्यप्रकाश टाळा. विश्रांतीसाठी सावलीची व्यवस्था करा. सकाळ आणि संध्याकाळच्या थंड वेळेत कामाचे नियोजन करा. बाहेरील कामांमध्ये दर तासाला किमान 5 मिनिटांची विश्रांती घ्या. व हवामानाच्या बातम्या आणि IMD सूचना नियमित पहा. कामाच्या वेग कमी करा किंवा अतिरिक्त कामगारांची नेमणूक करा. शरीराला वातावरणाची

ती जुळवून घेण्यासाठी कामाचा वेळ हळूहळू वाढवा. उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे ओळखण्यासाठी प्रशिक्षण द्या. प्राथमिक उपचाराची सुविधा उपलब्ध ठेवा. गर्भवती महिला किंवा औषधे घेणाऱ्या कामगारांची विशेष काळजी घ्या. हलक्या रंगाचे पूर्ण बायांचे कपडे आणि पॅन्ट वापरा. उष्णतेच्या परिणामाबाबत जनजागृती करा. मोठ्या सभा, क्रीडा, स्पर्धा दरम्यान घ्यावयाची काळजी. गर्दीमुळे उष्णतेशी संबंधित आजाराचा धोका टाळू शकतो वाढू शकतो. शारीरिक श्रम, थेट सूर्यप्रकाश आणि पाण्याची कमतरता आरोग्य बिघडू शकते. सहभागी व्यक्तींनी पाणी पित राहावे आणि लक्षणांकडे लक्ष द्यावे. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम. शरीराचे सामान्य तापमान 36.4 अंश ते 37.2 दरम्यान असते. जास्त उष्णतेमुळे शरीरावर ताण येतो आणि विविध आजारांवर होऊ शकतो. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची. ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 24 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत शाश्वत विकासासाठी जागतिक पातळीवर घेतलेले निर्णय आणि या क्षेत्रात देशांतर्गत सुरू असलेला विकास याविषयी पर्यावरण विषयाच्या अभ्यासकांसोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत. श्रोते हो, विकासाच्या जागतिक मोहिमेमध्ये भारत सध्या एक महत्वपूर्ण नेतृत्वकर्ता आणि ग्लोबल साऊथचा प्रमुख आवाज म्हणून उदयाला आला आहे. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण रक्षण या दोन्हीचा समतोल साधत भारतानं जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जागतिक पातळीवर हवामानातील बदलाचं आव्हान पेलताना भारतानं शाश्वत विकास आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2021 ग्लासगो येथील COP26 परिषदेत मांडलेली मिशन लाईफ ही संकल्पना अतिशय दूरगामी आणि व्यावहारिक आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत पर्यावरणाच्या अभ्यासक राधिका कुलकर्णी.
1: आपली पृथ्वी ही सर्वांसाठी उत्तम पद्धतीनं राहण्याची जागा म्हणून ओळखली जावी यासाठीच शाश्वत विकासाची ध्येय आखलेली आहेत. त्यात भारताची हजारो वर्षांपासून वसुधैव कुटुंबकम या तत्वाला प्राधान्य देणारी संस्कृती आज जगात महत्वाची म्हणूनच केंद्रस्थानी असलेली दिसते. जागतिक स्तरावर पाहिलं तर सन 2015 भारतानं फ्रान्सच्या सहकार्यानं आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सुरू केली. त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यास आणि सदस्य देशांमध्ये हस्तांतरित करण्यात मोठी मदत होत आहे. सन 2021 युकेतल्या ग्लासगो इथं 26वी हवामान बदल परिषद झाली. त्यात भारतानं जागतिक स्तरावर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी मिशन लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली. दैनंदिन सवयी पर्यावरणपूरक करण्यावर भर देणारी ही संकल्पना आहे. 9 सप्टेंबर 2023 G20 परिषदेदरम्यान दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक जैव इंधन आघाडी ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स हा जागतिक उपक्रम सुरू केला. त्यात 19 आणि 12 आंतरराष्ट्रीय संघटना सहभागी आहेत. शाश्वत इंधन वापर वाढवणं आणि त्यासाठी सहकार्य प्रस्थापित करणं हा या आघाडीचा मुख्य उद्देश आहे. देशांतर्गत स्तरावर सन 2023 सुरू केलेलं राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन त्याही आधी मार्च 2019 सौर ऊर्जेचा वापर वाढवून वीज बचत करणारी PM कुसुम योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान सुरू झाली. 1 जुलै 2022 एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणण्यात आली. याला संमिश्र यश मिळालं. सन 2070 कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट भारतानं ठेवलं आहे. या निर्णयांमुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर पर्यावरणवादी देश म्हणून होत आहे. मिशन लाईफ म्हणजेच लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेचं ध्येय म्हणजे तिनं वापरावं टाका या संस्कृतीला नाकारलं. पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैलीचा वापर आणि प्रसार पृथ्वीपूरक सवयी अंगीकारण्यास प्रवृत्त करण्याचं उद्दिष्ट ठेवून कार्य सुरू केलं. त्यासाठी जागतिक स्तरावर किमान 1 अब्ज नागरिक पर्यावरण रक्षणासाठी एकत्र येतील हे उद्दिष्ट ठेवत दैनंदिन कृतींवर भर देण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यात पाणी वाचवणं, वीज बचत, कचरा कमी करणं आणि त्याचं वर्गीकरण

0: शुद्धीकरण करणं, सिंगल यूज म्हणजेच एकदाच वापरून टाकणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणं, शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब, ई कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं आदी कृतींचा समावेश आहे. पॅरिस करारातली कलम आपल्या राष्ट्रीय निर्धारित योगदानात समाविष्ट करणारा भारत हा पहिला देश आहे.
1: श्रोत्यो, गेल्या 12 वर्षात भारतानं पारंपरिक ऊर्जेकडून अक्षय ऊर्जेकडे होणाऱ्या स्थित्यंतरात जागतिक पातळीवर मोठी झेप घेतली आहे. आपला भारत देश आता जगात 3rd क्रमांकाचा अक्षय ऊर्जा उत्पादक बनला आहे. यासाठी कोणती पावलं उचलली आहेत याविषयी अधिक माहिती देत आहेत सौर ऊर्जेचे अभ्यासक गजानन जोशी.
2: आपण कित्येक दशके फक्त पारंपरिक ऊर्जा स्रोतच वापरत होतो. 2010च्या दशकामध्ये आपण हरित ऊर्जा किंवा अक्षय ऊर्जा या मार्गाने जाण्यासाठी तयार झालो. आपले आधीचे उद्दिष्ट होते 1,75,000 मेगावॉट, जे आपण 2022 पर्यंत अतिशय समर्थपणे पेलले आणि साध्य केले. आता आपले जे उद्दिष्ट आहे ते आहे 500 गिगावॉट, म्हणजेच 5,00,000 मेगावॉट. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण काही महत्वाची पावलं उचललेली आहेत आणि त्या मार्गावर आपले यशस्वी मार्गक्रमण चालू आहे. 500 गिगावॉटचे हे लक्ष, त्यामध्ये सौर ऊर्जेचं लक्ष जवळजवळ 300 गिगावॉट, म्हणजेच 60% जास्त आहे. या संदर्भात आपण ज्या उपाययोजना करतोय आणि जे कार्यक्रम राबवतोय त्यामध्ये मोठ्या क्षमतेचे सौर प्रकल्प लावण्यासाठी सोलर पार्क उभे करणे आणि त्या अनुषंगाने पायाभूत सुविधा पुरवणे, शेतकरी आणि घरगुती वापरासाठी सौर ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी काही कार्यक्रम ज्यामध्ये पीएम सूर्य घर योजना, पीएम कुसुम योजना, मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना यासारखे कार्यक्रम राबवतो. यासाठी लागणारे प्रॉडक्ट्स म्हणजे सौर पॅनेल आणि इतर ज्या काही गोष्टी लागतात हे पूर्वी आपण मोठ्या प्रमाणात आयात करत होतो चीन मधून, परंतु आता देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यात येत आहे. त्यामध्ये प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, जेणेकरून आपल्या नागरिकांच्या काम मिळेल आणि चीन वरील आपली डिपेंडन्सी कमी होईल. त्याचबरोबर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजेच विद्युत पारेषण आणि विद्युत वितरण या अतिशय सक्षम आणि एफिशियंट बनवणे हे एक आपलं महत्वाचं काम आहे.
1: श्रोते हो, ई वाहनं आणि सार्वजनिक वाहतुकीचे सुलभीकरण यामध्ये पर्यावरण पूरक तंत्रज्ञान कसं मदत करतं याविषयी गजानन जोशी म्हणाले.
2: वाहनांसाठी आपण फार पूर्वीपासून फक्त जीवाश्म इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल गॅस यावर चालणारी वाहनं आहेत तीच वापरत होतो. यामुळे आपला प्रवास जरी होत असला तरी पर्यावरणावर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होत होता. या संदर्भात देशाच्या स्थानिक पातळीवर तसेच जागतिक पातळीवर विचार सुरू झाला. त्यामधून इलेक्ट्रिकल व्हेकलचा विचार पुढे आला. पेट्रोल डिझेल कार जेव्हा रस्त्यावर धावते तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असते, त्यामुळे तापमान वाढते, इतरही अनेक पर्यावरणाचे भीषण प्रश्न उभे राहतात. या सगळ्याचा मानवी शरीरावर तसेच देशाच्या आर्थिक स्थितीवर परकीय चलन खर्च होण्यावर प्रतिकूल परिणाम होतो. यासाठी इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजेच इलेक्ट्रिकल कार आणि इतर वाहनांचा प्रसार सुरू झाला. या संदर्भात योजना आणि नियम राबवण्यात येत आहेत. ईव्ही कार, इलेक्ट्रिकल बसेस, झिरो इमिशन ट्रकिंग असे काही गोष्टी यामध्ये समाविष्ट आहे. भारत जगामध्ये 3री सर्वात मोठी ऑटोमोबाईल मार्केट आहे आणि वेगाने वाढणारे ऑटोमोटिव्ह मार्केट आहे. यामुळे जागतिक उद्योग संस्था, आर्थिक संस्था यांचा भारताकडे आणि भारताबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आहे. या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे फार जरुरीचे आहे. आपण 30% इलेक्ट्रिकल व्हेकलचे लक्ष 2030 वर्षापर्यंत गाठायचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये जवळजवळ 20,00,000 कोटी रुपयांची गुंतवणुकीची संधी आहे. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग स्टेशन उभे करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना सरकार राबवित आहे, ज्यामुळे भारतामधील उत्पादनाला चालना आणि प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे कित्येक हातांना काम मिळणार आहे. यासाठी 26,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सगळ्याचा फायदा शेवटी पर्यावरण सुधारणा आणि पर्यावरण संरक्षण यासाठी होणार आहे.
1: श्रोत्यो, गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं भारताची शेती आणि ऊर्जा क्षेत्रात मोठी स्थित्यंतरं घडवून आणली आहेत. शाश्वत शेतीसाठी नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग आणि खेत बचाव अभियान यासारख्या योजनांमधून सेंद्रिय शेतीला आर्थिक आणि तांत्रिक प्रोत्साहन दिले जात आहे. एक पेड माके नाम ही मोहीम 2024 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक पर्यावरण चळवळींपैकी ही एक महत्वाची चळवळ म्हणून उदयाला आली आहे. केंद्र सरकार विकास कामांसोबतच पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाची पावलं उचलत आहे, याविषयी राधिका कुलकर्णी म्हणाल्या.
0: पर्यावरण पूरक जीवनशैली आणि हवामान बदल यांचा फार जवळचा संबंध आहे. निसर्ग आहे तर आपण आहोत हे प्रत्येकानं लक्षात ठेवून पर्यावरण पूरकतेला प्राधान्य द्यायला हवं. त्याच दृष्टीनं सरकारनं विशेष धोरणं आखलेली आहेत. आर्थिक अनुदान देणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं या त्याच्याच बाजू आहेत. परंपरागत कृषी विकास योजनेत शेतकऱ्यांचे गट करून

0: पहिल्या 3 वर्षांसाठी प्रति हेक्टर आर्थिक मदत दिली जाते. राष्ट्रीय प्राकृतिक कृषी मिशन अंतर्गत रासायनिक खतांचा वापर कमी करत पूर्णपणे नैसर्गिक व पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यात येतं. ईशान्येकडील राज्यांसाठीही योजना असून त्यात सेंद्रिय उत्पादनांचा मूल्य साखळी विकास व निर्यातीसाठी विशेष आर्थिक अनुदान दिलं जातं. तसंच शेती, आरोग्य व पाणी नियोजन यात अभ्यासपूर्ण समतोल राखला जातो. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करून पाणी बचत व शाश्वत व्यवस्थापन केलं जात आहे. शेतीत कीड प्रतिबंध प्रभावीपणे होण्यासाठी आणि पिकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून उपग्रह प्रतिमा आणि ड्रोनचं सहाय्य घेतलं जात आहे. जैविक खत निर्मिती व जैविक कीटकनाशकं, गांडूळ खत आणि कंपोस्ट खत निर्मितीसाठी सरकारी केंद्रांमार्फत प्रशिक्षण दिलं जात आहे. शेतकऱ्यांना पीक विक्रीसाठी थेट राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी व पिकांचं प्रमाणीकरण व्हावं यासाठी जैविक खेती हे डिजिटल ऍप कार्यरत आहे. आज जगातली 70% जमीन नापीक झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार करत असलेले हे प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहेत.
1: श्रोतेहो, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हरित हायड्रोजन आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील भारताची उद्दिष्टे किती आव्हानात्मक आहेत या संदर्भात गजानन जोशी यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
2: आपल्याला हरित हायड्रोजन मिशन हे प्रामाणिकपणे साध्य करायचे आहे. या क्षेत्रात फक्त आपल्या देशासाठी नाही तर इतर देशांना हरित हायड्रोजन निर्यात करण्याची क्षमता देखील आपल्याला स्थापित करायची आहे. हरित हायड्रोजन बनवण्यासाठी इलेक्ट्रोलिसिस ही प्रक्रिया वापरली जाते, ज्यासाठी हरित ऊर्जा म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा वापरली जाणार आहे. हरित हायड्रोजन संदर्भात महत्वाची उद्दिष्टे असणार आहेत, आपले लक्ष असणारे 50 लाख मेट्रिक टन हरित हायड्रोजन प्रतिवर्ष तयार करण्यात, साधारण 1,25,000 मेगावॉट एवढी सौर ऊर्जा इंधन म्हणून लागणार आहे त्याचे देखील उद्दिष्ट साध्य करायचे आहे. साधारण 8 लाख कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे. हरित हायड्रोजन लक्ष साध्य झाल्यावर प्रतिवर्ष 1,00,000 कोटी रुपयाचे औष्णिक इंधन म्हणजेच कोळसा, तेल, वायू आयात करणे वाचणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपले वाचणार आहे. यामुळे 500 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन म्हणजेच कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. या हरित हायड्रोजनचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग स्टील निर्माण उद्योग, खत उत्पादन कारखाने, तेल शुद्धीकरण उद्योग, जहाज वाहन, बंदर ऑपरेशन, अवजड वाहन इंधन आणि विमानासाठी लागणारे इंधन यामध्ये उपयोग होणार असून त्यामुळे जीवाश्म इंधन म्हणजेच कोळसा, तेल, वायू यांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होणार असून पर्यावरण पूरक विकास साधता येणार आहे. परंतु यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक, भारतामध्ये तंत्रज्ञान विकसित करणे, जागतिक बाजारात कॉस्ट इफेक्टिव्ह माल पुरवणे, यासाठी लागणारी विशेष औद्योगिक सुरक्षा व्यवस्था स्थापित करणे, त्याचप्रमाणे मानव संसाधन विकास करणे आणि त्यावर हुकूम कायदे तयार करणे आणि वेळेत करणे ही महत्वाची आव्हाने आहेत. ती आपण नक्कीच पार करणार आहोत.
1: श्रोतेहो, नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं लक्ष गाठताना भारतीय उद्योगांसमोर कोणती मोठी आव्हानं आहेत याविषयी गजानन जोशी यांनी सांगितलं.
2: COP26 या पर्यावरण परिषदेमध्ये भारताने आपली वचनबद्धता पंचामृत या संकल्पनेच्या आधारे 5 मुख्य उद्दिष्टांमध्ये जाहीर केली आहे. या वचनबद्धतेचा मूळ गाभा आहे 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन नेट झिरो म्हणजेच मूळ शून्य करणे. ही उद्दिष्टे आपल्याला पूर्ण करताना काही महत्वाच्या आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे. ही उद्दिष्टे आणि आव्हाने आहेत. कमीत कमी 500 गिगावॉट म्हणजे 500,000 मेगावॉट पेक्षा जास्त हरित ऊर्जा 2030 पर्यंत निर्माण करणे, उद्योग व्यवसाय आणि रोजच्या वापरात 50% पेक्षा जास्त हरित ऊर्जेचा उपयोग करणे, 2021 तुलनेत कार्बन उत्सर्जन 100 कोटी टनापेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे, कार्बन तीव्रता भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 45% पेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे. या संदर्भात जर आपण आणखी तपशिलात गेलो तर लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागणार, तसेच तंत्रज्ञानामध्ये मोठ्या सुधारणा कराव्या लागणार आहेत. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण यांचा समतोल साधावा लागणार. ही उद्दिष्टे साध्य करताना फक्त आव्हाने नाहीत तर त्याचबरोबर काही महत्वाच्या संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. ते ओळखून त्याचा फायदा घेतला पाहिजे. मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा तयार होणार, जगातील तंत्रज्ञान आयात करून आपल्याकडे देखील तंत्रज्ञान विकसित करता येणार, परदेशातून आर्थिक गुंतवणुकीला आकर्षित करता येणार, उत्तम आणि प्रगतीशील तसेच नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणाली विकसित करण्याचे संधी मिळणार, संशोधन आणि विकास संस्थांचा पायाभूत विकास होणार, खेडेगाव स्वयंपूर्ण करण्याची संधी मोठ्या प्रमाणात, नोकरी, उद्योग, व्यवसाय संधी, प्रॉडक्ट आणि तंत्रज्ञान निर्यातीची संधी, अशा बऱ्याच संधी आपल्याला उपलब्ध होणार. हे करत असताना आपल्याला आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा कराव्या लागतील, ज्यामुळे अधिक विज्ञाननिष्ठ पिढी तयार होईल.

0: साठी उद्योग आणि शिक्षण संस्था एकत्रपणे काम करण्याची देखील निकडीची गरज आहे.
1: श्रोते हो, आज भारत आर्थिक वृद्धी आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी यशस्वीपणे काम करत आहे. आर्थिक प्रगती आणि शाश्वत विकासाचा अचूक मेळ घालत भारत आज जागतिक पटलावर हरित भविष्याचा एक नवा आणि सक्षम नेतृत्वकर्ता म्हणून उदयाला आला आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांचे मी शंतनू ठेंगडी स्वागत करतो आपल्याच आवडत्या माझं घर माझा वावर या कार्यक्रमात. मंडळी, दरवेळेस प्रमाणेच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया ग्रामगीतेतील बोधात्मक ओळींनी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे, हे सूत्र ध्यानी ठेवोनी खरे. आपुले ग्रामची करावे गोजिरे शहराहुनी, हे गावींचे लोक विसरले, आळसाद्वारे दुर्दैव शिरले, दैन्य दारिद्र्य सर्वत्र भरले गावा माझी. तर मंडळी, या होत्या ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओळी. यानंतर वळूया आजच्या आपल्या पहिल्या कार्यक्रमाकडे. मंडळी, उद्याचा दिवस म्हणजे 5 जून 2026. मंडळी, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जनजागृती आणि पर्यावरण संदर्भात काही निकषही राखले जातात आणि सर्व लोकांना पर्यावरणाविषयी जागृत केलं जातं. तर श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्व संध्येला ऐकूया झाडे लावा झाडे जगवा याविषयी भाषण तज्ज्ञ नंदकिशोर राऊत यांच्याकडून.
1: नमस्कार, मी नंदकिशोर रघुवीर राऊत, विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण नागपूर, आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांचे या विशेष कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. आज मी आपल्यासोबत जागतिक पर्यावरण दिन 5 जून आणि मिशन लाईफ मोहीम याबाबत संवाद साधणार आहे. श्रोते हो, दरवर्षी 5 जून हा दिवस जगभरात जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी आपण पर्यावरणावर बोलतो, झाडे लावतो आणि प्रतिज्ञा घेतो, पण आज 2026 मध्ये परिस्थिती बदलली आहे. आज आपली पृथ्वी केवळ बदलत नाहीये, तर ती आपल्याला धोक्याचे स्पष्ट संकेत देत आहे. अवकाळी पाऊस, कडक उन्हाळा, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ आणि निसर्गाचे बिघडलेले चक्र हे सर्व आपल्याला सांगत आहेत की आता फक्त बोलण्याची वेळ निघून गेली आहे, आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे. याच गांभीर्याचा विचार करून या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची मुख्य संकल्पना हवामान कृती म्हणजेच क्लायमेट ऍक्शन अशी ठेवण्यात आली आहे. हवामान बदलाच्या या संकटाचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी वैयक्तिक पातळीवर आणि सामूहिक पातळीवर अधिक वेगाने आणि ठोस पावले उचलणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे. अनेकदा लोकांना वाटते की हवामान बदल हा इतका मोठा विषय आहे की त्यावर मोठे शास्त्रज्ञ, जागतिक नेते किंवा सरकारच काहीतरी करू शकतात. एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या एकाच्या वागण्याने काय फरक पडणार, हा प्रश्न आपल्याला सर्वांच्या मनात येतो. पण श्रोते हो, याच प्रश्नाचे अतिशय सोपे आणि प्रभावी उत्तर भारताने संपूर्ण जगाला दिले आहे. ते म्हणजे मिशन लाईफ, अर्थात लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट, पर्यावरणासाठी जीवनशैली. मिशन लाईफ ही केवळ एक घोषणा किंवा सरकारी मोहीम नाही, तर ती एक लोकचळवळ आहे. आपली जुनी पारंपरिक भारतीय जीवनशैली जी निसर्गाला पूरक होती, तीच पुन्हा आधुनिक स्वरूपात अंगीकारणे म्हणजेच मिशन लाईफ. आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयी बदलून आपण संपूर्ण

जगामध्ये एक मोठा आणि सकारात्मक बदल घडून आणू शकतो। चला तर मग आज आपण मिशन लाईफच्या या 7 प्रमुख घटकांवर सविस्तर चर्चा करूया, ज्याचा अवलंब आपण आज आणि आतापासून आपल्या दैनंदिन जीवनात करू शकतो। पहिली आणि अत्यंत सोपी गोष्ट म्हणजे ऊर्जा बचत। आपण जेव्हा खोली बाहेर जातो तेव्हा तिथले दिवे आणि पंखे चालूच राहतात का? जर हो तर आपण नकळतपणे कार्बन उत्सर्जनात भर घालत आहोत। आपल्याला घरात कमी वीज वापरणारे LED बल्ब वापरा, TV, संगणक किंवा मोबाईलचे चार्जर कमी, काम संपल्यावर केवळ रिमोटने बंद न करता प्लग मधून बंद करा, दिवसा सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करा। तुमची ही छोटीशी बचत देशाची ऊर्जा वाचवेल आणि पर्यावरणाचा ताण कमी करेल। दुसरा महत्वाचा खांब म्हणजे पाणी बचत। पाणी हेच जीवन आहे हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत, पण तरीही आपण पाण्याचा अपव्यय करतो। घरात कुठेही नळ गळत असल्यास तो त्वरित दुरुस्त करा, कारण एका गळणाऱ्या नळातून दिवसाला शेकडो लिटर पाणी वाया जाऊ शकते। गाडी धुताना, भांडी घासताना किंवा दात घासताना नळ सतत चालू ठेवू नका। बादलीत पाणी घेऊन वापरण्याची सवय लावा। पावसाच्या पाण्याचे संकलन, ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो, त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करा। पाण्याचा प्रत्येक थेंब वाचणे म्हणजेच भविष्य सुरक्षित करणे होय। श्रोते हो, प्लास्टिक हे आपल्या पृथ्वीला लागलेले सर्वात मोठे ग्रहण आहे। विशेषतः सिंगल यूज प्लास्टिक म्हणजेच एकदाच वापरून फेकून दिले जाणारे प्लास्टिक। प्लास्टिकच्या पिशव्या, चमचे, स्ट्रॉ, पाण्याचे कप हे शतकानुशतके जमिनीत आणि पाण्यात जसेच्या तसे राहतात आणि संपूर्ण परिसंस्था नष्ट करतात। जेव्हा तुम्ही बाजारात जाल तेव्हा स्वतः कापडी किंवा ज्यूटची पिशवी सोबत ठेवण्याची सवय लावा। कोणत्याही दुकानातून प्लास्टिकची पिशवी घेणार नाही असा ठाम निर्धार करा। त्यानंतर कचरा कमी करणे, त्याचा योग्य व्यवस्थापन करणे हेही अत्यंत महत्वाचे आहे। आपल्या जीवनशैलीतील पुढचा महत्वाचा टप्पा आहे की कचरा कमी करणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे। आपल्या देशात घन कचरा व्यवस्थापनाचे नियम लागू आहेत, ज्याचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे। कचऱ्याचे व्यवस्थापन आपल्या घरापासून सुरू होते। घरातला ओला कचरा, सुका कचरा नेहमी वेगवेगळ्या डब्यात ठेवा। ओल्या कचऱ्यापासून आपण घरातच सुंदर खत तयार करू शकतो, ज्याचा वापर झाडांसाठी होईल। कचरा रस्त्यावर किंवा उघड्यावर फेकणे आणि तो जाळणे पूर्णपणे थांबवले पाहिजे। भारत सरकारने पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनासाठी घन कचरा व्यवस्थापन नियम 2026 लागू केले आहेत। या नियमानुसार प्रत्येक नागरिकाला आपल्या घरातील कचरा 4 प्रकारात वेगळा करणे अनिवार्य करण्यात आले आहे। पूर्वी कचऱ्याचे 3 प्रकार असायचे, आता त्यात स्वच्छता संबंधित कचऱ्याचा स्वतंत्र समावेश करण्यात आला आहे। त्यानुसार ओला कचरा ज्यामध्ये अन्न, भाजीपाला, फळांची साले इत्यादी, सुका कचरा ज्यामध्ये कागद, प्लास्टिक, धातू, काच इत्यादींचा समावेश होतो, स्वच्छता संबंधी कचऱ्यामध्ये नॅपकिन्स, डायपर यांचा समावेश होतो, व विशेष काळजीचा कचरा ज्यामध्ये कालबाह्य औषधे, बल्ब, ट्यूबलाइट, घरगुती रसायनांचे डबे इत्यादींचा समावेश होतो। या प्रकारानुसार कचऱ्यांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे। जर या नियमानुसार नियम न पाळल्यास प्रदूषक पैसे भरेल, पोल्युटर पेज या तत्वावर दंड आकारण्याची तरतूद आहे। त्यानंतर ई कचरा व्यवस्थापन करणेही आवश्यक आहे। आजच्या डिजिटल युगात एक नवीन संकट आपल्या समोर उभे ठाकले आहे, ते म्हणजे ई कचरा। जुने मोबाईल, खराब झालेले चार्जर, संगणकाचे सुटे भाग, जुन्या बॅटऱ्या आपण घरात कुठेतरी टाकून देतो किंवा इतर कचऱ्यासोबत फेकून देतो। या उपकरणामध्ये घातक रसायने असतात जी जमिनीत आणि पाण्यात मिसळल्यास त्यांचा अत्यंत विषारी ठरतात। त्यामुळे कोणतेही इलेक्ट्रॉनिक सामान थेट कचऱ्यात फेकू नका, ते दुरुस्त करून वापरण्याचा प्रयत्न करा किंवा अधिकृत कचरा संकलन आणि पुनर्वापर केंद्राकडे सुपूर्द करा। त्यानंतर शाश्वत अन्न प्रणालीचा स्वीकार करणे आवश्यक आहे, कारण अन्न हा आपल्या जीवनाचा मुख्य आधार आहे, पण आज अन्न उत्पादनामुळे आणि त्याच्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते। शाश्वत अन्न प्रणाली म्हणजे काय? तर अन्न वाया न घालवणे। जगभरात दररोज टनभर अन्न कचऱ्यात फेकले जाते, हे पाप आपल्याला थांबविले पाहिजे। तसेच पॅकबंद आणि रासायनिक प्रक्रियेतून आलेले अन्न खाण्याऐवजी आपल्या भागात पिकवलेली स्थानिक, सेंद्रिय आणि ऋतुमानानुसार मिळणारी फळे व भाजीपाला खाण्याला प्राधान्य दिले पाहिजे। यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मदत होते आणि स्वतंत्र अन्नाची लांबवरून वाहतूक न झाल्यामुळे कार्बन फुटप्रिंटही कमी होतो। तर शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे आपली स्वतःची जीवनशैली निरोगी बनवणे। अगदी जवळच्या अंतरावर जाण्यासाठी सुद्धा आपण दुचाकी किंवा चारचाकी गाड्या काढतो, त्याऐवजी पायी चालण्याची किंवा सायकल वापरण्याची सवय लावा। यामुळे इंधनाची बचत होईल
हवेचे प्रदूषण कमी होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्य सुधारेल. लिफ्ट ऐवजी जिनांचा वापर करा, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. श्रोते हो, आज आपण ज्या 7 गोष्टीबद्दल बोललो त्यापैकी एकही गोष्ट अशी नाही जी सामान्य माणसाला करणे अशक्य आहे. या सर्व गोष्टी आपल्या हातात आहेत. हवामान बदलाशी लढणे म्हणजे केवळ मोठ्या परिषदांमध्ये भाग घेणे नव्हे, तर आपल्या घरातून प्लास्टिक बाहेर काढणे, पाण्याचा नळ बंद

0: करणे आणि झाडांची काळजी घेणे होय. जागतिक पर्यावरण दिन 2026 च्या निमित्ताने आकाशवाणीवरून मी आपल्या सर्व श्रोत्यांना आवाहन करतो की चला आपण सर्व मिळून एक प्रतिज्ञा करूया, मिशन लाईफला आपल्या जीवनाचा मूलमंत्र बनवूया. आज आपण आपल्या सवयी बदलल्या तर आपली येणारी पिढी शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि सुंदर पृथ्वी अनुभवू शकेल. लक्षात ठेवा, पृथ्वी वाचली तरच आपण वाचू. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा. सजग रहा, पर्यावरणपूरक जगा. जय हिंद.
1: तर मंडळी, जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्व संध्येला झाडे लावा झाडे जगवा या विषयीचं भाषण आपण ऐकलं तज्ज्ञ नंदकिशोर राऊत यांच्याकडून.
2: महिलांच्या पंखांना बळ देण्यासाठी, त्यांना आरोग्यदायी, सक्षम आणि सबळ करण्यासाठी खास महिला भगिनींचा हक्काचा कट्टा म्हणजेच कार्यक्रम ओटीवर. यात मिळते प्रेरणा महिलांना उद्योगिनी होऊन स्वतःचं विश्व निर्माण करण्याची, सोबतच जोड आरोग्य आणि कायद्याची. तेव्हा ऐका खास महिलांसाठी प्रसारित कार्यक्रम ओटीवर, महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी सकाळी 10:35. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम ओटीवर.

0: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
1: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझा वावर।
0: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ञ मंडळींचे
1: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे।
0: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन कृषी मार्गदर्शक
1: माझं घर माझा वावर कार्यक्रम आठवड्यातील मंगळवार ते गुरुवार
0: आणि शनिवार रविवार
1: रात्री 7:30 कार्यक्रम माझं घर माझं वावर।
2: ऐकूया आपलंच एक आवडतं गीत।

0: आली हो आली, पत्र आली।
1: आम्हाला आमच्या कार्यक्रमांची पोच पावती मिळाली।
2: आता ऐका, ही पत्र कोणाची?
1: तर ही आमच्या लाडक्या श्रोत्यांची।
2: या पत्रात असं असतं तरी काय?
1: यात असतात श्रोत्यांचे अनमोल अभिप्राय,
2: यात आवड असते गीतांची,
1: पूर्ण होते इच्छा मनोरंजनाची,
2: अशा आपल्या पत्रांची आम्हाला असते आतुरतेने आस।
1: तेव्हा श्रोते हो, आपली पत्र पाठवा आम्हाला खास,
2: लिहा मजकूर आमच्या कार्यक्रमांच्या अभिप्रायांचा,
1: त्याला जोड असू द्या आपल्या आवडीच्या गीतांचा।
2: तेव्हा पाठवा पत्र राम राम मंडळी, केंद्र निदेशक कृषी आणि गृह विभाग, आकाशवाणी केंद्र, सिव्हिल लाईन्स, नागपूर, 440001 या पत्त्यावर।
1: आपल्याच पत्रांना पोच देणाऱ्या राम राम मंडळी कार्यक्रमात।

0: शेती व्यवसायाची शास्त्रोक्त माहिती,
1: पीक लागवडीचं सुधारित तंत्र,
0: तसंच तज्ञांचा गुरुमंत्र,
1: प्रत्येक हंगामाची तत्परतेने माहिती,
0: आमच्या विशेष मालिका आपल्यासाठी घेऊन येते,
1: शासनाच्या नवीन योजना,
0: तर प्रगत शेतकऱ्यांचे अनुभव,
1: बोल कृषी क्रांतीच्या शिलेदारांचे
0: आणि शेतमाल निर्यातदारांचे
1: थेट संवाद शेतकऱ्यांशी,
0: पशु आणि शेती विषयक शंकांचं निरसन करी,
1: घेऊन येतो आम्ही पशु जगत कृषी तंत्रज्ञानाचं नवदालन,
0: करतो कौटुंबिक संवाद मालिकेत आपले मनोरंजन,
1: साथ तुमच्या मनोरंजनाला तुमच्या पत्रांची, आवडीच्या गीतांची आणि अभिप्रायांची,
0: घेऊन येतो कार्यक्रम आवड बळी राजाची, कार्यक्रमाला जोड पूरक व्यवसायांची,
1: तर असा हा सर्व समावेशक कृषी मार्गदर्शन पर कार्यक्रम
0: माझं घर माझा वावर,
1: तेव्हा ऐका दररोज रात्री ठीक 7:30 आपलाच कार्यक्रम
0: माझं घर माझा वावर। मंडळी, यानंतर ऐकूया कार्यक्रम गौरव गाथा, ज्यात विदर्भातील प्रगतीशील शेतकऱ्यांचे अनुभव आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो। आज आपण मुक्काम वर्णा, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा येथील प्रगत शेतकरी विठ्ठल वावगे यांच्या शेतीचे अनुभव ऐकूया।

0: नमस्कार मंडळी. बुलढाणा जिल्ह्यातील वर्णा तालुका खामगाव येथील विठ्ठल वावगे यांची 7.5 एकर शेती आहे. त्यात त्यांनी यावर्षी जानेवारीच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 1 एकरात काकडी लागवड केली आहे. उन्हाळ्यात काकडीला बाजारात चांगली मागणी आणि उठाव असतो, हीच बाब ध्यानात ठेवून त्यांनी मागील 3 ते 4 हंगामापासून उन्हाळ्यात काकडी लागवडीत सातत्य राखले आहे. चला तर आज बातचीत करूया प्रगत शेतकरी विठ्ठल वावगे यांच्यासोबत आणि जाणून घेऊया यांच्या काकडी शेतीचे अनुभव. तर नमस्कार सर, आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो. तर आपलं संपूर्ण नाव सांगा सर आणि आपण कुठून बोलत आहात हे आम्हाला सांगा.
1: माझं नाव विठ्ठल महादेव, मी राहणार वर्णा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा.
0: अच्छा, धन्यवाद सर. तर सर, काकडी लागवडीमध्ये आपला व्यवसाय आहे, आपण शेती करता. तर सर, ही शेती किती वर्षांपासून आपण करत आहात?
1: शेती मी कमसे कम 15 वर्षापासून करतो.
0: अच्छा सर, शेती वडिलोपार्जित आहे की आपण स्वतः सुरू केली?
1: नाही, शेती वडिलोपार्जित आहे, पण नंतर वडील करत होते, त्यानंतर मी सांभाळायला लागलो.
0: अच्छा, तर काकडीची लागवड आधीपासून आहे की तुम्ही सुरू केली?
1: नाही, मी सुरू केली.
0: अच्छा, मग आधी कुठली पिकं घ्यायचे तुम्ही?
1: आधी मी केळी घ्यायचो, पपई, कापूस हे पिकं घ्यायचो.
0: अच्छा, अजूनही सुरू आहे काकडी सोबत?
1: चालूच आहे काकडी.
0: तर सर, काकडी लागवडीबद्दल आम्हाला सांगा की जमिनीचा जो पोत आहे तो कसा असावा, माती परीक्षण कसं असावं, खत आणि पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती द्या.
1: पोत सर माझा पीएच समजा नॉर्मल आहे. काकडीले मध्यम हलकी जमीन भी चालते, भारी भी चालते. सध्या माझ्या मध्यम हलकी जमीन मध्ये लावले मी.
0: अच्छा, आणि साधारण कालावधी काय असतो सर, म्हणजे लागवडीपासून ते काढणीपर्यंत?
1: लागवडीपासून 35 दिवसांना काकडी चालू होते.
0: अच्छा,
1: त्याच्या बाद तुमचं खताचं नियोजन, फवारणी नियोजन, त्यानुसार तुमची काकडी लांब पल्ल्याची चालते का कमी याच्यात चालते, तसा खाली कालावधी 1.5 महिन्याचा आहे. काकडी सुरू झाली की 1.25 महिना काकडी माल देते. तुमचं ड्रीप व्हीप सगळं खताचं जर नियोजन आहे पद्धतशीर तर 2 ते 2.5 महिने चालू शकते काकडी.
0: अच्छा, आणि यासोबत आपण असे काय प्रयोग केलेत आपल्या शेतीमध्ये की आपल्याला उत्पन्न जास्त मिळावं?
1: आता काकडी म्हटल्या कसं येल चढून आले, खर्च आला, तर मी पहिले ऑलरेडी पहिले एक शेतात पपई लावलेली होती.
0: अच्छा,
1: मागच्या वर्षी पपई लावले त्याचा माल निघून गेला. आता वावर नांगटली न करता त्या खोळायचा काहीतरी युज झाला पाहिजे, त्याकरता मी मच्छी जाळी आणली, मच्छी जाळी त्या झाडांना बांधली, त्याच्यावर काकडी चढवली.
0: अच्छा,
1: म्हणजे एकरी माझा बांबूचा खर्च आहे 15 ते 20 हजार रुपये, तो वाचला. काकडीचा माल भी चांगला क्वालिटी पण झाला जाडीवर असल्यामुळे.
0: अच्छा, या दोन्हीचे फायदे तुम्हाला मिळाले. यासोबतच तुम्ही आंतरपीक पद्धत पण वापरता, त्याबद्दल सांगा.
1: आंतरपीक म्हणजे मी पपईमध्ये पहिले समजा कांदा घेतो, कांद्यामध्ये पपईची लागवड करतो, कांदा निघला की पपई चालते, मग पपई आटपत आली की मग हे काकडी घेतो मी त्यात.
0: अच्छा, म्हणजे एका पिकाचा दुसऱ्याला पण फायदा होत असतो.
1: बरोबर.
0: यासोबत सर आम्हाला सांगा की पीक संरक्षण सुद्धा एक मोठी जबाबदारी असते, तर आपण संरक्षणासाठी काय करता?
1: संरक्षणासाठी समजा माझा काकडी म्हटल्या फळमाशी आली, थिप्स आले, त्याच्यामुळे चिकट सापडे झाले, फळमाशी ट्रॅप झाले, पण विषाणूजन्य रोगा समजा कीटकनाशक फवारे, बुरशीनाशक फवारे घ्यायचे, त्यांना कव्हर होऊन जाते.
0: साधारणपणे काकडीला लागणाऱ्या किडी कुठल्या आपण बघितल्यात?
1: काकडीला समजा फळमाशी सगळ्यात जास्त त्रास देते.
0: अच्छा,
1: फळमाशी ट्रॅप होता कव्हर, पांढरी माशी, थिप्स, मेलुटी नावाचा रोग असते, ते कंट्रोल केली की काकडीचं उत्पादन चांगलं होते.
0: अच्छा, आणि यासोबत अन्नद्रव्याचं आपण कसं व्यवस्थापन करता?
1: अन्नद्रव्य समजा सुरुवात पासून मी समजा त्याला जसं लागत तसं कालावधीनुसार मायक्रो न्यूट्रिएंट देतो, काय त्या खताची ग्रेड देतो, एनपीके सगळं थोडं थोडं पुरवतो, कॅल्शियम झालं, बोरॉन झालं.
0: अच्छा, आणि त्यांनी उत्पादनात आपल्याला फरक दिसतो मग?
1: जबरदस्त उत्पादन.
0: अच्छा, आता याच्यासोबत विक्री सुद्धा एक महत्वाचा विषय, तर आपण आपली विक्री कुठे करता?
1: माझी विक्री मी लोकल मार्केट आमच्या तालुक्या गावले करतो, आमच्या गावून 18 किलोमीटर तालुका आहे खामगाव.
0: अच्छा,
1: तिला सरासरी म्हणजे 12-13 रुपये भाव मिळून राहिले, मी समाधानी आहे.
0: अच्छा,
1: माल म्हणजे क्वांटिटी जास्त निघून आली, त्यामुळे मॅनेज खर्च जाता नफा उरून राहिला.
0: अच्छा अरे वा. आणि या पुढचं तुमचं शेतीच्या संदर्भात काय नियोजन आहे किंवा योजना आहेत?
1: पारंपरिक शेती मिश्र पीकच घेणं महत्वाचं आहे, एकाच पिकावर अवलंबून राहणं योग्य नाही राहणार आता.
0: आणि आमचे जे श्रोते आहेत ते सुद्धा शेतकरी आहेत, तर आमचे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत जे या क्षेत्रात येऊ इच्छितात किंवा युवा वर्ग जो आहे, या सगळ्यांना आपण काय सांगाल, संदेश किंवा उपदेश द्याल?

0: आपल्या अनुभवातून?
1: त्यांनी जरूर शेती असा उद्योग आहे की सर उपाशी राहू देत नाही. नवीन नवीन प्रयोग शेतीत केला जाते. शेती जर पद्धतशीर केली, टेक्निकल हिशोबाने जर केली, तर उर्वरित नफा बी राहते, आनंदी शेती होते.
0: नक्कीच. आणि यापुढे आपण निर्याती वगैरे कडे पण पाहतात का, किंवा कुठला जोड व्यवसाय वगैरे असे सुद्धा आपले योजना आहेत?
1: नाही, सध्या तर तो काही प्लॅनिंग नाही सर. सध्या समजा आता शेतीमध्ये थोडं थोडं सेटल होऊन लावलं.
0: अच्छा. आणि आपल्या परिवाराची सुद्धा साथ मिळते आपल्याला या सगळ्याची?
1: हो, परिवाराची बी साथ मिळते.
0: आकाशवाणी नागपूरला आपण वेळ दिलात आणि आपले अनुभव सांगितलेत, याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.
1: धन्यवाद सर, धन्यवाद.

0: पत्रकार मंडळी, मुक्काम वर्णा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील प्रगत शेतकरी विठ्ठल वावगे यांच्या शेतीचे अनुभव आपण ऐकलेत गौरव गाथा कार्यक्रमात।
1: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची। हा त्यांचा आवडता कार्यक्रम।
2: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव,
1: आणि असतो भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात।
2: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास।
1: नाव त्याचं गोकुळ, आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस।
2: तेव्हा एका महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35 कार्यक्रम गोकुळ। संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा, महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाणारा
1: कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा कार्यक्रम माझा आवार माझा शिवार।
2: यात ऐका शेती आधारित विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन,
1: सोबतच शास्त्रज्ञांचं प्रगत तंत्रज्ञान।
2: जोडीला ऐका कृषी क्रांतीच्या शिलेदारांचे म्हणजेच प्रयोगशील शेतकरी बांधवांचे अनुभव,
1: फक्त आणि फक्त माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात।
2: तेव्हा ऐका महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 7:30
1: कार्यक्रम माझा आवार माझा शिवार।
0: मंडळी, यानंतर आजचा कार्यक्रम आपण इथे संपवतो आहे। आपल्या कार्यक्रमाच्या आवडीनिवडी पत्राद्वारे आम्हाला कळवा। या पत्त्यावर द्वारा केंद्र निदेशक कृषी आणि गृह विभाग आकाशवाणी केंद्र सिव्हिल लाईन्स नागपूर 440001। चला तर स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा। तोवर मी शंतनू ठेंगडी घेतोय आपली रजा। नमस्कार।

0: महिलांच्या पंखांना बळ देण्यासाठी, त्यांना आरोग्यदायी, सक्षम आणि सबळ करण्यासाठी खास महिला भगिनींचा हक्काचा कट्टा म्हणजेच कार्यक्रम ओटीवर. यात मिळते प्रेरणा महिलांना उद्योगिनी होऊन स्वतःचं विश्व निर्माण करण्याची, सोबतच जोड आरोग्य आणि कायद्याची. तेव्हा ऐका खास महिलांसाठी प्रसारित कार्यक्रम ओटीवर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी सकाळी 10:35. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम ओटीवर.
1: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
2: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
1: आप भी जुड़िए हमारे साथ
2: विज्ञापन के जरिए,
1: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
2: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
1: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
2: फोन नंबर है 2548271
1: 2524271.
3: राधिका किती वाट बघायची, चल ना लवकर.
4: अहो हो आलेच.
5: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था रोता था.
4: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतं हो.
3: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय. या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाईव्ह टीव्ही स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे.
4: अरे वा किती छान, मी पण आताच हा ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते.
5: न्यू रिलीजेस बॉलिवूड.

0: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
1: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझा वावर।
0: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ञ मंडळींचे
1: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे।
0: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन कृषी मार्गदर्शक
1: माझं घर माझा वावर कार्यक्रम आठवड्यातील मंगळवार ते गुरुवार
0: आणि शनिवार रविवार
1: रात्री 7:30 कार्यक्रम माझं घर माझं वावर।
0: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची। हा त्यांचा आवडता कार्यक्रम।
1: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव
0: आणि असतो भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात।
1: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास।
0: नाव त्याचं गोकुळ आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस।
1: तेव्हा ऐका महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35 कार्यक्रम गोकुळ।

0: नव्या आशा, नव्या दिशा,
1: नवी क्षितिज, नव्या वाटा
2: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस, युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून या कास,
0: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात,
1: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात,
2: तेव्हा ऐकायला विसरू

0: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर शुक्रवारी संध्याकाळी 5:30
1: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम।
2: आकाशवाणी मुंबई नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा। महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार। कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा। योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन। मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। आणि आता बातम्या विस्तृतपणे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली। ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली। दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुदेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं। व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे, असं टंडन म्हणाले। ऊर्जा क्षेत्राविषयी वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्रांविषयीही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं। तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिक्स यांनी यावेळी चर्चा केली। याआधी डेल्सी रॉड्रिक्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली। त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे। ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली। तसंच भाजपाचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला। अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते। माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे। या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला आहे। बीड लातूर धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे भाजपाचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे। नाशिक मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला आहे। तसंच भाजपाचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपाचे दोन बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे। सांगली सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली। इथं भाजपाचे धैर्यशील कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल। सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी आज माघार घेतल्यामुळे भाजपाचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे। यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद

0: बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर तसंच भाजपाचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली एक कालातीत देणगी आहे. योग मन, शरीर आणि आत्मा एकत्र जाणतो आणि एका अधिक निरोगी आणि सुसंवादी जगाला प्रेरणा देतो, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते आज अहमदाबाद इथं आयोजित जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. सहभागी होताना प्रधानमंत्री म्हणाले की पहिली जागतिक योग स्पर्धा योगासनाला एक जागतिक क्रीडा म्हणून ओळख देईल.
1: इस चैंपियनशिप के माध्यम से योगासन को एक कॉम्पिटिटिव स्पोर्ट्स के रूप में नई पहचान मिलेगी. मुझे विश्वास है कि भविष्य में योगासन भी अंतर्राष्ट्रीय खेलकूद में अपनी जगह बनाएगा. चाहे ओलंपिक्स हो या मल्टी स्पोर्ट्स इवेंट्स हो, हम जितनी मेहनत करेंगे सुखद परिणाम आ भी सकता है.
0: या स्पर्धेत 40 जास्त देशातले जवळपास 200 स्पर्धक सहभागी झाले आहेत. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्यानं हवामान विभागाने सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77 वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपत्ती यांनी समाज माध्यमांवर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपानं आज आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुघ आणि रजनीश अग्रवाल यांना, तर राजस्थानमधून डॉक्टर अलका गुर्जर आणि डॉक्टर सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशातून ताई तागक आणि मणिपूरमधून ए शारदा देवी यांना उमेदवारी मिळाली आहे. ओदिशातल्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी देवाशिष सामंत राय यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026 ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. 26 राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेदन विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणारे विभाग, मंत्रालय, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. मुष्टीयुद्धाच्या जागतिक क्रमवारीत भारताने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. महिलांच्या 57 किलो वजनी गटात जॅस्मिन लंबोरियानं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.

0: आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 52 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. सुरुवातीला ऐकूया रघुनाथ लक्ष्मण डिकले आणि सहकलाकारांनी गायलेली देवीची गीत.

रघुनाथ लक्ष्मण डिकले आणि सहकलाकारांनी गायलेलं देवीचं गीत आपण ऐकलं. श्रोतो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया त्रिंबक सोनाजी जगताप आणि सहकलाकारांनी गायलेलं वाघ्या मुरलीचं गीत.

त्रिंबक सोनाजी जगताप आणि सहकलाकारांनी गायलेलं वाघ्या मुरली गीत आपण ऐकलं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया माणिक गायकवाड आणि सहकलाकारांनी गायलेलं बाल शिक्षणावर आधारित हे गीत.

माणिक गायकवाड आणि सहकलाकारांनी गायलेलं बालशिक्षणावर आधारित गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि निर्मिती होती छत्रपती संभाजीनगर केंद्राची. रात्रीचे 8:30 आणि 50 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया उषा आमोणकर आणि दिलीप पंडित यांनी गायलेलं एम के विचारे यांचं गीत.

महेश केळुसकर यांची रचना आपण ऐकलीत, कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात. श्रोते, भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पुष्पा पागधरे यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत.

या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9 न्यूज @9 इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9:15